नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 26 आषाढ शके 1948, दिनांक 17 जुलै इसवी सन 2026, पहाटेचे 5:56 होत आहेत। आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे। आरंभ करूया मंगलध्वनीने, राग ललित पंचम।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. गायक होते प्रदीप नाटेकर. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाबानंद धोपटे यांचं. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. सकाळचे 6:30

0: ازلي اهيت زغويا انندي
1: زغويا انندي زغويا انندي
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती
1: زغويا انندي.
0: कालचा दिवस सरला, आजचा नवा दिवस उगवला. या सृष्टीमध्ये कायम असणारी, चिरंतन असणारी एकच गोष्ट, आणि ती म्हणजे बदल. मग हा बदल दिवसाचा असतो, तासांचा असतो, वर्षांचा असतो, आणि त्याप्रमाणे आपणही बदलत असतो. कालचे सकाळचे आपण आणि आजचे सकाळचे आपण, याच्यामध्ये आपलं वय 24 तासांनी वाढलंय हे खरंय, पण फक्त वयात बदल झालाय का? आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये काही बदल झालाय का? आपल्या दृष्टीमध्ये काही बदल झाला आहे का? आणि जर झाला नसेल तर तो का झाला नाही, आणि जर झाला असेल तर तो कोणता झाला आहे? असा बदल होणं हे अपेक्षित आहे का? याचं कारण असं की जर बदल झाला नाही तर त्याला तोचतोचपणा येतो. जसं पाणी जर पुढे गेलं नाही तर ते साचतं आणि त्याचं डबकं होतं. मुद्दा असा आहे की भोवतालच्या सृष्टीमध्ये जो बदल होतो तो आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये झाला तर आपलं जगणं आनंदी होणार आहे.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी कार्यक्रम आपण ऐकला। 6:35 झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात अगदी हलका पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 32 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंद कुलाबा 27, सांताक्रूज 26 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेची नोंद आहे 83%। पावसाची नोंद ही आज पहाटे 5:30 नोंद आहे। सांताक्रूज 0.7 मिलीमीटर। येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडेल असा अंदाज आहे। कमाल तापमान 32, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। आगामी 24 तासांमध्ये सोमालिया तसंच ओमानची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र या भागांमध्ये 45-55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील। हा वेग वादळामध्ये ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढेल। या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आणि आता रूपरेषा। कृषीवाणी कार्यक्रमात 6:40 आणि पुन्हा 2:02 पावसाळ्यातील पोल्ट्री व्यवस्थापन याबद्दलची माहिती। आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि पुन्हा 2:05 मुतखडा आणि योगोपचार याबद्दल माहिती देतील देवानंद सोनार। परिसर 6:50 इको टुरिझम भाग पहिला, हाच कार्यक्रम 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। 7:00 आणि पुन्हा 2:55 ऐसी अक्षरे रसिके भक्तिगाथा या मालेत संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख। 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील, 7:25 दिलखुलास, 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर। पायी वारी पंढरीची 8:40 आज आपण ऐकणार आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या लोणंद ते तरडगाव या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत। 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 67, लेखक नितीन साळुंखे। 10:20 गांधी वंदना। 11:05 सहज संवाद, संवादक दिनेश आडावदकर। वनिता मंडळ 12:00 यात सुरुवातीला सर्वसमावेशक समाजाच्या दिशेने याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी साधलेला संवाद। त्यानंतर आजची रेसिपी उपवासाचे अप्पे आणि आठवणीतलं गाव मोझरी, लेखन शालिनी केचे। आकाशवाणी पुणे केंद्रावरून 1:40 प्रसारित होईल पुणे जिल्हा वार्तापत्र, आम्ही सहक्षेपित करू। युववाणी 5:30 जागतिक न्याय दिवसानिमित्त अॅडव्होकेट अभया शेळकर यांच्याशी संवाद। स्वस्थ भारत 6:30 ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकर यांची मुलाखत। वृत्तविशेष कार्यक्रम 7:15 माझा आवार माझं शिवार। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये 10:30 सुनील कट्टी यांचं संतुरवादन राग ललत, आदिती जोशी यांचं गायन, रात्री 10:30 राग बागेश्री। ठळक कार्यक्रमांमध्ये 8:40 पायी वारी पंढरीची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या लोणंद ते तरडगाव या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत। 6:40 झाली आहेत। शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम ऐकूया कृषीवाणी।

0: कोकणामध्ये सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. आता ऐकूया पावसाळ्यातील पोल्ट्री व्यवस्थापन याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळी हंगामात कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य वेळी योग्य ते व्यवस्थापनात बदल न केल्यास त्याचा परिणाम कोंबड्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादनावर होतो. पिण्याचं पाणी गढूळ आणि शेवाळयुक्त होतं, यामध्ये निरनिराळ्या रोगकारक जंतूंची वाढ होते. कॉक्सिडियोसिस रोगाच्या एकपेशीय जंतूंचं प्रमाण वाढतं, कोंबड्यांना रक्ती हगवण होते. शेडमध्ये तसंच जवळपास माशांचा प्रादुर्भाव होतो. शेडमधील वाढलेल्या अमोनियामुळे डोळ्यांना त्रास होतो, श्वसनसंस्थेचे आजार होतात. ओल्या आणि दमट लिटरमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचं पाणी शेडमध्ये आल्यामुळे लिटर ओलं होतं आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये मान्सूनची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचा विचार करून शेड पूर्व पश्चिम बांधलेलं असावं. शेडवरील पत्रा मजबूत बांधून घ्यावा, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस आला तरी हलू नये किंवा उडू नये. भिंतीच्या भेगा बुजवून पावसाचं पाणी शेडमध्ये गळणार नाही याची काळजी घ्यावी. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल गवत काढून टाकावं. परिसराची स्वच्छता ठेवावी. पावसाचं पाणी साठून राहू नये म्हणून ते वाहून जाण्यासाठी खड्डे बुजवून घ्यावे. जमल्यास शेडच्या बाजूने चर खोदावे. पडदे छिद्र नसलेले असावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीनं मजबूत बांधलेले असावे. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्याची बांधणी छताच्या पायापासून ते 1.5 फूट अंतर सोडून असावी, त्यामुळे शेडमधील वरच्या बाजूनं हवा खेळती राहून वातावरण खेळतं राहण्यास मदत होते. लिटर दिवसातून किमान 1 वेळा तरी चांगलं खालीवर हलवून घ्यावं. ओल्या लिटरमुळे शेडमधील वातावरण दूषित होतं. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते. कोंबड्या आजारास बळी पडण्याची शक्यता असते. लिटर जास्त प्रमाणात ओलं झालं असेल तर तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन लिटर टाकावं. पावसाळ्यात लिटरमधील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढतो. या माशा लिटरमध्ये अंडी घालतात. त्या अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्यांमुळे जखमा होऊन कोंबड्या दगावतात. गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सिडियोसिसच्या एकपेशीय जंतूंचं प्रमाण वाढतं. या आजाराची लागण झाल्यास एम्प्रोलियम सोल्युबल पावडर 30 ग्रॅम प्रति 25 लिटर पिण्याच्या पाण्यामधून कोंबड्यांना द्यावी. खाद्याची साठवणूक फक्त 1 आठवड्यासाठी करावी. जास्त दिवस खाद्य साठवून ठेवलं तर त्यामध्ये बुरशी होण्याचा धोका संभवतो. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ आणि कोरडी असावी. खाद्यात फार मोठ्या प्रमाणावर गाठी झाल्यास असं खाद्य कोंबड्यांना देऊ नये. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिलं तर निरनिराळ्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन किंवा ब्लिचिंग पावडर यासारखी जंतुनाशकं योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असेल तर ती गंजू नये म्हणून आतून आणि बाहेरून रेड ऑक्साईड लावावं. टाकी सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून आणि बाहेरून अधूनमधून चुना लावावा. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण उघडं असू नये, अन्यथा पावसाचं पाणी टाकीत जाऊ शकतं, त्यापासून कोंबड्यांना बाधा होऊ शकते. आपल्या फार्मवर काम करणाऱ्या कामगारांशिवाय इतर नवीन माणसांना येण्यास प्रतिबंध घालावा. वाया गेलेलं खाद्य, खराब झालेली गादी, विष्ठा इत्यादी शेड जवळ टाकू नये. यासाठी प्रक्षेत्रावर वेगळा खड्डा करून त्यामध्ये टाकावं. शेडच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण औषध मिसळलेले पाय बुजवण्याचं भांडं ठेवावं. फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छ आणि निर्जंतुक कपडे पादत्राणं वापरून प्रवेश द्यावा. शेडच्या बाहेरील जागेत किमान 30 फूट अंतरापर्यंत निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यातील पोल्ट्री व्यवस्थापन याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळचे 6:45 आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जात असतात, परंतु काही वेळा हे क्षार कण बाहेर टाकले न जाता किडनीच्या भागामध्ये साठले जातात. प्राथमिक अवस्थेत हे क्षार कण शांत असतात, त्यामुळे रोग्याला काहीही वेदना जाणवत नाहीत. परंतु कधीकधी हे कण मूत्रप्रवाहासोबतच मूत्रनलिकेत अडकून पडतात, त्यामुळे रुग्णास असह्य वेदना होतात. मूत्रखडा निर्माण होण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अंतर्गत चयापचय क्रियेमध्ये बिघाड निर्माण होणे. हा बिघाड निर्माण झाल्यामुळे मूत्रामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते आणि मूत्रखडा तयार होतो. दुसरे कारण म्हणजे अत्यधिक मांस, प्रोटीनयुक्त पदार्थ, अम्ल पदार्थ, मैदा, पिठी साखर, चहा, कॉफी, तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या अधिक सेवनाने चयापचय क्रियेवर दाब पडतो. त्यामुळे यकृत काही रासायनिक पदार्थांचे सेवन करण्यास असमर्थ ठरते आणि हे क्षारयुक्त पदार्थ मूत्रावाटे बाहेर पडण्याऐवजी किडनीमध्ये पोहोचतात. किडनीमध्ये हे क्षारकण एकत्रित येऊन मूत्रखड्याचे रूप धारण करतात. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणे, पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, व्यायाम आणि शारीरिक श्रमाचा अभाव, दीर्घकालीन क्रियाहीनता ही सुद्धा मूत्रखडा निर्माण होण्यामागील सहायक कारणे आहेत. मूत्रखडा हा विकार दूर करण्यासाठी किंवा हा आजार होऊ नये यासाठी योगातील काही आसने आणि क्रिया महत्वाची ठरतात. आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्काराच्या नियमित अभ्यासाने मूत्रखड्याचा विकार टाळता येतो. तसेच त्रिकोणासन, वज्रासन, मार्जरी आसन, व्याघ्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, भुजंगासन, ताडासन, तिर्यक ताडासन, नौकासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, कुर्मासन या आसनांच्या अभ्यासासोबतच भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास मूत्रखड्याचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक ठरतो. मूत्रखड्याचा विकार दूर करण्यासाठी पाचन संस्थेचे कार्यही व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली शंख प्रक्षालनाचा अभ्यास करावा. पाचनाचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी भावनात्मक आणि मानसिक ताणतणाव दूर करणेही गरजेचे असते. त्यासाठी योग निद्रा आणि उदर श्वसनाचा अभ्यास करणे लाभदायक ठरते. मूत्रखडा या विकारापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त असलेला योगाभ्यास रुग्णाने आपापल्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यासोबतच पायी चालणे, नियमित व्यायाम, थोडेफार शारीरिक श्रम, संतुलित आणि शुद्ध शाकाहारी आहार यांचे सेवन केल्यामुळेही या विकारापासून मुक्त होण्यास मदत मिळते. आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करावा, त्यामुळे मूत्र उत्सर्जन प्रणाली क्रियाशील होऊन मूत्राशय साफ होते आणि मूत्रखडा हा आजार होण्याची शक्यता टाळता येते.
1: आत्ताच आपण मूतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन. सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.

तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं.

हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश भाग तिसरा.
1: नाथपंथ हा गूढ योगसाधनेचा मार्ग आहे. योगीश्वर शिवशंकरांपासून तो सुरू झाला. पिंडानेच पिंडाचा ग्रास घ्यावा हा नाथपंथाचा गूढ अभिप्राय आहे. कुंडलिनी महाशक्ती जेव्हा हृदयस्थ पोकळीत स्थिरावते तेव्हा ती शक्ती प्राणशक्तीत विलीन होते. ही अवस्था महाभूतांचा संहार करणारी पिंडानेच पिंडाचा घास घ्यावा अशी असते. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथसंकेतीचा दंशू परी दाऊन गेला उद्देशू श्री महाविष्णू. ज्ञानेश्वरी 6वा अध्याय. या योगमार्गाला भक्तीची जोड मिळावी म्हणून गहिनीनाथांनी त्याला कृष्णभक्तीची जोड दिली जी निवृत्तीनाथांनी अर्थातच शिरोधार्य मानली. त्यांनी 350 अभंग स्वतः लिहिले. त्यात कृष्णभक्तीत पूर्ण बुडालेले अनेक अभंग आहेत. आपण या भागामध्ये निवृत्तीनाथांच्या लेखन प्रपंचाचा अगदी थोडक्यात आढावा घेतो आहोत. गाथा पंचक, हरिपाठ, उत्तर गीता टीका ही 8 अध्यायांची अपूर्ण टीका, ज्ञानदेव गाथा या नावाने प्रसिद्ध असलेला निवृत्ती ज्ञानदेव संवाद आणि त्यात अरे अरे ज्ञाना अशी लढीवाळ सुरुवात असलेले अभंग या त्यांच्या लेखनसृष्टीमध्ये अंतर्भूत आहेत. ज्ञानदेवांना परमवंदनीय निवृत्तीनाथ स्वतः महान प्रतिभेचे धनी होते पण प्रतिभा संसार मुख्यत्वे ज्ञानेश्वरांकडे सोपवून ते अलिप्त झाले. वारकरी पंथाच्या स्थापनेची तसेच लोकभाषेत लिहिण्याची प्रेरणाही निवृत्तीनाथांचीच पण त्यातूनही त्यांनी स्वतःची नाममुद्रा मिटवून टाकली. खऱ्या अर्थाने ते निवृत्त परमविरक्त होते. त्यांचा हा एक शांत रसपूर्ण अभंग त्यांच्या कृष्णभक्तीत विलय पावलेल्या ज्ञानदृष्टीची खूण सांगतो. गगनाची खोपे कवडसा लोपे क्षरोनिया दीपे दृश्य द्रष्टा ते वळले गोकुळी वसुदेव कुळी पूर्णता गोपाळी गोपीरंगी जीव शिव सीमा नाही जेथे उपमा हारपे निरुपमा तया माझी निवृत्ती तत्पर वेदांचा ओंकार ओम तत्सदाकार कृष्णरूपे. भक्तिमार्गातून सामाजिक समतेचा उद्घोष करणारा हा निवृत्तीनाथांचा अजून एक अभंग. समता वर्तावी अहंता खंडावी तेणेची पदवी मोक्ष मार्ग क्षमाधरा चित्ती अखंड श्रीपती एकतत्व चित्ती ध्यायी जेसू नाम हाच मंत्र नीती नामसार दुसरा विचार घेऊ नको निवृत्ती भजन नीती अनुष्ठान एकरूप ध्यान ध्यातू सदा. स्वतः कर्मकांडी अन्यायातून पोळून निघालेले निवृत्तीनाथ लोकांना भक्तिमार्गातून सामाजिक समतेचा संदेश देत लहान भावंडांसमवेत आणि अन्य महान संतांच्या मेळाव्यातून आधी महाराष्ट्रात मग देशभर फिरले. मणिकर्णिका घाटावर हत्तीणीकडून त्यांना अग्रपूजेचा मान मिळाला तेव्हा प्रत्यक्ष शिवशंकर यज्ञस्थानी हवीरभाग घेण्यास प्रकटले असे म्हणतात. पण हा काळ राजकीयदृष्ट्या मुस्लिम सुलतानशाहीच्या उदयाचा यादवांच्या देवगिरी साम्राज्याच्या पतनाचा होता. तीर्थयात्रेहून परतल्यावर ज्ञानेश्वरांनी तीव्र वैराग्यापोटी समाधीची घाई केली. तो सोहळा संत नामदेवांनी हृदयंगम शब्दात वर्णन केला आहे. पाठोपाठ सोपानदेव मुक्ताई काही महिन्यातच समाधीस्थ झाले. निवृत्तीनाथांसारख्या ब्रह्मज्ञानी संतालाही अशा अनुपम प्रेमळ आणि प्रतिभाशाली धाकट्या भावंडांच्या लागोपाठ निरोप घेण्याने शोक अनावर झाला. ज्ञानराजे आमुचे निवविले डोळे आता ऐसे खेळे होणे नाही ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी आता ऐसी सखी होणे नाही अवीट बोलणी आठवती मनी आता त्रिभुवनी दिसे नात ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे केले नारायणे उफराटे. अतिशय हृदयंगम शब्दात धाकट्या भावंडांच्या जाण्याचा शोक त्यांनी व्यक्त केलाय. लगोलग 17 जून 1297 शके 1219 वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी या वैराग्य सूर्याचा अस्त झाला. आपलं महान अवतार कार्य आटोपून नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ समाधीस्थ झाले.
0: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: आता प्रादेशिक बातम्या ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून।
3: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत। यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील।
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ। एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
5: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
6: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।
7: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
5: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
8: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील।
9: हो चुकलं रे गड्या।
8: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये। चला स्वच्छतेची शपथ घेऊया।
9: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो। हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही।
10: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
11: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
4: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला।
5: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी।
4: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर।
12: मग
4: मग काय,
12: स्वतः पासून सुरुवात कर।
3: सात वाजून 10 मिनिट होत आहेत, ऐकूया प्रादेशिक बातम्या।
13: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती। रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला। आता सविस्तर बातम्या। सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती

योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसंच शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7 ते 10 अभ्यासक्रमांमध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य बनवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग अर्थात GPR संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून सर्व विभागांनी 15 ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करावी तसंच प्रत्येक सेवेचं नव्यानं पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स एज अ सर्व्हिस आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत एक बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की परीक्षा पद्धती पारदर्शीच असली पाहिजे तसंच परीक्षा वेळेत होऊन निकालही वेळेत लागले पाहिजेत. मात्र त्यासाठी सुधारणा करताना प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल. त्या अनुषंगानं आता पुढील निर्णय MPSC घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. या बैठकीनंतर आयोगानं संगणक आधारित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 9वीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो असं निरीक्षण नोंदवत तिसरी भाषा इयत्ता 5वी अथवा 6वीपासून सुरू करावी असं न्यायालयानं सूचवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा सुरू केली जाणार असून CNG प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि पालखी मार्गावर यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. प्रथमच 5G वॉकीटॉकी QR कोड कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन कॅमेरे आणि 350 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल आढावा बैठकीत दिली. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण काल काटेवाडीत उत्साहात पार पडलं. त्याआधी ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. पालखीचा मुक्काम आज सणसर इथं आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण चांदोबाचा लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या भक्तिभावात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम तरडगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विविध पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये राज्यातल्या बारामती आणि

0: अंदुरा या स्थानकांचा समावेश आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रायगड जिल्ह्यात जूनमध्ये पावसानं ओढ दिली असली तरी जुलैमध्ये अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी टंचाईचं संकटही दूर झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सुरुवातीच्या काळात रायगड जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं लांबलेल्या खरीपाच्या 80-85% पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आता पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात 64,000 क्षेत्रावर यंदा भाताची लागवड करण्याचे कृषी विभागाचं उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्याला जुलैमध्ये पावसानं झोडपून काढलं. अपेक्षित पावसाच्या तब्बल 34% अतिरिक्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदी असला तरी पावसामुळे नद्यांना आलेले महापूर, दरडी कोसळण्याच्या 55 घटना यामुळे 11 जणांचे बळी गेले. पावसामुळे 20 धरणं 100% भरली आहेत. एकूण धरणात सध्या 88.22% पाणीसाठा आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठा वाढल्याने जूनच्या अखेरीस भेडसावणारे पाणी संकट दूर झाले आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला आहे. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या 13 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या सरासरी 1,57,47,862 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजेच केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत भात 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. वर्धा शहरालगतच्या रोठा परिसरात 12 वर्षांच्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव शहरात काल पावसानं हजेरी लावली. हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा शेतकरी करत आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे शहर आणि तालुका भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचा तातडीनं निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी काल दिल्या. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना भारतानं गमावला. कार्डिफ इथं झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ आता 1-1 असे बरोबरीत आहेत. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावात सर्व बाद झाला. इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. आता रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता

आणि अखंडता या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. दिनांक 17 जुलै 1955. जगविख्यात डिस्नेलँडची सुरुवात वॉल्ट डिस्ने यांनी केली कॅलिफोर्निया इथे. दिनांक 17 जुलै 1802 मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आलं. ज्येष्ठ दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचा जन्म 17 जुलै 1930. ज्येष्ठ संगीतकार गायक स्नेहल भाटकर यांचा जन्म 17 जुलै 1919. ज्येष्ठ अभिनेत्री शांता हुबळीकर हे जग सोडून गेल्या दिनांक 17 जुलै 1992 या दिवशी. बंगाली आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री गायिका कानन देवी यांचं निधन झालं 17 जुलै 1992 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सेवा, समन्वय आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा अनोखा संगम. उपचारा इतकीच महत्वाची असते प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, स्वच्छता, जनजागृती आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत वेळेवर आरोग्य सुविधा पोहोचविण्याची व्यवस्था. आजच्या भागात वारकऱ्यांसाठीच्या आरोग्यविषयक सूचना, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव, शासनाचा लोककल्याणाचा दृष्टिकोन आणि प्रत्येक वारकरी ही माऊली आहे या भावनेतून उभी राहिलेली आरोग्य सेवा याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आजही आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: यंदा प्रथमच म्हणजे खरं तर या वर्षीच्या वारीमध्ये आरोग्य विभागामार्फत पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातलीच ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वैयक्तिकरित्या सुद्धा वाटतं. एअर अँब्युलन्स सुविधा आपण यावेळी ठेवण्यात येणार आहे आपल्या वतीने. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा किती महत्वाची ठरेल?
1: वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे या व्यवस्थेवरचा, हा अधिक दृढ व्हावा ही मूळ संकल्पना आमचे सन्मान्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची.
0: बरं.
1: त्यांनी म्हटले, साहेब या संकल्पनेला पुण्यासाठी काय करावं लागेल, चर्चाच्या होत्या. मग त्यांनी हे सांगितलं की आपण यावेळेस एअर अँब्युलन्स ठेवू. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना लिफ्ट करण्यासाठी तिचा वापर होईल.
0: बरोबर.
1: आता फक्त वारकरी तर जीवाची तमाना बाळगतात, सहभागी झालेला आहे, पण त्याच्यामागे त्याचा परिवार आहे. तर मला असं वाटतं की एअर अँब्युलन्स विल एअर लिफ्ट कॉन्फिडन्स ऑफ द पीपल्स अराउंड द वारकरी. म्हणजे वारकऱ्याच्या पाठीशी जी काही मंडळी आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एअर अँब्युलन्सचा फायदा होईल.
0: अच्छा.
1: आणि माझी बालपणाची छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला की वारकऱ्यावर श्रद्धा किती असते. तर पूर्वी समाज तसा तुलनेनं प्रगतही नव्हता, श्रीमंतही नव्हता आणि वाहतुकीची साधनं नव्हती. त्या काळामध्ये गावामध्ये लोकवर्गणी करून दर एकादशीला लोक वारकऱ्याला पाठवायची.
0: बरोबर आहे.
1: वारकरी परत आला तर त्याचं दर्शन घ्यायचे. त्यांना वाटायचं की मला विठुरायाच भेटला आहे. आणि तो बिचारा यथाशक्ती त्याचं मावंज पण जीव घालायचा. म्हणजे त्या एका वारकऱ्यामागं फक्त त्याचं कुटुंब नाही आहे, त्याचं पूर्ण गाव आहे.
0: पूर्ण गाव आहे.
1: आणि मग या गावाला आश्वस्त करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो.
0: निश्चितच एअर अँब्युलन्स आपत्कालीन आरोग्य सेवा तर पुरवणार आहेच, पण त्यासोबत वारकऱ्याच्या पाठीमागे त्याची वाट पाहणारे, तो ज्यांचा विठ्ठल आहे ते त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची ठरणार आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी विठुरायाच्या मंदिरात, मंदिराच्या आसपासच्या परिसरात, चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी आपण पाहतो लाखो भाविक त्या आठवड्याभरामध्ये असतात. मग ह्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही उपक्रम आहेत किंवा जी जबाबदारी आहे ती अधिक पटीने वाढते. उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल, डिहायड्रेशन म्हणतो आपण, किंवा अचानक बिघडणारी प्रकृती, अशा वेळी आपत्कालीन सुविधा देणं फार गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभागाची सज्जता कशी आहे?
1: आम्ही एक 10 लाख तरी किमान नागरिक एकाच वेळेला ह्या 50 स्क्वेअर किलोमीटर एरियात असतील असं गृहीत धरलं.
0: बरोबर.
1: आणि मग शहराचे जेवढे काही एंट्री पॉईंट्स आहेत, प्रवेश ठिकाणं म्हणू आपण त्या, अशा 11 ठिकाणी आम्ही तात्पुरत्या आयसीयूच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
0: ठीक आहे.
1: प्रत्येक या केंद्रावर पूर्ण प्रशिक्षित डॉक्टरांचा वर्ग आम्ही राज्यभरातून पूल केलेला आहे. ह्या राहणाऱ्या येणाऱ्या डॉक्टरांसाठी, परिचारकांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे. ते एक इंडिपेंडेंट मॅनेजमेंट आहे.
0: बरोबर आहे.
1: त्यावेळेस त्यांना आम्ही पहिल्यांदाच भोजन भत्ता पण देतो, म्हणजे जेणेकरून सेवा देणारा माझा कर्मचारी, माझा अधिकारी, माझा आरोग्य सेवक, आरोग्य रक्षक हा पूर्ण समाधानानं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मी पण दिल्या पाहिजे. त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये विशेषतः आषाढीच्या पाठीमागं 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस.
0: बरोबर आहे.
1: आम्हाला नागरिकांची जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही हे केंद्र निश्चितपणे चालू ठेवलेले आहेत. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदाच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांचं शिबिर कार्यालय मी पंढरपूरला शिफ्ट केलं आहे.
0: बरं.
1: म्हणजे सिव्हिल सर्जन इज माय, त्याचं कार्यालयच तो आता या ठिकाणाहून चालवतो आहे. त्याचे पूर्ण कामं तो इथून पार पाडते. म्हणजे एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आल्यामुळं सेवेमध्ये सुसूत्रपणा येतो, कोऑर्डिनेशन सोपं जातं आणि महसूल प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल,

0: ह्याच्यातला समन्वय अतिशय सुलभरित्यानं होऊ शकतो.
1: बरं,
0: त्यामुळे माझे सिव्हिल सर्जन 1 तारखेपासून पंढरपूर मुक्कामी आहेत.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात सगळ्या वारकऱ्यांसाठी निश्चिंत होण्याचा हा एक मुद्दा आहे. वारकऱ्यांची तर काळजी घेतली जाणारच आहे, पण वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा काळजी आरोग्य विभागाच्या मार्फत घेण्यात आली आहे. सर, शेवटी तुम्हाला हे विचारण्याचा मोह आवरत नाही आहे, ही खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यापक संकल्पना आहे, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. या साऱ्याचा गाभा एका वाक्यात मांडायचा झाला तर कशा पद्धतीने मांडाल तुम्ही?
0: प्रशासकीय सेवेमध्ये सेवाभाव रुजण्यासाठी विठोबाची भक्ती घेऊन जाणारा वारकरी हा आमचा आदर्श व्हावा, त्याचा सेवाभाव हा आमच्या जीवनाचा भाग व्हावा. कारण भक्ती आणि सेवा ह्या समांतर संकल्पना आहेत, आणि तो रुजावा म्हणूनच आम्ही म्हणले की आम्ही भक्ती विठोबाची करू,
1: सेवा आरोग्याची करू. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर,
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला मी एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं, आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या इन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं,
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप, ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, ह्याला आम्ही आता भारत विस्तार करू.
1: बरं,
0: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक, त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन, आणि ह्या सुविधापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112ला कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहित धरलं की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडे आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी, आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं,
0: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. या साऱ्या चर्चेच्या शेवटी आपण हे निश्चितच म्हणू शकतो, वारकरी कशाचाही विचार न करता फक्त विठ्ठलाच्या भक्तीनी, त्याच्या ओढीनी, त्याच्या प्रेमाने तिथे पायी चाललेले आहेत आणि त्या साऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची, आपल्यासारख्या माननीय व्यक्तींची आणि संपूर्ण अधिकारी वर्ग, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका जी नावं आपण घेतली, या सगळ्यांची एक वेगळी आरोग्य वारी सुद्धा सुरू आहे. ह्या दोन्ही वाऱ्या व्यवस्थित सुखरूप पार पडतीलच. पंढरपूरला जाणारे सर्व भाविक, सर्व वारकरी ही जी आषाढी एकादशी तिथे साजरी करणार आहेत एकत्र विठ्ठलाच्या साथीने, ही केवळ एक श्रद्धा नाही आहे. प्रत्येक वारकरी सुखरूप, निरोगी आणि सुरक्षितपणे विठ्ठलाच्या चरणीसुद्धा पोचावा आणि तिथून आपल्या घरीसुद्धा सुरक्षित पोचावा, यासाठी कटिबद्ध आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर, आपण एकमेकांशी चर्चा केलीच, आपल्या वारकऱ्यांशी आपल्याला जाता जाता काही बोलायचं असेल, वारकरी बंधू भगिनी काही ज्येष्ठ आहेत, काही समवयीन असतील, काही लहान असतील, या साऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता?
0: मी वारकऱ्यांना एवढंच सांगेल की तुमच्या रूपानं एक विठ्ठल त्या गावकऱ्यांना, त्या नागरिकांना भेटणार आहे. हा

0: विठ्ठल आला तसा सुखरूप, आला त्यापेक्षा जास्त श्रद्धावान, आला त्यापेक्षा जास्त सक्षम जर त्या नागरिकापुढे गेला तर ते नागरिकांसाठी पण प्रेरणादायी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी मांडू इच्छेल की जेव्हा वारी संपते तर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या वारीचा प्रभाव टिकतो आणि बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या तयार होतात. तर त्याही नागरिकांना काळजी घेण्यासाठी आमचा विभाग सक्षमपणे काम करतोय.
1: बरं,
0: वारकऱ्यांनी मग सुखरूपपणे त्यांच्या आप्तजनात जाण्यासाठी, ती श्रद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, श्रद्धेतून निर्माण झालेली ऊर्जा गावाला देण्यासाठी सुदृढपणे परत जावं, ह्या प्रवासामध्ये पूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यासोबत आहे.
1: श्रोते हो, या अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपण सरांचे आभार मानले पाहिजेत.
0: धन्यवाद.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही संकल्पना केवळ एक घोषवाक्य नाहीये, तर प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाचं एक प्रतीक आहे. वारकऱ्याची वाट पाहणारे त्याचे कुटुंबीय येणाऱ्या वारकऱ्यामध्ये सुद्धा माऊली पाहत असतात. श्रद्धेच्या या प्रवासात सेवा, समर्पण आणि सज्जता यांची सुंदर सांगड सार्वजनिक आरोग्य विभागाने घातली आहे. श्रोते हो, आषाढी वारीत सहभागी होताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या. आपल्या सहवारकऱ्यांचीही काळजी घ्या. अर्थातच आपल्याला ठाऊक आहे, सहवारकरी म्हणजेच माऊली. श्रोते हो, तेव्हा आजचा दिलखुलास हा कार्यक्रम इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: हो 17 मजली कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: श्रोतेहो नमस्कार. कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही साताऱ्यामध्ये उभारली जाणारी पहिली 17 मजली बिल्डिंग आणि यामध्ये फक्त सातारकरच नाही तर पुणेकर मुंबईकर सुद्धा घर घेत आहेत आणि याच बद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईच्याच संपदा निकम. नमस्कार संपदा मॅम.
2: हां नमस्कार.
1: तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात पण आता तुम्ही लँडमार्क टॉवर्स साताऱ्यामध्ये जी 17 मजली इमारत झालेली आहे तिथे घर बुक केलेलं आहे, तर बेसिकली मुंबई टू सातारा हा ट्रॅव्हल करण्याचं तुम्ही का ठरवलं आणि का साताऱ्यामध्ये घर घेताय?
2: ऍक्च्युली कसं आहे की आमचं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्येच मिल्ट्री अपशिंगे, म्हणून मग असा विचार केला की रिटायरमेंट झाल्यानंतर मिस्टरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सातारामध्ये स्थायिक व्हावं.
1: बर.
2: आणि असं आम्ही सर्च करत असताना मिश्रांच्याच एका मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं की असाच एक प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून घ्या. मग आम्ही ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट आवडला. म्हणून आम्ही तिथे मग आमचा एक फ्लॅट आम्ही बुक केला.
1: बर. आता मुंबईमध्ये आपण राहतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच सोयी सुविधांची सवय झालेली असते, तर या सगळ्या सोयी सुविधा साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहेत का, हे सगळं तुम्ही बघून आला आहात का आणि तिथल्या क्वालिटी बद्दल किंवा तिथे दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे?
2: हो हो, सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी गार्डन आहे, जिम आहे. जसं मुंबईमध्ये आम्ही आता सध्या राहतोय तशा सगळ्याच फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत.
1: ओके.
2: म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आपण इथेच घेऊया घर.
1: ग्रेट. जनरली आता आपण बघतो मुंबई मधल्या घरांचे साईज, पुण्यामधल्या घरांचे साईज, याचा जो काही एक स्क्वेअर फीटचा रेशो ठरलेला असतो की 1 BHK असेल तर इतके, 2 BHK असेल तर इतके, तसं साताऱ्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जेव्हा तुम्ही लँडमार्क टॉवर्स मध्ये घर बघायला गेलात तेव्हा?
2: हो हो, तिथले घराच्या स्क्वेअर फीट्स मध्ये भरपूर फरक आहे. मोठे मोठे फ्लॅट्स म्हणजे मोठे मोठे रूम्स आहेत आणि स्क्वेअर फीट मध्ये पण बराच फरक आहे. कन्स्ट्रक्शन तर चांगलंच आहे त्यांचं.
1: ओके. आणि एकंदरीतच तिथली हवा किंवा तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये तुम्ही राहताय ते वातावरण किंवा तिथलं डेली रुटीन यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
2: हो हो, खूप फरक आहे. म्हणजे पॉप्युलेशन कमी आहे, परत विचार करता म्हणजे प्रदूषणाचा विचार करता तर साधारण तर चांगलंच आहे.
1: अगदी. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला अजून काही सांगायचंय?
2: नाही, त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्क चांगलं आहे, त्यांचा स्टाफ चांगला आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्हाला असं काहीच असं जाणवलं नाही की आम्हाला की त्यांनी काही माहिती चुकीची दिली वगैरे. सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या स्टाफने.
1: ग्रेट ग्रेट. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं हे छान लँडमार्क टॉवर्स मधलं स्वप्नातलं घर मिळावं आणि तुमची अशीच वृद्धी होत राहावी हीच इच्छा व्यक्त करते. आणि आज आपण इथे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: थँक यू.
0: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता थोड्याच वेळात भावधारा.
5: PM जय. अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात

वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं, भाग्यश्री धारप यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 8:40 आपण ऐकणार आहोत पायी वारी पंढरीची. आता 8 सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

0: प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा चंडीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीत हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जिंद आणि सोनपत दरम्यान ही रेल्वे धावणार असून या गाडीला 10 डबे आहेत. याआधी जर्मनी आणि जपानमध्ये 2 ते 3 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वे धावत आहेत. त्यामुळे भारतातील ही रेल्वे जगातली सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे ठरणार आहे. हायड्रोजनचं रुपांतर विजय

मध्ये करून ही गाडी धावणार असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते, त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे। ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे। याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे। त्यानंतर पंतप्रधान चंडीगड पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत। हरियाणा, चंडीगड आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत। या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे। रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत। या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत। शहा उद्या सिलीगुरीच्या जुमागाट सीमा चौकीला भेट देणार असून 18व्या बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील, तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत। गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली। या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती। या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे। 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत। संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत। एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे। त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत। तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत। जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत, अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे। सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे। अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे। अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला। प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागत हल्ले केले। या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे। अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये 35 हून अधिक लोक ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे। केरळमधील मल्याळम कालगणनेतील
हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो। या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी

रामायण या महाकाव्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. शंखध्वनी वैदिक मंत्रोच्चार आणि जगन्नाथाच्या जयघोषात लाखो भाविकांसह बडा दांडा म्हणजेच मुख्य मार्गावरून ही रथयात्रा या गुंडीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावली तरीही भाविकांचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही. मात्र गुंडीच्या मंदिरालगत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होतील. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्व बाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सकाळचे 8:40 होत आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत पायी वारी पंढरीची, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकूया लोणंद ते तरडगाव दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि सविता कारंजकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते कार्यक्रम अधिकारी प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोते हो, रामकृष्ण हरी। प्रथे परंपरेप्रमाणे 8 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि या प्रवासातील 7 मुक्काम आटोपून 15 जुलैला निरास्नानाचा अनुपम्य असा सोहळा आटोपून पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करती झाली आणि त्याच दिवशी पालखीसह वैष्णवांचा हा मेळा संध्याकाळी लोणंद मुक्कामी विसावला।
1: अवघी लोणंद नगरी या पालखीच्या आगमनानं सजली होती, आनंदली होती। सर्वदूर भारावलेलं भक्तिमय असं वातावरण भरून राहिलं होतं।
2: श्रोते हो, आम्ही लोणंद मध्ये आहोत वारीच्या सोबत आणि लोणंदचे बीडीओ अनिल वाघमारे सर आमच्या सोबत आहेत। तर एकूण तिथल्या नियोजनाविषयी आता आपण थोडासा आढावा आणि वारीविषयी थोडासा त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। वाघमारे सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: निरास्नानाचा जो काही सोहळा झाला त्या सोहळ्याचं वर्णन थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, एकूण स्वागत आणि हे सगळं।
3: नमस्कार, मी अनिल वाघमारे, पंचायत समिती खंडाळा गटविकास अधिकारी। आपल्याला दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी पालखी सोहळ्याचा दिनक्रम येतो आणि आपल्याकडं 15-7 काल वाल्हे ते लोणंद असे वारीचं प्रस्थान झालेलं आहे। आपल्याला वाल्ह्यामधून निराकडे येते आणि निरामधून पहिल्यांदा आपल्याला जो सातारा जिल्ह्याचं पारेगाव गाव आहे तिथं दत्तघाट आहे, तिथं दत्तघाटामध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान केलं जातं। दत्तघाटावरती साधारण 1 पादुकांचं आगमन झालं आणि नेहमीप्रमाणे दत्तघाटामध्ये जे दत्त मंदिर आहे घाटावरती तिथल्या आपल्या निरा नदीमध्ये पादुकांचं विश्वस्तांच्या हस्ते अत्यंत देखण्या स्वरूपात स्नान झालं आणि मग स्नान होऊन पुन्हा परत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। नंतर पाडेगाव इथे आपल्या सातारा जिल्ह्याच्या प्रशासना वतीनं सन्माननीय मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि सर्व विषय समितीचे सभापती, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सर्व शासकीय अधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीमध्ये पालखीने आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा आपण या वर्षी पालखी आल्यानंतर आपण दोन्ही बाजूने गुलाब पुष्पवृष्टी केली आणि त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा पोलीस बँड आहे तो पोलीस बँडच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींना आपण वंदन सुद्धा केलं, त्या पद्धतीनं स्वागत केलं। तिथून पुढे लोणंद इथं प्रस्थान झालं आणि लोणंद येथे कालचा मुक्काम आणि आजचा मुक्काम असा हा माऊलींचा प्रवास झाला। 15 तारखेला 1 आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सायंकाळी साधारण 4 दरम्यान पालखी तळावरती माऊली विसावली आणि आज आता 1 आता माऊलींचं प्रस्थान करडगाव येथे मुक्कामासाठी प्रस्थान होईल। पाडेगाव इथं मध्ये आपण वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी या वर्षी जवळजवळ 25x200 फुटाचा स्वागत कक्ष उभारणी करण्यात आलेला होता। या वर्षी पहिल्यांदाच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून स्नानागृह सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले होते। स्नानागृह बरोबर वारकऱ्याने ज्यावेळेस स्नान करतात त्यावेळेस कपडे बदलण्यासाठी सुद्धा चेंजिंग रूम सुद्धा 50 युनिट आपण दत्तघाटावरती उपलब्ध करून ठेवलेलं होतं। महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे आपल्या ह्या पालखीच्या अनुषंगानं आपल्याला साधारण 1.12 कोटी लिटर आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं अपेक्षित असतंय। त्या पद्धतीनं आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शासकीय 23 टँकर आणि इतर खाजगी टँकर असे मिळून 86 टँकर सुद्धा आपल्याला शासनामार्फत उपलब्ध झालेले होते आणि त्याच्या भरण्याच्या अनुषंगानं 16 फिडिंग पॉईंट आपण तयार केलेले होते आणि खास करून आपण पिण्याचं पाणी शुद्ध पोहोचतंय का नाही याच्यासाठी सुद्धा प्रत्येक टँकर जिथं फिलिंग पॉईंट आहे त्या फिलिंग पॉईंटला आरोग्य पथक आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अनुषंगानं जे शाखा अधिनत आहेत प्लस टँकरवरती जलसुरक्षक यांची नेमणूक केलेली होती की जेणेकरून पाण्याचा सुद्धा अपव्यय येईल आणि योग्य चांगलं पाणी वारकऱ्यांना उपलब्ध होईल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने आपण एक QR कोड सुद्धा आपण तयार केलेला होता जेणेकरून

0: त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने सर धन्यवाद
1: धन्यवाद.
2: हाती वीणा, मुखे हरी, खांद्यावर पताका, डोईवर तुळशी असे सारे वारकरी काल लोणंदीतला आपला मुक्काम आटोपून पुढे निघण्याच्या तयारीत होते. पुढचा त्यांचा मुक्कामाचा टप्पा होता तरडगाव, पण त्यांना वेद लागले होते ते संध्याकाळी होणाऱ्या उभ्या रिंगणाचे. लोणंद ते तरडगाव वाटेवर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आणि ते पाहायला मिळणार याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
3: सांग सांग पांडुरंगा तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला. सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. दही भात येचा खाला हाका मारी तो गद्याला, दही भात येचा खाला हाका मारी तो गद्याला, चला चला देवराया चला भोजनाला, चला चला देवराया चला भोजनाला. सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला.
4: श्रोते हो, आपल्या सोबत आहेत राजगुरुनगर खेड इथून आलेले श्रीयुत बोराडे आहेत. संत जगनाडे महाराज यांची पालखी आहे ती रथाच्या पाठीमागे असते, तर त्यांच्या सोबत ही बैलजोडी आहे. नमस्कार बोराडे.
5: नमस्कार.
4: किती वर्ष झाली तुम्ही बैल घेऊन येत आहे?
5: आपल्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच मान मिळालेला आहे संत जगनाडे महाराजांच्या पालखीसाठी.
4: अच्छा, मग यासाठी तुम्हाला काही वेगळं नियोजन करावं लागलं किंवा तयारी करावी लागली असं काय असतं?
5: नाही, आपण पालखी व्यवस्थापकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडे विनंती केली आम्हाला बैलाचा मान द्या म्हणून. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला ह्या वर्षी संधी दिलेली आहे.
4: जगनाडे महाराजांचं पण वैशिष्ट्य आहे, त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल.
5: संत जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांची गाथा लिहिलेली होती आणि त्यांच्या एक टाळकऱ्यांपैकी ते एक जगनाडे महाराज एक होते.
4: तुकाराम महाराजांचा विचार केला तर 300 वर्ष झाली आणि मग ही परंपरा त्या पालखीची किती वर्ष आहे असं आपण म्हटलं तर?
5: वारीची परंपरा चालू आहे त्यापासून जगनाडे महाराजांची परंपरा चालूच आहे पालखीची.
4: आता तुमच्या सोबत किती वारकरी आहेत?
5: आता आमच्या बैलजोडी सोबत 20 लोक आहेत.
4: अच्छा, आणि मग हे तुमचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा?
5: हो.
4: आतापर्यंत प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही?
5: नाही, अडचणी काय नाही, ज्या काही अडचणी आहेत त्या माऊलींच्या चरणी, माऊली सगळं सोडत.
4: बैलांचं जे नियोजन असतं त्यासाठी किंवा तयारी असते त्यासाठी काही तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, वेगळी त्यांची काळजी घ्यावी लागते सुरुवातीपासून आणि वारीमध्ये सुद्धा असं काही?
5: आपण 1 महिना अगोदरपासून त्या बैलांचा सराव करत असतो चालण्याचा वगैरे, आणि त्यांना विशेष खुराक 1 महिन्यापासून आपण त्यांना चालू ठेवत असतो जेणेकरून त्यांचा स्टॅमिना टिकून राहील यासाठी आपण त्यांना 1 महिन्याच्या अगोदरपासून त्यांची तयारी करून घेत असतो.
4: आणि वारीमध्ये विशेषतः काय काळजी घ्यावी लागते वगैरे?
5: वारीमध्ये संध्याकाळी त्यांना गरम पाण्याने शेक द्यावा लागतो आणि त्यांना विशेष खुराक वगैरे द्यावा लागतो आणि वेळोवेळी जर काही लागलं तर डॉक्टरांची पण आपण सल्लामसलत करून त्यांची सुद्धा मदत घेतो.
4: आणि आता तुम्ही बैलजोडीची तुम्हाला संधी मिळाली हे पहिलं वर्ष, वारीमध्ये तुम्ही येत आहे त्याला किती वर्ष झाली?
5: नाही, आमचे बंधू येत असतात वारीमध्ये पायवारीसाठी, त्यांना जवळपास 10 वर्ष झालेत. निलेश बोराडे त्यांचं नाव आहे, ते जवळपास 10 वर्ष झाले पायवारी करतात. आपण बैलजोडीचा मान पहिल्यांदाच या वर्षी आम्हाला मिळालाय
4: आणि ही पुढे परंपरा चालू ठेवायचा असंही तुमची इच्छा आहे. आता पांडुरंगाकडे जाऊन काय मागणार तुम्हाला? हा तर प्रसाद मिळालेला आहे माऊलींच्या आशीर्वादाने, पुढचं काय डोक्यात आहे नियोजन?
5: नाही, पुढचं काय नाही, आपली एकच इच्छा होती. आपण एवढे मोठे बैल आज आपल्या दावणीला आहेत तर एकदा तरी माऊलींच्या रथाला आपली संधी मिळावी एवढीच आमची इच्छा होती, ती आज माऊलींनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्त काही मागणं नाही आता माऊलींकडे, आईयात समाधान आहे.
4: धन्यवाद, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.
5: थँक्यू.
4: श्रोते हो, वारीमध्ये सातारचे श्री ऋषिकेश कुलकर्णी आम्हाला भेटले. प्लास्टिक संकलनाचं काम, थोडक्यात म्हणजे पर्यावरणाचं स्वच्छतेचं काम ते या वारीमध्ये नंतर करत असतात, तर त्या कामासंबंधी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी.
6: रामकृष्ण हरी.
4: प्लास्टिक संकलनाचं जे तुम्ही काम करताय, पर्यावरण रक्षणाचं काम करताय, तर हे सगळं काम थोडक्यात आम्हाला काय सांगाल?
1: हा आषाढी वारी जी काही

0: आळंदीपासून चालू होती ती पंढरपूर पर्यंत असती, तर त्याच्यामध्ये लोणंद या गावामध्ये आपण हे दुसरं वर्ष की आपण प्लास्टिक संकलन करतो. म्हणजे कसं की पालखी गेल्यानंतर जे काही प्लास्टिक पडतं ते सगळं प्लास्टिक आपण संकलन करून ते पुढे रिसायकलिंगला पाठवतो.
1: वारी पुढे गेल्यानंतर?
0: हां
1: अच्छा,
0: हां.
1: हे साधारणपणे किती दिवसाचं काम असतं पुढे असं आपण म्हणूया?
0: तर आपण जे करतो ते छोट्या स्वरूपातलं, पण 1 ते 2 दिवस चालतं हे काम आपलं.
1: या 2 दिवसामध्ये साधारण किती प्लास्टिक गोळा होतं?
0: आता जी आपली 20 ते 30 जणांची टीम आहे, ते आम्ही सगळे मिळून जे काही प्लास्टिक संकलन होतं ते 60 ते 70 किलो प्लास्टिक संकलन होतं.
1: अच्छा, आणि मग ते पुढे पाठवायची काय व्यवस्था करता तुम्ही?
0: हां, हे सगळं प्लास्टिक घेऊन आपण सातारला येतो आणि सातारमधनं हे प्लास्टिक मग आपण पुण्याला रिसायकलिंगला पाठवतो.
1: याच्यामध्ये काही भाविकांसाठी पुढे मार्गदर्शन व्हावं, प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, ती जनजागृती व्हावी, या दृष्टीनेही काही प्रयत्न करता, प्रयोग करता?
0: हा, प्रयोग म्हणजे आपण भाविकांना वारकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की प्लास्टिकचा वापर कमी करा, जे की आपण स्वतःच्या कृतीमधून दाखवतो. नाश्त्याला जे पळसाचे पानाचे द्रोण असतात त्याचा वापर करतो आणि ते सांगतो की अशा प्रकारचे वापरा आणि जेणेकरून प्लास्टिकचा वापरच कमी होईल.
1: याला भाविकांचा प्रतिसाद, वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो?
0: हा, त्यांना ऑप्शन मिळाल्यानंतर त्यांचा या गोष्टीसाठी 100% प्रतिसाद मिळतो.
1: छान, तुमचं काम तर अत्यंत स्तुत्य असं आहे, त्यानिमित्ताने वारकऱ्यांमार्फत पांडुरंगाची सेवा तुम्ही करता आहात. खूप छान वाटलं ऐकून तुमच्याशी बोलून. रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण.
2: आपल्यासोबत एक जेंधीची वारकरी आहे, संयुक्ता भोयटे, 12वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थी आहे, तर तिच्यासोबत तिचे अनुभव आपण ऐकूया तिच्याकडून या वारीमधले. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आदरकीची मी विद्यार्थी इयत्ता 12वीची. आज आमच्या शाळेमार्फत लोणंद येथे वारकऱ्यांची सेवा व वारकऱ्यांना भेट देण्यासाठी पायी वारी शाळेने आयोजित केली होती. त्यात आम्ही अनुभवलं की म्हणजे वारकऱ्यांचे पंढरपूर पर्यंत जास्तो पर्यंत कसे कष्ट असतात, कसं वारकऱ्यांचं विठ्ठलाच्या वरती कसं प्रेम असतं हे अनुभवलं. आणि त्याचबरोबर आपले पोलीस मित्र, डॉक्टर्स यांनी किती वारकऱ्यांची सेवा केली हे पण अनुभवलं. आणि हा अनुभव एकदम असा न विसरण्यासारखा होता.
2: लोकांचं दर्शन झालं का?
3: हो.
2: अरे वा, काय वाटलं तिथं माथा टेकल्यावर?
3: चांगलं वाटलं, मन प्रसन्न झालं.
2: कशी होती गर्दी, तिथला सोहळा कसा होता?
3: म्हणजे ह्या वर्षी खूप गर्दी होती.
2: किती वर्ष झाली तू इथे? इकडे
3: 5-6 वर्ष झाले. म्हणजे आम्ही इथलंच आहे, हिंगणगावचंच आहे, आणि शाळेतर्फे आमची वारकऱ्यांना भेट होती, त्यामुळे पण खूप हा चांगला अनुभव होता.
2: तुमच्या वेळेला काही आणखीन करायचं, वारकऱ्यांसाठी सेवा करायची असं काही डोक्यात आहे?
3: हो, ह्या वेळेस पण वारकऱ्यांची सेवा केली, पुढच्या वेळेस पण अजून काहीतरी वेगळं असं वारकऱ्यांना शाळेच्या मार्फत पाण्याची बॉटल, रुमाल वगैरे वाटले.
2: पंढरपूर पर्यंत जायची कधी इच्छा आहे का?
3: हो आहे ना, नक्कीच, पुढच्या वर्षी तरी नक्कीच, 12वी पास झाल्यावरती.
2: धन्यवाद बोलल्याबद्दल. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी.
2: तर ते हो, वारी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी येतात, त्यामध्ये स्वच्छता हा एक फार अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ती सांभाळण्याचं काम करणारे नगर परिषदेतील श्रीयुत संतोष झुंजारे सर आता आमच्या सोबत आहेत. एकूण वारीच्या आधीपासून हे कधीपासून तुम्ही सुरुवात करता हे स्वच्छता आणि सगळं करणं?
4: आम्हाला वारीच्या अगोदर नगर परिषदेकडून आणि डीओ ऑफिस कडून आदेश येतो, तर वारीच्या वेळेस पूर्वतयारी करावी लागते. जसं की ज्या ठिकाणी वारी थांबते त्या ठिकाणचं स्वच्छता करून घेणे आणि त्या ठिकाणी पाण्याची स्वच्छालयाची व्यवस्था करणे आणि त्या ठिकाणची लाईट व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी पालिकेमार्फत केल्या जातात.
2: आता वारी झाल्यानंतरची जबाबदारी काय काय असते?
4: आता वारी झाल्याच्या नंतरची जबाबदारी सर्वात महत्वाची म्हणजे की पूर्ण स्वच्छता करून घेणे शहराची आणि वारीचे जे काही वेस्ट पडलेले आहेत समजा त्याचं टोटल स्वच्छ करणे, हे सगळी जबाबदारी असते आमची.
2: सुरुवातीच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात आणि नंतरच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात?
4: सुरुवातीची स्वच्छता म्हणजे ओव्हरऑल मशीन वगैरे सगळ्या काही व्यक्ती नसल्यामुळे म्हणजे खुली जागा असल्यामुळे स्वच्छता कमी वेळात होते, पण ज्यावेळेस वारी इथून प्रस्थान करते त्यावेळेस ती स्वच्छतेला खूप वेळ लागतो. कारण का बंडल ऑफ त्याचं कलेक्शन्स असतं, समजा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा पडला असतो ते उचलणं, त्याचं वर्गीकरण करणं हे काम पालिका करते.
2: आता फक्त आम्हाला जाता जाता आणखीन एक वर्णन तुमच्याकडनं ऐकायचं आहे, म्हणजे पालखी तळावरती खूप सुशोभीकरण केलेलं होतं, यावर्षी भव्य दिव्य लाईटिंग केलेलं होतं, तर त्याचंही थोडक्यात वर्णन सांगा.
4: हो, जसं की माऊलीच्या पालखीचं जसं आमच्या पालिकेला जमेल तशा प्रमाणात आम्ही सुशोभीकरण केलं होतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारात चेंज होतोय, समजा की यावर्षी काही वेगळा लोगो, पुढच्या वर्षी वेगळा लोगो. आता थोडक्यात म्हणलं तर आम्ही पालखीच्या भोवताला आणि वेगवेगळ्या आम्ही पालिकेचं पंडाल लावले होते की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, जसं की आरोग्याच्या, जसं की कुठे व्यक्ती हरवला असेल समजा त्याच्यासाठी वेगळा स्पॉट आणि वेगवेगळ्या लाईटिंग्स वगैरे आणि बॅरिकेटर करून माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही व्यवस्था केली होती.
2: धन्यवाद,
4: थँक्यू
2: कार्यासाठी, शुभेच्छा,
4: थँक्यू सर।
5: चांदोबाचा लिंब

उभं रिंगण पार पडल्यानंतर तरडगावचा मुक्काम आणि मग पुढे फलटण नगरीत प्रस्थान असा सारा पुढचा प्रवास. या पुढच्या प्रवासाच्या टप्प्यात आपण पुन्हा भेटणारच आहोत उद्या सकाळी 8:40. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकला. निवेदन होतं अजय गिजरे आणि सविता कारंजकर यांचं. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
1: सकाळचे 9 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 67वा.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा आठवा भाग.
1: मुंबई बंदरात उभ्या असलेल्या फोर्ट स्टायकिन या जहाजाला आग लागली. यानंतर मुंबई फायर ब्रिगेडला कॉल करण्यात आला, पण फायर ब्रिगेडला ही मामूली आग वाटल्यामुळं त्यांनी फक्त 2 आगीचे बंब पाठवून दिले. पण त्या बंबांमुळे आग विझेना, त्यामुळे मुंबई फायर ब्रिगेडला दुसरा कॉल करण्यात आला. हा कॉल 2:30 केला गेला आणि मग मात्र मोठी आग लागल्याची शंका येऊन मुंबई फायर ब्रिगेडनं 12 बंब पाठवून दिले. एकाच वेळी आता 20-25 पंप 2 कप्प्यात पाणी मारायला लागले. आगीच्या वर्दीमुळे जहाजावर उडालेल्या धांदलीत हेंडरसन कप्प्याच्या आत आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. तासाभरापूर्वी 2 कप्प्यात लागलेली आग आता तिथेच मर्यादित राहिली नव्हती. ती खालच्या बाजूनं आजूबाजूला पसरत चालली होती आणि पाणी तर फक्त 2 कप्प्यात फवारलं जात होतं. कापसाच्या गासड्यांना लागलेली आग हळूहळू स्फोटकांच्या साठ्यापर्यंत पोहोचली होती. आग विझण्याची शक्यता निर्माण झालेल्या धुरात विरून जात होती.
2: डेकवर चाललेली गडबड लक्षात घेऊन जहाजाचं इंजिन उघडून बसलेला चीफ ऑफिसर अलेक्स गो डेकवर आला. डेक धुराने आणि पाण्याने भरून गेल्याचं पाहून झालेली गोष्ट त्याच्या ध्यानात आली. कॅप्टन नायस्मिथ अलेक्स पाशी आला आणि 2 कप्प्यात आग लागल्याचं वर्तमान त्याला दिलं. फायर अँड सॅल्वेज डिपार्टमेंटचा कमांडर जे एच लॉंगमायर आणि फायर ब्रिगेडचा एन कुम्स हे 2 अधिकारी त्या दोघांपाशी आले आणि 2 पूर्ण कप्पा पाण्याने भरून टाकता येईल का याची विचारणा केली. मात्र जहाजाला नॉन रिटर्न वॉल्व्स लावलेले असल्याने जहाजातून पाणी बाहेर टाकता येईल मात्र आत आणता येणार नाही असं अलेक्सने त्यांना सांगितलं. म्हणजे हाही उपाय करता येण्यासारखा नव्हता.
1: कॅप्टन नायस्मिथ आणि इतर अधिकाऱ्यांची उपायांसाठी चर्चा सुरू असतानाच ऑर्डिनन्स सर्व्हिस आर्मी खात्याचा अधिकारी मेजर ओब्रास्ट जहाजावर आला. जहाजातून येणारा धूर पाहून त्याने नायस्मिथकडे स्टोवेज प्लॅन मागितला. नेमका मोठ्या प्रमाणावर धूर येत असलेल्या 2 कप्प्यातच स्फोटकांचा मोठा साठा असल्याचं पाहून त्यानं जहाजाला भोक पाडून त्यातून जहाजाच्या आत पाणी जाऊ देऊन जहाज बुडवणं शक्य आहे का याची विचारणा केली. पण तेही शक्य नव्हतं, कारण व्हिक्टोरिया डॉक मधल्या ज्या बर्थ नंबर 1 इथे जहाज उभं होतं त्या ठिकाणी संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढी पाण्याची खोली नव्हती. शिवाय संपूर्ण जहाज बुडू शकेल एवढं पाणी भरण्याकरता एकच भोक करून काम भागणार नव्हतं. अनेक भोकं करावी लागणार होती, तेवढा वेळ हातात नव्हता. परत भोक पाडण्यासाठी लागणारी मेटल कटिंग मशिनरी वापरताना ठिणग्या पडणारच होत्या. हे तर जास्त धोकादायक होतं. उद्याचं मरण आज आणण्यासारखं होतं. त्यामुळे रोगापेक्षा भयंकर असणारा हा उपायही बाद करण्यात आला.
2: एव्हाना व्हिक्टोरिया डॉक्सचे जनरल मॅनेजर कर्नल सॅडलर जहाजावर पोहोचले. आता एकच शेवटचा उपाय राहिला. जहाज धक्क्यापासून थोडं लांब दूर समुद्रात सुरक्षित अंतरावर घेऊन जावं. पण जहाजाचं इंजिन उघडून ठेवलेलं होतं. जहाज 1 हलू शकत नव्हतं. जहाजाला बंदरापासून लांब समुद्रात न्यायचं असेल तर टग्स लागणार होते, तेही मागवण्यात आले. आणखी एक उपाय होता. जहाजाच्या डेकवरून धक्क्यावर जहाज बांधण्यासाठी असलेल्या मजबूत पोलादी खांबाला दोरखंडाने बांधून जहाजाला कुशीवर पाडून त्यात पाणी भरू द्यायचं. त्यामुळे ज्या कुठल्या ठिकाणी आग पसरली असेल तिथपर्यंत पाणी पोहोचून संभाव्य नुकसान टाळता येऊ शकेल. पण तिथे तर पाण्याला खोलीच नव्हती. जहाज आडवं पाडून काहीच उपयोग होणार नव्हता.
1: जहाजावर इतके जबाबदार अधिकारी उपस्थित असूनही त्यांच्यात त्या क्षणाला नेमकं काय करावं यावर निर्णय होत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी एकानं नियंत्रण हातात घेऊन निर्माण झालेली गंभीर परिस्थिती हाताळणं आवश्यक होतं. पण तसं न होता त्यांच्यापैकी प्रत्येक जण वेगळा विचार करत होता. कॅप्टन नायस्मिथला आपलं जहाज वाचवायचं होतं, डॉक्स मॅनेजर सॅडलरला धक्क्याचं नुकसान व्हायला नको होतं, तर फायर ब्रिगेडच्या कुम्सना जहाजाला लागलेली आग जहाज धक्क्यावर असतानाच विझवली जाऊ शकेल असं वाटत होत.
2: काहीच उपाय सुचत नव्हता. आग क्षणाक्षणाला पसरत चालली होती. नायस्मिथ, अलेक्स आणि फायर विभागाचे अधिकारी उपायांवर चर्चा करत असतानाच फोर्ट स्टायकिनवरचा एक अधिकारी धावत त्यांच्यापाशी आला आणि जहाजाच्या धक्क्याच्या बाजूकडचा एक भाग आतल्या उष्णतेमुळे वितळायला लागल्याची बातमी त्याने दिली.

0: आता मात्र काहीच करता येण्यासारखं नव्हतं.
1: एव्हाना दुपारचे 2:58 झाले होते. जहाजाच्या आतल्या बाजूला आग वेगानं पसरत चालली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून जहाजाच्या पत्र्यांना भोकं पाडून त्यात पाणी भरू द्यायचं हा सुरुवातीला सुचलेला उपाय करून बघायचं सगळ्यांनी एकमताने ठरवलं. तो यशस्वी होईल की नाही याची काहीच शाश्वती नव्हती, पण काही इलाजच उरला नव्हता. मग मशिनरी बोलवण्यात आली, पत्रा कापायची अवजड मशीन आली आणि बॅडलक, ती मशीन काही केला चालूच होईना. म्हणजे हा उपायही सरला.

श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा आठवा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 67. 9:10 होत आहेत. गीतवाहर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट संगीत.

0: आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं भटक भवानी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं राम राम गंगाराम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांचं संगीत होतं, गीतकार दादा कोंडके. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता.
1: श्रोतेहो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन ए आय

0: मधुकर झनकर यांचं गीत आपण ऐकलं. डी एस रुबेन यांचं संगीत होतं आणि गायिका होत्या अपर्णा मयेकर.
1: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

गोविंद कुरवळेकर यांनी गायलेलं व्ही पी निपुणगे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार गजाननराव वाटवे. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. भावगीतांच्या नंतर आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. गीतबहार.

अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि बालकलाकारांनी गायलेलं उबंटू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना समीर सामंत यांची आणि संगीत कौशली नामदार.

गजेंद्र आहिरे यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत देवकी पंडित यांनी गायलं होतं. संगीत कौशल इनामदार चित्रपट नॉट ओनली मिसेस राऊत कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रवींद्र साठे यांनी गायलं होतं. ही गीतरचना गजेंद्र आहिरे यांची होती आणि संगीत कौशल इनामदार यांनी दिलं होतं. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. सकाळचे 10:20 झाली आहेत. गांधीवंदना.

एकदा दक्षिण आफ्रिकेमध्ये टॉलस्टॉय फार्मवर गांधीजींनी कॅलनबॅक नावाच्या आपल्या एका जर्मन मित्राला सांगितलं की साप आणि त्या प्रकारचे इतर प्राणी यांना ठार मारणं हे पाप आहे. हे ऐकून कॅलनबॅक आणि त्याचे युरोपीय मित्र यांना धक्काच बसला. कॅलनबॅकना वाटलं, नाग साप वगैरेंना ठार मारणं जर अयोग्य असेल तर मग आपल्याला त्यांच्याशी मैत्री करावी लागेल. झालं, त्यांनी मग साप आणि नाग यांच्यावरची पुस्तकं गोळा केली आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती ओळखता याव्यात म्हणून त्यांचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या लक्षात आलं की सर्वच साप विषारी नसतात आणि काही तर शेतकऱ्यांचे मित्र बनून त्यांच्या पिकांची राखणही करतात. निरनिराळे साप कसे ओळखावेत ते कॅलनबॅक यांनी आश्रमातल्या मंडळींनाही शिकवलं. त्यांनी शेतावर एक भला मोठा नाग पाळला, त्याला माणसाळवलं आणि ते स्वतः आपल्या हातांनी त्याला खाऊ घालू लागले. एक दिवस ते पाहून बापू म्हणाले, अहो हे सर्व तुम्ही मैत्रीच्या भावनेने करता आहात खरं, पण तुमची ही भावना त्या नागोबाला कदाचित नीट समजली नसणंही शक्य आहे. शिवाय तुमचा हा दयाळूपणा भीतीपोटी जन्माला आलेला आहे, कारण हा सर्पराज पिंजऱ्यातून सोडून दिला तर तुमची आणि माझी त्याच्याशी खेळण्याची हिंमत व्हायची नाही. आपल्याला त्या हिमतीची गरज आहे. हा नाग पाळण्यात कोणतंही प्रेम व्यक्त होत नाही. आपलं वर्तन असं असायला पाहिजे की त्या नागोबालाही त्याचा अर्थ समजावा. आपण त्याच्यावर प्रेम करतो की त्याला घाबरतो हे जनावराला ताबडतोब कळतं. आपल्याला हे रोज बघायलाही मिळतं. तुमची कल्पना त्या नागाचा अभ्यास करावा अशी आहे, त्याच्याशी खरी मैत्री जोडावी अशी नाही. खऱ्या मैत्रीमध्ये अशा प्रकारच्या अभ्यासाला स्थान नसतं. आता बापूंनी इतकं समजावून सांगितलं तरी देखील त्या नागाला मोकळा सोडण्याची कॅलनबॅकना हिंमत झाली नाही. खुद्द बापू देखील त्या नागाच्या जीवनाबद्दल आस्था दाखवू लागले आणि मुलांना तर तो पाहण्यात खूपच मजा वाटू लागली. पण एक दिवस तो नाग पिंजऱ्यातून निसटला. तोवर आश्रमातल्या लोकांच्या मनातून सापांबद्दलची पुष्कळची भीती गेली होती. पण सापांना ठार मारण्यावर बापूंनी पूर्ण बंदी काही घातली नाही. अमुक एका वृत्तीत हिंसा किंवा पाप आहे अशी श्रद्धा असणं ही एक गोष्ट आहे आणि त्या श्रद्धेप्रमाणे प्रत्यक्ष वागण्याचं सामर्थ्य अंगी असणं ही वेगळी गोष्ट आहे. ज्या माणसाला सापाची भीती वाटते आणि जो आपला जीव धोक्यात घालायला तयार नाही तो त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होताच सापाला ठार मारल्यापासून राहणार नाही. याचं एक उदाहरण खुद्द बापूंच्या जीवनात घडलं. साबरमती आश्रमातली 1917 मधली ही गोष्ट. थंडीचे दिवस होते. त्या दिवशी थंडी चांगलीच पडली होती. संध्याकाळची प्रार्थना नुकतीच संपली होती. बापू आपल्या कोचावर एका लोडाला टेकून बसले होते. त्यांनी शाल पांघरली होती. आश्रमातले एक कार्यकर्ते रावजीभाई बापूंशी बोलत बसले होते. तोच एकाएकी त्यांनी पाहिलं की काही चमत्कारी काळी रेघ पांढऱ्या शालीवरून सरकतीये. खाली वाकून जरा नीट पाहतात तर काय, ती रेघ नसून एक मोठा काळा साप होता आणि तो बापूंच्या पाठीवर चढलाय हे रावजीभाईंच्या लक्षात आलं. बापूंच्या खांद्यावर शाल होती. तो साप बापूंच्या खांद्यावर चढून आला आणि आता आणखी टणक अशा कोणत्या जागी चढावं ते तो पाहू लागला. रावजीभाईंचा चेहरा घाबरा झालेला बापूंनी पाहिला आणि त्यांनी विचारलं, का हो काय झालं? एव्हाना रावजीभाई नेहमीप्रमाणे शांत झाले होते. आता आपण घाबरून ओरडलो किंवा धावा धावा अशी किंकाळी फोडली तर बाकीचे लोक घाबरतील, बा सुद्धा घाबरतील आणि भीतीमुळे तो साप कदाचित दंश करेल हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणून ते गांधीजींजवळ आले आणि हळूच पुटपुटले, बापू विशेष काय नाही, तुमच्या पाठीवर एक साप चढलाय, अगदी दगडासारखे बसून राहा. मी अगदी स्तब्ध बसेन हो, पण तुम्ही काय करायचं ठरवलंय? बापूंनी त्यांना विचारलं. मी शालीचे चारही कोपरे पकडतो आणि चटकन ती तुमच्या खांद्यावरून काढून त्या सापासकट दूर फेकतो, रावजीभाई म्हणाले. गांधीजींनी हळूच मान डोलावली. हे पहा, मी अगदी स्तब्ध राहीन, पण तुम्ही पण काळजी घ्या जरा. मग रावजीभाई हळूच आपल्या पंजांवर बापूंकडे सरकले. एव्हाना त्या सापालाही काहीतरी वास आला असावा. त्यानं शालीच्या घड्यांमध्ये वेटोळं केलं. चपळाईनं रावजीभाईंनी शालीचे चार कोपरे उचलले आणि तिथून ते लगबगीनं दूर गेले. चकित झालेला साप शालीच्या बाहेर येण्याच्या आत त्यांनी शालीची दोन टोकं सोडून त्या सापाला शक्य तितक्या दूर भिरकावून दिलं. हा प्रकार घडला त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं असं बापूंना नंतर विचारण्यात आलं. बापू म्हणाले, एक क्षण तर मला भलतीच दहशत बसली होती, पण एक क्षण भरच, लगेच मी स्वतःला सावरलं आणि मग मात्र मला काहीच वाटलं नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार आला की हा साप आपल्याला चावलाच,
तर मी प्रत्येकाला सांगेन, त्या सापाला आपण ह्या गृहस्थाला चावलो म्हणून कुणाचीही भीती वाटतं का म्हणे, तेव्हा त्याला मारू नका, खुशाल जायचं असेल तिकडे त्याला जाऊ द्या.

गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुनील कट्टी यांचं संतुरवादन राग ललत. मध्यलयगत झपतालात आहे, द्रुतगत तीन तालात, त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची. सुनील कट्टी यांचं संतुरवादन राग ललत.

नादब्रह्मया कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूर वादन आपण ऐकत होता, तर ललत आपण ऐकला, तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप्ससह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

सकाळचे 11 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील आणि सकाळी 11:05 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल कार्यक्रम सहसंवाद.

सहज संवाद। श्रोतेहो नमस्कार, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमात आपण मुक्त गप्पा मारणार आहोत, म्हणजे अमुक असा एक विषय नाही, कारण आपल्या अवतीभोवती इतक्या सगळ्या घटना घडत असतात, काही भल्या असतात काही बुऱ्या असतात, त्यातल्या बुऱ्या सोडून द्यायच्या, भल्या मनात जपायच्या, त्याचा आनंद घ्यायचा, त्या एकमेकांना सांगायच्या आणि तो आनंद ते सुखाचे क्षण वाटून घ्यायचे, हाच तर आहे सहज संवाद।

मंडळी, असं एखादं वळण आपल्यापाशी असायला हवं नाही का, जिथे क्षणभर विसावा घेऊन नवी ऊर्जा, नव चैतन्य भरून नव्या आव्हानांसाठी सज्ज होता येतं, एक नवा उत्साह आपल्या अंगात संचारतो. आणि असाच एक सुखद कोपरा परवा माझ्या पाहण्यात आला. पोटासाठी दाही दिशा धावणाऱ्या आणि धावणाऱ्या मुंबापुरीच्या धकाधकीत हा कोपरा खरोखर अगदी मनोमन सुखवणारा असा वाटला. झालं असं की चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या परिसरात लायब्ररी जंक्शन असा एक फलक पाहिला आणि क्षणभर माझे पाय तिथे थबकले. आधी वाटलं बुकस्टॉल वगैरे असेल, पण जरा पुढे जाऊन नीट पाहिलं तर काय, 3-4 पुस्तकांनी खचून भरलेली अशी कपाटं आणि बाजूला चक्क बसून वाचण्यासाठी बाक वगैरे टाकून सोय केलेली. लायब्ररी जंक्शन असं या पुस्तक कोपऱ्याचं नाव आहे. तुम्ही जर चर्चगेट स्टेशनात गेलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या. काचेच्या कपाटामध्ये पुस्तकं छान विषयवार विभागून लावलेली आहेत, म्हणजे कादंबरी, कथा, कविता, शब्दकोश. मराठी पुस्तकांसाठी एक स्वतंत्र विभाग आहे. तिथं काम करणाऱ्या एका मुलीकडे सहज चौकशी केली तेव्हा कळलं की गेल्या महिन्याभरात सुमारे 600 ते 700 वाचकांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि विशेष म्हणजे यामध्ये तरुणांची संख्या जास्त होती. खरंच इतकं भारी वाटलं ना हे ऐकून, म्हणजे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे वगैरे अशी सगळीकडे ओरड सुरू असताना हा खरोखर एक सुखद धक्का म्हणायला लागेल. प्रोजेक्ट मुंबई आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे हा मोफत पुस्तक वाचन उपक्रम सुरू केलेला आहे. त्याला एका खाजगी कंपनीने जनहितार्थ म्हणून पाठिंबा सुद्धा दिलाय. असू द्या, असं कुणाचं तरी पाठबळ लागतंच ना. शिवाय मुळात ही पुस्तकं आपल्याला बळ देत असतात. रेखा भंडारे यांची कविता आहे ना, पुस्तकांनी बळ दिलं घाव आघात सोसण्याचं. पुस्तकांनी बळ दिलं घाव आघात सोसण्याचं, आयुष्यातल्या अंधाराला उंबरठ्यात रोखण्याचं. हा धीर आणि आधार सोबती होऊन सोबत आला. हा धीर आणि आधार सोबती होऊन सोबत आला, जगता जगता संकटांचा अर्थ तेव्हा आयुष्याला पुन्हा

घासून पुसून लख केलं आयुष्याला पुन्हा एकदा, घासून पुसून लख केलं पुस्तकांनी जगण्याच्या बाजारात हात धरून उभं केलं, पुस्तकांनी जगण्याच्या बाजारात हात धरून उभं केलं।

मंडळी चर्चगेट स्टेशन मधल्या लायब्ररी जंक्शन मध्ये कॉलेजातले विद्यार्थी पुस्तकं वाचण्यासाठी येत आहेत हे दृश्य खरंच खूप आश्वासक वाटलं. अहो एवढंच काय, परवा सहज मरीन ड्राईव्हवर पाय मोकळे करायला गेलो होतो तर तिथे कट्ट्यावर सुद्धा काही जेनझी आणि अल्फाज म्हणजे युवा आणि नवयुवा पुस्तकामध्ये डोकं खुपसून बसलेले दिसले. आता हे काय तितकंसं आवडलं नाही आपल्याला? अहो हे काय म्हणजे मरीन ड्राईव्ह काय पुस्तकं वाचण्याचं ठिकाण आहे का? नाही म्हणजे असू शकतं. आणि प्रत्येकाला न वाचण्याचं जसं स्वातंत्र्य आहे ना, तसंच वाचण्याचं सुद्धा आहेच नाही का?

0: बाकी वाचन हा एक संस्कार आहे. आवड लहानपणी लागली तर ती पुढेही तशीच वाढते. पण मुळात नसेलच आवड तर मग काय करणार हो. नाही नाही, असतात ना असे अक्षरशत्रूसुद्धा असतात आपल्या अवतीभोवती. असाच एक जण भेटला, म्हटलं काही आवड वाचना वगैरेची, पुस्तकं वगैरे वाचण्याची? तर म्हणाला हो वाचतो ना, रोज एकच पुस्तक वाचतो. विचारलं कुठलं, तर म्हणाला बँकेचं पासबुक. आता बोला, अशा लोकांचं आपण मनावर घ्यायचं नाही हो. आपण बोलूया एका पुस्तक प्रेमीशी. ही आपल्यासोबत एक पुस्तक प्रेमी आहे, तिच्याशी आपण संवाद करूया. हॅलो, नमस्कार.
1: पुट युअर कॉल ऑन होल्ड.
0: हॅलो, नमस्कार.
1: बोलत आहात, त्या व्यक्तीने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे, कृपया.
0: बहुधा ही व्यक्ती पुस्तक वाचण्यामध्येच व्यग्र असावी, त्यामुळे फोन जरा बाजूला ठेवलेला आहे. पण तिच्याशी आपण संवाद साधूया थोड्याच वेळात.
1: कॉल को होल्ड पर रखा है. द पर्सन यू आर स्पीकिंग.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
0: हॅलो, नमस्कार.

0: नमस्कार।
1: हॅलो.
0: हॅलो, नमस्कार।
1: हां नमस्कार, ऐकू येते का?
0: हो, येते ना।
1: हां, सध्या काय वाजत आहे?
0: खूप मजेशीर आहे पावसाळ्याचं वातावरण, आणि त्याचं आपलं धरतीचा सुगंध खूप छान, असं हीट रिड्यूस झालेली वाटते।
1: आणि त्याच्यासोबत पुस्तकांचा आनंद.
0: हो,
1: मला
0: पुस्तकं
1: सांग.
0: आणि भज्या आणि चहा।
1: ओ हो. बरं, वाचनाची आवड मुळात कशी आणि केव्हापासून लागली?
0: ऍक्च्युअली मला वाचनाची आवड खरं तर लहानपणापासून, मला आई आणि वडील दोघेजण मिळून एनकरेज करायचे, बाहेरून आपलं पुस्तकं आणायचे, फेरी टेल्स वगैरे। अगदी म्हणजे 6 वर्षापासून ती आनंद, 6व्या वर्षापासून ती आनंददायक हॉबी मला लागली होती।
1: वा वा.
0: आणि नंतर नंतर ते माझं वाढत गेलं, आणि मग मी त्याच्या अनुसार माझे ते स्टेजेस ऑफ रिडिंग पण इन्क्रीज झालेले होते।
1: वा, म्हणजे वाचनाचा वेग तुझा वाढला थोडक्यात.
0: हो, लेवल ऑफ रिडिंग हॅज इन्क्रीज।
1: हां, मग एक पुस्तक वाचायला किती दिवस लागतात साधारण? एक 100 पानाचं पुस्तक समजा असेल तर हाऊ मेनी पेजेस यू रीड इन अ
0: खरं
1: डे?
0: तर या इन अ डे आय मोस्टली रीड, म्हणजे 3-4, 2-3 तासात होऊन जातं। हो,
1: वा, म्हणजे तुफानच वेग आहे तुझा. हां बरं, काय काय वाचायला आवडतं?
0: मला माझं खरं तर डोमेन इंग्लिश आहे, इंग्लिश आणि रशियन लिटरेचर,
1: वा.
0: आणि वेगळे वेगळे ट्रान्सलेशन केलेले वेगळ्या वेगळ्या कल्चर्स मधून, हिस्टॉरिकल इव्हेंट्स असू दे, बायोग्राफीज आणि आपलं नॉवेल्स, नॉवेलार्स, आणि अजून मेमोयर्स पण भरपूर आवडतात।
1: मग रशियन साहित्यामध्ये कोण लेखक जास्त आवडतो वाचायला?
0: रशियन साइड मध्ये खरं तर व्हेरी पॉप्युलर रायटर्स जे आहे, अँटॉन चेकोव पण आणि डॉस्टोवेस्की, फ्योडोर डॉस्टोवेस्की, त्यांचं खूप मला रिडिंग करायला आवडतं।
1: आणि त्यातलं कुठलं पुस्तक जास्त इन्स्पायर केलं तुला, ज्या पुस्तकाने खूप प्रभाव पाडला तुझ्यावरती असं म्हणता येईल?
0: ऍक्च्युअली खरं म्हटलं तर रशियन लिटरेचरचं एक खास आहे की जरी ते थोडंसं मेलनकलिक जरी असलं तरी ते इट इज मोर अबाउट द फिलॉसॉफी ऑफ लाईफ अँड मोर एम्फोसिस ऑन कॉमन पीपल। कॉमन पीपलवर जेवढं एम्फोसिस आहे, तिथली कंडिशन जे 1900s मध्ये होती, 19th century मध्ये होती, आणि तिथलं एन्व्हायरमेंट, तिथलं कल्चर, ते खूप एम्फसाइज केलं होतं। इट इज व्हेरी वेल नोन फॉर इट्स फिलॉसॉफी।
1: वा, आणि विशेषतः फिलॉसॉफी म्हटल्यानंतर आपल्याला एक नाव आठवतं, ते लिओ टॉल्स्टॉय यांचं.
0: हो,
1: लिओ टॉल्स्टॉय यांची प्रसिद्ध कादंबरी वॉर अँड पीस किंवा अॅना कॅरेनिना ही पण तू वाचली असशीलच.
0: डेफिनेटली अना कॅरेनिना आणि वॉर अँड पीस पण एकदम म्हणजे खूप चांगले होते। पण त्याच्या बरोबर मला जे खूप चांगलं वाटलं ते फ्योडोर डॉस्टोयेव्स्कीचं क्राईम आणि पनिशमेंट आणि द इडियट, सध्या तर हे खूप मला म्हणजे माय फेवरेट बुक्स आहेत।
1: का बरं, म्हणजे ते आवडण्याचं काही विशेष कारण? त्याला तू कसं रिलेट करशील?
0: हो, खरं तर क्राईम आणि पनिशमेंट, सिन्स आय एम अ सायकोलॉजी स्टुडंट, तर मला ते खूप उपयोगी बुक्स ठरलेले आहे। कारण की आपण जे क्राईम आणि जे जस्टिस सिस्टम बघतो ती आजच्या जगात फक्त ब्लॅक अँड व्हाईट लेन्स मध्ये बघतो की कोणतं राईट आहे आणि कोणतं रॉंग आहे। देर इज नो ग्रे एरिया मध्ये फार जाणं म्हणजे कमी लोक जातात ग्रे एरिया मध्ये। इट्स इन दॅट वे तसं म्हटलं तर क्राईम आणि पनिशमेंट इज द जस्टिफिकेशन विच इज सीन्स लॉजिकल टू मॅक्सिमम रिडर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड, जस्टिफिकेशन बाय अ क्रिमिनल की मी हे का केलं, अँड इट्स अ व्हेरी बिग सायकोलॉजिकल लूप। आणि हे बरेच लोकांना पटलं पण आहे, इन्क्लुडिंग माय सेल्फ टू सर्टन लेवल, इफ यू सी फ्रॉम दॅट अँगल। तर ते असं एकदम म्हणजे देर आर डिफरंट लेयर्स ऑफ सायकोलॉजी, म्हणजे देर इज नथिंग विच इज ब्लॅक अँड व्हाईट, राईट अँड रॉंग, देर इज समथिंग विच इज ग्रे एरिया। ऑफकोर्स दॅट इज नो That should not hinder the justice giving ability, but it's one way of expanding the horizon. हे मला खूप आवडलं त्याच्या त्या बुक्स मध्ये।
1: त्याचं वैशिष्ट्य तुला हे जाणवलं, पण मला एक सांग की तुझ्या मैत्रिणीला किंवा मित्राला तुला एखादं पुस्तक जर भेट द्यायचं असेल तर

0: तू कुठलं देशील?
1: मी जर का माझ्या मैत्रीण नाही तर मित्राला, खरं तर मैत्रीण असेल तर आय नो इट्स अ लिटल हे, पण अँन ऑफ ग्रीन गेबल्स बाय एल एम मॉन्टगोमरी, दॅट बुक वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस टू मी बाय माय मॉम.
0: अच्छा.
1: आणि मला त्याचं खूप आवडलं कारण की इट डिस्क्राईब द सॉफ्ट कंट्री लाईफ ऑफ कॅनडा इन अराउंड 1850s, मिड व्हिक्टोरियन एरा आपण जे म्हणतो कॅनडामध्ये. तिथलं ते एन्व्हायरमेंट, कल्चरल हॅबिटॅट, आणि हाऊ अ स्मॉल 11-year-old गर्ल ऑर्फन ती कशी अडॉप्ट केलेली होती आपल्या,
0: आणि तिचा संघर्ष संपूर्ण त्याच्यामध्ये आहे.
1: हा संघर्ष, इट्स लाईक अ एंटायर बायो, इट्स लाईक अ एंटायर फिक्शनल बायोग्राफी ऑफ दॅट गर्ल. हर इमॅजिनेशन एबिलिटी, तिचं हाऊ शी बॅटल्ड विथ द करंट स्टिग्मा ऑफ रिलेटेड टू वुमेन अँड ऑल दॅट थिंग ड्युरिंग दॅट टाइम.
0: छान छान.
1: हे सगळं पूर्ण ते आहे.
0: हा, आणि तुझ्या आईनी तुला हे पुस्तक भेट दिल्यामुळे विशेष आवडलं असं मला वाटतं. याचं कारण आईला बरोबर माहिती असतं की आपल्या मुलीला काय आवडेल, नाही का? खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक शुभेच्छा खूप खूप पुस्तकं वाचण्यासाठी.
1: हो, थँक्यू थँक्यू.
0: श्रोते, पुस्तकांवर बरंच काही लिहिलं गेलेलं आहे आणि पुस्तकांविषयी अनेक कविता सुद्धा आहेत. मला शंकर वैद्यांची ती प्रसिद्ध कविता आठवते, पुस्तकं. पुस्तकं स्वप्नात येतात आणि विचारतात तू आम्हाला ओळखलंस का. पुस्तकं स्वप्नात येतात आणि विचारतात तू आम्हाला ओळखलंस का. बोलता बोलता पुस्तकं वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलकावत विचारतात तू आमच्यात कधी न्हायलायस का, पोहलायस का. कधी पुस्तकं घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात आमची फळं खाल्लीस का, छायेत कधी विसावलास का. कधी पुस्तकं भुरुभुरू वाहणारा वारा होतात आणि विचारतात श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलंस का, श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलंस का.

0: श्रोते, आजच्या या सहज संवाद मध्ये आणखी दोन पुस्तक प्रेमी आपल्या सोबत आहेत बरं का। हा पहिला आहे प्रसिद्ध युवा अभिनेता, दिग्दर्शक, निवेदक कल्पेश कुलकर्णी। नमस्कार
1: नमस्कार नमस्कार। खरं तर खूप खूप धन्यवाद की आपण मला जिन्झी प्रतिनिधी म्हणून इथे आज आमंत्रित केलं मनोगत व्यक्त करण्यासाठी। वाचन मला का आवडू लागलं तर मला त्याचे हळूहळू फायदे कळायला लागले की वाचनाने मला पर्सनली असा फायदा

0: म्हणाला की माझं बोलणं प्रभावी झालं, अजून लोकांना माझं ऐकावंसं वाटू लागलं, त्यासोबतच एक प्रभावी व्यक्तिमत्व होऊन जातं आपलं वाचनाने असं वाटतं. कारण आपण जे संदर्भ वापरतो, जे आपण वाचलं आहे, ते जोपर्यंत आपण दान करत नाही, समोरच्याला ते पोहोचवत नाही, तोपर्यंत ते आपल्याकडे ठेवून काही फायदा नाही. त्यामुळे मी जे काय वाचलं आहे ते मी आधी सांगण्यावर भर देतो, त्यामुळे माझीसुद्धा उजळणी होते आणि समोरच्याला सुद्धा ते ज्ञानदान केलं जातं. तर यामुळे मला असं वाटलं की माझं बोलणंसुद्धा प्रभावी झालं, श्रवणीय झालं, तर ते वाचनामुळे. त्यासोबतच वाचन आयुष्यात आल्यापासनं अजून बरेच फायदे जसे झाले. जगणं कसं असावं हे सांगणारी पुस्तकं नसती तर मग प्रत्येक वेळी आपल्याला आयुष्यात कोणीतरी व्यक्ती येऊन सांगेल असं घडत नाही. तर तिथे एक मित्र म्हणून आपल्याला मदत करतं ते पुस्तक. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेलं आजपर्यंतचं पुस्तक म्हणजे ओंकाराची रेख जना, जे मंजुश्री गोखले यांनी लिहिलेलं आहे. ओंकाराची रेख जना हे वाचल्यानंतर जनाबाईंचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर उलगडत जातं. जनाबाई समाजाला माहिती असलेल्या आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या खूप वेगळ्या आहे असं मला वाटतं. जनाबाईंच्या जीवनातली विठ्ठल भक्ती म्हणजे अक्षरशः प्रेरणास्थान आहे आपल्यासाठी की भक्ती कशी असावी, तर ती जनाबाईंसारखी. इतकी श्रद्धा आत्मसात करणं आपल्याला या जन्मी शक्य होईल का असा प्रश्न येतो. आणि त्या दिशेने मार्गक्रमण करणं सुरू होतं असं मला वाटतं. तर त्यामुळे जनाबाईंच्या जीवनातून मला जी गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे निस्सीम पांडुरंगाची भक्ती. आणि त्यामुळे ते पुस्तक मला प्रचंड आवडलं. जर आपल्या कधी वाचनात आलं तर ते नक्की वाचा. आणि कितीही संघर्षमय आयुष्य असलं, आता जनाबाईंचं आयुष्य सोपं नव्हतंच कधी, प्रचंड संघर्ष, अगदी जन्माला आल्यापासून संघर्ष, पण इतक्या संघर्षमय आयुष्यात सुद्धा आपण पॉझिटिव्ह राहून कसं जगू शकतो हे आपल्याला जनाबाईंचं पुस्तक ओंकाराची रेख जना हे सांगतं. आणि म्हणून मला ते पुस्तक खूप आवडतं.
1: वा, धन्यवाद कल्पेश कुलकर्णी, प्रसिद्ध युवा अभिनेता, दिग्दर्शक आणि निवेदक कल्पेश कुलकर्णी यांनी पुस्तकांनी आपल्याला काय दिलं याविषयी आपलं मनोगत आपल्याला सांगितलं. विषय पुस्तकांचा सुरू आहे, आणखी एक पुस्तकप्रेमी वाचक आपल्यासोबत आहे, काय म्हणते ऐकूया.
2: नमस्कार, मी नम्रता तळेकर ठाकूर. पुस्तक आणि पुस्तकांबद्दल आपल्याला जर बोलायचं झालं तर आपण नेहमी उत्सुक असतोच. आपल्याला एखादं नवीन पुस्तक जेव्हा आवडतं ना, तेव्हा असं वाटतं की कधी हातात पुस्तक मिळतंय आणि कधी मी सुरुवात करते. आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यात सतत प्रश्न सुरू असतात. ते प्रश्न जर आपल्याला थांबवायचे असतील किंवा आपल्याला जरा डोकं शांत ठेवायचं असेल किंवा आपल्याच विश्वास जर आपल्याला रमायचं असेल तर पुस्तक आपल्याला नेहमी मदत करत असतात. आणि एक वेगळाच आनंद या पुस्तकांमुळे मिळत असतो. मला आतापर्यंत 2 पुस्तकं आवडलेली आहेत. आहे मनोहर तरीही सुनीता देशपांडे यांचं लिखित हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा असं वाटलं की असं कोण विचार करतं किंवा ह्यांना नेमकं म्हणायचं आहे काय या पुस्तकातून हे मला सतत जाणवत होतं. पण जेव्हा पुस्तक संपत आलं तेव्हा असं वाटलं की नाही, आपण जेव्हा आयुष्य जगतो तेव्हा सुनीता ताईंसारखं आपण का होऊ शकत नाही, किंवा आपल्या आयुष्यात जर आपण सुनीता ताईंसारखे गुण जर घेतले तर आपलं आयुष्य अधिक सुंदर होईल. त्याच्यानंतर त्यांनी आपला समाज, त्याच्यानंतर आपला मित्रपरिवार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या व्यक्तीसोबत राहतो तो म्हणजे आपला पार्टनर, त्याच्यासोबत आपल्याला आयुष्यात किंवा दैनंदिन जीवनात कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्या अडचणी आपण कशा सोडवू शकतो आणि कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो, तर त्यांनी ते खूप चांगल्या प्रकारे सांगितलंय. आणि म्हणजे आपण असं म्हणतो की माणूस म्हणून कसं असायला पाहिजे, किंवा आपल्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येत असतात, त्या प्रॉब्लेम्सला जास्त विचार न करता सोयीस्कररित्या आपण कसं त्याच्यावरती एक सोल्युशन काढू शकतो किंवा आपण आपलं आयुष्य कसं चांगल्या प्रकारे घडवू शकतो हे या मला पुस्तकातून जास्त जाणवलं. आणि हे पुस्तक जरूर वाचा, कारण का मला तर खूप आवडलेलं आहे हे पुस्तक. यातून खूप अशा गोष्टी आहेत बारीक सारीक ज्या महिला रिलेटेड आहेत. सुधामूर्ती नेहमी सांगत असतात की माणसांना ओळखण्यापेक्षा त्याला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सुधामूर्ती या नेहमी म्हणत असतात की विशेष करून आपण जर महिला, आपण जे काही छोटं मोठं काम करत आहोत किंवा आपण कुठे करणार आहोत, आपली पातळी दाखवण्यापेक्षा पेक्षा आपल्या स्वभावातून अनेक गोष्टी दाखवून द्या हेच जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचा दोष किंवा कोणत्याही प्रकारची उणीवा न काढता आपण आपलं आयुष्य कसं चांगल्या प्रकारे ठेवू शकतो किंवा चांगल्या प्रकारे आपण त्यांना कसं सजवू शकतो हे सुधा मूर्तींनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. त्यामुळे गोष्टी माणसांच्या हे वाचत असताना सुधा मूर्तींची प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक पानावरच्या ज्या त्यांनी जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत किंवा प्रत्येक गोष्टी त्यांनी ज्या रंगून सांगितलेल्या आहेत त्या नेहमी आठवणीत राहणाऱ्या आहेत. त्यामुळे मला या दोन पुस्तकांबद्दल अतिशय माया वाटते वाचताना आणि सर्वांनी वाचावं, त्याच्यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. धन्यवाद.

पाऊस गुडूप झालेला आहे, पण या गाण्याच्या सुरांमधून त्याची आळवणी केल्यानंतर कदाचित तो प्रसन्न होऊन पुन्हा बरसू लागेल. निदान हे सूर ऐकताना त्या पावसाचा सुखद शिडकाव आपल्या अंगावर होतोय असा त्या सुरांमधून तरी निदान भास होईल, नाही का? आणि गंमत म्हणजे हे गाणं पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं होतं. आणखीन त्याच्यापुढची गंमत म्हणजे या गाण्याची रेकॉर्ड जी आहे, मूळ रेकॉर्ड, ग्रामोफोन रेकॉर्ड, त्या रेकॉर्डवरती गायकाचं नाव पी एल देशपांडे आणि कंसामध्ये असं लिहिलेलं आहे की ॲमॅच्युअर. याचं कारण पुलं त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात गाण्याचे कार्यक्रम करायचे आणि त्यावेळेस ते तितकेसे प्रसिद्ध नव्हते आणि म्हणून ॲमॅच्युअर असं त्यामध्ये लिहिलेलं होतं. खरं तर पुलं म्हणजे समस्त मराठी पुस्तकप्रेमींचं लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचं अर्थात लाडकं अष्टपैलू व्यक्तिमत्व सुद्धा. हजर जबाबीपणाचा चालता बोलता धबधबा म्हणजे पुलं. बालगंधर्वांच्या नावाने पुण्यात जे नाट्यगृह उभारलं गेलं त्यावेळी एक भव्य आणि सुंदर असा सोहळा झाला ज्याचं सूत्रसंचालन पुलंनी केलं होतं. बालगंधर्व नाट्यगृहाच्या बाहेर झाशीच्या राणीचा पुतळा आहे आणि आतमध्ये बालगंधर्वांचं एक भव्य असं तैलचित्र लावलेलं आहे. त्याचा संदर्भ पुलंनी आपल्या निवेदनामध्ये जोडला. ते असं म्हणाले, प्रेक्षकहो गंमत पहा, नाट्यगृहाच्या बाहेर झाशीची राणी म्हणजे पुरुषाच्या वेशातली स्त्री आणि नाट्यगृहाच्या आत बालगंधर्व स्त्री वेशातला पुरुष. तर असे होते कोटी भास्कर, पु ल देशपांडे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 10 लाखांची लॉटरी मला
2: ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सहसंवाद. श्रोतेवाच्या सहसंवाद या कार्यक्रमात आपल्यासोबत मी दिनेश शडावतकर. आपला विषय चालू होता बालगंधर्वांचा. नटसम्राट या विष्णू वामन शिरवाडकरांच्या नाटकातला नायक अप्पासाहेब बेलवलकर बालगंधर्वांचं वर्णन करताना म्हणतात, बालगंधर्व म्हणजे फुटलाईटच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य. सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदण म्हणजे बालगंधर्व. मंडळी, परवाच म्हणजे बुधवारी बालगंधर्वांचा स्मृतिदिन होता आणि बालगंधर्वांच्या स्मृतिदिनाच्या

0: त्या प्रसंगी आपल्या भावना नेमक्या काय आहेत याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार. बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर मला मोठी जबाबदारी खांद्यावरती पडल्यासारखं वाटलं, कारण बालगंधर्व हे नावच एवढं मोठं आहे, कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्या नावाशी कुठल्याही प्रकारानं आपण जोडलं जाणं हे महत्भाग्य आहे आणि हे मला लाभलं याबद्दल मी परमेश्वराचे, माझ्या गुरूंचे, माझ्या गुरु परंपरेचे आभार मानते. आणि या पुरस्कार ज्यावेळेला तुम्हा असे मिळत असतात त्यावेळेला जबाबदारी जास्त वाढते, कारण तुम्ही कलाक्षेत्रामध्ये जे जे काही काम करता त्याची कुठंतरी बाहेर समाजामध्ये अत्यंत बारकाईनं पाहून नोंद घेतली जात आहे याची एक जाणीव. तुम्ही जे करताय ते त्या नावाच्या लौकिकाला साजेसं करताय की नाही हे पाहण्याची तुमची जबाबदारी वाढते. आणि प्रत्येक पाऊल अभ्यासानं, व्यासंगानं आणि एका विशिष्ट दर्जाचंच उचललं जावं ही जबाबदारी तुमच्यावरती वाढते आणि तिचं पालन केलं पाहिजे ह्या भावनेनं खरं म्हणाल तर मी अत्यंत लीन झाले आहे आणि मी बालगंधर्वांच्या स्मृतीला मनोमन शतशत वंदन करते.
0: श्रुतीताई, तुमचे वडील आणि गुरुसुद्धा पंडित वामनराव सडोलीकर यांचं बालगंधर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याचं असं नातं होतं आणि तुम्ही त्या सगळ्या प्रसंगांच्या लहानग्या साक्षीदार सुद्धा होतात, तर मला असं वाटतं हा पुरस्कार तुम्हाला जेव्हा मिळाला तेव्हा तुमच्या वडिलांना नक्कीच आनंद झाला असेल, नाही का?
1: माझे वडील 1925 सालापासून नाट्य क्षेत्राशी जोडले गेलेले होते. यशवंत संगीत मंडळी बरोबर त्यांनी आपल्या नाट्यकला कारकिर्दीला प्रारंभ केला आणि जवळजवळ पुढची 50 वर्ष माझ्या वडिलांनी सातत्यानं दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, नायक म्हणून तर त्यांच्या जवानीच्या काळामध्ये तर त्यांनी संगीत रंगभूमी गाजवलीही आणि नंतरही चरित्र भूमिका आणि अनेक कलावंतांना नाट्यपदांची तालीम देऊन त्यांनी त्या काळातलं संगीत कसं होतं आणि नाट्य संगीत कसं गायलं जावं याच्याबद्दलची जाणीवपूर्वक तालीम अनेक लोकांना दिलेली मला ऐकायला मिळाली. बालगंधर्वांचा आणि त्यांचा सहवास खूप वर्षांचा होता आणि बालगंधर्वांच्या गाणं कर्तृत्वाबद्दल त्यांनी अत्यंत विश्लेषणात्मक अशा चर्चा आमच्या घरामध्ये केल्या त्यावेळेला मी हजर असे, कारण आमच्या घरामध्ये अनेक मंडळी नाट्यक्षेत्राशी संबंधित सातत्याने येत असत आणि त्यावेळेला बालगंधर्वांच्या अभिनयाबद्दल, त्यांच्या वेशभूषेबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल नेहमी चर्चा होत असत. एक किस्सा असा सांगितला जातो की एकदा बालगंधर्वांनी एका रागामध्ये दोन दैवताचा प्रयोग केला, जो सामान्यतः एकच दैवताचा प्रयोग केला जातो कोमल दैवताचा, पण तसा प्रयोग केल्यानंतर अनेक गवई मंडळी उस्ताद अल्लाद्या खासाहेबांच्याकडे तक्रार घेऊन गेले असताना खासाहेबांनी सांगितलं अरे त्यांनी हे काही वेगळं केलेलं नाही, चुकीचं केलेलं नाही, याला शास्त्राधार पहा असं म्हणून खासाहेबांनी 6 ध्रुपद अत्यंत जुन्या काळातली रचलेली त्या लोकांना म्हणून दाखवली. म्हणजे भास्कर बुवा बखल्यांनी जी बालगंधर्वांना तालीम दिली होती ती किती सर्वसमावेशक आणि व्यापक आणि ऑथेंटिक म्हणावी अशी तालीम होती आणि अशी जी अवघड तालीम होती ती बालगंधर्वांच्या गळ्यानं किती लीलया नाट्यसंगीताच्या रूपानं रंगमंचावर अवतरली याबद्दल माझे वडील नेहमी बोलत असत. आणि बालगंधर्वांच्या गायकीनं अत्यंत लालित्यपूर्ण रीतीनं शास्त्रोक्त संगीताला कुठेही अवघड किंवा अनवट न बनवता सहजपणानं, अलगदपणानं लोकांच्यात नेऊन सोडलं, माझघरापर्यंत रागदारी संगीत जाऊन पोचलं याचं सगळं श्रेय बालगंधर्वांच्या आणि त्यांच्या गुरूंच्याकडे जातं हे निर्विवाद आहे.
0: खूप खूप धन्यवाद श्रुतीताई आणि तुमचे वडील आणि गुरु वामनराव सडोलीकर खरोखर स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद देत असतील, कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर नक्कीच देत असतील. हा पुरस्कार तुम्ही मिळवला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपलं अभिनंदन करतो.

मंडळी आषाढी वारी पंढरपूरच्या दिशेने पुढे पुढे चाललेली आहे. हजारो वारकरी ज्ञानबा तुकारामचा गजर करत तहान भूक विसरून थंडी वारा ऊन पाऊस किंवा कसल्याही परिस्थितीला न जुमानता विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारीची परंपरा निष्ठेनी जपत चालत आहेत. कालच पहिला उभारिंगण सोहळा अनुभवून माऊलींचा पालखी जी आहे ती तरडगाव इथून फलटण मुक्कामी पोहोचणार आहे. अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध असं हे वारीचं नियोजन वर्षानुवर्ष सुरू आहे. वारी ही केवळ भक्ती परंपरा नाहीये तर ती एक लोकपरंपरा सुद्धा आहे. वारीमध्ये तरुणांचाही सहभाग वाढतोय आणि प्रत्येकजण भक्तीनं श्रद्धेनं जाईल असंही नसतं. काही लोक कुतूहलापोटी किंवा अभ्यास म्हणून सुद्धा वारीला जातात, कारण ही वारी जी आहे ना ती सर्वसमावेशी आहे. महाराष्ट्राचं मराठी पण जपणारी आहे आणि म्हणूनच ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हे मराठी मनाचं भावस्पंदन आहे.

0: बरे श्रोते, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर इथेच आपला निरोप घेत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: सहसंवाद.
0: यानंतर ठीक 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम असेल. वनिता म्हणजे

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या अनुषंगानं सर्वसमावेशक समाज कसा असावा याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, सामाजिक न्याय हा शब्द आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच आहे असं सर्वांना सामान्यतः वाटत असतं. आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे किंवा समाजामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, हाच मूळ उद्देश सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा असतो. सामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती असायला हवी, यासाठी एक सेतू बांधावा लागतो आणि हा सेतू सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बांधणं शक्य असतं. त्यांच्या मदतीनं समाजाला अनेक गोष्टी समजू शकतात आणि म्हणूनच आज आपण अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांच्याशी संवाद साधणार आहोत. रेणुका कड या विकास अध्ययन केंद्र आणि आशा केंद्र या संस्थेच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रामुख्यानं महिला आणि बाल विकास क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क, इंटरनॅशनल वुमन अलायन्स, इंटरनॅशनल लीग ऑफ पीपल्स स्ट्रगल आणि युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम या संस्थांचे सदस्य म्हणून त्या काम करतात. आज आपण त्यांच्याशी सामाजिक न्याय या विषयावरती

0: आज साजणार आहोत. रेणुका कड मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय?
1: मॅडम, हा सुरुवातीचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय. कारण सध्या सामाजिक न्यायाबद्दल अनेक संकल्पना किंवा अनेक चर्चा सुरू असतात, पण आपण भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून आणि घटनेमध्ये जे म्हटलेलं आहे त्या माध्यमातून जर पाहिलं की सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय जो प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे सामाजिक न्याय. भारतीय राज्यघटनेतील जी न्याय ही संकल्पना आहे ती सामाजिक, आर्थिक, राजकीय हे उद्दिष्ट सामाजिक न्याय च्या संकल्पनेशी संबंधित आहे, याला आपण सामाजिक न्याय असं म्हणतो.
0: समाजातील कोणत्या समस्यांवर आपण काम करता?
1: समाजातील समस्या म्हटलं तर प्रामुख्याने माझा विषय हा महिला आणि बालकल्याण क्षेत्र आहे. या महिलांचे क्षेत्र म्हणाल तर मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकल महिला, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला, बालकांच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे हक्क, अधिकार, त्यांचे प्रश्न, प्रामुख्याने ज्याला आपण पॉक्सो म्हणतो किंवा बालकांचं विविध म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे लैंगिक शोषण होतं अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये काम करणं, आणि सध्याच्या काळामध्ये जे आपण तंत्रज्ञानाचं युग म्हणतो, 21वं शतक, ह्या 21व्या शतकामध्ये मानवाला मिळालेली टेक्नॉलॉजीची देणगी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त होणारा वापर म्हणजे मोबाईल इंटरनेटचा, पण ह्या वापराचा महिलांवरती आणि मुलांवरती एक वेगळ्या पद्धतीचा दुष्परिणाम होतो, जो प्रामुख्याने ज्याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणतो तर ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. तसंच पर्यावरणीय बदल जो आहे, ह्या पर्यावरणीय बदलांचा महिलांवरती काय परिणाम होतो ह्या संदर्भातलं काम करतो. याशिवाय ट्रान्सजेंडर महिला ज्या आहेत, ज्याला आपण तृतीय पंथी म्हणतो किंवा बहुलिंगी म्हणतो, अशा सगळ्या महिलांच्या संदर्भातलं काम आहे. आणि आरोग्य क्षेत्रातलं काम, आरोग्य हे मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये येतात. जसं आरोग्य म्हणाल तर आमचं जे आशा केंद्र आहे जे प्रामुख्याने ग्रामीण आरोग्य ह्या विषयाला घेऊनच काम करतं, मग ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य, मुलांचं आरोग्य, वृद्धांचं आरोग्य ह्या सगळ्या संदर्भात आमचं काम सुरू आहे.
0: सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजात शिक्षणाचं महत्व काय आहे?
1: तर मी याला थोडंसं असं म्हणेल की सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण जी लोक शिक्षित नाहीत किंवा काही कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा लोकांसाठी सुद्धा सामाजिक न्याय तितकाच महत्वाचा आहे. मग आता शिक्षण असेल तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक घोषवाक्य म्हणा किंवा म्हण जी आहे आपण जी सर्रास वापरतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतलेला किंवा पिलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण तुम्हाला ती ताकद देते, प्रश्न विचारण्याची ताकद देते, तुमचे मुद्दे काय आहेत ते समजून घेण्याची ताकद देते. शिक्षण तुम्हाला समाजामधल्या, कुटुंबामधल्या, सामाजिक न्याय हा फक्त समाजात नाही तो कुटुंबातही तेवढाच महत्वाचा असतो. कारण आपण मुलींना काय वागणूक देतो, मुलांना काय वागणूक देतो हा कुटुंबापासून, म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना मूळ पाया हा कुटुंबापासूनच सुरू होतो, तो तितकाच महत्वाचा आहे. म्हणून शिक्षण असेल तर काय होतं, तर हक्काची जाणीव होते, आपल्याला समान संधी मिळाली पाहिजे आणि संधी आहे याची जाणीव असणं आणि ती मिळवण्यासाठी धडपड करणं, भेदभाव कुठं होत असेल तर त्याला आवाज उठवणं, त्याला विरोध करणं, त्याच्याबद्दल बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आर्थिक सक्षमीकरण आहे आणि लोकशाहीचे मूल्य जे आहेत ते प्रसार करण्याचं काम शिक्षणामुळे करू शकतो. आता हे अलीकडच्या काळातलं झालं मॅडम, पण याच्या आधी मग ही सगळी सामाजिक न्याय नव्हता का आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, की जिथे शिक्षणाचा अभाव होता तर तेव्हाही होता. फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं, तिथे शिक्षण
0: सांगण्याची पद्धत वेगळी होती,
1: सांगण्याची पद्धत वेगळी होती. धर्माच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण, जे प्रत्येक धर्माचं शिक्षण हे तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम हे शिकवतं, तर त्या माध्यमातून सामाजिक न्यायाचं शिक्षण हे दिलं जायचं. त्याचं फक्त पुस्तकी शिक्षण आहे, ते आपण आत्मसात करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे. सामाजिक न्याय समजून घेणं, स्वतः अंगीकारणं आणि इतरांचे सुद्धा अधिकार अबाधित राहतील याच्यासाठी काम करणं, यासाठी
0: स्त्रियांचे किंवा वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
1: स्त्रियांचे किंवा वंचित घटकाचे प्रश्न सोडवायचे असेल तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर स्त्रियांचे प्रश्न कुठले आहे, तर आत्ता आपल्या शासनाने महाराष्ट्र शासनाने एकल महिलांसाठी धोरण तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. वास्तविक ह्या धोरणाची सुरुवात 2017 पासून आणि किंबहुना त्याच्या आधी म्हणजे 1994 पासून सुरू झाली. आपल्याला आठवत असेल तर 1994 मध्ये आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद इथे 1994 ला एक पहिली परितक्त्या हक्क महिला चळवळ

0: राहिली होती आणि त्याचं एक मोठं परिषद या ठिकाणी घेण्यात आली होती.
1: अच्छा.
0: तिथपासून ज्या स्त्रियांना त्यांचे जीवनाचे जोडीदार जे आहेत पती आहेत ते सोडून देतात, ज्याला टाकलेली बाई म्हणून संबोधतात. वास्तविक हा कायदेशीर शब्द
1: नाहीये
0: पण ते संबोधलं जातं कायद्याच्या भाषेत. त्याला परित्यक्त
1: समाजामध्ये असं म्हटलं जातं
0: तर अशा स्त्रियांच्या हक्कासाठीची ती परिषद होती. याला एकल महिलांच्या चळवळीमध्ये फार महत्वाचा पाया आहे ही चळवळ. म्हणजे याच्यामध्ये खूप सगळ्या संस्थांनी काम केलं होतं. आता आपल्या वेळेअभावी आपण त्या सगळ्या संस्थांची नावं या ठिकाणी नाही घेऊ शकत, पण राज्यातल्या ज्या स्त्रीवादी चळवळी होत्या त्या सगळ्यांनी ह्या परिषदेसाठी योगदान दिलं होतं. त्यानंतर याच्यावरती अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर 22 जून 1994 महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण बनलं. पण ह्या धोरणामध्ये ह्या एकल महिलांसाठीचा कुठलाही मुद्दा नव्हता किंवा त्याचा फारसा विचार केला गेला नाही. त्याच्यानंतर 2014 पासून याच्यावरती पुन्हा काम सुरू झालं. राज्यभरातल्या स्त्रीवादी चळवळी ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विकास अध्ययन केंद्र आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, कोरो ही संस्था आहे, एकल महिला संघटना आहे, ह्या सगळ्या संस्थांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे सगळं काम पुन्हा एकदा नव्याने उभं राहिलं. आणि ह्या कामाच्या माध्यमातून 22 जून 2018 महाराष्ट्राचं पहिलं एकल महिला धोरणाचा मसुदा शासनाला सादर केला होता तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांच्याकडे. पण आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. तर असे जे सगळे प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन काम करणं, काय करायला हवं. तर एकल महिला यामध्ये मी हे नाही म्हणणार की एकल महिला म्हणजे खूप बिचारी गरीब, नाही. प्रत्येक व्यक्तीला आपण सामाजिक न्यायाचा पाया कशावर आहे तर प्रत्येक व्यक्तीला समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण एकल महिला मी या ठिकाणी प्रामुख्याने याच्यासाठी उल्लेख करते कारण त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन, त्यांच्या पाल्यांकडे पाहण्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा दृष्टिकोन. आणि एकटे जेव्हा तुम्ही असता त्यावेळेस स्त्रियांना आपल्याकडे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे आपण सगळेजण जाणतो. म्हणून सामाजिक न्यायासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट काय तर दृष्टिकोन बदलणं. सामाजिक न्याय, समता असली पाहिजे, भेदभाव नसावा, समान वागणूक दिली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे.
1: आपण त्याच्या त्या स्त्रीकडे ज्या दृष्टीने बघतो ही दृष्टीच आपली चुकीची असते,
0: ती दृष्टीच चुकीची असते. म्हणून प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला, इथे मी स्त्री पुरुष असं नाही म्हणणार किंवा ट्रान्सजेंडर असं नाही म्हणणार, प्रत्येक व्यक्ती, समाजातला प्रत्येक घटक, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, आदिवासी वाड्या वस्तीवरच असो, कुठलाही असो, तो सर्वात आधी एक व्यक्ती आहे. आणि व्यक्ती म्हणून नैसर्गिक दृष्ट्या त्याला मिळालेले अधिकार आणि ज्या देशात ती व्यक्ती जन्माला आली त्या देशातल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार हे त्याचे मुख्य सामाजिक न्याय आहेत, त्याचा मुख्य अधिकार आहे, त्याचे मूलभूत हक्क आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि आपण काय करायला हवं तर हे अधिकार जपले पाहिजे, त्याची जपवणूक करणं, त्याचं संवर्धन करणं. आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रिजिडाईज माइंडसेट जो आहे तो न ठेवता त्याला एक माणूस म्हणून स्वीकारणं हे सामाजिक न्यायाचं बेसिक प्रिन्सिपल आहे.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव जाणवतो तेव्हा सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळाला पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळायला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव जाणवतो. आता हा भेदभाव आपल्याला कुठे कुठे दिसतो तर कुटुंबापासून ते कार्यालयीन
1: सुरुवात कुटुंबापासूनच होते.
0: अगदी. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामाजिक भेदभाव पाहायला मिळतो. तर सामाजिक न्याय दोघांनाही मिळायला पाहिजे हे अगदी रास्त आहे. या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्वाची आपल्याला ही समजून घेतली पाहिजे की अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा मग तो कोणत्या लिंगाचा आहे, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव जाणवतो तसाच तो पुरुषांमध्येही जाणवतो, स्त्री स्त्रीमध्येही जाणवतो. आता हे जिथे जिथे भेदभाव आहे तिथे सामाजिक न्याय मिळायला पाहिजे का तर 100% मिळायला पाहिजे. जे जे कोणी अन्यायाचे पीडित आहे, बळी आहेत, त्या प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळायला पाहिजे. पीडितेचीही आपल्या राज्यघटनेची मूलभूत कायद्याची हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की न्याय आणि अधिकार, हक्क हे जसे पीडितेचे आहेत तसे ते जो कोणी त्याच्यातला दोषी आहे त्याचे सुद्धा आहेत.
1: अच्छा.
0: म्हणून आपल्या कायद्याची संपूर्ण व्यवस्था ही मानवी मूल्यांवरती आधारित आहे. आपण एखाद्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्या कायद्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. म्हणून स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारे भेदभाव, स्त्रियांचे जसे हक्क आहेत तसेच पुरुषांचे आहेत आणि त्याची जपणूक ही दोघांच्याही अधिकारांची हक्कांची जपणूक व्हायला पाहिजे आणि दोघांच्या या अधिकाराची हक्काची जपणूक ही दोघांनी एकमेकांची केली पाहिजे, तेव्हा समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येतो.
1: तरुण पिढीनं सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय करायला पाहिजे?
0: सामाजिक न्याय मिळायला पाहिजे तर सामाजिक न्याय कुणाला? तर प्रत्येक पीडित व्यक्तीला मिळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर अर्थात आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागेल. आणि पुन्हा जर कुटुंबामधून आपल्याला बद्दल काही गोष्टी घडत असतील तर त्या कुटुंबासमोर बसून बोलणे आणि सोडवणे. जर तिथे होत नसेल तर अर्थात पुन्हा कायद्याचा मार्ग त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तरुण असतील, वृद्ध असतील किंवा स्त्रिया असतील, हे कोणीही असो, यांना सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर कायदेशीर मदत घ्यावी लागते. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देईल. नुकतंच लातूर जिल्ह्यामधली एक केस आहे. एका वृद्ध आजीने त्यांचं जे राहतं घर होतं, जी प्रॉपर्टी होती, ती नातवाच्या नावे करून टाकली आणि नातवाने काही आजीला सांभाळायला
1: नकार दिला.
0: आता आजीवरती हा अन्याय. आजीने नातवाच्या नावावर का केली प्रॉपर्टी? की तो त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य,
1: एक प्रेम भावना
0: आहे, उर्वरित आयुष्यात त्यांना तो सांभाळ करेल. शेवटी घरातल्या ज्येष्ठ पिढी असते, त्यांना काय अपेक्षित असतं? घरामध्ये दोन घास प्रेमाचे मिळावे, पोटाला पोटभर अन्न मिळावं, औषध पाणी असेल काही तर तेवढं मिळावं,
1: माझ्या प्रेमाचे जे लोक असतील त्यांना माझं जे काय असेल ते मिळावं
0: ह्या भावनेने आजीने म्हणजे नातवाच्या नावावर सगळी संपत्ती केली. पण संपत्ती नावावर झाल्यावर नातवाने आजीला सांभाळायला नकार दिला. आजी अत्यंत धाडसी, आजीने परत केस केली आणि नातू सांभाळत नाही हे कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं, सिद्ध केलं आणि कोर्टाने आदेश दिला की नातवाला दिलेली संपत्ती सगळी आजीच्या नावावर ट्रान्सफर करावी. तर हा सामाजिक न्याय. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या अधिकारांचा वापर, तरुणांनी काय करायला हवं तर अर्थात जपणूक ही खूप महत्वाची आहे, त्याचं संवर्धन होणं हे महत्वाचं आहे. आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो दरवेळेस आपण वादविवादच घालावे किंवा भांडणच करत बसावं, नाही. सगळ्या गोष्टी सामंजस्याने, ह्या जगामध्ये चांगुलपणासाठी प्रेम फार पुरेसं आहे. तुमचे प्रेमाचे दोन शब्द खूप पुरेसे आहेत. म्हणून चांगल्या वृत्तीने बोलणं वागणं, तर आपोआप कसं आहे की मी आज चांगली वागले तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागा, हे बेसिक प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तर ह्या सगळ्या अन्यायाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला मदत होते.
1: नक्कीच. या संदर्भात म्हणजे सामाजिक न्याय या विषयाच्या संदर्भात अनेक शासकीय योजना असतात, त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न कसे व्हायला पाहिजेत?
0: शासनाच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणाल की ह्या शासकीय योजना कशा पोहोचायला पाहिजेत, तर अर्थात शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे लास्ट पर्सन फर्स्ट हा बेनिफिशियरी असला पाहिजे. तर त्याच्यासाठीचं महत्वाचं माध्यम ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, आकाशवाणी केंद्र. कारण ग्रामीण भागामध्ये आता सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत, पण आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सकाळच्या बातम्या ह्या प्रत्येक घरामध्ये ऐकू येतात,
1: रेडिओवरती
0: ऐकू येतात. म्हणून शासकीय पातळीवरती शासकीय योजना घराघरामध्ये पोहोचण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे रेडिओ. दुसरं टीव्ही आहे. आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि वेगवेगळ्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी सगळी यंत्रणा आहे तीही त्या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय जी नॉन शासकीय यंत्रणा आहे किंवा ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो, जे प्रोफेशनली म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे, असे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करतात, तर हे सगळे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात.
1: या कामातील आव्हानांबद्दल काय सांगता येईल?
0: या कामातलं आव्हान म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं की मानसिकता. लोकांची मानसिकता ही बदलणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा मी म्हणेल की सामाजिक न्यायाची संकल्पना ही समतेवरती, समानतेवरती आणि समान हक्कावरती अवलंबून आहे. आणि जर मी तुमच्या अधिकारांची जपणूक केली तर मला माझे अधिकार,
1: म्हणजे माझ्या समोरच्या माणसाला न्याय मिळावा हे मलाच वाटलं पाहिजे.
0: हो, आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं की मी समोरच्याचे अधिकारांचं हनन केलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर हे त्यातलं सगळ्यात मोठं खूप आव्हान आहे सध्याच्या काळातलं. कारण प्रत्येकाला वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या मलाच मिळायला पाहिजे, सगळंच आपलं नसतं, कुटुंबामधलंही सगळंच आपलं नसतं, त्याच्यामध्ये आपले भावंड वाटेकरी असतात, तसंच योजनांचं सुद्धा असतं, तसंच यंत्रणेचं सुद्धा असतं की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्यांना मिळाव्या, याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं, हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि गावोगावी ह्या योजना, कारण आजही अनेक वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे ह्या सगळ्या योजनांचा अजिबात म्हणजे माहिती नाही किंवा अज्ञान आहे किंवा पोहोचलेल्याच नाही आहेत. तर ह्या त्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं मोठं आव्हान आहे. म्हणजे कसं आहे ना की सध्या आपल्या

0: समाजामध्ये आपल्याला विकासाचं एक वेगळं प्रारूप दिसतं, जिथं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक इंटरनेटवर आहे, बातम्या वृत्तपत्रामध्ये येण्याच्या आधी त्या सोशल मीडियावरती येऊन प्रसिद्ध झालेल्या असतात. पण ह्याच देशातला एक मोठा असा घटक आहे, वंचित घटक असा आहे की जिथे पाण्यासाठी आजही एक एक दिवस चालत पायपीट करावी लागते, ह्या सगळ्या घटकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: तुम्ही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचे बरेच अनुभव पण असतील, तर आपल्या श्रोत्यांसाठी एखादा अनुभव.
0: यातला जर अनुभव सांगायचा झाला तर मी या ठिकाणी पुन्हा आपल्या कोविड काळातलं उदाहरण देईल. कोविड काळाची परिस्थिती आपण सगळेजण जाणतो आणि खूप सगळ्या स्त्रियांनी त्यांचे जोडीदार गमावले, पुरुषांनीही त्यांचे जोडीदार गमावले. पण आपल्याकडची जी समाज रचना आहे की जिथे बहुतांश कुटुंबात अजूनही स्त्रिया ह्या बाहेर जाऊन नोकरी करत नाही किंवा कमावत, आणि अचानक आता कोविडचं संकट जे होतं ते अचानक आलेलं संकट होतं आणि त्या संकटात जोडीदार गमावला आणि हाताशी कसलंही मिळकत नाहीये, तर अशा स्त्रियांसाठीचं काम म्हणजे ज्याला आपण कोविड विधवा म्हणतो, तर हे सगळं काम शासकीय स्तरापर्यंत पोहोचवणं आणि ते करणं म्हणजे महाराष्ट्र शासनाने कोविड विधवांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या तर त्या कामामध्ये इनिशिएट करणं, हे मी आमच्या म्हणजे हे फक्त विकास अध्ययन केंद्र किंवा आशा केंद्र म्हणून नाही तर ज्या याच्यासोबत अनेक संस्था होत्या ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते शासन स्तरापर्यंत पोहोचलं. म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मुख्य संस्था होती की ज्यांनी शासकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत केली, तर हे काम त्यातलं मी उदाहरण म्हणून अगदी मला स्वतःला त्याच्याबद्दल फार चांगलं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून तो विषय शासनापर्यंत पोहोचला आणि शासनाने त्याची दखल घेतली आणि त्याचंच आजचं हे फलित आहे की एकल महिलांसाठीचं धोरण, हे धोरण तयार व्हावं, हे देशातलं महाराष्ट्र पुन्हा पहिलं राज्य होणार आहे.
1: अच्छा,
0: तर हा कामाचा एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी फार महत्वाचा एक अनुभव या ठिकाणी मांडेल. आणि अजून केसेसमध्ये म्हणाल तर ज्या पीडित व्यक्ती असते, म्हणजे आता जसं आपण मगाशी बोलताना म्हटलं की मोबाईलमुळे ऑनलाईन इंटरनेटमुळे स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार अन्याय होतात, ज्याला आपण ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स असं म्हणतो. आता ह्या ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्सची एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये एका मुलीच्या बाबतीमध्ये घटना घडली की कोणीतरी तिचे फोटो व्हायरल केले आणि त्याची तिला कल्पना सुद्धा नाही की तिच्या बाबतीमध्ये असं काही घडलेलं आहे, पण ते फोटो सगळीकडे गेले आणि मुलीने अटेम्प्ट टू सुसाइड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या फोटोचं सगळीकडे व्हायरल झाले, अर्थात ते तिच्या वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचले. त्यातली मुख्य बाब अशी होती की त्या मुलीकडे मोबाईल होता पण ही मुलगी कॉलेजला जाताना वगैरे कधीही मोबाईल सोबत न्यायची नाही. तिचा मोबाईल नंबर तिच्या मोजक्याच मैत्रिणींकडे, मित्रमैत्रिणींकडे होता आणि घरच्यांकडे होता. वडील कॉलेजला नेऊन सोडायचे, घ्यायला परत घेऊन यायला जायचे. त्यामुळे हे सगळं येतं, वडिलांना ती शंका आली आणि त्यांनी मुलीला दोष न देता त्याचा तपास करायचा ठरवलं.
1: किती छान आहे.
0: आणि म्हणून मग त्यांनी फोन केलं की अशा केसेसमध्ये आपण म्हणजे काय करूया, की म्हणजे शेवटी मुलगी आहे, पालकांना हे वाटतं की मुलीची बदनामी होऊ नये. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी पालकांना हा विश्वास देणं खूप महत्वाचा असतो की पोलिसांकडे गेलो म्हणजे आपल्या मुलीचं नाव पब्लिश होईल किंवा तिचा फोटो पब्लिश होईल असं अजिबात नाही. ज्यावेळेस अशा कुठल्याही घटना असतात त्यावेळेस यंत्रणा सुद्धा याची पूर्ण खबरदारी घेते की मुलीचं नाव, मुलीचा फोटो कुठेही येणार नाही. आणि नंतर मग पोलिसांकडे केस नोंदवली गेली, पोलिसांनी त्याचा तपास केला, तपास केलं तर लक्षात आलं की तिच्या गल्लीमध्येच राहणारा मुलगा होता आणि त्यांनी तिचे असे फोटो व्हायरल केले होते. ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं तू याला ओळखते का, हो म्हटली, हा आमच्या शेजारीच राहतो. बरं, याची तुझी काही भांडण मैत्री, तर म्हटली अजिबातच काही नाही. मग पोलिसांनी उलट तपास सुरू केला की तू असं का केलं. त्यावेळेस मुलाचं हे म्हणणं होतं की मला ती आवडते पण ती माझ्याशी बोलतच नाही, आणि जर मी तिचे असे फोटो व्हायरल केले तर ती कोणाला सांगणार नाही आणि मग माझ्याशी बोलेल आणि मग मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगेल. तर हा जो इंटरनेटचा वापर म्हणतो की गैरवापर अशा पद्धतीने केला जातो ह्या केसमध्ये, नंतर याच्यामध्ये असं आहे ना की मुलांसोबत सुद्धा बोलणं तितकंच गरजेचं आहे.
1: अशा वेळेला तिने तुमच्याकडे संपर्क केला का?
0: हा, आमच्याकडे संपर्क केला, फोन नंबर बऱ्याच वेळेला ट्रेनिंग प्रोग्रामला जात असतो तो नंबर आम्ही शेअर करत असतो, काही असेल तर कळवा म्हणून. याच्या मागचा मुख्य उद्देश फक्त हाच की कुठले वेडे वाकडे उपाय करू नये, कुठल्याही आमिषाला किंवा धाकाला कुणी बळी पडू नये, भूलथापांना बळी पडू नये आणि योग्य ती मदत मिळावी. याच्यामध्ये आपण खूप प्रॉपर गायडन्स जो आपण म्हणतो की अशा वेळेस काय करावं हे नेमकं समजत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की ज्यावेळेस अशा घटना घडतात तर बहुतांश वेळा मुलींनाच दोष दिला जातो की तूच असं काहीतरी केलं असेल.

0: पण या केसमध्ये मुलीचे वडील खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी मुलीवरती पूर्ण विश्वास ठेवला. तिला एक जकार शब्दही बोलले नाही. फक्त तिला एवढं म्हटलं की तू हे केलं, म्हणजे अटेम्प्ट टू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, ते चुकीचं आहे. काय झालं त्याचा आपण शोध लावू. आणि तो शोध लागला. नंतर मुलगी रिलॅक्स झाली. मुलाला म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर हा जो विश्वास असतो,
1: म्हणजे योग्य ठिकाणी न्याय मिळाला,
0: योग्य ठिकाणी न्याय मिळाला, तो फार महत्वाचा आहे. आणि आजचा म्हणजे तुम्ही मगाशी आव्हानांबद्दल बोललात, तर आजच्या तरुणाईपुढे हे सुद्धा आव्हान आहे की आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्राचा आपण कसा वापर करायचा.
1: अगदी.
0: म्हणजे सोशल मीडियावरती म्हणजे सामाजिक न्यायाशी हे जर सगळं पाहिलं तर आपण रिलेटेड आहे की आपण काय शेअर करतो. आपण ज्या गोष्टी शेअर करतो त्याच्यामुळे इतरांच्या भावना तर दुखावत नाहीये ना, की ज्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल.
1: नक्की.
0: तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हेही आजच्या कामाच्या मधलं आणि मी तर म्हणेल सगळ्याच यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे की तरुणाईला ह्या सगळ्या प्रश्नाला कसं सामोरे जावं.
1: तर बोलण्यामध्ये आलं की सोशल मीडियाचा उपयोग कसा होतो आणि त्याचा दुरुपयोग कसा होतो या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं, पण कधी कधी त्याचा फायदा पण होत असेल.
0: अगदी.
1: तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: निश्चितपणे फायदा सुद्धा होत असतो. बघा, फायदा म्हणून जर सांगायचं झालं तर पुन्हा या ठिकाणी मी एका केसचं उदाहरण देईल. एक छोटी मुलगी 8-9 वर्षाची, तिला तिच्या आई वडिलांनी लहानपणापासून खूप स्ट्रॉंग, म्हणजे स्ट्रॉंग इन द सेन्स कसं, एक बेसिक नॉलेज जे म्हणतो ना आपण, म्हणजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त लिटरसी, सामाजिक समाजाबद्दलचं ज्ञान, ते द्यायलाच त्यांनी तिला सुरुवात केली होती. म्हणजे घरचा पूर्ण पत्ता पाठ असणं, वडिलांच्या ऑफिसचा पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा पूर्ण पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा फोन नंबर पाठ असणं, वडिलांचा मोबाईल नंबर पाठ असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मुलीला शिकवल्या होत्या. आपण जेव्हा बाहेर जातो तर आपण काय काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, नेमके बोर्ड वाचायचे, कुठली गल्ली, काय काय लिहिलेलं आहे तिथं, तिथे काही पिनकोड लिहिले आहे, अशा सगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या त्या पालकांनी मुलीला
1: सांगितल्या होत्या.
0: दुर्दैवाने ही मुलगी किडनॅप झाली. पोलीस कंप्लेन झाली, पण 15-20 दिवस झाले मुलगी काही सापडतच नव्हती. जसं जसं पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तशी कुठलीही माहिती काही मिळत नव्हती. पण एक दिवस ती मुलगी ज्या ठिकाणी होती, म्हणजे एका राज्यातून ती दुसरीकडे
1: नेली गेली,
0: त्या ठिकाणी तिला एक संधी मिळाली की त्या एक मुलगा तिथे आला, म्हणजे एक पुरुष तिथे आला आणि त्यांनी तिथे असलेल्या बायकांचे जे काही पार्सल होते ते पार्सल दिले. आणि त्यावेळेस तिला ती संधी मिळाली खिडकीतून बाहेर पाहायची. त्यावेळेस तिला तिथे फक्त त्या पर्टिक्युलर गावाचं नाव आणि पिन नंबर दिसला. आणि तिला लक्षात आलं की हा जो माणूस आहे याला जर आपण काही लिहून दिलं तर तो ते पाठवतो. ह्या मुलीने काय केलं की एक कागद मिळवला आणि लिपस्टिकने त्याच्यावरती तिला काय लिहायचं ते लिहिलं, म्हणजे तिच्याबद्दलची माहिती लिहिली. जो बोर्ड पाहिला तो बोर्ड लिहिला, कशी गल्ली आहे, खिडकीतून कशी दिसते ते लिहिलं. आणि त्या कुरिअरवाल्याला म्हटली की हे एनव्हलप मध्ये टाकून तू हा फोन नंबर आणि हा माझ्या घरचा पत्ता आहे तिथे तो पाठव. त्याने ते पाठवलं. तिच्याकडे पैसेही नव्हते, पण तिथे त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे की त्याने पैसे नसतानाही ते कुरिअर केलं. त्याने ते कुरिअर वडिलांपर्यंत पोहोचलं आणि वडिलांनी नंतर ते कुरिअर पोलिसांना दिला की हे फक्त माझी मुलगीच करू शकते आणि हे तिने लिहिलेलं आहे. आणि पोलिसांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करून त्या ठिकाणी गेले, ते शोधलं. त्यावेळेस ती मुलगी एका ब्रॉथेल होम मधून रेस्क्यू केली गेली. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ह्या
1: आणि अशा लोकांना जेव्हा आपण न्याय मिळवून देतो ते मात्र तुम्हाला खूप समाधान देत असेल.
0: आणि म्हणजे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियाचा वापर, की त्या तिला समजलं की आपल्या वडिलांनी आपल्या मोबाईल त्याचा वापर कसा करायचा, कुरिअरचा वापर कसा करायचा, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं किती अलर्ट. 8 वर्षाची मुलगी होती ती, काही फार मोठी मुलगी नव्हती.
1: तिने तेवढा विचार करून योग्य वेळेला.
0: म्हणून सोशल मीडियाचा कसा वापर होतो तो अशा पद्धतीने सुद्धा होतो,
1: म्हणजे नुसताच मोबाईल नंबर पाठ करून ठेवण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. हे तिला त्या मुलाला दाखवावं वाटलं की आता मी हा नंबर दिला तर तो मला नेऊन देईल. तर ते जास्त महत्वाचं,
0: ते खूप महत्वाचं.
1: तुम्ही या क्षेत्रात काही नवीन उपक्रम राबवले पाहिजेत असा विचार करता का?
0: येस, 100%. आणि हे नवीन उपक्रम अशा पद्धतीने राबवायला हवे की जेणेकरून पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल, आत्ताच्या पिढीलाही आणि पुढच्या पिढीलाही सुद्धा. सध्या आपण सगळेजण बघतो, बघा आपण ही सुरुवातीला आलो की फार उणे आणि पाऊस नाहीये, तर हे पुन्हा पर्यावरणीय बदल आहेत. आता हे पर्यावरणीय बदल कशामुळे आहेत? जंगलच उरले नाहीये, सगळीकडे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट जे म्हणतो,
1: रस्ते सिमेंटचे आणि घरं पण सिमेंटची,
0: घरही सिमेंटचा. जो पूर्वी उन्हाळा जरी असला आणि घरं जरी पत्र्याची होती तरी पण संध्याकाळी घरं
1: थंड व्हायची,
0: आता तो गारवा घरांमध्ये राहिलेला नाहीये.

0: आणि म्हणून याच्यासाठी दोन उपक्रम आम्ही सुरू केले आहेत. एक की क्लायमेट सेफ चाइल्डहूड, की पर्यावरण बालकांसाठी सुरक्षित कसं असावं, याचं ग्रामीण म्हणजे सगळ्या फक्त आपल्या देशात नाही तर पूर्ण एशिया पॅसिफिक रिजनमध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळे मुलांसोबत होतील की पर्यावरणाला अनुसरून आपण आपल्यामध्ये काय काय बदल करू शकतो आणि ते कसे आपण करावे. त्याच्यात खूप छोटे छोटे उपक्रम आम्ही घेतले. त्यातला पहिला उपक्रम आहे आमचा की से नो टू सिंगल यूज प्लास्टिक. कॅरी बॅग अजिबात वापरायची नाही. तुम्ही कुठेही गेला तर तुमची छोटी पिशवी तुम्ही सोबत घेऊन जायची. प्लास्टिकची बॉटल वापरायची नाही. प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण
1: करायचं नाही.
0: आपला कचरा उचलून आपण तो डस्टबिन मध्येच टाकायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की पर्यावरण म्हणजे क्लायमेट सेफ चाइल्डहूड मुलांसाठी काय अपेक्षित आहे. वॉटर बॉटलमध्ये पाणी उरलं असेल तर काय करणार,
1: झाडांना घाला एखाद्या.
0: हा, तहान लागली तुम्ही पिऊन घेणार, नसेल तर नालीमध्ये न फेकता तुम्ही ते
1: जे दिसेल त्या झाडाला जरी घातलं तरी चालेल,
0: त्या झाडांना घालायचं. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करणे, तुमचा स्वतःचा रुमाल तुम्ही स्वतःजवळ ठेवणे, अशा ज्या बेसिक आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या परिणाम देणाऱ्या आहेत. आपण भाजी घरामध्ये भाजी येते, भाजी निवडतो, कचऱ्यामध्ये ते फेकून देतो. प्रयत्न करा की तो कचरा जो आहे, पूर्वी सहज दारावरती गाई म्हशी येत होते, आता ते राहिलेलं नाही, त्याच्यामुळे ते चारा जनावरांना टाकता येत नाही, पण तो चारा जनावरापर्यंत पोहोचेल ग्रामीण भागामध्ये हे होऊ शकतं. तर अशा गोष्टी काय करू शकतो ते त्याच्यासाठी शाळेतल्या मुलांसोबत मॅपिंग करणं आणि ते काय काय करू शकतात ह्या सगळ्याचा पुन्हा प्लॅनिंग करणं आणि मुलांसोबत कंटिन्यू ती ऍक्टिव्हिटी वर्षभर करणं हे एक आहे. दुसरा जो आहे की असाच उपक्रम महिलांसाठी सुद्धा आहे, कारण पर्यावरणीय बदलाचा महिलांवरचा परिणाम जर आपण पाहिला तर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले खूप मोठे इश्यूज समोर येतात. कॅन्सरचं सगळ्यात मोठं प्रमाण समोर येतं, हे पुरुषांमध्ये सुद्धा आहे. इथे मी फक्त आम्ही महिला केंद्रित काम करतो त्याच्यामुळे महिला म्हटलं, पण स्त्री पुरुषांमध्ये हे प्रमाण आहे. तर म्हणून त्यांच्यासोबतचंही सेम आपले जे हेल्थ हॅबिट्स आहेत तेच आपण मुलं आपलं पाहून अंगीकारणार आहे. म्हणून आपण त्या आपल्या सवयी कशा बदलू शकतो आणि पर्यावरणाच्या बदलाचा महिलांवरती होणारा जर परिणाम पाहिला तर तो कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो, तो मुलींचं बालविवाहामध्ये होतं, तो मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये होतो, तो मुलींच्या ट्रॅफिकिंगमध्ये होतो. त्याला खूप सगळे पैलू आहेत, कारण आपल्या समाजामध्ये कुठलीही गोष्ट आली म्हणजे कोविड आला मुलगी घरात ठेवून काय करायची, लग्न करून द्या. दुष्काळ पडला मुलगी ओझ आहे काय करायचं, लग्न करून द्या. तर ह्या सगळ्याचे परिणाम मुलींवरती काय होतात, तर कमी वयामधली प्रेग्नन्सी, कमी वयामध्ये म्हणजे कुपोषित बाळ जन्माला येणं आणि पुन्हा तिच्या आरोग्यावरती परिणाम होणं. तर म्हणून पर्यावरणाचा स्त्रियांवरतीही होणारा परिणाम आणि आरोग्यावरती प्रामुख्याने याच्यामध्ये आरोग्य आम्ही फोकस करतो. तर असे सगळे उपक्रम हे सातत्याने शासकीय स्तरावरती सुद्धा राबवणं तितकंच गरजेचं आहे. जल जीवन मिशन सारखे कार्यक्रम असतील किंवा पाणी आडवा पाणी जिरवा सारख्या योजना असतील, त्या योजना पुन्हा आणि जे जुने सगळे पाण्याचे साठे आहेत ते सगळे पाणी साठे पुनर्जीवित करणे हे फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत. आता जाता जाता तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल, आपल्या श्रोते मैत्रिणी हे सगळं ऐकतायत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बघा, आपण सामाजिक न्याय ह्या विषयावर बोलत आहोत आणि श्रोत्यांना काही सांगायचं किंवा आपले सगळे मित्रमैत्रिणी ऐकतायत तर त्या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेल की जसं आपल्यावरती अन्याय झाल्यावरती आपल्याला राग येतो त्यावेळेस समोरच्यावरतीही अन्याय होतो, तर तेवढाच राग आपल्याला आला पाहिजे. राग आला म्हणून आपण जाऊन लगेच भांडण नाही करायचं हे नाही म्हणत मी, पण त्याच्या विरुद्ध बोलत राहणं आणि चांगुलपणाने वागत राहणं. चांगुलपणाची चळवळ ही पेरली गेली पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे आणि ती स्वतःपासूनच सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे, तरच आपण ते इतरांमध्ये रुजवू शकतो. नाही तर आपल्याकडे मने आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून यायचं, तसं होऊ शकतं. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून फार महत्वाची आहे.
1: खूप छान. तुम्ही सामाजिक न्याय म्हणजे नक्की काय याच्याबद्दल श्रोते मैत्रिणींना खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: थँक्यू. आणि मलाही या ठिकाणी बोलवलं फार छान वाटलं. धन्यवाद.
1: समावेशक समाजाच्या दिशेनं याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाची सुरुवात होते आणि चातुर्मास म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जणींच्या घरात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उपवासाच्या पदार्थांची मागणी होतच असते. आता तर पहिला उपवासाचा दिवस जवळ येतोय

0: आषाढी एकादशी। मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा या विचारात आहात ना? मग ऐका आजची रेसिपी। अन आषाढी एकादशीच्या दिवशी बनवा चवदार असे उपवासाचे अप्पे। हो, आजची रेसिपी आहे उपवासाचे अप्पे। हे मनपसंत अप्पे बनवण्यासाठी साहित्य: एक वाटी वरई, एक चतुर्थांश वाटी साबुदाणा, जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ चवीपुरतं, 3-4 चमचे दही आणि थोडंसं वाटीमध्ये तेल, अर्धा चमचा खाण्याचा सोडा। खाण्याचा सोडा नसेल तर इनो। मैत्रिणींनो, आधी साबुदाणा आणि वरई दोन्ही मंद आचेवर थोडंसं भाजून घ्या। त्यानंतर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, वरईसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। आता दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा ते पीठ मिक्सरमधून फिरवून घ्या। चव यावी म्हणून थोडेसे जिरे त्यात बारीक करताना घाला, पिठी चवदार होते। त्या पिठामध्ये जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, 3-4 चमचे दही मिक्स करून पीठ सारखं करून घ्या। पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी घालून ते पातळ करा। आता अप्पे पात्राला तेल लावून घ्या आणि घ्या भरून त्यात पीठ। अप्पे पात्र आधीच थोडंसं गरम करून ठेवलं तर जास्त छान। छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या हे अप्पे आणि आपल्याला तयार अप्पे अप्पे पात्रात बघायला मिळतील। चटणी बरोबर द्या खायला हे गरम गरम हे हलके फुलके अप्पे। मैत्रिणींनो, आता ऐकूया आपला आवडता कार्यक्रम आठवणीतलं गाव। आज आठवणीतलं गाव ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावाला। तर चला ऐकूया आठवणीतील गाव। लेखन केलं आहे शालिनी केचे यांनी।
1: मैत्रिणींनो, आज जेव्हा मी एक लेखिका म्हणून माझ्या भूतकाळाच्या पानावरून बोट फिरवते तेव्हा माझे डोळे आपोआप मिटले जातात आणि मी पुन्हा एकदा तीच खट्याळ अनवाणे पायांनी धावणारी लहानगी मुलगी होते। माझं ते गाव म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण जग होतं। आमचं घर म्हणजे एक मोठा जुना कौलारू वाडा। वाड्यासमोर अंगणात डोलणारी पपई, पेरू, गुलाब, मोगरा, शेवंती, पारिजात, सोनचाफा अशी कितीतरी झाडं आणि कोपऱ्यात असलेली एक जुनी मोठी खोल अशी शांत विहीर। पण आमच्या बालपणाचा खरा हक्क सांगणारा कोणी असेल तर तो म्हणजे आमच्या गावच्या वेशीवर उभा असलेला 250 वर्षांचा जुना वटवृक्ष। तो नुसता वृक्ष नव्हता तर तो आमचा सखा होता। मी आणि माझी बहीण तासन तास त्याच्या पारंब्यांना लोंबकळून आकाशाला गवसणी घालणारे झोके घ्यायचो। त्या पारंब्यांच्या जाळ्यात आमचं बालपण असं काही अडकलं होतं की आजही शहरातल्या बागेतले झोके मला त्या वड्याच्या पारंब्यांसारखी मजा देऊ शकत नाही। तिथंच मारुतीचं मंदिर, तो मारुतीचा पार, आज सार काही आठवतं आणि माझे डोळे आपोआप पाणावले जातात। म्हणूनच मला माझ्या हृदयस्पर्शी शब्दांना वाट मोकळी करून द्याविषयी वाटते। गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया। गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया, 250 वर्षाच्या वडानं जणू पसरली पानांची माया। पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण। पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण। कौलारू वाडा अन वाड्यात असलेली असंख्य झाडं, हेच होतं माझं नंदनवन, हेच होतं माझं नंदनवन। जुनी विहीर खोल शांत निवांत, काळजाचं गुपित जपायची, माझ्या अस्तित्वाची पाळमुळं याच मातीत खोल रुजायची, याच मातीत खोल रुजायची। आमच्या गावात पाण्याची कायमचीच मोठी वानवा असायची। पाण्यासाठी मला तो जड लोखंडी हापसा चालवावा लागायचा। त्या लहान वयात हाताचे कोपरे दुखेपर्यंत तो पंप मारताना खूप जीवावर यायचं। पण जेव्हा त्या पंपातून खळखळत पाणी यायचं ना, तेव्हा तो शीण कुठल्या कुठे पळून जायचा। त्या हापशाचं आणि माझं एक वेगळंच असं नातं होतं। त्यानं मला कष्टाची आणि पाण्याचं मोल जाणण्याची पहिली शिकवण दिली।

गावच्या चारही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती आणि मधूनच खळखळत जाणारी ती नदी हे आमच्या मस्तीचं मुख्य ठिकाण होतं. अनेकदा घरात आईला मी शाळेत जाते ग असं अत्यंत निरागस चेहऱ्यानं सांगायचं. पाटी दप्तर घ्यायचं आणि वाटेतूनच मैत्रिणींसोबत नदीवर पोहायला किंवा रानात कैऱ्या बोरं चिंचा पेरू तोडायला पळ काढायचा. शाळेच्या मास्तरांचा मार आणि आईचा ओरडा यापेक्षा नदीच्या डोहातल्या त्या डुबक्या जास्त प्रिय वाटायच्या. पण हीच शांत नदी कधी कधी रौद्ररूप धारण करायची. जेव्हा गावात 15 ते 20 दिवस सलग धोधो पाऊस पडायचा ना तेव्हा नदीला महापूर यायचा. पुराचं ते लालभडक पाणी थेट शिवारात आणि गावाच्या वेशीपर्यंत घुसायचं. निसर्गाचं ते भयंकर रूप पाहून आमची मात्र भंभेरी उडायची. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी तहानलेल्या घरासाठी माझी चालायची धडपड सारी. पण दप्तर खांद्यावर घेताना पावलं नदीकडेच वळायची. शाळेला दांडी मारून डोहात आमची मस्ती चालायची. कधी सलग 15 दिवसाच्या पावसानं नदीला यायचा महापूर. लालभडक ते रौद्ररूप पाहून उडायची काळजाची हुरहुर, गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे. गरिबी तर जणू प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेली, पण कोणाच्याही घरातला उत्सव हा कधी एका घरापुरता मर्यादित राहिला नाही. पोळा, दसरा, दिवाळी असो, होळी, रंगपंचमी असो की दुसरा कोणताही सण असो, एकच मोठं कुटुंब असायचं. एकमेकांच्या ताटातलं खाण्यात आणि एकमेकांच्या अंगणात रांगोळी काढण्यात जो आनंद होता तो आजच्या एकटेपणाच्या जगात शोधूनही सापडत नाही.

आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत, गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत, त्या गावात आमची माणुसकीच होती श्रीमंत. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची, दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. सणासुदीच्या दिवशी संपूर्ण वस्ती एकवटून नाचायची. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा, सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा, आजच्या या सिमेंटच्या जंगलात शोधूनही सापडेना तशी जागा, शोधूनही सापडेना तशी जागा. आज माझ्या लेखणीतून सांडते तीच जुनी गावरान माती, शहराच्या या चकचकीत गराड्यात मी शोधते तीच जुनी नाती. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या अस्तित्वाची नाळ वेशीला बांधलेली माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली, माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. या सगळ्या आठवणीत माझ्या काळजाचा सर्वात जुना कोपरा म्हणजे माझे बाबा. माझे बाबा एसटी महामंडळात बस कंडक्टर होते. दिवसभर तिकीट पंच करून आणि प्रवाशांच्या गराड्यात राहून ते प्रचंड थकून जायचे, पण जेव्हा रात्री घरी यायचे ना, तेव्हा त्यांचा तो थकवा आम्हाला पाहून कुठल्या कुठे पळून जायचा. आम्ही चारही बहिणी गाढ झोपेत असायचो, पण बाबा घरी आल्यावर ते आम्हाला प्रेमानं उठवायचे. त्यांच्या खाकी वर्दीचा तो ओळखीचा स्पर्श आणि त्यांच्या प्रेमळ हाकेनं आमची झोप उडायची. मग बाबा आम्हाला चारही बहिणींना घेऊन रात्रीच्या वेळी बसमधून फेरफटका मारायला छोट्या गोड सफरीवर घेऊन जायचे. त्यांच्या रखरखीत हातांमध्ये आम्हा लेकींसाठी जे अथांग वात्सल्य होतं ते शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. आज मी स्वतःची ओळख निर्माण केली असली तरी माझ्या लेखणीतली ती ओढ, ती संवेदनशीलता आणि तो जिवंतपणा त्या 250 वर्षाच्या वडानं आणि माझ्या बाबांच्या निस्सीम प्रेमानं मला दिला आहे. माझं गाव केवळ भूतकाळ नाही तर माझ्या अस्तित्वाचा, माझ्या श्वासांचा एक न संपणारा प्रवाह आहे. खाकी वर्दीतला बाप माझा रात्रंदिवस राहायचा प्रवासात, तिकिटांच्या त्या पंचामागे मात्र लेकींचाच विचार श्वासात. रात्रीच्या नीरव शांततेत जेव्हा ते थकून घरी यायचे, गाढ झोपेतल्या चार लेकींना हळुवार हाक देऊन उठवायचे. बाबांच्या त्या रखरखीत बोटाला धरून ती चांदण्यातली अनोखी सफर त्या निस्सीम वात्सल्यापुढे आज आहे निव्वळ फिकी, आज आहे निव्वळ फिकी. तो 250 वर्षांचा जुना वटवृक्ष, तो लोखंडी हापसा, ते मारुतीचं मंदिर, माझ्या आठवणींचा तो पार, या सगळ्याला एक अत्यंत पवित्र आणि वैश्विक भूमीचा स्पर्श होता. ती भूमी म्हणजे विदर्भाच्या कुशीत अमरावती जिल्ह्यात वसलेलं आमचं मोझरी गाव. आज जेव्हा आम्ही या वऱ्हाडच्या लाल मातीचा विचार करते तेव्हा माझ्या लेखणीतून शब्द नाही तर थेट माझ्या काळजाचे स्पंदनं कागदावर उतरतात. 250 वर्षांचा तो जुना वटवृक्ष, त्याच पारंब्यामध्ये गुंतली माझ्या अस्तित्वाची नाती. आज शब्दांची गुंफण करताना तेच मोझरी गाव आठवतं आणि माझ्या आतली ती अनवाणी मुलगी आजही तिथंच धावते. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. माझ्या शब्दांना मिळालेला तो गुरुदेवांचाच आशीर्वाद आहे. हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट उपसले होते, हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट मी उपसले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. मला रोज पहाटे 4 वाजता जाग यायची, पण ती साधी जाग नसायची, तो एक पारमार्थिक अनुभव असायचा. बाहेर मिट्ट काळोख असताना पहाटेच्या त्या नीरव शांततेत खंजरीच्या तालावर घुमणारे संत तुकडोजी महाराजांचे अभंग कानावर पडायचे. संगीताचा आणि भक्तीचा तो अद्वैत संगम माझ्या त्या बालमनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा. त्या स्वरांमध्येच माझं बालपण आकार घेत होतं.

पहाटेच्या गर्भात जेव्हा मिट्ट काळोख दाटलेला खंजरीच्या निनादानं मोझरीचा श्वास जागा झालेला. गुरुकुंज आश्रमातून अभंगाची साद यायची. 4 वाजेची ती पहाट थेट काळजाला भिडायची. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. 250 वर्षांच्या वडालाही जणू तेव्हा जाग यायची. याच भक्तीच्या सुरांवर माझी लेखणी आकार घ्यायची. मोझरीचा निसर्ग म्हणजे साक्षात ईश्वराच्या कुंचल्यातून साकारलेली एक जिवंत कलाकृती. पावसाची पहिली सहर जेव्हा यायची ना, या मोझरी गावाच्या मातीवर कोसळायची, तेव्हा त्या मातीतून उठणारा तो ओल्या मातीचा मोहक सुगंध थेट काळजाचा ठाव घ्यायचा. याच निसर्गाच्या कुशीत विसावलेलं रामकृष्ण हरी मंदिर म्हणजे दास टेकडी. दास टेकडीचं ते हिरवंगार आणि लोभसवाण रूप शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. ती टेकडी पाहण्यासाठी आणि तिथल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी देशोदेशीचे लोक येतात. त्या लहानग्या वयात मला सर्वात जास्त भारावून टाकणारा जर कुठला प्रसंग असेल ना, तर तो म्हणजे समाधी दर्शन.

पावसाची सर आणि मातीचा तो मोहक सुगंध. पहिल्या पावसाची सर आणि मातीचा तो मोहक सुगंध, दास टेकडीच्या कुशीत निसर्गाचा नवाच बंध. साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे. साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे. समाधीपुढे नतमस्तक व्हायचे. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला. खेड्यातल्या संतांचा विचार सारा जगाला कसा बरं गवसला. त्या अथांग टेकडीवर जेव्हा वाऱ्याची लहर यायची, माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवेत घ्यायची. संध्याकाळचे 5 वाजले की मोजरीतलं चित्रच पालटायचं. जणू वेळेलाही इथल्या शिस्तीची सवय झाली होती. गावातील प्रत्येक माणूस, लहान थोर, गरीब श्रीमंत, हे सारे भेद विसरून एका जागी जमायचे आणि सुरू व्हायची ती अंगावर शहारे आणणारी सामुदायिक प्रार्थना, तो सामूहिक स्वर, ती अजोड लष्करी शिस्त आणि सर्वांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची निखळ आत्मीयता. तो केवळ एक परिपाठ नव्हता, तर ते माणुसकीचं एक महाकाव्य होतं. त्या प्रार्थनेतल्या प्रत्येक शब्दानं माझ्या लेखणीला धार दिली आणि माझ्या विचारांना आकार दिला. आज मी मोठी झाले असले तरी माझ्या अस्तित्वाची नाळ या मोझरीच्या मातीशी जोडलेली आहे. मोझरी हे केवळ माझं गाव नाही, तर ते माझ्या आत्म्याचं, माझ्या श्वासाचं आणि माझ्या साहित्याचं चिरंतन माहेर आहे. या मातीत माझं बालपण गेलं याचा मला केवळ अभिमान नाही, तर तो माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. मोझरीच्या मातीत तेव्हा शिस्तीचा मळा फुलायचा. लहान थोर, गरीब श्रीमंत, सारे भेद विसरून जायचे. सामुदायिक प्रार्थनेचे स्वर आभाळाला भिडायचे. कधी महापुरात बुडणारी नदी तेव्हा तीही शांत व्हायची. प्रार्थनेच्या त्या रांगेत अवघी माणुसकी उभी राहायची. खांद्याला खांदा लावून जोपासला जातो एकोपा, तोच माझ्या लेखणीचा ठरला सर्वात मोठा ठेवा. आम्ही सर्व बहिणी अजूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आवर्जून जातो. मौन श्रद्धांजलीसाठी तर देश विदेशातून लोक येतात आणि हा सोहळा म्हणजे जणू स्वर्गसुखाचा आनंदच असतो. महाराष्ट्रातील संत परंपरा ही कधीही खंडित झाली नाही, ती अविरतपणे चालत राहिली. यात अनेकांनी आपलं योगदान दिलं. 20व्या शतकात हा विचारप्रवाह पुढे नेण्याचं कार्य विदर्भातील 2 महंतांनी केलं. यात संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वशांती निर्माण केंद्र उभारलं, जिथं विश्वबंधुत्वाची ऊर्जा अखंडपणे मिळत आहे. हे केंद्र आधुनिक जगाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे, ते म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी.

भारतीयांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना रुजावी म्हणून सर्वधर्म समभाव हे तत्व सर्व भारतीयांनी मनापासून स्वीकारावं याकरता संत तुकडोजी महाराजांनी आपल्या वयाची 60 वर्ष कार्य केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरीच्या सहाय्यानं भजन करून लोकजागृती घडवून आणली. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे याला अनुसरून सर्वांमध्ये विश्वभाव निर्माण झाला पाहिजे त्याचा प्रचार करण्याकरता तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये गुरुकुंज मोझरी इथं श्री गुरुदेव सेवा आश्रमाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाजकार्य सुरू केलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदाना जे मागितलं होतं भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे तत्व प्रत्यक्ष साकार करण्याचं कार्य केलं.

या आश्रमाचं सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा, मतभेद को भुला है, मंदिर यह हमारा हे ब्रीद आहे. तसंच इथलं स्वागत गीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबका भला हो जग में यही कामना हमारी. इथं दररोज सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान केलं जातं. गुरुकुंज आश्रमात अनेक उपक्रम राबविले जातात. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक अस्थिकुंड तयार केला आहे. या कुंडामध्ये देशभरातील 34 नद्यांचं जल टाकण्यात आलं आहे. आज वैज्ञानिक, सामाजिक, धार्मिक अशा तीर्थस्थळांची निर्मिती झालेली आहे. 20व्या शतकात जगात विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्र संघटना अशा जागतिक पातळीवर व्यवस्था निर्माण झाल्या. परंतु जोपर्यंत मानवाच्या मनात विश्वात्मक भाव निर्माण होत नाही तोपर्यंत या व्यवस्था केवळ औपचारिक व्यवस्था म्हणून राहणार आहेत याची जाणीव ठेवत संत तुकडोजी महाराजांनी विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा भाव निर्माण करण्याचं कार्य आयुष्यभर केलं. यातून सर्वप्रथम या भारतात बंधुभाव नित्य वसुदे अशी प्रार्थना करून कार्य केलं. हेच कार्य पुढे नेताना जागतिक धर्म परिषदेत त्यांनी ठणकावून सांगितलं की हर देश मे तू, हर भेष मे तू, तेरे रूप अनेक तू एकही आहे. यामुळे विश्वातील सर्व लोक एकाच ईश्वराची लेकर आहेत हे जागतिक व्यासपीठावर सांगण्याचं कार्य तुकडोजी महाराजांनी केलं.

असं हे माझं मोजरी गाव. आज जरी इथं पूर्ण सुविधा झालेल्या असल्या तरी ते चिखलानं माखलेले रस्ते, त्या वडाच्या पारंब्या, तो मारुतीचा पार मला आजही खुणावत असतात. माझं हे गाव तुमचं पण तेवढ्याच प्रेमानं आपुलकीनं स्वागत करेल बरं का, कारण माझ्या गावाची संस्कृतीच आहे अतिथी देव भव.

आठवणीतील गाव हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन शालिनी केचे यांचं होतं. बरं तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

ना जगदीश केपूरकरांच्या गाण्याला संगीत दिलं होतं अनिल अरुड यांनी. दुपारचा 1:30 वाजतोय आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि 16 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर। विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएसकडून अटक। आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत। राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। राष्ट्रपती मुर्मू 20 जुलैला मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सँडू यांची भेट घेणार आहेत। यावेळी राष्ट्रपतींबरोबर शिष्टमंडळ असणार असून विविध विषयांवर ते चर्चा करतील। तसंच मोल्दोवा संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांचीही त्या भेट घेणार आहेत। राष्ट्रपती मुर्मू 21 जुलै रोजी उत्तर मॅसेडोनिया इथं जाणार असून तिथले राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांना त्या भेटणार आहेत। उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि व्यापारी मंचालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत। 23 जुलैपासून राष्ट्रपती 2 दिवसांच्या रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात त्या तिथले राष्ट्रपती निकोसोर डॅन यांच्यासह प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत। भारत रोमानिया व्यापारी मंचालाही त्या संबोधित करणार आहेत। याशिवाय तिथल्या भारतीय समुदायाशी त्या संवाद साधणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत। हरियाणात जिंद इथं 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली। त्यात 2 वैद्यकीय महाविद्यालयं, कुरुक्षेत्र इथं शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगड इथं 4,700 कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाचा समावेश आहे। या दौऱ्यात त्यांनी एकूण सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। या प्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा। मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
0: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते। शक्तिशाली 3,200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनाचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेगाडीचं

आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रुपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून पश्चिम बंगालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जुमागाच इथं सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाच्या 18 बटालियनला ते उद्या भेट देऊन प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. वृक्षारोपण तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील. त्यानंतर ते सिलीगुडी इथं उत्तर कन्यामध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका घेतील. यात पश्चिम बंगालमध्ये नवीन फौजदारी कायदे, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी बाबतीत चर्चा होईल. उद्या संध्याकाळी ते कोलकात्याला रवाना होतील. तिथे ते राज्यातल्या कायदे आणि सुव्यवस्थेसंबंधातल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. नंतर ते कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयातल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते अमूल बंगाल डेअरीच्या नवीन दही उत्पादन कारखान्याची पायाभरणी करणार आहेत. येत्या 20 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए महम्मदशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए महम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं एटीएसनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. अजीमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेलं रेल्वेचं उघडं फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. गोवा सरकारनं गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीएनं अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 प्रदर्शनाचा आज नवी दिल्लीत यशस्वी समारोप झाला. देश विदेशातील प्रदर्शक, खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी झाले होते. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योग उत्पादन, खरेदी विक्री, नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठीचे भारताचे जागतिक पातळीवर महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान अधिक दृढ झालं आहे. भारत टेक्स 2026 या प्रदर्शनाला वस्त्रोद्योगातील दिग्गज उत्पादक आणि जागतिक खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती भारत टेक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार गोयंका यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं उपांत्य
फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई हिला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएसकडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारचा 1:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आषाढी वारीसाठी आळंदीमधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी मार्गक्रमण करत आहेत. 9 जुलैला दोन्ही संतांच्या पालख्यांचं पुण्यात अत्यंत उत्साहात भव्य स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 2 दिवस मुक्कामासाठी विसावलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरात अनेक उपक्रम राबवण्यात आले. यात पुणेकरांनी हिरिरीनं सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याला भेट देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. या पालख्या पुण्याचा मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत असताना सासवड जेजुरी मार्गावर एक अपघात घडला. एका ट्रकची धडक दिंडीतील काही वारकऱ्यांना बसली आणि 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. 4 वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपोच्या इमारतीजवळचा कचऱ्याचा ढिगारा मुसळधार पावसामुळे कोसळला, त्यामुळे इमारत खचली. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पोलिसांनी खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटकही करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 232 धान्य गोदामांचं नवी दिल्लीतील भारत मंडपममधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि हस्तांतरण करण्यात आलं. यात पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचा समावेश आहे. SNDT महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठाच्या पुणे आवारात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात

करण्यात आलं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या महान कार्याची धुरा पुढे चालवत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात आदर्श काम केलं आहे. देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठामध्ये असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला पुण्यातील मान्यवरांसह विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोलंबियामध्ये झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यात पुण्याच्या कनिष्क जैन याचाही समावेश आहे. तर श्रोते हो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि निवेदन होतं संध्या खान यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणी

0: रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अॅबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.

होते हो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

0: श्रोते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश भाग तिसरा।
1: नाथपंथ हा गूढ योग साधनेचा मार्ग आहे। योगीश्वर शिवशंकरांपासून तो सुरू झाला। पिंडानेच पिंडाचा ग्रास घ्यावा हा नाथपंथाचा गूढ अभिप्राय आहे। कुंडलिनी महाशक्ती जेव्हा हृदयस्थ पोकळीत स्थिरावते तेव्हा ती शक्ती प्राणशक्तीत विलीन होते। ही अवस्था महाभूतांचा संहार करणारी, पिंडानेच पिंडाचा घास घ्यावा अशी असते। पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथसंकेतीचा दंशू, परी दाऊन गेला उद्देशू श्री महाविष्णू। ज्ञानेश्वरी 6वा अध्याय। या योग मार्गाला भक्तीची जोड मिळावी म्हणून गहिनीनाथांनी त्याला कृष्णभक्तीची जोड दिली, जी निवृत्तीनाथांनी अर्थातच शिरोधार्य मानली। त्यांनी 350 अभंग स्वतः लिहिले, त्यात कृष्णभक्तीत पूर्ण बुडालेले अनेक अभंग आहेत। आपण या भागामध्ये निवृत्तीनाथांच्या लेखन प्रपंचाचा अगदी थोडक्यात आढावा घेतो आहोत। गाथा पंचक, हरिपाठ, उत्तर गीता टीका ही 8 अध्यायांची अपूर्ण टीका, ज्ञानदेव गाथा या नावाने प्रसिद्ध असलेला निवृत्ती ज्ञानदेव संवाद आणि त्यात अरे अरे ज्ञाना अशी लढीवाळ सुरुवात असलेले अभंग या त्यांच्या लेखनसृष्टीमध्ये अंतर्भूत आहेत। ज्ञानदेवांना परमवंदनीय निवृत्तीनाथ स्वतः महान प्रतिभेचे धनी होते, पण प्रतिभा संसार मुख्यत्वे ज्ञानेश्वरांकडे सोपवून ते अलिप्त झाले। वारकरी पंथाच्या स्थापनेची तसेच लोकभाषेत लिहिण्याची प्रेरणाही निवृत्तीनाथांचीच, पण त्यातूनही त्यांनी स्वतःची नाममुद्रा मिटवून टाकली। खऱ्या अर्थाने ते निवृत्त परमविरक्त होते। त्यांचा हा एक शांत रसपूर्ण अभंग त्यांच्या कृष्णभक्तीत विलय पावलेल्या ज्ञानदृष्टीची खूण सांगतो। गगनाची खोपे कवडसा लोपे, क्षरोनिया दीपे दृश्य द्रष्टा, ते वळले गोकुळी वसुदेव कुळी, पूर्णता गोपाळी गोपीरंगी, जीव शिव सीमा नाही जेथे उपमा, हारपे निरुपमा तया माझी, निवृत्ती तत्पर वेदांचा ओंकार, ओम तत्सदाकार कृष्ण रूपे। भक्तिमार्गातून सामाजिक समतेचा उद्घोष करणारा हा निवृत्तीनाथांचा अजून एक अभंग, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, क्षमाधरा चित्ती अखंड श्रीपती, एकतत्व चित्ती ध्यायी जेसू, नाम हाच मंत्र नीती नामसार, दुसरा विचार घेऊ नको, निवृत्ती भजन नीती अनुष्ठान, एकरूप ध्यान ध्यातू सदा। स्वतः कर्मकांडी अन्यायातून पोळून निघालेले निवृत्तीनाथ लोकांना भक्तिमार्गातून सामाजिक समतेचा संदेश देत, लहान भावंडांसमवेत आणि अन्य महान संतांच्या मेळाव्यातून आधी महाराष्ट्रात मग देशभर फिरले। मणिकर्णिका घाटावर हत्तीणीकडून त्यांना अग्रपूजेचा मान मिळाला तेव्हा प्रत्यक्ष शिवशंकर यज्ञस्थानी हवीरभाग घेण्यास प्रकटले असे म्हणतात। पण हा काळ राजकीयदृष्ट्या मुस्लिम सुलतानशाहीच्या उदयाचा, यादवांच्या देवगिरी साम्राज्याच्या पतनाचा होता। तीर्थयात्रेहून परतल्यावर ज्ञानेश्वरांनी तीव्र वैराग्यापोटी समाधीची घाई केली। तो सोहळा संत नामदेवांनी हृदयंगम शब्दात वर्णन केला आहे। पाठोपाठ सोपानदेव मुक्ताई काही महिन्यातच समाधीस्थ झाले। निवृत्तीनाथांसारख्या ब्रह्मज्ञानी संतालाही अशा अनुपम प्रेमळ आणि प्रतिभाशाली धाकट्या भावंडांच्या लागोपाठ निरोप घेण्याने शोक अनावर झाला। ज्ञानराजे आमुचे निवविले डोळे, आता ऐसे खेळे होणे नाही, ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी, आता ऐसी सखी होणे नाही, अविट बोलणी आठवती मनी, आता त्रिभुवनी दिसे नात, ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे, केले नारायणे उफराटे। अतिशय हृदयंगम शब्दात धाकट्या भावंडांच्या जाण्याचा शोक त्यांनी व्यक्त केलाय। लगोलग 17 जून 1297 शके 1219 वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी या वैराग्य सूर्याचा अस्त झाला। आपलं महान अवतार कार्य आटोपून नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ समाधीस्थ झाले।
0: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळी हंगामात कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य वेळी योग्य ते व्यवस्थापनात बदल न केल्यास त्याचा परिणाम कोंबड्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादनावर होतो. पिण्याचं पाणी गढूळ आणि शेवाळयुक्त होतं, यामध्ये निरनिराळ्या रोगकारक जंतूंची वाढ होते. कॉक्सिडियोसिस रोगाच्या एकपेशीय जंतूंचं प्रमाण वाढतं, कोंबड्यांना रक्ती हगवण होते. शेडमध्ये तसंच जवळपास माशांचा प्रादुर्भाव होतो. शेडमधील वाढलेल्या अमोनियामुळे डोळ्यांना त्रास होतो, श्वसन संस्थेचे आजार होतात. ओल्या आणि दमट लिटरमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचं पाणी शेडमध्ये आल्यामुळे लिटर ओलं होतं आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये मान्सूनची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचा विचार करून शेड पूर्व पश्चिम बांधलेलं असावं. शेडवरील पत्रा मजबूत बांधून घ्यावा, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस आला तरी हलू नये किंवा उडू नये. भिंतीच्या भेगा बुजवून पावसाचं पाणी शेडमध्ये गळणार नाही याची काळजी घ्यावी. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल गवत काढून टाकावं. परिसराची स्वच्छता ठेवावी. पावसाचं पाणी साठून राहू नये म्हणून ते वाहून जाण्यासाठी खड्डे बुजवून घ्यावे. जमल्यास शेडच्या बाजूने चर खोदावे. पडदे छिद्र नसलेले असावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीनं मजबूत बांधलेले असावे. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्याची बांधणी छताच्या पायापासून ते 1.5 फूट अंतर सोडून असावी, त्यामुळे शेडमधील वरच्या बाजूनं हवा खेळती राहून वातावरण खेळतं राहण्यास मदत होते. लिटर दिवसातून किमान 1 वेळा तरी चांगलं खालीवर हलवून घ्यावं. ओल्या लिटरमुळे शेडमधील वातावरण दूषित होतं. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते. कोंबड्या आजारास बळी पडण्याची शक्यता असते. लिटर जास्त प्रमाणात ओलं झालं असेल तर तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन लिटर टाकावं. पावसाळ्यात लिटरमधील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढतो. या माशा लिटरमध्ये अंडी घालतात. त्या अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्यांमुळे जखमा होऊन कोंबड्या दगावतात. गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सिडियोसिसच्या एकपेशीय जंतूंचं प्रमाण वाढतं. या आजाराची लागण झाल्यास एम्प्रोलियम सोल्युबल पावडर 30 ग्रॅम प्रति 25 लिटर पिण्याच्या पाण्यामधून कोंबड्यांना द्यावी. खाद्याची साठवणूक फक्त 1 आठवड्यासाठी करावी. जास्त दिवस खाद्य साठवून ठेवलं तर त्यामध्ये बुरशी होण्याचा धोका संभवतो. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ आणि कोरडी असावी. खाद्यात फार मोठ्या प्रमाणावर गाठी झाल्यास असं खाद्य कोंबड्यांना देऊ नये. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिलं तर निरनिराळ्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन किंवा ब्लिचिंग पावडर यासारखी जंतुनाशकं योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असेल तर ती गंजू नये म्हणून आतून आणि बाहेरून रेड ऑक्साईड लावावं. टाकी सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून आणि बाहेरून अधूनमधून चुना लावावा. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण उघडं असू नये, अन्यथा पावसाचं पाणी टाकीत जाऊ शकतं, त्यापासून कोंबड्यांना बाधा होऊ शकते. आपल्या फार्मवर काम करणाऱ्या कामगारांशिवाय इतर नवीन माणसांना येण्यास प्रतिबंध घालावा. वाया गेलेलं खाद्य, खराब झालेली गादी, विष्ठा इत्यादी शेड जवळ टाकू नये. यासाठी प्रक्षेत्रावर वेगळा खड्डा करून त्यामध्ये टाकावं. शेडच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण औषध मिसळलेले पाय बुजवण्याचं भांडं ठेवावं. फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छ आणि निर्जंतुक कपडे पादत्राणं वापरून प्रवेश द्यावा. शेडच्या बाहेरील जागेत किमान 30 फूट अंतरापर्यंत निर्जन

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो, किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोतेहो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो, किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। ओला उबर सारख्या कंपन्या

0: कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध, कार पूलिंगमधून नफेखोरीवर बंदी, ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती, पूर्वपरीक्षेचे अर्ज भरायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएसकडून अटक. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचं नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रुपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. ओला उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ऍप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं त्यात ही तरतूद आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एग्रीगेटर धोरणात प्रवाशांकडून घेण्यात येणाऱ्या सुविधा शुल्कावरही मर्यादा घालण्यात आली आहे. चालक आणि सहप्रवाशांसाठी विमा संरक्षण, कॉल सेंटर आदी तरतुदी यात आहेत. या वाहनांचे चालक राज्यातले रहिवासी असणं तसंच त्यांना मराठी बोलता येणं बंधनकारक आहे. रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांनाही आरटीओकडून बिल्ला घ्यावा लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसातून त्यांना कमाल 12 तास वाहन चालवता येईल. या अंतर्गत सर्व कंपन्यांना राज्यात नोंदणी करणं बंधनकारक आहे. तसंच प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या भाड्यापैकी किमान 80% चालकांना द्यावे लागेल. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 50 पेक्षा अधिक आणि इतर शहरांमध्ये 25 पेक्षा अधिक वाहनांची नोंद एका व्यक्तीला करता येणार नाही. या धोरणात कारपूलिंग सेवेला प्रथमच कायदेशीर चौकट प्रदान करण्यात आली आहे. खासगी वाहनांद्वारे कारपूलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमवण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला केवळ प्रवासाचा खर्च सहभागी प्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पूलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना केवळ महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
0: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. यापूर्वी अर्ज भरलेल्यांना 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान आयोगाच्या वेबसाईटवर माय अकाउंटमध्ये जाऊन सेंटर सिलेक्शनच्या अंतर्गत जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्हा केंद्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावरून निर्धारित केले जाईल असं आयोगानं कळवलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. या प्रादेशिक बातम्या

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए मोहम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं एटीएसनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिलं आहे. जळगाव शहराजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर उमाळा घाटात काल रात्री झालेल्या मोटार अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अंधारात घाटात उभं असलेलं वाहन न दिसल्यानं मागून येणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे वाहन उलटून हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने आज सकाळी आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली. गट शिक्षणाधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाज माध्यमावर ठेवला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिकटवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक भेट दिली. जिल्ह्यात बोगस बायो उत्पादनं निकृष्ट खतं आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप करत संघटनेनं जिल्ह्यातल्या संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करावी, त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या उत्पादक वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास संशोधन आणि क्षमता वृद्धीला शासन प्राधान्य देत असून महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन तसंच फॅकल्टी डेव्हलपमेंट सारख्या उपक्रमांना शासनाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुण्यातल्या आयसर संस्थेत आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि सत्कार समारंभात ते आज बोलत होते. शिक्षकांचं कौशल्यवर्धन संशोधनाला प्रोत्साहन तसंच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधला समन्वय अधिक बळकट करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. गोवा सरकारने गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयांच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूने याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युईला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. ओला उबर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पुलिंगमधून नफेखोरीवर बंदी. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती. पूर्वपरीक्षेचे अर्ज भरायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएसकडून अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेलची उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

ए आर मराठी डिटेच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो श्रोते हो सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय आहे. काही भागांमध्ये वाऱ्यांसह पावसाची सुरुवात झालेली आहे आणि येत्या 48 तासात संपूर्ण राज्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गोवा किनारपट्टीवर, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. येत्या 48 तासात संपूर्ण राज्यभर पाऊस होईल आणि मुंबई शहर आणि उपनगरातही येत्या 48 तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. हे होतं हवामान वृत्त. ए आर मराठी डिटेच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या माझा वार माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मत्स्य शेती संबंधित कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी या नवनवीन संधी कशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई या संस्थेतील सिनियर सायंटिस्ट डॉक्टर कपिल सुगधाने सर यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच महाराष्ट्राची जी काही मत्स्य शेती आहे तिचा जर आढावा घ्यायचा म्हटला तर तुम्ही कसं समजवाल?
1: महाराष्ट्रामध्ये इतर राज्याप्रमाणे मत्स्य शेती किंवा जी माशांची शेती केली जाते यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे स्रोत उपलब्ध आहेत. या स्रोतामध्ये जर बघायला गेलं तर पाण्याचे जे तीन मुख्य स्रोत आहे म्हणजे गोडं पाणी आहे, एक नीम खारं पाणी आहे आणि एक समुद्रातलं पाणी आहे. या तीनही पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने आपण शेती करतो अगदी त्याच पद्धतीने जर आपण माशांचं पालन पोषण करून त्याचा एक व्यवसाय रूपामध्ये जर त्याला आपण केलं तर मत्स्यशेतीतून एक मोठ्या प्रमाणावर त्यामधून आर्थिक उत्पन्न वाढवण्याची शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. यामध्ये विभागवारी जर बघितलं तर जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आता मोठ्या

0: प्रमाणावर शेततळे उपलब्ध आहेत. अशा शेततळ्यांमध्ये त्यांनी हे जे शेततळे बांधलेले आहेत, हे शेततळे मुख्यत्वे शेतीसाठी बांधलेले आहेत. म्हणजे शेतीच्या उत्पन्नासाठी जे त्यांनी शेततळे बांधलेले आहेत, अशा शेततळ्यामध्ये 6 ते 8 महिन्यापर्यंत पुरेल एवढं जर पाणी असेल, तर त्यामधून मोठ्या प्रमाणावर माशांचं जे आहे ते उत्पन्न घेऊ शकतो. तर हे घेत असताना हेच बघायचं आहे की आपलं शेततळं जर अतिशय खोल नसेल, ते जर 2 ते 3 मीटर एवढ्याच खोलीपर्यंत असेल, तर अशा शेततळ्यामध्ये रोहू कटला या जातीचे प्रमुख मासे जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जातात, अशा जातीचं जर माशांचं पालन केलं, 0.1 हेक्टरचा जो शेत तलाव असेल त्यामधून सरासरी 800 ते 1000 किलोपर्यंत 6 ते 8 महिन्यामध्ये माशांचं उत्पन्न घेऊ शकतो.
1: मत्स्यशेतीतील नव्या संधी आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, तर त्या अनुषंगाने पारंपरिक मत्स्यशेतीचा जो काही व्यवसाय आहे त्यातल्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि आज आपण विशेष करून कोणकोणत्या पद्धतींवर चर्चा करणार आहोत ते आम्हाला सांगा.
0: पारंपरिक आपण ज्या पद्धती बघितल्या तर त्यामध्ये एकात्मिक मत्स्यशेती आहे, किंवा जे मत्स्यपालन आपण जुन्या पद्धतीने करतो ज्यामध्ये गाव तलाव आहेत अशा ठिकाणी जर आपण मत्स्यपालन करत असू, तर ह्या सर्व जुन्या म्हणजे वेगवेगळ्या प्रणाली आहेत की ज्याच्या मार्फत माशांचं जे आहे ते उत्पन्न आजपर्यंत घेत आलेलं आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की एखादा नवीन युवक आहे ज्याला मत्स्यपालन करायचं आहे, आपण त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध नाही, पाण्याची उपलब्धता आहे पण जमीन उपलब्धता नाही, अशा युवकांना देखील बायोफ्लॉक ही जी नवीन प्रणाली आता उपलब्ध झाली आहे, ज्यामध्ये आपण मोठमोठ्या ज्या सिमेंटच्या किंवा प्लास्टिक लाईन असे जे टँक्स आहेत, या टँक्सची उभारणी करून त्यामधून अगदी छोट्या जागेमध्ये माशांचं उत्पन्न घेण्याची क्षमता आहे. ही बायोफ्लॉक ही जी प्रणाली आहे ही अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली प्रणाली आहे, ज्यामार्फत माशांचं अतिशय सुरुवातीपासून ते 6 ते 8 ते 1 वर्षापर्यंत जर त्याचं उत्पन्न घेतलं तर चांगलं उत्पन्न त्या बायोफ्लॉक प्रणालीमार्फत घेऊ शकतो. ही एक नवीन संधी आहे की जी केंद्र शासन व राज्य शासन एक युवकांना देऊ बघत आहे की बायोफ्लॉक ही जी प्रणाली जर त्यांनी अंमलात आणली तर आप जो मासा बाहेर राज्यातून येतोय विकायला तो देखील आपल्याला वाचणार आहे. आपल्या ज्या विभागामध्ये असे जे मत्स्य शेतकरी उभे आहेत ते मत्स्य शेतकरी जर आपल्यातून माशांचं उत्पन्न घेऊन जर ते त्यांनी त्यांच्या ठिकाणी जर माशांचं जिवंत विक्री केली तर त्यातून त्यांना भाव देखील जास्त मिळणार आहे आणि त्यांना जे मिळणारं उत्पन्न देखील आहे ते देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना मिळणार आहे. शक्यत्वे आपण जी जुनी प्रणाली बघितलं तर जुन्या प्रणालीमध्ये जे शेतकरी होते त्यांना जो लागणारा खर्च होता किंवा त्यांना जी लागणारी साधन सामग्री होती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर होती आणि मोठमोठे धरण आहे किंवा तलाव आहे यामधून ते उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत होते. पण बायोफ्लॉक सारखी जी प्रणाली आहे ती अतिशय छोट्या टाक्यामध्ये साधारणतः ज्यामध्ये 10,000 ते 12,000 लिटर पाणी मावेल अशी एक टाकी, अशा 7 ते 8 टाक्याचं जर एखाद्या शेतकऱ्याने जर आपल्या घराच्या पाठीमागे किंवा अधिक शेती जर असेल तर शेतीच्या जवळपास जर अशा उभारण्या करून त्यामध्ये जर मत्स्यपालन केलं तर नक्कीच त्यामधून मोठ्या प्रमाणावर त्यांना एक रोजगाराची संधी जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध होण्याची क्षमता आज या मत्स्यपालनातून आपल्याला नक्कीच मिळू शकेल.
1: सर, सुरुवातीला आपण एकात्मिक मत्स्यशेती समजून घेऊया. या एकात्मिक पद्धतीमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश केलेला आहे?
0: एकात्मिक मत्स्यशेती जर बघायला गेलं तर आता बरेच शेतकरी आहेत जे आपण बघतो की ते कोंबडी पालन करतात किंवा बकरी पालन करतात, यांच्यापासून जी विष्ठ तयार झालेली आहे, किंवा गाई पालन करतात, गाईचं जे शेण निघते यापासून जे तयार झालेले जे सर्व घटक आहेत हे माशांच्या खाद्य निर्मितीसाठी सर्वात प्रमुख घटक आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीच्या जमिनी असतील किंवा त्यांनी मत्स्यशेती जर किंवा शेततलाव बांधलेले असेल, त्यांच्याकडे गाई आहेत किंवा कोंबडी पालन ते करतात, त्याचबरोबर त्यांनी मत्स्यपालन जर केलं तर मत्स्यपालनामधून कदाचित त्यांना जे कोंबडी पालन किंवा शेळी पालन जेवढं उत्पन्न घेत आहेत त्यापेक्षा जास्त उत्पन्न घेण्याची मत्स्यपालनामधून क्षमता आज आहे. त्याचबरोबर थोडेसे अधिक जर खाद्य आपण माशांना जर दिले तर त्यामधून एक माशांची उत्तम रीतीने वाढ ते करू शकतात. तर एकात्मिक मत्स्यशेती जर बघायला गेलं तर एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडे कोंबडी पालन करण्यासाठी क्षमता आहे तर ते शेतीच्या तलावाच्या वरती देखील त्यांचं कोंबडीचं पालन करू शकतात, जेणेकरून कोंबडी पालनामधून जो वेस्ट निघणार आहे तो आपण डायरेक्ट शेत तलावामध्ये घेऊन माशांच्या खाद्यासाठी त्याची एक सोयीस्कर संधी आपण त्यांना उपलब्ध करू शकतो. जेणेकरून कोंबडी पालनचा जो कालावधी आहे कदाचित 3 ते 4 महिन्याचा आहे, जर तो बॉयलर करत असेल, जर तो देशी करत असेल तर तो थोडा जास्त आहे. आणि मत्स्यपालनाचा 6 ते 8 महिन्याचा आहे. म्हणजे वर्षभरामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने व्यवस्थित नियोजन केलं तर पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये कोंबडीचं उत्पन्न घेऊ शकतात, नंतर त्या 6 ते 8 महिन्यामध्ये ते माशामधून एक उत्पन्न घेऊ शकतात. म्हणजे एक जे आर्थिक चक्र आहे ते वर्षभर चालवण्यासाठी आणि पाण्याचा पुरेपूर वापर आपण मत्स्यपालन आणि एकात्मिक या पद्धतीने यामार्फत आपण करू शकतो. बरेच शेतकरी आहेत नाशिक भागामध्ये आहे किंवा पुणे भागामध्ये आहे जे द्राक्ष

0: आहेत किंवा डाळिंब आहेत ही शेती करतात. त्याचबरोबर त्यांनी शेत तलाव बांधलेले आहेत. या शेत तलावामध्ये ज्यावेळेस आपण मासे सोडतो तर माशांची जी विष्ठा आहे किंवा माशांना आपण जे खाद्य पुरवतो ते अतिशय प्रथिनयुक्त असते. तर हेच प्रथिनयुक्त खाद्य ज्यावेळेस द्राक्ष बागायतीला किंवा इतर खाद्यपदार्थासाठी जाते तर त्या खाद्यपदार्थांना देखील यामधून अधिक प्रथिने किंवा अधिक कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि त्याचं देखील उत्पन्न आणि त्याची देखील गुणवत्ता वाढण्यासाठी आपल्याला एक सोयीस्कर मार्ग सापडतो. शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या आहे त्या सोर्समध्ये माशांचं त्याचबरोबर त्यांचा जे शेतीचा जो प्रमुख त्यांचं क्रॉप जे आहे त्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर यामधून एक चांगली संधी आहे की ज्यामध्ये मत्स्यपालनाबरोबर शेतीपालन किंवा कोंबडी पालन तसेच बकरी पालन अशा पद्धतीने मधून देखील चांगलं उत्पन्न हे यामार्फत आपण घेऊ शकतो.
1: सर, एकात्मिक मत्स्य शेतीमध्ये प्रामुख्याने असं लक्षात येतं की एकूणच शेतकरी बांधवाचं जे काही इतर लाईफस्टॉक आहे त्या लाईफस्टॉकचा वेस्ट तो माशांच्या उत्पादनासाठी वापरू शकतो. पण अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये माशांना फक्त हे वेस्टच सफिशियंट आहे का इतर खाद्याची सुद्धा गरज आहे?
0: गाईचं किंवा कोंबडीचं हे जे वेस्ट आहे यामध्ये थोडे न्यूट्रिएंट्स असतात ज्यामध्ये नायट्रोजन आपण म्हणतो, फॉस्फरस किंवा पोटॅशियम अशा पद्धतीचे प्रमुख घटक असतात. हे घटक माशांना लागणारे जे प्रमुख खाद्य आहे त्यापासून ते प्लँक्टॉनची निर्मिती करतात. हे करत असताना आपल्याला बाहेरून देखील त्यांना खाद्य देण्याची गरज असते. पण आपण जे देणारं खाद्य आहे ते या वेस्टेजमुळे थोडंसं कमी होते, म्हणजे आपली आर्थिक बाजू आहे ती यामुळे थोडीशी भक्कम होते आणि त्या माशांच्या खाद्याची गुणवत्ता वाढते. गाईचं आणि या सगळ्याचं वेस्ट दिल्यानंतर देखील तांदळाचा कोंडा आहे किंवा शेंगदाण्याची ढेप आहे किंवा काही ऑइल आहे हे मिक्स करून देखील दिवसातून दोन वेळा किंवा एक वेळा माशांना खाऊ घालणं गरजेचं असते. हे वेस्ट दिल्यामुळे माशांच्या जे त्यांच्या वाढ होतेच पण बाहेरून खाद्य देखील त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामधून देखील त्यांना एक चांगली संधी निर्माण होते, त्यांची वाढ लवकर होते. त्यांना जो लागणारा कालावधी आहे 1 किलोपर्यंत पोहोचण्याचा जो कालावधी आहे तो 2 महिने ते 1.5 महिन्यापर्यंत कमी होऊन 6 ते 8 महिन्यामध्ये एक चांगलं 800 ते 900 ग्रामपर्यंत माशांचं उत्पन्न घेण्याची क्षमता वाढते.
1: सर, आता आपण बायोफ्लॉक नावाचं जे काही तंत्रज्ञान आहे ज्याचा आपण उल्लेख केला त्याच्याकडे वळूया. या तंत्रज्ञानाचा वापर करून एक कुठला शेतकरी बांधव कशा पद्धतीने वर्षभर शाश्वत उत्पन्न कमवू शकतो?
0: जर एखादा नवीन शेतकरी आहे त्याला बायोफ्लॉक या प्रणालीचा वापर करायचा आहे तर त्याने बायोफ्लॉक ही प्रणालीचा वापर करत असताना सुरुवातीला त्याने हे बघायचं आहे की त्याच्याकडे पाण्याचा स्रोत कुठला आहे. पाण्याचा स्रोत बघत असताना जवळजवळ 15,000 लिटर ते 20,000 लिटर एवढी एक प्लास्टिकची टाकी आपण उभारतो. ही टाकी उभारल्यानंतर पाणी जे आहे ते जसं आपण शेतीसाठी माती परीक्षण करतो तशाच पद्धतीने बायोफ्लॉकसाठी आपण पाण्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. पाण्याचं परीक्षण केल्यानंतर जसं नावामध्येच आहे बायोफ्लॉक तर तो फ्लॉक आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. तो फ्लॉक तयार करत असताना मत्स्यपालन करत असतो असा जो कुठलाही एखादा शेत असेल तिथली माती थोडीशी घेतो, गुळाची ढेप घेतो, त्याचबरोबर प्रथिने म्हणून आपण जे वापरतो त्यापासून या फ्लॉकची सुरुवातीला आपण निर्मिती करतो. हा जो फ्लॉक आहे हा प्रथिनेने युक्त असतो, म्हणजे यामध्ये प्रोटीनचं जे पर्सेंटेज आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रथिनचं जास्त प्रमाण असल्यामुळे त्या माशांना कंटिन्युअस एक जे चांगलं खाद्य जे आहे ते तिथे निर्माण होते. फ्लॉक आपण तयार केल्यानंतर त्यामध्ये मत्स्य बीज आपल्याला सोडायचं असते. तर एक 10,000 ते 15,000 लिटरचा एखादं जे टाकी असेल त्या टाकीमध्ये जवळजवळ 1,000 ते 1,500 पिल्ले आपल्याला सोडायचे असतात. हे सर्व व्यवस्थितरित्या जर आपण केलं तर जवळजवळ आपल्याला एक 9 महिन्यामध्ये आपण त्यामधून एक चांगला 700 ते 800 ग्रामपर्यंत माशांचं वजन हे वाढते. यामुळे आपल्याला बाहेरून खाद्य देखील द्यायचं असते पण हा फ्लॉक जो असतो हा त्यांना एक अतिशय चांगलं व्यवस्थित वातावरण तयार करून देतो जेणेकरून त्या प्लास्टिकच्या छोट्या टाकीमध्ये ज्यामध्ये 10,000-15,000 लिटर एवढंच पाणी आहे त्यामध्ये आपण माशांचं पालन एक करू शकतो. आता हे पाणी घेतल्यानंतर आपण हे बायोफ्लॉक तयार केल्यानंतर आपल्याला पाणी बदलायची जास्त गरज नसते. जेवढं पाणी सूर्यप्रकाशामुळे वाहून जाते किंवा निघून जाते तेवढंच फक्त पाणी आपण बाहेरनं त्यामध्ये ॲड करत असतो. आहे त्याच पाण्यामध्ये कंटिन्युअसली त्यामधून एक उत्पन्न घेण्याची क्षमता आपल्याला मिळते.
1: सर, पुढच्या मत्स्यशेतीच्या पद्धतीकडे आपण वळूयात. एक पद्धत आहे की ज्यामध्ये फक्त पिंजऱ्यांचा वापर केला जातो, ती पद्धत कशी आहे ती समजून सांगा.
0: आता आपल्याकडे बरेच मोठमोठे जलाशय आहेत. जलाशयामध्ये काही छोटे जलाशय आहेत काही मोठे जलाशय आहेत. ह्या जलाशयामध्ये म्हणजे काही जे मासेमारी करणारे शेतकरी आहेत ते फक्त मासेमारी करतात, मासे सोडून 7 ते 8 महिन्यामध्ये मासेमारीला सुरुवात करतात आणि उत्पन्न घेतात. पण पिंजरापालन ही एक प्रणाली आहे आमच्या केंद्र शासनाने डेव्हलप केलेली आहे. यामध्ये पिंजऱ्यामध्ये माशांचं पालन केलं जाते. जसं 1 6x4x4 म्हणजे 6 फूट लांबीचा 4 फूट रुंदीचा आणि जवळजवळ 4 फूट ते 5 फूट पर्यंत त्याची खोली असेल असा एक पिंजऱ्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 टन प्रोडक्शन घेण्याची क्षमता असते. एका वर्षामध्ये. एक वर्षामध्ये आपण पावसाळा सोडून म्हणजे जवळजवळ 8

0: ते 9 महिने पकडतो, 8 ते 9 महिन्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 टन एवढी उत्पन्न घेण्याची क्षमता असते. तर ज्यांच्याकडे जलाशय आहेत किंवा जलाशयांचा ठेका आहे, आपल्याकडे बरेच जलाशय आहेत की ज्यांचा तिथले जे कोऑपरेटिव्ह आहेत त्यांना वार्षिक ठेका दिला जातो, त्या ठेक्याबरोबर त्यांनी ही जी प्रणाली आहे, पिंजरा पालन प्रणाली आहे, याचा जर त्यांनी वापर केला तर जवळजवळ 17 ते 18 पिंजरे त्यांना एका रिझर्व्हरमध्ये टाकायचे असतात. त्यामध्ये पावसाळा झाल्याबरोबर जवळजवळ ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना माशा त्या पिंजऱ्यामध्ये सोडायचा असतो आणि त्या माशांना खाद्य देणं सुरू करायचं असतं. तर 10 ते 15 हजार पिंजरे असतील तर त्यामधून जवळजवळ 20 ते 25 टन एवढं प्रोडक्शन घेण्याची मोठ्या प्रमाणावर क्षमता असते. ज्यावेळेस ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात, 20 ते 25 टन एवढं जर उत्पन्न ते घेऊ शकले तर एक्सपोर्टसाठी किंवा इतर जे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आहे ते बनवण्यासाठी देखील यामधून त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आपल्याकडे बरेच शेतकरी आहेत जे नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर तिथे देखील करत आहेत, काही पुणे किंवा त्याच्या आजूबाजूतील असणारे जलाशय आहेत अशा ठिकाणी देखील बरेच शेतकरी आता पिंजरा पालन या प्रणालीचा वापर करून माशांचं मोठं उत्पन्न या भागामध्ये घेत आहेत.
1: या पद्धतीमध्ये प्रामुख्याने पिंजरा वापरल्यामुळे काय फायदा होतो?
0: पिंजरा वापरल्यामुळे शक्यतो काय होतंय, जी शेती जमिनीवर करतोय ती शेती आपण पाण्यामध्ये करत आहे. जे पिंजरे उभारतोय ती म्हणजे आपण एक शेती पाण्यामध्ये उभारतोय. ते पिंजरे बांधल्यामुळे त्यांना जाळी सर्व बाजूने असते, सर्व बाजूने जाळी असल्यामुळे कुठलाही माशांना निघून जाण्याचा काही वाव नसतो. त्यामुळे ही जी शेती आहे ही पाण्यामध्ये करत आहे. पिंजऱ्याचे चारही भाग हे जाळीने कव्हर केलेले असतात. यामध्ये असे मासे आपण निवडतो जे जास्त प्रमाणात एका ठिकाणी वाढू शकतील, म्हणजे त्यांचं जे घनता आहे ती पिंजऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त असते, त्यामुळे आपल्याला उत्पन्न यामधून जास्त मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने 2 जाती आहेत, एक पंगेशियस जो जातीचा मासा आहे आणि दुसरा टिलापिया जातीचा मासा आहे. हा अतिशय जास्त घनतेने वाढतो आणि याची जी वाढ असते ही समसमान असते. इतर माशांसारखी काहीच मासे वाढतात आणि बाकीचे मासे वाढत नाही, शक्यतो अशी नसते. ती समसमान असल्यामुळे त्यामधून शेवटी जो मिळणारा भाव आहे तो अतिशय चांगला असतो. त्यामुळे पिंजरा प्रणाली ही जी प्रणाली आहे, ज्यांच्याकडे मोठे जलाशय आहे, जलाशयाचा ठेका आहे किंवा कोणी नवीन त्यामध्ये करून बघतायत, तर अशा लोकांना पिंजरा प्रणालीच्या मार्फत म्हणजे प्रोत्साहन देतो, अशा पद्धतीचं ट्रेनिंग देतो की जेणेकरून ते या प्रणालीचा वापर करून देखील जास्तीत जास्त उत्पन्न अशा जलाशयामधून घेऊ शकतील.
1: अशा पिंजरा पद्धतीमध्ये खाद्य वापरण्याचं जे काही प्रमाण आहे त्याच्यात आणि इतर म्हणजे समजा शेत तलावमध्ये जर मत्स्यबीज टाकले असतील आणि त्यांना 6-7 महिने जर खाद्य देत असू तर तिथं वापरलेल्या गेलेल्या प्रमाणामध्ये आणि पिंजरा पद्धतीच्या प्रमाणामध्ये काही फरक पडतो का?
0: या प्रणालीमध्ये किंवा मत्स्यपालनामध्ये ज्यावेळेस शेतकरी उतरतो त्यावेळेस त्यांना एक प्रामुख्याने घटक मानला जातो, त्याला FCR असं म्हणतात. 1 किलो माशांना वाढण्यासाठी आपल्याला किती खाद्य देतोय तो सर्वात एक प्रमुख घटक असतो खर्चाचा, नियोजनाचा. म्हणजे जेवढा आपला FCR कमी असेल तेवढं उत्पन्न जास्त असं आपण पकडतो. तर ज्यावेळेस मोठमोठ्या तलावामध्ये किंवा मोठमोठ्या धरणामध्ये अशा पद्धतीचे पिंजरे टाकतो त्यामध्ये नैसर्गिकरित्या त्यांना खाद्य उपलब्ध असते. नैसर्गिकरित्या खाद्य उपलब्ध असल्यामुळे सुरुवातीला जी मृतक माशांची होते ती मृतक तिथे कमी होते. म्हणजे एक तर त्यांचं जे जगण्याचं प्रमाण आहे ते वाढते आणि माशांना लागणारं जे खाद्य आहे ते त्यांच्या वजनानुसार 3 ते 4% एवढं आपण देतो. त्यामुळे एक प्रामुख्याने तो प्रमुख घटक असतो. दुसरा कुठलाही एक जो प्रमुख घटक आहे तो त्या माशांना हार्म करत नाहीये किंवा त्याच्यापासून काही नुकसान होत नाहीये. त्यामुळे माशांना लागणारं खाद्य जलाशयामध्ये जर बघायला गेलं तर ते थोडंसं चांगलं इफेक्टिव्हली युटिलाइज होते, म्हणजे त्याचं पुरेपूर त्याचा वाढ होते, पुरेपूर त्याचा उपयोग घेतला जातो. शेत तलावामध्ये जर बघायला गेलं तर शेत तलावामध्ये शेणखत इतर या जर गोष्टी टाकत असू खाद्याबरोबर तर ते देखील एक ॲडिशनल फॅक्टर असतो किंवा आपण एक प्रमुख घटक असतो की माशाच्या उत्पन्नासाठी आहे. पण आपण धरणामध्ये किंवा जलाशयामध्ये अशा पद्धतीचं वापरू शकत नाही, पण शेणखत किंवा कुठलंही केमिकल किंवा काहीही आपण वापरू शकत नाही किंवा कुठलंही मेडिसिन आपण धरणामध्ये वापरू शकत नाही. पण आपल्याकडे जे प्रमुख पाणी उपलब्ध आहे, जे धरणामध्ये आहे किंवा पिण्यासाठी आहे किंवा शेतीसाठी जात आहे किंवा इतर कुठल्या कारणासाठी जात आहे, ते पाणी इतर कारणाबरोबर जर म्हणजे मत्स्यपालनासाठी वापरलं तर त्या पिंजरा पालन पद्धतीच्या मार्फत चांगलं किंवा जास्तीचं उत्पन्न आपल्याला घेऊ शकतो. आता जे जलाशय आहेत ते इतर वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटींना दिलेले आहेत. जुन्या काळापासून त्या जलाशयामध्ये फक्त मासेमारी करतात. त्या कोऑपरेटिव्ह सोसायटींना जे मिळणारं उत्पन्न आहे ते एवढं मोठ्या प्रमाणावर नाही, पण त्यांनी जर पिंजरा प्रणाली सारख्या ज्या प्रणालीचा वापर केला, त्यांचा जो ठेका आहे त्याचबरोबर ही जी पद्धत आहे पिंजरा प्रणाली ती जर त्यांनी जर वापरली तर त्यांना त्यापासून जवळजवळ 4 ते 5% एवढं जे उत्पन्न आहे ते त्यांचं वाढणार आहे.
1: सर आताच थोड्या वेळापूर्वी आपण बोलताना म्हटलं की जी जमिनीवर आपण शेती करतो तसंच जेव्हा आपण मत्स्य व्यवसाय करतो मत्स्य शेती करतो तर एक प्रकारे ती पाण्यातली शेती झाली. तर पाण्याच्या माध्यमातून अजून एक उत्पन्नाचा मार्ग निर्माण झालेला आहे, ते म्हणजे काही लोक आता शेवाळाचं उत्पादन घेतात. तर तो कसा काय एक मार्ग आहे, त्यातनं कसं पद्धतीने उत्पन्न आपण अर्जित करू शकतो?
0: आतापर्यंत

0: आपण जे बोलत होतो ते गोड्या पाण्यातील जी मत्स्यशेती होते ते आहे. आता आपल्याकडे मोठा जवळजवळ 720 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 5 जिल्हे आहेत आपले प्रामुख्याने जे बघायला गेलं तर जिथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. आता ही मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे, पण त्या मासेमारीबरोबरच आता शेवाळ पालन म्हणून एक प्रामुख्याने एक नवीन रोजगाराची संधी आपण म्हणू शकतो ती आता निर्माण होत आहे. शेवाळ पालन करत असताना शेवाळ जे आहे त्या शेवाळापासून विविध पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने जे शेवाळ वापरलं जाते ते कप्पा फायगस म्हणून एक जात आहे, शेवाळाची जात आहे. ती प्रामुख्याने समुद्रकिनारी जे असणारे ज्या महिला आहेत किंवा समुद्रकिनारी असणारे जे मच्छीमार आहेत ते आपल्या मासेमारीबरोबर हे शेवाळ पालनचं जर त्यांनी जर बिझनेस सुरू केला किंवा या समुद्रातील पाण्याचा यांनी जर शेवाळ पालनासाठी जर त्यांनी सुरू केला तर या शेवाळाचा जो जे कल्चरचा कालावधी आहे म्हणजे त्याचा जो उत्पन्नाचा कालावधी हा फक्त 45 दिवसाचाच आहे. जर 1 किलो शेवाळ आपण जर समुद्रात लावत असू तर ते 45 दिवसामध्ये जवळजवळ 15 ते 20 किलोपर्यंत जाण्याची क्षमता असते. आता हे शेवाळ निघाल्यानंतर या शेवाळाला आपण सुकवतो. काही कंपनीज आहेत त्या कप्पा फायगस किंवा ग्रासिलारिया या प्रामुख्याच्या ज्या जाती आहेत यापासून काही पदार्थ निर्मिती होते. पदार्थ भारत बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करतो. आत्तापर्यंत हे केरला आणि तामिळनाडू हे जे राज्य आहेत या भागातूनच जेवढं उत्पन्न होतं ते उत्पन्न होत होतं, पण आता महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन हे देखील महाराष्ट्रातील असणारा जो समुद्रकिनारा आहे या ठिकाणी असणारे जे मत्स्य बांधव आहेत शेवाळ पालनामध्ये जर उतरले तर त्यांना देखील एक मोठी एक रोजगाराची संधी आहे की जेणेकरून ते शेवाळ पालनाच्या माध्यमातून नवीन रोजगार ते मासे पकडण्याबरोबर ते देखील निर्माण या भागातून होऊ शकतो.
1: तुम्ही म्हटलात की व 1 किलो शेवाळापासून जवळजवळ 15 किलो शेवाळ निर्मित होऊ शकतं, तर यामध्ये ज्या काही महिला आहेत त्यांना नेमकं कुठली कार्यपद्धती फॉलो करायची?
0: समुद्रामधील जे शेवाळ पालन आहे यामध्ये एक दोन पद्धती आहे, एक राफ्ट पद्धत आहे आणि एक ट्यूब पद्धत आहे. राफ्ट पद्धत जी आहे ती एक लाकडी बांबूपासून तयार केलेले राफ्ट असतात. ते जवळजवळ 3 ते 4 मीटर एवढ्या लांबीचे आणि 4 मीटर एवढ्या रुंदीचे असतात. अशा राफ्टमध्ये आपण शेवाळाची बांधणी करतो. ते एका दोरीने बांधलेले असतात आणि ते समुद्रामध्ये असणारे जे हे न्यूट्रियंट्स आहेत म्हणजे ज्यामधून त्यांना लागणारं नायट्रोजन आहे, कार्बन आहे, सोर्स आहे किंवा बाकीचे इतर जे मेन न्यूट्रियंट्स आहेत त्याचा ते डायरेक्टली वापर करून त्यांची वाढ होते. त्यांना आपण कुठलंही खाद्य टाकत नाही, त्यांना आपण बाहेरून कुठलंही काही देत नाही, फक्त ते शेवाळाची बांधणी एका ठिकाणी करायची असते. एका ठिकाणी केल्यानंतर फक्त मध्ये मध्ये काही ठिकाणी थोडं काही भागामध्ये जिथे रेती जास्त आहे ती येऊन त्याच्यावरती चिपकून जाते तर तिथे त्यांना फक्त थोडंसं साफसफाई करण्याची गरज असते. मुख्यत्वे कुठल्या कुठल्या जागी ते अशा पद्धतीचे राफ्टची उभारणी केली जाते त्याच्यावर ते मर्यादित आहे. काही ठिकाणी ते देखील नाही, मग अशा ठिकाणी ज्या महिला आहेत फक्त मासे विकतायत त्यांनी जर या व्यवसायाकडे बघितलं आणि या व्यवसायामध्ये जर उतरले तर ते या राफ्टच्या मदतीने जवळजवळ 40 ते 45 दिवसामध्ये एका राफ्टमधून 100 ते 150 किलोपर्यंत शेवाळ घेण्याची क्षमता असते. कुठल्या जर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा एक महिलांचा बचत गट असेल त्यांनी एकत्रितरित्या जर अशा पद्धतीच्या राफ्टची उभारणी केली तर जवळजवळ 50 ते 60 राफ्ट ते एका वेळेस उभारू शकतात आणि त्या 50 ते 60 राफ्टमधून जवळजवळ 1000 ते 2000 किलोपर्यंत 45 दिवसामध्ये शेवाळाचं उत्पन्न घेऊ शकतात. आता काही ज्या कंपनी आहेत त्या कंपनी त्याचं कॅराजिनान म्हणून एक प्रोडक्ट निघतो, आगार म्हणून काही प्रोडक्ट निघतात, हे प्रोडक्ट बनवण्यासाठी ते शेवाळ त्यांच्याकडनं खरेदी करतात. इतरही काही प्रोडक्ट्स आहेत जे शेतीसाठी वापरले जातात जे फोलियर स्प्रे म्हणून वापरले जातात ते पदार्थ बनवण्यासाठी देखील आता सीव्हीडचा वापर होतो. हे जे शेवाळ आहे यामध्ये प्रामुख्याने हाय पोटॅशियम असते, मोठ्या प्रमाणावर पोटॅशियमची मात्रा असते, त्यामुळे हे जर आपण शेतीसाठी वापरलं तर प्रामुख्याने जसं द्राक्ष आहेत किंवा डाळिंब आहे यांना देखील फॉलियर स्प्रेच्या मार्फत हे जे पोटॅशियम लागते त्याची मागणी आता वाढत आहे. त्यामुळे समुद्री शेवाळ आहे याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे, पण आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जे येणारं शेवाळ होतं ते सर्व तामिळनाडू केरला या राज्यातूनच येत होतं किंवा जेही प्रोडक्ट्स येत होते ते सर्व तामिळनाडू किंवा केरला या राज्यातून तयार झालेल्या शेवाळामधूनच येत होते. पण जर महाराष्ट्रातील जर शेतकरी बांधव आहेत किंवा जे मासे पालन करतायत किंवा मासे पकडून आणतायत किंवा फक्त विकतायत अशा महिलांनी किंवा तिथल्या युवकांनी जर यामध्ये जर पडलं किंवा या व्यवसायात जर त्यांनी स्वतःची भागीदारी जर उभी केली तर त्यांना एक मोठ्या प्रमाणावर संधी आहे. ही एक मोठी इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये उभी राहू शकते महाराष्ट्रामध्ये की ते समुद्री शेवाळाचं उत्पन्न घेतील, त्यामधून पदार्थ तयार करतील किंवा इतर कंपनींना लागणारं जे रॉ मटेरियल आहे तेच तुमच्या समुद्री शेवाळाच्या मार्फत ते नक्कीच तयार होऊ शकते.
1: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील मत्स्य शेतीमध्ये कुठकुठल्या वेगवेगळ्या नवीन संधी आहेत त्याबद्दल जाणून घेतलं. या संधींचा या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून आपले शेतकरी बांधव कशा प्रकारे वर्षभर शाश्वत उत्पन्न कमवू शकतात हे सुद्धा आज आपण जाणून घेतलं. आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर कपिल सुखदाने सर यांनी वेळ काढला त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. कामगार बंधू भगिनींनो, पावसाळा सुरू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनच सापांना मारण्याच्या घटना आणि सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरू झाला की सापांच्या बिळामध्ये पाणी साचतं आणि सुरक्षित जागेच्या शोधात साप मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता ही आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितपणे हाताळण्याची माहिती घ्यायला हवी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे सर्पमित्र नितेश जाधव यांना. नितेश जाधव हे एनजे एनिमल रेस्क्यू सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 25 वर्षांपासून रेस्क्युअर म्हणून कार्यरत आहेत. नितेश जाधव, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: नितेश जाधव, आपण गेल्या 25 वर्षांपासून प्राणीमित्र म्हणून काम करत आहात, तर मला हे विचारायचं की हे एवढं धाडस तुमच्यामध्ये येण्याचं कारण काय, म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली?
1: ही प्रेरणा म्हणजे माझे जे वडिलांचे भाऊ होते मोठे, तर ते फॉरेस्ट मध्ये होते. ते आम्हाला घेऊन जायचे जंगलामध्ये फिरायला, किंवा बरेचसे काही अॅनिमल रेस्क्युअर जे लोक असायचे ते काही जखमी झालेले प्राण्यांना नीट करून सोडायचे, किंवा साप वगैरे पकडून आणायचे ते सोडायचे. मग तिथून मला त्या प्राण्यांबद्दल एक लगाव झाला आणि प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि तेव्हापासून मला ही त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. मी ठरवलं की बाबा नाही, मला पण सापांना वाचवायचं, जे जखमी झालेले प्राणी आहे त्यांना वाचवायचं. तर मी तिथं हे काम करत गेलो. काम करत असताना तिथं संभाजीनगर मध्ये फॉरेस्टवाल्यांनी बोलवलं की बाबा तुमचं काम छान आहे, तर मला एक ओळखपत्र देण्यात आलं आणि ओळखपत्र देण्यात येऊन आम्ही तिथून पुढे हे कामाची सुरुवात केली.
0: तेव्हापासून
1: जॉईन झालो डिपार्टमेंटला.
0: आता पावसाळा सुरू झाला आहे, तेव्हा पावसाळा सुरू होतो तर अशा वेळेला आपल्याला साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात, तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? बरं,
1: कारण काय होते की ह्या पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस आला की त्यांच्या नळ्यामध्ये पाणी शिरतं आणि ते पाण्यामुळे काय करतात, ते वरती येतात. बाहेर आल्याच्या नंतर त्यांना एक सुरक्षित जागा शोधण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत असतात. त्या टायमाला काय करतात, एखाद्या माणसांच्या कोणाच्या तरी नजरेस पडतात आणि ते आम्हाला कॉल करतात.
0: तर साधारण सापाच्या किती जाती असतील अशा?
1: तशा जर पाहिलं तर 2000 पेक्षा जास्त जाती आहेत. तर विषारीमध्ये फक्त 4 ते 5 विषारी साप आढळतात. त्यामधून आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 4 प्रकारचे साप आढळतात. विषारी ते विषारी साप एक मणार आहे, घोणस आहे, फुरशे आहे आणि कोबरा नाग.
0: हे साधारण कुठल्या भागामध्ये आढळतात जास्त करून?
1: हे आपल्या सिटी एरियामध्ये जर म्हटलं तर एक कोबरा आणि रसल्स हे आढळतात. फुरशे आणि मण्यार हे थोडेसे डोंगर भाग आढळून आलेले आहे.
0: जेव्हा तुम्हाला कॉल येतो त्याच्यानंतर ते साप तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात का त्याच्यासाठी तुम्हाला?
1: नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात मॅम. की पूर्ण कधी कधी काय होते की बऱ्याचशा लोकांच्या आजूबाजूला, घराच्या परिसराच्या आजूबाजूला स्क्रॅप पडलेलं असते, घाण असते. मग त्या घाणीमुळे काय होते की हे उंदीर येतात, मग उंदिरांना खाण्यासाठी हे साप येतात. हे साप आढळले की कुठेतरी लपून बसतात, तर मग त्याला शोधण्यामध्ये आम्हाला खूप वेळ जातो. कधी कधी तर ते असं होते की नळ्यामध्ये जाऊन बसतात, तर 2-2, 3-3 तास आम्हाला त्यांना वेट करून त्यांना ते काढावं लागते, पाणी वगैरे सोडून त्यांना काढावं लागतं. मग तेव्हा ते रेस्क्यू करतो. त्यावेळेस ते ज्यांच्या शेतात किंवा ज्यांच्या घरामध्ये निघाला त्यावेळेस ते असं सुकून महसूस करतात की नाही बाबा हा साप पकडला. नाही तर माणसाच्या मनामध्ये खूप सारी भीती आहे मॅम.
0: नितेश, मग तुम्ही आजपर्यंत किती साप म्हणा किंवा किती प्राणी त्यांची तुम्ही सुटका केलेली आहे? बरं,
1: आतापर्यंत जरी म्हटलं तरी आमचं ऑन रेकॉर्ड आहे की आम्ही 5000 पेक्षा जास्त प्राण्यांना आणि स्नेकला वाचवलेलं आहे.
0: त्यात जास्त करून कोणकोणते प्राण्यांची सुटका तुम्ही केलेली आहे?
1: त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही स्नेकला, त्यानंतर नीलगाय, हरिण, पक्ष्यांमध्ये घुबळ, त्यानंतर वटवाघूळ, बरेचसे काही पक्षी वगैरे, कोकिळा, हे यांना सगळ्यांना आम्ही रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडतो.
0: पण एकूणच महाराष्ट्रामध्ये कोणकोणते विषारी साप सापडतात? बरं,
1: ऑल महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर मॅम एक 5 प्रकारचे साप आढळतात. ते म्हणजे मण्यार, फुरशे, घोणस आणि नाग आणि एक चापळा हे साप आढळून येतात. बिनविषारी भरपूर आहे मॅम, जसं धामीन आहे महाराष्ट्रामध्ये, आपण धामन म्हणतो, तस्कर म्हणतो, ट्रिंकेट, असे वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत. कुकरी आहे, सैलाटी वगैरे, हे सगळे बिनविषारी सापामध्ये आढळून येतात.
0: जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये साप निघतो त्यावेळेला नक्की त्यांनी आधी काय करावं, की तुम्ही येईपर्यंत त्यांनी काय करणं अपेक्षित असतं?
1: आमची अपेक्षा एवढीच असते की बाबा त्याच्यावरती तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवा. लक्ष जर ठेवलं स्नेक वरती तर आम्ही त्याला व्यवस्थित पकडून त्याला आम्ही घेऊन जाऊ शकतो, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत. आणि बऱ्याचशा वेळेस काय होते की न लक्ष ठेवलं तर तो कुठेतरी मिस होतो, म्हणजे तो कुठेतरी जाऊन बसतो आणि तो आपल्याला शोधल्याने सुद्धा सापडत नाही, त्यावेळेस सोडून द्यावं लागते. तो पुन्हा येण्याची चान्सेस असतात आणि पुन्हा येण्याचं ते भीतीच निर्माण होते ना. बाय चान्स आम्ही गेलो घरी किंवा रात्रीच्या वेळेस निघाला, आपण बरेचसे मुलं बाळ खेळत असतात किंवा रात्रीच्या वेळेस जर म्हटलं निघाला तर झोपलेले असतात, त्यावेळेस जर काही स्नेक बाईट वगैरे झाला तर खूप परेशानी होऊ शकते.
0: आणि लोकांमध्ये पण ती एक प्रकारची
1: भीती कायम राहते की हा बाबा आता तो पकडल्याने गेला, कधी आम्हाला दिसल का चावून, कधी काय होईल सांगता येत नाही.
0: ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीला साप दिसलाय तर त्यांनी तो कसा ओळखावा की हा विषारी आहे की बिनविषारी आहे?
1: त्यासाठी तर जे चार प्रजातीचे साप असतात ना मॅम, तर त्यांची ओळख अशी आहे की जो कोबरा असतो तो फन काढतो आणि जो मण्यार असतो त्याच्यावर

0: ती पूर्ण ब्लॅक असून त्याच्यावरती व्हाईट कलरचे टिपके टिपके असतात, तो पण एक ओळखायला सोपा आहे. त्यानंतर घोनस हा साप जो आहे त्याच्या पाठीवरती रुद्राक्ष असलेल्या अशी माळासारखी अशी डिझाईन असते, तोही ओळखता येतो. आणि यांची स्वभाव पण त्यांचा थोडा वेगळा आहे. कोबरा जर असेल तर कोबरा लगेच आपली मान वरती करून फन काढतो आणि स्वतः आपल्या समोर उभा राहतो,
1: न घाबरता.
0: हा हा हा, आपल्याला समोरच्याला घाबरायचे प्रयत्न करतो. आणि जो फुरशे साप असतो तो स्वतःचं शरीर स्वतःला घासून असा करवतीसारखा आवाज करतो आणि तो छोटा असतो, आपल्या अंगठ्यासारखा साईज असतो आणि 1 ते 1.5 फुटापर्यंत त्याची लंबाई असते. हा बिग साईजचा जर असला तर. आणि त्यानंतर आपला रसल वायफर असा आहे की रसल वायफर असा एळा मारून बसतो, जर त्याच्या जवळ कोणी गेला ना तर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करून असा स्प्रिंग सारखा स्पीड करून असा आपल्याला लगेच चावून बाजूला होऊन जातो, असा त्याचा स्वभाव आहे. तर हे चारही जे विषारी साप आहे हे ओळखणं खूप सोपं आहे, फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जरी घेतली आपण.
1: आणि जेव्हा बिनविषारी साप असतात तर त्यांचे साधारण काय आहेत म्हणजे ओळखण्याची त्यांची लक्षणं?
0: बिनविषारी म्हटलं तर सर्वसाधारण तर आपल्या इथं संभाजीनगरमध्ये धामणच आढळतात जास्तीत जास्त. त्यानंतर तस्कर आहेत, ते तस्करचा साप जो असतो तो स्लो चालतो. त्यानंतर एक मांडूळ नावाचा साप आहे ज्याला 2 तोंडाचा साप म्हणतात, बरेचसे लोक त्याची तस्करी करतात. आता एक मागच्या वेळेसच आपल्या इथं एक केस अशी आढळून आलेली, तर एका मुलांनी मांडूळाची तस्करी करताना त्या डिपार्टमेंटनी खूप छान एक सापळा रचला आणि त्याला रंगे हात पकडून घेतलं, त्याच्यावरती कारवाई झाली आणि आता तो हर्सूलमध्ये आहे.
1: मग समजा एखादा साप घरात आलाच आहे तर त्यावेळेला त्या घरातल्या व्यक्तीने नेमकं आधी काय करावं?
0: जर घरात साप आलेलाच आहे तर त्यावेळेस तर सगळं प्रथम की सगळ्यांना घराच्या बाहेर काढायचं, जेणेकरून तो इकडे तिकडे जाऊन कोणाला बाईट करणार नाही. आणि त्याच्यावरती वॉश करायचं, जर अवेलेबल असेल तर जवळच्याच कोणाला तरी बोलून प्राणीमित्राला किंवा सर्पमित्राला बोलवायला पाहिजे, नाही तर फायरवाले तर असतातच, फायरवालेची सुद्धा मदत घेतली तर ते मदत करतात. आणि लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तो मिस जर झाला तर
1: हो बरोबर, नंतरच्या वेळेस तो बळून गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याला शोधणं अवघड होऊन जातं.
0: बरोबर,
1: आपण बघतो की जेव्हा साप दिसतो तर लोक आधी घाबरूनच जातात आणि त्यांच्याकडनं काहीतरी चुका होतात, तर त्यांनी नेमक्या अशा काय चुका टाळाव्यात?
0: आता बरेचसे लोक काय करतात की कोणी शूटिंग घेण्यासाठी कोणी काठी घेऊन मारायला येतात, तर त्यावेळेस हे सगळं असं नाही केलं पाहिजे. बाय चान्स काय होते की तो एखाद्या कोपऱ्यामध्ये दडून बसला, त्याला एखादा फटका वगैरे लागला, म्हणजे तो जर इंजर्ड झाला आणि तो जाऊन बसला नळ्यामध्ये, पुन्हा आपण शोधला तर नाही सापडला तर तो एक इंजर्ड असतो. इंजर्ड असल्यामुळं काय होतं की त्याला खूप त्रास होतो, त्रास झाल्यामुळं त्याच्या समोर जे भी काय आलं ना तो चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही. तर तशा वेळी तेच केलं पाहिजे की बाबा त्याला न मारता सुरक्षितपणे वाचवा आणि स्वतःचाही जीव वाचवावा आणि त्याचाही जीव वाचवावा.
1: समजा एखाद्याला साप चावलाच तर तत्काळ आधी त्यांनी काय प्रथम उपचार करणं गरजेचं?
0: तर त्यांनी प्रथम उपचार हेच करायला पाहिजे मॅम की ब्लेड वगैरे न मारता. ब्लेडनी काय होते की बऱ्याच वेळेस नसा वगैरे कट होतात. बऱ्याच वेळेस काय होते की शेतामध्ये किंवा कुठं काम करत असताना हे साप असे डायरेक्ट घेऊन तर काही चावा घेत नाहीत, हे कुठेतरी असे दळून बसलेले असतात. आपण काहीतरी वस्तू घेण्यासाठी किंवा ते त्यांच्या अंगावरचे जे कचरा वगैरे काही असेल ते काढण्यासाठी ज्यावेळेस जातो आपण हात टाकतो त्यावेळेस ते हाताला बाईट करू शकतात, शक्यतोवर तर पायाला किंवा हातालाच होतो. मग तशा वेळेस काय केलं पाहिजे, जर विषारी साप जर असेल तर तुम्हाला लगेच तो ओळखू येतो, आणि जर विषारी साप असलाच तर त्याचे सिम्पटम पण लगेच तुरंत 1-2 मिनिटात तुम्हाला लक्षात येतात.
1: की
0: ते सिम्पटम्स असे असतात मॅम की तुम्हाला बोबडी ओढणे, डोळ्यासमोर अंधारे येणे, आणि त्यामध्ये सापांचं जे विष असते ते पण वेगवेगळं असते. जसं जर नाग चावला तर हा नाग आपल्या माइंडवरती अटॅक करतो, त्याचं जे विष असते हे माइंडवरती अटॅक करते, आणि जो रसल वायफर असतो तो रसल वायफर आपल्या ब्लडवरती अटॅक करते, त्याचं जे विष आहे ते आपल्या रक्ताच्या जे गाठी वगैरे बनवायचं क्रिया करतात. तर अशा वेळेस तेच केलं पाहिजे की बाबा त्याला बाईट जर झाला, सर्वप्रथम उपचार म्हणजे त्याला वॉश करणं जिथं बाईट झाला, म्हणजे काय होते की या स्नेकच्या तोंडामध्ये खूप सारे बॅक्टेरिया वगैरे असतात, तर ते जर वॉश करून जर आपण तिथं त्याच्या 1 ते 2 इंचाच्या पाठीमागे जर आपण आवडपट्टी जर बांधली तर ते विष कमी प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रयत्न करावे. अशा वेळेस काय होते की स्वतःला खूप कंट्रोल करावं लागते, घाबरायचं बिलकुल नाही. जर आपण घाबरलो ना मॅम तर ज्या ठिकाणी आपण समजा 1-2 ची मोटर लावली त्या ठिकाणी 4 ची मोटर लागल्यासारखं आपलं ब्लड आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरून जाते. मग ते जेवढा फास्ट आपल्या शरीरामध्ये पसरण हे तेवढा आपल्याला लवकर त्रास होतो आणि लवकर आपण कोमात जाण्याचे पण चान्सेस असतात. त्यासाठी मी तर सगळ्यांना हे सांगणार आहे की स्नेक बाईट जर झाला तर न घाबरता पटकन तुम्ही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे तुमचा उपचार 100% होतो. मृत्यू तर एवढा

0: बुकमध्ये एका संशोधन करण्यासाठी एका जणाला ते स्नेक बाईट केला, तर ती स्नेक बाईट झाल्यानंतर बाबा आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात हे पाहण्यासाठी एक लॅबमध्ये त्यांनी
1: संशोधन केलं.
0: एका व्यक्तीला शिक्षा झाली होती फाशीची. फाशीची शिक्षा झालेली असताना त्याला म्हटले की बाबा तुला आता फाशीची शिक्षा झाली, परंतु आम्ही तुला फाशी न देता तुला स्नेक बाईट करू. स्नेक बाईटनी तुझा मृत्यू 100% होतो. ऑलरेडी साप जर म्हटलं भीतात घाबरतात, आम्ही फाशी न देता तुला स्नेक बाईट करून किंवा साप चावूनच मारणार असं त्याला आदल्या दिवशी सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं, त्याला स्ट्रेचरवरती झोपवलं. झोपवल्यानंतर एक साप आणला आणि त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधून त्याला स्पर्श करायला लावलं की हे बघ हा साप आणलेला आहे, हा नाग आहे आणि आता हा नाग आम्ही तुला चावणार. त्यावेळेस काय केलं, झोपल्याच्या नंतर त्याला दोन टास्पिन लावल्या, दोन टास्पिन आणि त्याला महसूस केलं की बाबा आता तुला साप चावला. तशा केसेसमध्ये तो माणूस एक्सपायर तर झाला, पण त्याच्या पोस्टमॉर्टम मध्ये असं निघालं की त्याच्या शरीरामध्ये त्याच्या माइंडनी ते विष तयार केलं. भीती एवढी त्रासदायक आहे की म्हणजे माणसाने जे विचार केले ना ते तुमच्या समोर येतात आणि तसं तुमचा बदलाव होतो तुमच्या शरीरामध्ये. फक्त तुम्ही तुमचा विचार स्ट्रॉंग पाहिजे की नाही मला काही होणार नाही, मी 100% बरा होईन. तर तुम्ही 100% बरा होता आणि हाच एक्सपिरियन्स स्वतः माझा आहे, कारण मला स्वतःला स्नेक बाईट झाला होता. 2012 मधली गोष्ट आहे मॅम. चिकलठाणा MIDC मध्ये एक गट्टूची कंपनी होती, त्या गट्टूच्या कंपनीमध्ये मी कोबरा पकडला. कोबरा पकडल्याच्या नंतर त्याला मी बॅगमध्ये टाकलं. बॅगमध्ये टाकल्याच्या नंतर मी गोणी पकडतात ना जशी, ज्या ठिकाणी आपण त्याला बांधायचं आपल्याला त्या ठिकाणी मी त्याने हाताने पकडलेलं होतं आणि ती गोणी थोडीशी ट्रान्सफर होती म्हणजे त्याला दिसत होतं. तेवढ्या वेळात वरती येऊन कोबरा त्यांनी माझ्या हाताला बाईट केला. ज्या व्यक्तीने मला बोलवलं होतं तो अर्धा घाबरला, तो तिथंच त्याला घाम फुटायला लागला की आता या माणसाला साप चावला आता सगळं माझ्यावर येणार. पण मी त्याला म्हटलं की बाबा मला काही होत नाही, तू टेन्शन घेऊ नको. लगेच मग मी त्या कोबराला बांधून गोणीतच बांधून मी माझ्या डिक्कीमध्ये ठेवून दिलं सेफ. मी काय घाबरलो नाही काही नाही आणि लगेच मला ते सिम्टम चालू झाले की जसे माझ्या डोळ्यासमोर अंधार येणार, माझी बोबळी ओढ आली आणि मला झोप येण्यासारखं होत होतं. तर त्यांनी त्यांच्या 2-व्हीलर वरती बसवलं आणि तिथं मला ऍडमिट केलं. फर्स्ट ट्रीटमेंट जे काय मेडिसिन होतं ते त्यांनी आणून दिलं. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांना त्यांनीच कळवलं आणि ते सगळे आले. मग तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू केली मॅम. तर मग मी 2 दिवस कोमात होतो, तर मी कोमातून बाहेर आलेला माणूस आहे आणि हे सगळं प्राण्यांचाच आशीर्वाद मी समजतोय. कोणाला तरी वाचवलं, कुठल्या तरी प्राण्यांना म्हणा म्हणून माझा सुद्धा जीव वाचला.
1: आता हे साप चावल्यानंतर प्रथम उपचार करणं तर गरजेचं आहे. काय गोष्टी अशा आहेत की ज्या करू नयेत?
0: साप चावल्यानंतर जसं TV वर दाखवतात की त्याला ज्या ठिकाणी साप चावला त्या ठिकाणी लोक तोंडाने ओळायचे प्रयत्न करतात किंवा ब्लेड जास्त मारायचे प्रयत्न करतात, जडीबुटी आणा किंवा हा पाला लावा ते लावा असं न काही करता तुम्ही जर हॉस्पिटल पर्यंत जाण्याचे प्रयत्न केले तर 100% त्या व्यक्तीचा जीव वाचतो.
1: पूर्वीच्या काळी हे सगळ्या गोष्टी घडत होत्या कारण त्यांना त्या सगळ्या झाडपाल्यांची माहिती
0: होत. बरोबर,
1: आपण ह्या गोष्टी
0: टाळणं गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक काय करतात, या बाबा जोडण्या तो बाबा झाडपूस देतो आणि ते सापाचं विष उतरते, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे.
1: परनितेश, तुम्ही आतापर्यंत खूप प्राणी वाचवलेले आहात. तुमच्या रेस्क्यू मधल्या सगळ्यात आव्हानात्मक म्हणा असा रेस्क्यू की जो खूप तुमच्या स्मरणात राहिला आहे त्याच्याबद्दल काय सांगा?
0: आम्हाला तर तसं जर एक दोन कॉल होते. एक तर हरणीचा कॉल होता, विहिरीत पडलेली हरण होती. त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आमच्याकडे काही साधन वगैरे नव्हतं. बऱ्याच वेळेस असं होतं ना की आम्ही बाहेर असतो, कॉल आला तर आम्हाला जाणं गरजेचं असते. तर मग आमच्याकडे काही साधन नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या हरणीला काढण्यासाठी खूप आम्हाला मेहनत करावी लागली. एक नीलगाय सुद्धा होती, फसलेली होती चिखलामध्ये, तर तिथं फक्त माणसालाच जाता येत होतं आणि ते पण एका साईडनं जाता येत होतं, दुसऱ्या साईडनं बिलकुल दलदल होती. तिथं अक्षरशः JCP सुद्धा जात नव्हता ना क्रेन जात होती, एवढं अवघड जागेवरून आम्हाला ते नीलगायला काढावं लागलं. आम्ही काढला आणि तिला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून आम्ही ट्रीटमेंट घेऊन तिला जंगलात तिच्या आदिवासामध्ये सोडून दिलं. तो एक एक्सपिरियन्स आम्हाला खूप जास्त हे होता. बाजूला उभे राहिलो आणि ते बघत होती, बघून आम्हाला म्हणजे असं म्हणत होती की बाबा तुमचा सगळ्यांचा धन्यवाद की मला सुखरूप त्या चिखलातून बाहेर काढलं आणि आता मला माझ्या आदिवासामध्ये आणून सोडलं. तर तशा वेळेस बरेचसे अॅग्रेसिव्ह सुद्धा ॲनिमल जे असतात ना मॅम की ते आपल्याला एक धन्यवाद करण्यासाठी थांबतात आणि बघतात सगळीकडे आणि नंतर मग त्यांचा प्रवास सुरुवात करतात.
1: ज्यांना तुम्ही वाचवले त्या प्राण्यांनी उलटा तुमच्या
0: कधी नाही, आतापर्यंत तर माझ्यासोबत कधी असं झालेलं नाही.
1: त्यांच्यामध्ये सुद्धा
0: हे राहतात हो, प्रेमभाव 100%. हो मॅम,
1: प्राणी निवासाच्या ठिकाणी सोडायचं असतं, तुम्ही त्यांना नेमकं सोडतात कुठे?
0: सोडायचं तेच त्यांच्या आदिवासामध्ये, म्हणजे जसं फॉरेस्ट एरिया असतो की त्यांनी जसं सांगितलेलं असतं, तुम्ही गौतळा अभयारण्य झालं, जसं की सारोळा झालं, त्या ठिकाणी आपण त्यांना रिलीज करतो. इथले जे कोणी RFO किंवा राऊंडर ऑफिसर असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्यांना ते रिलीज

0: करावं लागतात. सापांना जसं की जंगलामध्ये ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणी गाव वगैरे नाही आहे त्या ठिकाणी त्यांना आपण रिलीज करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचा पुढचा प्रवास सोपा जाईल, म्हणजे कोणी मारणार पण नाही आणि त्यांना खाद्य सुद्धा उपलब्ध होईल, पाणी उपलब्ध होईल, अशा जागेवर आपण त्यांना रिलीज करतो, साप असो किंवा इतर कोणतलाही अॅनिमल असो.
1: नितेश जाधव, तुम्ही आज 25 वर्षापासून हे काम करताय, वन्यजीव संरक्षणाचं महत्व तुमच्या दृष्टीने काय काय सांगाल त्याबद्दल?
0: आधी बरेचसे राजे महाराजे वाघाची शिकार करायचे, त्यांचे नख, त्यांची स्किन हे ते, तर त्याच्यावर कुठेतरी एक असा कंट्रोल झालं, करणारे लोक खूप तस्करी करतात. आता हत्तीचे दात सुद्धा विकले जातात, वाघाचे नख सुद्धा विकले जातात, मोराचे पंख. आता हे मोराचे पंख म्हणजे ओरिजिनलच आहे ना मॅम, जरी हे मार्केटमध्ये विकायला येतात तर कुठेतरी मोर पकडून त्यांची कत्तल करूनच हे मार्केटमध्ये आलेले असतात ना. काय होते की बऱ्याच वेळेस सगळं काही गव्हर्नमेंटच नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला सुद्धा, जसे की आम्ही अॅनिमल रेस्क्युअर आहे, आम्ही सुद्धा त्याला कुठेतरी मार्गदर्शन करतो की बाबा मोरांना न मारलं पाहिजे, प्राण्यांना वाचवलं पाहिजे, झाडं तोडले नाही पाहिजे, झाडं लावले पाहिजे, त्यापासून काय फायदे होतात, काय नुकसान होते हेही आम्ही त्यांना सांगत असतो. तर हे सगळी चांगली गोष्ट आहे की जे कायद्यामध्ये बसलेलं आहे त्याच्यावर थोडस आम्हाला हे करता येतं. आता मागच्या याच्यामध्ये पाहिलं तुम्ही, उन्हाळा खूप जास्त टेम्परेचर होतो, कशामुळे होते की आपली झाड तोड हे थांबली पाहिजे, कुठेतरी झाडं लावले पाहिजे. आता आज 100-100 वर्षाचे झाड तोड होते, कोणी लावत नाही झाडं, वातावरण आहे हे चेंज होऊन जाते ना, की जसं पाऊस वेळेवर येत नाही, ऊन टेम्परेचर खूप जास्त होते, मग ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. जमीन कमी आणि कॉन्क्रिटिंग जास्त होऊ लागली, बरेचसे डोंगर भाग तोडायला लागले, बरेचसे अॅनिमलांना जागा शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरावं लागते, भटकावं लागते, त्यावेळेस पण ते अॅनिमल गावामध्ये हा येतात, ओळायला लागले.
1: आज तुम्ही सर्पमित्र म्हणा किंवा प्राणी मित्र म्हणून जेव्हा हे काम करताय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काळजी घेणं काय आहे आणि याच्यासाठी काय प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं?
0: सर्पमित्र म्हणून खूप झालेले आहे, आणि सर्पमित्र म्हणजे तुमचा एक पहिला पाऊल आहे, ज्या ठिकाणी खूप तुम्हाला रिस्क वाटते त्या ठिकाणी रिस्क न घेता तुम्ही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला पाहिजे. जसं की सर्पमित्र जर असेल तर त्यांनी टॉंग घेतली पाहिजे, हुक घेतली पाहिजे, हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे, पायात शूज असला पाहिजे प्रॉपर, आणि तेव्हा स्नेक असो किंवा कुठलाही अॅनिमल असो त्याला केलं पाहिजे. नाहीतर काय होईल की तो साप पकडायला गेला, आता स्टन वगैरे करतात तर बऱ्याच वेळेस त्यांचा मृत्यू झालेला आहे, पण तशा वेळेस काय होते की तुम्ही स्वतः तर जीवाने जाणार पण तुमच्या मागची जे फॅमिली आहे, जसे तुमचे मुलं झाले, आई वडील झाले, यांनी काय करायला पाहिजे, मग नंतर त्यांचा विचार सुद्धा करून तुम्ही ह्या क्षेत्रात उतरायला पाहिजे आणि प्रॉपर अभ्यास करूनच तुम्ही हे काम करायला पाहिजे.
1: भविष्यात याची जनजागृती करण्यासाठी तुमचं काही नियोजन आहे का?
0: भविष्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हेच आम्ही प्रत्येक वेळेस मी ज्या ठिकाणी जातो, इतर राज्यामध्ये सुद्धा गेलो तर मी त्यांना सांगतो की बाबा झाडे वाचवा, झाडे लावा, प्राण्यांना वाचवा, प्राण्यांना जीव लावा, तर हे सगळं आम्ही करत असतो. निसर्ग वाचला म्हणजे आपण वाचणार, तर मग आमचा इथून पुढचा ही प्रवास तोच राहील की आम्ही आम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही प्राण्यांना वाचवणार आणि पर्यावरण वाचवणार.
1: तर मग ह्या क्षेत्रामध्ये आणखीन कोणी तरुण येऊ इच्छितील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सर्वप्रथम मला हेच म्हणायचं आहे की साप पकडायला जर यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस काय होते की बिनविषारी साप म्हणून विषारी सापांना हातळतो माणूस आणि त्याचा जीव गमावा लागतो. मग त्यामुळं मी सगळ्यांना हेच म्हणणार आहे की बाबा तुम्ही त्याच्याबद्दल पहिले अभ्यास करा, अभ्यास करूनच मग त्या स्नेकला तुम्ही पकडण्याचे प्रयत्न करा. इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा तेच, मग लेपटला जरी तुम्हाला रेस्क्यूला जायचं असेल तर लेपटसाठी सुद्धा एक सेफ्टी ड्रेस येतो, शूज येतात, हेल्मेट, जॉकेट ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे डिपार्टमेंट तुम्हाला सपोर्ट करते त्याबद्दल. हे सपोर्ट घेऊनच तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही उतरायला पाहिजे, मला तरी हे सांगायचं आहे. प्राणी मित्र म्हणून मी हे सांगणार की बाबा आता झाडं लावा किंवा झाडं तोडी थांबवा. एखादा प्राणी जर तुम्हाला आढळून आला तर तुम्हाला नाही वाचवता आला तर कुठल्या तरी एखाद्या प्राण्यांना मित्रांना बोलवा आणि त्याला ते वाचवण्याची एक संधी द्या. आज गिद्ध संपलेले आहे, आज तर ते एक सफाई कामगार म्हणून होते, तर हे जे मेलेले जनावर असायचे हे ते खाऊन त्यांना पूर्ण नष्ट करून टाकायचे. पण आज तुम्ही बघताय की डॉग्स, कॅट, रानडुकर हे मरून पडलेले असतात, त्यांना साईडला सुद्धा कोणी करत नाही मॅम, आणि त्यांना सफाई कामगार आहेच नाही. पक्षी हे त्यांना घेऊन खायचे, त्यांचंही पोट भरायचं आणि आपल्या सृष्टीसाठी सुद्धा ते एक सफाई कामगार म्हणून होते, हे नष्ट झालेले. मग असं एक जर प्रजाती नष्ट होत गेली तर मग आपलं काय होईल, निसर्गाचं काय संतुलन बिघडून जाईल. तर त्यासाठी कुठेतरी सगळ्यांनी हे एक संकलन केलं पाहिजे, बचाव केला पाहिजे,
1: ही निसर्गाची साखळी आपण जपली पाहिजे,
0: जपली पाहिजे. हो मॅम.
1: रितेश जाधव, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना प्राणी मित्र म्हणून खूप छान प्राण्यांचं संरक्षण कसं करणं गरजेचं

0: आहे याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सर्पमित्र नितेश जाधव यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरं तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

नॉट ओनली मिसेस राऊत या सिनेमातलं चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. गायिका होत्या देवकी पंडित, शब्द होते गजेंद्र आहिरे यांचे आणि संगीत होतं कौशल इनामदार यांचं. याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपतो आहे. यानंतर ऐकूया मालिका विशेष, यामध्ये लावण्य रंग या मालिकेचा भाग 17.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 5वा भाग आपण ऐकूया। राम कदम यांनी चित्र माऊली या बॅनरखाली यासिन एस फत्तेलाल यांच्याबरोबर केलेली एक उत्कृष्ट चित्रपट निर्मिती म्हणजेच सुगंधी गट्टा। या सुगंधी गट्टा चित्रपटाच्या लोकप्रियतेचा सुगंध 1974 साली संपूर्ण महाराष्ट्रभर दरवळत होता। 1975 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं फिल्मफेअर अवॉर्ड सुगंधी गट्टा या चित्रपटाला मिळालं। आणि आणखीन एक याचं वैशिष्ट्य म्हणजे 12व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत आणि इतर 9 असे 10 पुरस्कार प्राप्त झाले। उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट चित्रपट, कला दिग्दर्शन, पटकथा, संवाद लेखन, गीत लेखन, संगीत दिग्दर्शन, पार्श्वगायन, छायाचित्रण आणि ध्वनी या सर्वच बाबतीत हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला। या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी ऐकून आपण पुढे जाऊया।

संगीतकार म्हणून ख्यातनाम असणाऱ्या राम कदमांचं चित्रपट निर्मिती क्षेत्रातलं पहिलं पाऊल एकदम यशस्वी ठरलं. हा चित्रपट राम कदम यांना खूप समाधान देऊन गेला. संगीत क्षेत्रातील घौडदौडीत लाभलेला हा मानाचा शिरपेच त्यांच्या दृष्टीनं जीवन कृतार्थ करणाराच होता. द का हसबनीस यांनी 1942 स्वातंत्र्य लढ्यात घडलेली एक सत्य घटना डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाची कथा लिहिली आणि या कथेवरून सुगंधी कट्टाचं कथानक तयार झालं. पटकथा संवाद आणि गीतं जगदीश केबुडकरांनी लिहिली. तमाशातील नृत्यांगनेच्या मनातील देशप्रेम आणि पतीला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची तिची वृत्ती असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे. नृत्यांगनेची भूमिका जयश्री गडकर यांनी समजून उमजून साकारलेली आहे. या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातली सातही गाणी जगदीश केबुडकरांनी एकाच रात्रीत लिहून काढली. या चित्रपटातलं घुंगर आज कशी रुसली हे आशा भोसले यांनी गायलेलं गाणं रसिक मनाला खूपच भावलं. आणि या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे घुंगर आज कशी रुसली या शब्दांपाठोपाठ प्रेयसीचे व्याकुळ भाव स्पष्ट करणारी एक सुरावट झील आपल्याला ऐकायला मिळते. आता कुठं कुठं शोधू तुला राया, कशी येईना तुला रे हिची माया, दिलबरा प्रियकरा साजना सांगना. जगदीश खेबुडकरांच्या शब्दातली, राम कदमांच्या सुरातली आणि आशा भोसले यांच्या स्वरातली जादू यातून रुसलेल्या घुंगराची भावार्थता रसिकांपर्यंत पोहोचते.

आली संक्रांत इश्काच्या घोड्यावरनं, जाई मिरवत सूर्याच्या वाड्यावरनं. आहो लाडीनं सांगते गोडीनं सांगते, मनात भाव हाय भोळा, मनात भाव हाय भोळा. आहो तिळगुळ घ्या हो गोडगोड बोला. सुगंधी गट्टा या चित्रपटातलं हे गाणं संक्रांतीची गोडी आणि इश्काची लाडी गोडी यांचा सुंदर मिलाफ दाखवणारीच आहे. या गाण्याला चाल बांधताना यातल्या काही शब्दांना राम कदम यांनी वेगळीच सुरावट दिलेली आहे. त्या शब्दांना वेगळंच वजन देताना गायकाच्या स्वरांना नव्हाळी प्राप्त करून त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचाच एका आगळ्या वेगळ्या शैलीचा प्रत्यय या सुगंधी कट्टा चित्रपटातल्या गाण्यातून आपल्याला अनुभवायला मिळतो. गोड बोला ना या शब्दोच्चारातून आशाजींच्या गळ्यातून जे लाडीक माधुर्य ओसंडलंय, खरोखरच त्याला तोडच नाही. आपण ऐकूया सुगंधी कट्टा या 1974 साली आलेल्या चित्रपटातलं आगळं वेगळं गाणं.

सुगंधी कट्टा या चित्रपटाला लाभलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या 10 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून जगदीश खेबुडकरांना, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांना आणि सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून राम कदम यांना विशेष पुरस्कार लाभले. सुगंधी कट्टा हे राम कदम यांचं चित्रपट निर्मिती क्षेत्रातलं पहिलं पाऊल होतं आणि या पहिल्याच पावलावरती सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळणं ही खरोखरच कौतुकाचीच गोष्ट आहे. या चित्रपटातली आणखीन एक लावणी ऐकूया.

श्रोते हो, राम कदम यांनी पिंजरा चित्रपटासाठी दिलेली काही गाणी आपण गेल्या कार्यक्रमात ऐकलेली आहेतच. आणि पिंजरा चित्रपटाचं यश सर्वांना माहिती आहेच. पिंजरा या चित्रपटाला लाभलेल्या लोकप्रियतेचं आणखीन एक आणि निश्चितपणे महत्वाचं कारण म्हणजे राम कदमांनी मोठ्या खुबीनं संगीतबद्ध केलेली गाणी. या गाण्यांनी रसिकांच्या मनावर घातलेली मोहिनी आज एवढी वर्ष झाली तरी अजूनही उतरलेली नाही. पिंजरा या चित्रपटासाठी खरं तर 10 गाणी निश्चित झाली होती, पण प्रत्यक्षात 9 गाणी चित्रपटात घेतली गेली. उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये हेही गाणं या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित झालं होतं, पण ते चित्रपटात घेतलं गेलं नाही आणि त्याची ध्वनिमुद्रिकाही निघाली नाही. या चित्रपटातलं ग साजणी गाणं विष्णू वाघमारे यांनी गायलंय, दे रे कान्हा लता मंगेशकरांनी गायलंय आणि कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे सुधीर फडकेंनी गायलंय. ही 3 गाणी वगळता बाकीची सगळी गाणी उषा मंगेशकरांनी लावणीला साजेशा ठसक्यात गायलेली आहे.

क्लॅरिनेट वाजवायला शिकवलं. या वाद्यावरच शास्त्रीय संगीताचे धडेही रामकदम गिरवू लागले. क्लॅरोनेटमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही पहाटे उठून अक्षरशः घाम येईपर्यंत ते रियाज करत असत. क्लॅरोनेट वाजवण्यासाठी दम सास वाढला पाहिजे म्हणून ते भरपूर व्यायामही करत असत. क्लॅरोनेटवर राग शिकता शिकता सूर, लय आणि ताल याविषयी त्यांची जाण वाढत गेली. चांदभाईंनी त्यांना बँडमध्ये ट्रँगल हे वाद्य वाजवायला दिलं, त्यामुळं त्यांचा ठेकाही पक्का झाला. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेला चंदनाची चोळी अंगांग जाळी हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये लोकगीताच्या चालीवरचं एक लोकप्रिय असलेलं गाणं म्हणजे नाच ग घुमा कशी मी नाचू. गीतकार जगदीश खेबुडकरांनी पारंपरिक ग्रामीण स्त्रीजीवन बलुतेदार याचं चित्रण या गाण्यात केलेलं आहे. नाच ग घुमा, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणं, पिंगा घालणं हे सगळे खेळ या गीतातून शब्दबद्ध झालेले आहेत. चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटातली सगळीच गाणी त्या काळामध्ये तुफान गाजली होती.

लावला लेप चंदनी राग रुसवा सोड़ा सोड़ा अबोला धनी।

0: हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: मालिका विशेष या कार्यक्रमामध्ये लावण्य रंग या मालिकेचा भाग 17 आताच आपण ऐकला. आपण ऐकत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. काही क्षणातच म्हणजे ठीक 5 अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरूनही ऐकता येतील.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा पाचवा भाग आपण ऐकला.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत। या प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। काही क्षणात ऐकूया ठळक घडामोडी, ठळक बातम्या।

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचं नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. ओला उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव कमी किंवा जास्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. अॅप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं, त्यात ही तरतूद आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग धनाश्री. विलंबित बंदिश 3 वाडा तालात निबद्ध आहे तर द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत बडाख्याल बंदिशीचे बोल आहेत महारो राजेंद्र आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत तेरो ध्यान. सुगंधा लातूरकर यांना तबला साथ केली आहे विपुल ढोले यांनी तर संवादिनी साथ केली आहे शिरीष भालेराव यांनी. ऐकूया सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग धनाश्री.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग धनाश्री ऐकला. त्यांना तबला साथ केली होती विपुल ढोले यांनी, तर संवादिनी साथ केली होती शिरीष भालेराव यांनी. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये ऐकूया जागतिक न्याय दिवसानिमित्त ॲडव्होकेट अभया शेळकर यांच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद.

हाय, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही केला आहे का एखादा संप किंवा नेला आहे कधी कुठे मोर्चा? घरात आई वडिलांसमोर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करताना ती नाही मिळाली तर आज मी जेवणार नाही असा संप आपल्यापैकी अनेक जणांनी लहानपणी केला असेल. पण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा अन्याय होत असताना त्याविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीररित्या संप करणं वेगळं असतं. तर मित्रांनो, आज आहे जागतिक न्याय दिवस. तुम्हाला काय वाटतं, न्याय म्हणजे काय? फक्त कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन की गुन्हे? पण आपण एखाद्या गोष्टीसाठी परफेक्ट चॉईस असताना आपल्या हातची संधी दुसऱ्या कोणाच्या हाती गेली तरी ती भावना आपल्यावर अन्याय झाला अशीच असते.

0: नाही अशा वेळी दात कोणाकडे मागणार हाही एक प्रश्न असतो. गावात, जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात काही गुन्हे घडले तर त्यासाठी जिल्हा न्यायालय, खंडपीठ आणि उच्च न्यायालय असतात. पण जागतिक पातळीवर होणारे युद्धातले गुन्हे किंवा मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय असतं. सध्या आपल्या आजूबाजूला अगदी सहज गुन्हे घडताना दिसतात. चोरी, दरोडे, अत्याचार, खून आणि ह्यापेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या काही अमानुष घटना आपल्याला अगदी स्तब्ध करून सोडतात. एवढी विकृती असलेल्या समाजाचा आपण भाग आहोत म्हणून थोडा भयभीत सुद्धा होतो आपण. समाजातला युवा हुशार अपडेटेड होतो आहेच, पण यापैकी काही लोक प्रगल्भता नसल्याने विचार न करता विचित्र मानसिकतेत चुकीचे पावलं उचलतात, ज्याची परिणिती एखाद्याचा जीव जाणं एवढी घातक असू शकते. एक शब्द आजकाल खूप महत्वाचा होतोय, तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता. ह्यातही काही लोक खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे करतात, आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसांना तर बरीच प्रश्न पडतात. समाजात शांतता नांदावी आणि कोणीही कोणाला, कोणाकडून आपल्याला किंवा आपल्याकडून कोणाला काही त्रास होऊ नये ह्या विचारात आपण नेहमी असतो. पण सध्या काय महत्वाचं आहे? संवेदनशील असणं, स्वतःच्या प्रॉब्लेमसोबत दुसऱ्याची मनस्थिती समजून घेणं की एखादा घातक विचार मनात आला तर काय करावं माणसाने, मदत घ्यावी कोणाची, अन्याय झाला की आधी कोणाला सांगावं, आपल्यावरचा अन्याय पूर्ण ऐकण्याची आणि पुढचे मार्ग दाखवण्याची जबाबदारी कोणाची, न्याय व्यवस्थेत असणारी सर्व माणसं कसं काम करतात आणि किती महत्वाचे ठरतात ह्या प्रक्रियेत, अशी बरीच प्रश्न. आणि त्यामुळेच आपण आज न्याय व्यवस्थेचा पाया असणारे वकील ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सो वेलकम टू ॲडव्होकेट अभया शेळकर, ज्यांनी 150 अधिक कायद्याच्या पुस्तकांचं लिखाण केलंय, विविध ठिकाणी राज्यभरात कायदेविषयक व्याख्याने दिली आहेत, शासनाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कायदेविषयक प्रशिक्षण देण्याचा आणि 30 वर्षांपेक्षा वकिली व्यवसायाचा त्यांना अनुभव आहे. त्यांची ख्याती म्हणजे कायद्यासारखा रटाळ विषय सुरस पद्धतीने त्या मांडू शकतात. तर मॅम, तुमचं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्षा, तुझे पण खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचेही धन्यवाद.
0: तर मॅम, सर्वप्रथम आम्हाला सांगा की सामाजिक न्याय म्हणजे काय आणि एखाद्यावर किंवा स्वतःवर अन्याय होत असेल तर तो कसा ओळखायचा?
1: सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये जेव्हा आम्ही ज्या गोष्टी बघत असतो आजूबाजू आमच्या, त्यामध्ये जर एखादी गोष्ट नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली, उदाहरणार्थ एखाद्याला अपमानित करण्याच्या दृष्टीने, एखादी जर माता भगिनी असेल तिच्याशी ज्या आदर सन्मानाने वागलं पाहिजे त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने वागणं, त्याच्यानंतर जर आम्ही अजून थोडंसं पुढे गेलो तर आजूबाजू जे आमचे पशु पक्षी आहेत त्यांना नैसर्गिकपणा जगण्याचा जो अधिकार आहे तो काढून घेणं किंवा त्यांच्यावर आमची क्रूरता काढणं, हे सगळे या सामाजिक न्यायामध्ये येतात. सामाजिक न्यायामध्ये मग आम्हाला नैतिकतेने जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, आमच्या धर्माचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, व्यवसायाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि याच्यावर जर कोणी गदा आणत असेल किंवा बळजबरी करत असेल हे कर किंवा हे करू नको यासाठी, तर ती त्यामध्ये येते. आणि त्या व्यक्तीने त्याच वेळेला समजून जायचं की हा माझ्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला सहन न करता तोंड दिलं पाहिजे.
0: ओके, आजच्या तरुणांना कोणते अन्याय जास्त प्रमाणात जाणवतात असं तुम्हाला वाटतं?
1: सध्याची जी तरुण पिढी आहे जिला आम्ही जेन झी म्हणून ओळखतो, ही जी पिढी आहे यांच्या वागण्यामध्ये आणि अन्यायाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत. हे एखाद्या विषयाला एकदम पटकन पेटून उठतात आणि कधी कधी काही विषय अगदी ज्याच्यावर त्यांनी पेटून उठलं पाहिजे ते त्यांना तेवढ्या पटकन लक्षातही येत नाही. पण या पिढीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेला हे उभे राहतात तर हे विषय पूर्णपणे बदलवू शकतात, इतकी मोठी क्षमता यांच्यामध्ये. याचे अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे, बांगलादेश, नेपाळ, त्याच्यानंतर श्रीलंका. अगदी सत्ता पलट करण्याची क्षमता या जेनझीमध्ये आहे. आणि अन्याय कशावर आहे तर नेपाळचं खूप सुंदर उदाहरण आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि चुकीचं वाटलं त्यांना, ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं आणि त्यांनी पूर्णपणे तो सत्ता पालटच त्या ठिकाणी करून टाकले.
0: बरोबर आहे, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे.

0: आणि अनेकांना वाटतं की न्याय मिळवणं खूप कठीण आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आमच्या पूर्वजांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने सांगितल्या आहेत, आणि हे अनुभवामध्ये ज्या गोष्टी सहज आणि सोप्या नाही आहेत, आणि म्हणून मग त्यांनी अगदी सहज सांगितलंय की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. जी गोष्ट आपसात समजुतीने होणार असेल, दोघं जण मिळून शांतपणे जर त्याच्यावर विचार विमर्श केला, त्याच्यातला तोडगा शोधला आणि मार्ग शोधला, तर एवढ्या लांबच्या प्रक्रियेमध्ये जाणं, शारीरिक मानसिक कुठेतरी स्वतःला त्रास करून घेणं, आणि त्यामधून मिळालं काय तर शेवटी जे सामंजस्याने मिळणार होतं नियर अबाउट तेच मिळालेलं असतं.
0: बरोबर.
1: आणि म्हणून मग आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितले की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यामागे अनेक कारण आहे की वेळ खूप जातो, त्याच्यानंतर आम्ही जर कोर्टात गेलो तर बऱ्याच वेळेला पूर्ण दिवसच चालला जातो, आणि पूर्ण दिवस सगळं काम सोडून तिथे गेल्यावर त्या वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ताण आलेला असतो, आणि मग त्या तणावाखाली माणूस घरी येतो. तिसरा, आर्थिकही झळ त्या ठिकाणी त्यांना बसते, आणि म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. न्याय प्रक्रियेत विलंब आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे, पण याला दोन्हीही प्रक्रियांनी पाहावं लागेल आम्हाला. खूप वेळेला आम्हाला काय वाटतं की एखादी गोष्ट घडल्याबरोबर त्याचा तात्काळ आम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे, आणि न्याय देताना या विषयावर खूप बारीक विचार केलेला आहे की तात्काळ न्याय दिला म्हणजे त्या घटनेच्या पाठीमागे जे काही कारण असतील ते लक्षात यायला वेळ लागतो, आणि म्हणून कायद्याचं महत्वाची तरतूद आहे अदर साईड टू से किंवा नॅचरल जस्टिस. समोरच्याचं काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याच्यामागे त्याची भूमिका काय होती, त्याचा उद्देश काय होता ते पाहून घ्यायचं, आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा. ही प्रक्रिया तात्काळची नाही आहे, यामध्ये वेळ लागतो. आणि आजच्या जर काळात आम्ही विचार घेतला तर सध्या आपण जर न्यायालयात गेलो तर खूप कामं आम्हाला प्रलंबित दिसतात. आता याचा अर्थ हा नाही की जजेस काम करत नाही किंवा वकील मंडळी काम करत नाही, ते दोघंही खूप काम करतात, पण प्रकरणांची संख्या खूप वाढलेली, लोकसंख्या पण वाढली, शैक्षणिक प्रसार झाल्यामुळे आमच्या अधिकारांची जाणीव पण झाली, आणि न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणाऱ्यांची संख्या पण वाढली, त्याच्यामुळे मग हे प्रकरण खूप वाढलेले, आणि त्यामुळे मग त्याला प्रक्रियेला वेळ लागतो. पण तरी सुद्धा जर आम्ही आमच्या महाराष्ट्रातलं नुकतंच घडलेलं उदाहरण पाहिलं, स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस कांबळे, या केसमध्ये अत्यंत कौतुकास्पद ही गोष्ट आहे, अगदी मानाचा मुजरा या संपूर्ण यंत्रणेला. पोलिसांनी पण या विषयावर एकदम मनापासून काम केलं, बऱ्याच वेळा रात्री उशिरा उशिरापर्यंत काम केलं, पूर्ण प्रकरणाचा तपास केला, चार्जशीट तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना जे आवश्यक होते फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स वगैरे, तर फॉरेन्सिक टीमने पण या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम केलं, पण अगदी वेळेच्या आधीच सगळं काम तयार करून दिलं. आणि कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं तर जज साहेबांनी पण या ठिकाणी सतत काम केलं, आणि खूप कमी वेळेत, म्हणजे मोजून संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय आमच्या समोर आलाय. आणि हे जर उदाहरण असेल तर हळूहळू असे उदाहरणं आता आमच्याकडे सुरू पण झालेले. एक 4-5 वर्षापूर्वी पण आपण पाहिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने रात्री कोर्टामध्ये बसून काम केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवत आहेत की हे सगळं स्पीडी ट्रायल व्हायसाठी, निर्णयाची प्रक्रिया न लांबू देता ती लवकरात लवकर व्हायसाठी सगळे यांच्या बाजूने प्रयत्न केले जात आहेत.
0: म्हणजे आजकाल न्याय मिळवणं एवढंही कठीण नाहीये, आणि न्यायव्यवस्था हे जे निकाल देते ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण तुम्ही आता एका खूप मोठ्या वाईट घटनेचा उल्लेख केला, अशा बऱ्याच घटना समाजात घडत आहेत,
1: हो.
0: तर तुम्हाला काय वाटतं की असे कोणते मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत जे समाजातल्या सर्वांना आणि स्पेशली युवांना माहिती असणं खूप गरजेचं आहे?
1: मूलभूत हक्क खरं म्हणजे आम्हाला 3-4 वर्षांमध्येच नागरिक शास्त्रामध्ये आलेले आहेत, जे आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि हेच हक्क जेव्हा आम्हाला कळत आहेत तर हक्कासोबत कर्तव्याची पण जाणीव आम्हाला त्याच वेळेला शिकवली, फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल राईट्स. सध्या काय झालेलं आहे की हक्क प्रत्येकाला कळत आहे, आणि कर्तव्याची जर वेळ आली तर माझ्याऐवजी दुसरा असं कुठेतरी आहे, आणि म्हणून मग ही गोष्ट वाढते. आणि तरुणांना जर या दोन्ही गोष्टी कळल्या की किनार असली कुठल्याही विषयाला आणि ती जर सिलपॅक असली तर ते खूप वेळपर्यंत टिकणार आणि जास्तीत जास्त वेळ काम करणारं, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत लॉंग लास्टिंग म्हणू, ती गोष्ट दीर्घकाल मुदतीची ती राहते. आणि हे जर हे लक्षात आलं तर अशा अनेक घटनांच्या विरुद्ध ते तोंडही उघडू शकतात, कामही करू शकतात, आणि अशा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रयत्न पण करतात.
0: एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं? कारण बरेच विद्यार्थी घाबरलेले असतात, कधी कधी नसते माहिती कायद्याची किंवा कोणाकडे मदत माग

0: अभी हेही समजत नाही, तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं किंवा कोणीही?
1: सगळ्यात जवळचं आमचे आहेत आमचे आई वडील. आई वडिलांना असा कुठलाही विषय जो त्यांना चुकीचा वाटतोय, त्यांनी आई वडिलांना त्या विषयाची संपूर्ण जाणीव द्यायची, माहिती द्यायची. क्षणभर असं गृहित धरू की आई वडिलांजवळ त्याला सांगायला कुठेतरी खराब वाटतंय. गुरुजन आहेत आमचे, ते पण संबंध जे आहेत गुरूंसोबतचे, शिक्षकांसोबतचे, खूप चांगल्या प्रकारे ते आरोग्यदायी आणि चांगले रिलेशन्स असतात. त्यांच्याजवळ शेअर करायला हरकत नाही. क्षणभर तेही गृहित धरू की त्यांचे तसा तो संबंध नाहीये, नाही सांगू शकत आहे, तो कुठेतरी घाबरतोय किंवा मागे पुढे पाहतोय, कचरतोय. मग हे विषय आपल्या जवळचा कोणी असेल, एखादा मित्र असेल, परिवारातला सदस्य असेल, नातेवाईक असेल, एखादा वकील असेल किंवा एखादी समाजातली चांगली व्यक्ती असेल ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, त्यांच्यासोबत शेअर करावे आणि तिथून त्याला मग मार्ग मिळत जातो. पण सगळ्यात पहिले त्याने कुटुंबामध्ये हे विषय शेअर करावे की जेणेकरून कुटुंब या ठिकाणी त्याच्यासाठी स्टँड घेऊ शकतं आणि त्याच्या पाठीशी पण उभं राहू शकतं.
0: अगदीच. आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, तर सोशल मीडियाचा न्याय मिळवण्यात कसा उपयोग किंवा दुरुपयोग होऊ शकतो आणि अशा काही केसेस आहेत ज्याबद्दल तुम्ही सांगू शकाल?
1: सोशल मीडियाचा उपयोग हा प्रसारासाठी जास्त होतो. न्याय मिळण्यामध्ये किंवा विलंब होण्यामध्ये असं मी म्हणणार नाही, कारण याच्यामध्ये एखाद्याच्या बाजूने उभं राहणं, एक लाईक देणं किंवा एक कॉमेंट करणं, म्हणजे ती त्याच्या बाजूने नाही उभं राहिलेला. त्याच्या सोबत कोणी आहे जो त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय, त्याची हिंमत वाढवतोय, तू एकटा नाहीये, मी तुझ्या सोबत आहे, हे त्याला प्रत्यक्षदर्शी जेव्हा कोणी सोबत असेल, ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्या संगतीने तो आत्मविश्वास वाढतो, हिंमत वाढते आणि मग तो काम करू शकतो. सोशल मीडिया नक्कीच खूप छान माध्यम आहे, पण हे प्रसारासाठी जास्त वापरल्या जातं आणि माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी वापरल्या जातं. प्रत्यक्ष एकत्र येऊन त्यावर काम केलेल्या खूप कमी घटना आम्हाला दिसतात, पण प्रसारासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे.
0: सोशल मीडियावर मी हा प्रश्न याच्यामुळे विचारला की सध्या सोशल मीडियावर एक पूर्ण पार्टी तयार झाली, तर त्यांचा जो मेन अजेंडा सांगताय तो आहे न्याय मागणं.
1: न्याय मागणं,
0: तर मग त्याच्यामुळे काही अजून आहेत केसेस
1: सोशल मीडियाच्या प्रसाराची जर केस किंवा घटना सांगायची असेल तर सगळ्यात जास्त गाजलेलं आहे मेटू. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त पार्टिसिपेट पण खूप जण झाले त्याच्यात आणि त्याला सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद पण दिलेला आहे. तर ती एक घटना सांगू शकतो. आणि सोशल मीडियाद्वारे ज्या घटना सगळीकडे पोहोचतात, मग जिथे ती पोहोचलेली आहे तिथे त्याला कळतं की अरे हे असं घडलेलं आहे, हा अन्याय, आणि मग तो त्या ठिकाणी सजग होऊन जातो आणि कामाला लागतो.
0: ह्या ज्या मोठ्या मोठ्या इम्पॅक्टफुल घटना किंवा एक वेव्ह येते, ट्रेंड येतो ह्या सर्व की आपल्यावर अन्याय झाला आहे, तर याचं पुढे परिणिती काय होते ह्या गोष्टींची? कारण सोशल मीडियावरच्या केसेस या अॅक्च्युअल केसेस पेक्षा खूप वेगळ्या असतात.
1: सोशल मीडियावर बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही पाहतो ना, घटनेमध्ये घडलेल्या काय घटना क्रम आहे हा पूर्ण नसतो आलेला. एक ओव्हरऑल त्याच्यातले दोन चार वाक्य घेतलेले असतात आणि ती पोस्ट तयार केल्या जाते आणि तिला मग त्या ठिकाणी व्हायरल केल्या जातं. पण जर आम्ही न्यायाच्या प्रक्रियेत त्याच्यावर विचार केला तर कायद्यामध्ये खूप वेळेला असं होतं की सेक्शन काहीतरी वेगळं सांगते, घटनेमध्ये काहीतरी वेगळं घडलेलं असतं आणि ती सेक्शन त्या ठिकाणी टाकल्यामुळे मग ती तिथे सिद्ध नाही होत, ज्याला पुराव्यानिशी आपण सिद्ध न झाल्यामुळे याला संशयाचा फायदा दिला गेला असं म्हणतो. मग ही केस त्यावेळेला खूप जणांना काय वाटतं सोशल मीडियामुळे की इथे जज साहेबांनी काहीतरी वेगळंच काम केलं, पण ते माहीत नाही ना की कायद्यात हे बसतच नव्हतं आणि म्हणून मग त्या ठिकाणी निर्णय देताना विषय वेगळा झालेला आहे. तर सोशल मीडियावर एक अर्धवट माहिती असते, डिटेल्स आम्हाला ती केस पूर्ण वाचल्यावरच कळते की घटनाक्रम काय होता, त्याच्यामध्ये कायद्याचे कलम कुठले आले, पुराव्यानिशी काय सिद्ध झालं आणि आजूबाजूचा परिस्थितीजन्य पुरावा काय होता, हे सगळं त्यामध्ये येतं आणि त्यानुसार निर्णय आलेला असतो.
0: तुम्ही आता बोलल्या की कायद्याविषयक ज्ञान नसल्यामुळे किंवा सेक्शन वेगळं सांगतं, घटना वेगळी घडलेली असते, तर समाजामध्ये मूलभूत माहिती काय पोहोचली पाहिजे की ज्याच्याने सर्व जण कायदेविषयक सजग होतील, म्हणजे त्यांना मिसकन्सेप्शन राहणार नाही?
1: आपल्याकडे पूर्वापारपणे सांगत आलेले अर्धवट भरलेली जर घागर असेल तर ती सांडते, तर ते जे अर्धवट ज्ञान आहे ना ते त्रास देतं. कायद्याचं ज्ञान आवडतं सगळ्यांना, पण ते गप्पा मारायपेक्षा त्याच्यावर पूर्ण सखोल व्यवस्थित वाचून घ्यायचंय आणि मग त्याच्यावर आपला प्रतिक्रिया जेव्हा आम्ही देतो किंवा त्या गोष्टीवर काम करतो. कायद्यामध्ये अजून आमच्या शैक्षणिक याच्यात खूप चांगलं आहे की आम्हाला लहानपणीच कॉन्स्टिट्युशनचा आधी अभ्यास दिलेला आहे, म्हणजे आमचे जे महत्वाचे मूलभूत अधिकार कर्तव्ये आम्ही शालेय शिक्षणातच ते केलेले. त्याच्यानंतर आम्ही जसं जसं मोठं होतो तर सध्या बऱ्यापैकी सगळ्याच ग्रॅज्युएशनचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये काही काही लॉ आलेलेच.

0: आणि त्याच्यावरही आम्ही अभ्यास करतो. आणि बाकीच्या ज्यावेळेला आम्ही चर्चा करतो किंवा एखादी घटना घडते त्याच्यावर अभ्यास करतो, तर तो पण मुद्दा आहे. सध्याची यंग जनरेशन जी आहे ही खूप हुशार आहे, कमी वेळेत पटकन समजून घेते. आणि त्यामध्ये जर यांनी या लॉच्या ह्या बारकाव्यांना पाहिलं की अन्याय आम्ही नेमका म्हणतोय, पण मग इथे अन्याय हा जर आहे तर इथे एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला बोलवून घ्यायचं, त्यांच्याशी डिस्कस करायचं, आणि मग त्याच्या बारकाव्यानुसार जर त्याच्यात गेले तर मग त्याच्यामध्ये लुफोल्स कमी राहतील आणि यश पटकन येईल. पण आम्ही काय करतो, एखादी एकदम ग्रुप जमा होऊन जातो, जमाव जमा होतो, आणि त्याच्यामध्ये एक वेगळा म्हणतो एक वेगळा म्हणतो, मग एकमत नाही होत आणि तिथे मग हा कुठेतरी त्रुटी राहून जाते.
1: अशी काही पुस्तकं आहेत का जी तुम्ही रिकमेंड करू शकाल, म्हणजे अगदी खूप नॉलेजेबल पण नाही पण वाचताना समजेलही की कायदा असा वर्क करतो.
0: सध्याच्या याच्यात सगळ्यांना आवश्यक असलेला माहितीचा अधिकार आहे, जो अतिशय प्रसिद्ध पण झालेला आहे, हे पुस्तक पण वाचायला हरकत नाही. त्याच्यानंतर फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे सोशल मीडियावर जास्त वाचायला मिळतात आम्हाला, उदाहरणार्थ हॅरॅसमेंट असेल, हुंडा बळी असेल, किंवा एखाद्याचा खून असेल, हे फौजदारी आहे. तर या फौजदारीमध्ये आम्ही सोशल मीडिया असल्यामुळे आमच्याजवळ मोबाईलवर आम्हाला जर सर्च केलं तर लगेच कायदा येईल, भारतीय न्यायसंहिता, भारतीय साक्ष संहिता, त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे थोडंफार जर आम्ही वाचलं तर आमचा तो ज्ञान पूर्ण होऊन जातं, पूर्ण नाही म्हणणार मी पण एक अंदाज येऊन जातो आणि त्यानुसार मग ते काम करू शकतो.
1: कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणतात, पण तरीही महिला पुरुष तृतीय पंथी आणि बाल यासाठी काही वेगवेगळं काम करतो का कायदा?
0: हो, सगळ्यांसाठी वेगळं काम करतो. प्रत्येकाची मानसिकता पण कायद्याने विचारात घेतली आहे. महिलांना प्रत्येक वेळेला कायदा तयार करताना ही गोष्ट विचारात घेतलेली आहे की ही एक ठिकाणी अबला म्हटलेली आहे, ही स्वतःहून पटकन स्टँड नाही घेणार, सहन करत राहील, आणि म्हणून मग यांना थोडं जास्त प्रोटेक्शन देण्याच्या दृष्टीने कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर दिलंच आहे इक्वॅलिटी, पण तरी पण हुंडाबंदी अधिनियम, कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, असे अनेक वेगळे वेगळे कायदे त्यांच्यासाठी केले. बालमानसिकता वेगळी आहे, मुलं घाबरून जातात, एखादी गोष्ट बोलत नाही, बोलायला पाहिजे पण घाबरून गेलेले असतात, सांगत नाही, आणि न सांगितल्यामुळे मग त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम होतो. आणि म्हणून मग ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट पण या ठिकाणी आलेला आहे, जो बाल मानसिकतेवर काम करतो आणि तशा गाईडलाईन पण त्या ठिकाणी दिल्या आहे. तृतीय पंथी हा विषय पण आहे आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ह्युमन राईट्समध्ये याच्यावर पण बोललेलं आहे आणि त्यांना पण तेवढेच अधिकार दिलेले आहेत. पुरुषांसाठी सध्या ही काळाची गरज आहे की स्पेशलायझेशन करायची वेळ आलेली आहे, तर हळूहळू कायद्यामध्ये तसे जजमेंट्स म्हणेल मी निकाल अनिकालेले की ज्याच्यावर पुरुषावर अत्याचार झालेला आहे, आणि मग निकाल देताना निकालपत्रामध्ये जज साहेबांनी त्यावर आपले मत मांडलेले आणि निर्णय पण दिलेला आहे.
1: खूप चांगली गोष्ट होती आहे. आता महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्या गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये युवकांचा हस्तक्षेप पण खूप आहे, तर समाजात न्यायाची संस्कृती निर्माण करण्यासाठी तरुणांची काय भूमिका असू शकते?
0: तरुणांमध्ये विवेक बुद्धीची जर जास्तीत जास्त वापर करायची सवय लागली सगळ्यांना, योग्य अयोग्य पारखून घेणं, आणि नुसतंच पारखायचं नाही तर जे योग्य आहे जे सत्य त्याच्यानुसार चालायचं आणि त्यालाच मदत करायची, तर आपोआपच हा न्याय सगळीकडे होईल आणि गुन्ह्यांचं प्रमाण पण कमी होईल. गुन्ह्यांचं प्रमाण कमी होताना आम्ही चांगल्या व्यक्ती चांगल्या सवयी वाचनाची सवय जर लावली, त्याच्यावर चर्चासत्र केले, आपोआपच ही एक त्या ठिकाणी परिपक्वता येईल आणि सामाजिक परिस्थिती बदलणं सुरू होईल.
1: तर ही झाली तरुणांची भूमिका, पण परिस्थिती सुरळीत करण्यासाठी पालकांची पण काय भूमिका असावी?
0: सध्याचे पालक आधीची जी पिढी होती त्याच्यापेक्षा हे पालक खूप बदललेले. पूर्वी म्हणजे नुसतं रागाने जरी मुलांकडे पाहिलं तरी मुलगा समजून जायचा, मुलगी समजून जायची की हे चुकीचं, हे करायचं नाही. आज रोजी पालक मुलांसोबत सगळीकडे जातात, माझा तुला सपोर्ट आहे, मी तुझ्यासोबत आहे, मुलांनी ज्याही गोष्टी मागितल्या असतील जवळजवळ त्या सगळ्या देतात, आणि एवढं सगळं करूनही दरी आलेली आहे. आता इथे नेमकं चुकतं कोणाचं आहे? तर मुलांमध्ये पण काही परिपक्वता येणं आवश्यक आहे आणि पालकांनी पण काही गोष्टींमध्ये थोडासा हातचं राखायला पाहिजे. आपला मुद्दा समोरच्याला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथेच कुठेतरी ही कमतरता येते आणि म्हणून मग ही दरी तयार झाली. आधीपासूनच संस्कार आवश्यक आहे, यामध्ये मग फक्तच पॅरेंट्स नाही, पूर्ण नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारांमध्ये येणं जाणं असेल आपोआपच त्या विषयाचा कंट्रोल होतो. एखाद्या छान आध्यात्मिक सारख्या ठिकाणी जर आम्ही जाणार असेल, तसे संस्कार असतील, तर तो पिंडच त्यानुसार तयार होतो आणि यामध्ये मग पालकांना परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटणार नाही. खूप वेळेला काय होतं की

0: त्यासारख्या यंग अॅडल्टसाठी खूप महत्वाच्या आहेत. तुमचा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने खूप खूप आभार.
1: धन्यवाद. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला इथे बोलावलं. माझी लेख उत्कर्षाहीने ही छान इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली, त्यासाठी तुमचे दोघांचेही खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. जागतिक न्याय दिवसासाठी संपूर्ण तरुणाईला एकच संदेश आहे, जो गुरु तेग बहादूरजी महाराजांनी सांगितले की अन्याय सहन करायचा नाही, अन्याय सहन केला की अन्याय करणाऱ्याची हिंमत वाढत असते. त्याच्यामुळे आम्ही आधीपासूनच जी योग्य गोष्टी आहे त्याच्यासाठी जर उभं राहिलो तर अन्याय घडणारच नाही.
0: बरोबर आहे. थँक्यू सो मच. तर श्रोते मित्र मैत्रिणींनो, आपण आता ऐकली ऍडव्होकेट अभया शेळकर यांची जागतिक न्याय दिवसानिमित्त मी म्हणजेच उत्कर्षाने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादरकर्ते होते सुजित बनसोडे. आता वेळ झाली आहे एका गाण्यासोबत तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10:20 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया महेश कांगणे यांची गीतरचना. संगीत शंकर अहसान लॉय यांचं, स्वर शंकर महादेवन यांचा. चित्रपट कट्यार काळजात घुसली.

यानंतर ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातली रचना. हे गीत लिहिलं आहे गुरु ठाकूर यांनी, तर संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी. स्वर आहे श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांचा.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथ्रीकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. ओसीडी हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला वारंवार नको असलेले विचार येतात आणि ती व्यक्ती एकच कृती पुन्हा पुन्हा करत राहते. यामुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात. आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमोल पाथ्रीकर यांना. डॉक्टर अमोल पाथ्रीकर हे मानसोपचार तज्ज्ञ असून गेल्या 16 वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अमोल पाथ्रीकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आज आपण बोलणार आहोत की ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज या विषयावर. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की ओसीडी म्हणजे काय आणि त्याची काय लक्षणं दिसून येतात. बरं,
1: त्याला म्हणतात ऍक्च्युली ऑब्सेसिव कंपल्सिव्ह डिसऑर्डर, याचा शॉर्ट फॉर्म आहे तो ओसीडी. तर याच्यामध्ये दोन पार्ट असतात, ज्याला आपण म्हणतो पहिले ऑब्सेशन म्हणजे त्या ऑब्सेसिव्हचा ऑब्सेशन, आणि दुसरा पार्ट असतो कंपल्शन म्हणजे जो कंपल्सिव्ह मधला त्याच्यामधला जो कंपल्शन पार्ट असतो. तर ऑब्सेशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीबद्दल सतत आपण त्याच्याबद्दल विचार करणं, मग ती क्रिया असो की एखादी इमेज असो किंवा तो एखादा विचार असो, तो विचार सारखा सारखा पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये येतो. आणि तो सारखा सारखा जेव्हा येतो तर त्याच्यासोबत बेचैनी येते, एक प्रकारची भीती येते.

0: निगेटिव्ह थॉट्स येतात, नैराश्य येतं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यासोबत येतात. म्हणजे उदाहरणार्थ जसं आहे की आपल्याला वाटलं की माझ्या हाताला घाण लागलेली आहे किंवा मला इन्फेक्शन होईल, मग त्याच्याबद्दल तो पूर्ण विचार तोच त्याच्या याच्यात राहील. माझ्या हाताला घाण तर नाही लागली, माझ्या पायाला घाण तर नाही लागली आहे, माझ्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन तर नाही झालेलं आहे. किंवा एखादी इमेज असेल किंवा एखादा शब्द असेल तो त्याच्या सारखा डोक्यामध्ये येऊ लागतो, त्याच्या विचारांमध्ये तोच तोच शब्द दिसतो, डोळ्यासमोरची चित्र सारखं दिसू लागतो आणि तो मग परेशान होतो. त्याला वाटतं की मी देवाला 3 वेळा त्याला आपण नमस्कार केला पाहिजे किंवा आपण आरती घेतो देवाची तर 3 वेळाच घेतली पाहिजे, तर एखादा नंबर त्याच्या डोक्यामध्ये बसतो. कधी कधी असे बघितलं गेलंय की एखाद्या देवाबद्दल कुठला तरी घाणेरडा विचार त्याच्या मनात येतो जो की त्याला वाटतो की हा घाणेरडा आहे, आणि त्याच्यानंतर तो विचार त्याला इतका सारखा येतो की त्याच्यानंतर तो बेचैन होतो. त्याला वाटतं की नाही, त्याला गिल्ट फिलिंग पण येते की मी असा विचार का केला. तो बेसिकली एकच विचार पुन्हा पुन्हा सतावणं आणि तो तुमची इच्छा नसताना सुद्धा तो सारखा सारखा येऊ लागतो, त्याला आपण म्हणतो ऑब्सेशन. समजा आता त्याला एक विचार आलाय की मला सारखं सारखं हाताला घाण लागलेली आहे, ती जी बेचैनी तो विचार कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो. जर त्याला सारखं सारखं त्याला वाटू लागलं की माझा हात घाण आहे तर त्याला कंपल्शन काय करेल, तो त्याला थॉट येईल की आता मी हात धुवल, म्हणून तो सारखं सारखं जी क्रिया करतो त्याला आपण कंपल्शन म्हणतो, सारखं सारखं हात धुण्याची. म्हणून ऑब्सेशन आणि कंपल्शन हे दोन बरोबर असतात. त्याच्यात काय होतं की ऑब्सेशन म्हणजे विचार आलं मला दुर्गंधीचा, म्हणून त्याला जी प्रतिक्रिया आहे त्याला आपण कंपल्शन म्हणतो, तो सारखं हात आणि हा विचार जेव्हा जेव्हा त्याला ऑब्सेशन म्हणजे सारखा सारखा विचार येईल तेव्हा तो कंपल्सरी ते सारखं सारखं हात धुवल आणि ती त्याला कंट्रोल पण होणार नाही. फॉर एक्झाम्पल त्याला जर वाटलं की माझा दरवाजाचा खटका मी लावलेला नाहीये किंवा मी स्टोव्ह किंवा गॅसचं खालून बंद केलं नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, हा विचार त्याला सारखं सतावत राहील आणि त्यामुळं सारखं सारखं दरवाजाचा खटका किंवा कुलूप लावलंय की नाही किंवा गॅस शेगडी बंद केली आहे की नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, ही जी क्रिया होती त्याला आपण कंपल्शन म्हणतो. असे हे दोन पार्ट आहेत बघा. म्हणजे ऑब्सेशन त्याला काय करतो की तो थॉट डोक्यात आणतो सारखं सारखं आणि तो थॉट परत कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो.
1: मग याची लक्षणं काय सांगता येतील, सुरू होतंय हे कसं लक्षात येईल?
0: एखादा जो विचार येतो तुमच्या डोक्यामध्ये, इमेज येते किंवा एखादा शब्द येतो, तो तुमच्या डोक्यात तुमची इच्छा नसताना सुद्धा सारखा सारखा रिपीट होतो. तुम्हाला ते कळतंय की ते मला सतावतोय त्रास, पण तरी पण तो माझ्याकडून कंट्रोल होत नाही आणि तो सारखा सारखा येतो तेव्हा म्हणायचं की आता याची लक्षण चालू झालेली आहे. बरोबर, आता ती कमी करण्यासाठी जी क्रिया करायला लागतो ती पण सारखी सारखी जमा होऊ लागते आणि त्याच्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो, त्याचा ताणही वाढतो, त्याला थकवा येतो, पण तरी पण ती क्रिया थांबत नाही तर समजायचं की हे आजाराची सुरुवात झालेली आहे. आणि कसं असतात त्याच्यात प्रकार पण खूप आहे. आता मी जसं एक तर उदाहरण सांगितलं फक्त की माझा हात घाण आहे म्हणून मी हात धुणार, तो विचार जेवढा जेवढा येणार तेवढ्या तेवढ्या वेळेस हात धुणार. तसंच काही लोकांचं पण असतं की समजा एखादा नंबर आला 1, 2, 3 तर मग तेवढ्या तेवढ्या वेळात कंपल्सिव्ह ऍक्ट करणार व्यक्ती की तो सारखं सारखं तेवढ्या वेळा म्हणणार 1, 2, 3, 1, 2, 3 म्हणणार. प्रत्येक गोष्ट त्यांना परफेक्ट करावं वाटते बघा. जसं की जिथल्या तिथं वस्तू ठेवणं हा पण एक ऑब्सेशन आहे बरं का, म्हणजे परफेक्शनिस्ट की एकच गोष्ट सगळी जिकडे तिकडे ठेवणं. पण त्याच्यात काय होतं, आपण सारखं सारखं नीटनेटकेपणा करू लागतो, त्याच्यामध्ये ती वस्तू तिथंच ठेवण्यामध्ये आपण सारखं सारखं चेक करतो. किंवा साधं बेडशीट जर आपल्याला टाकायचं आहे तर त्याचे 4 कोपऱ्या अगदी बरोबर आहेत का, त्याच्यामध्ये काही घडी तर नाहीये बेडशीटवर, ते पण जेव्हा सारखी सारखी क्रिया ते बघितलं जातं परफेक्ट करायला त्याच्यात खूप वेळ जातो. तर हे पण त्याचे काही असे उदाहरणं आहेत बघा.
1: डॉक्टर, की ऑब्सेशन आणि कंपल्शन त्या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे?
0: फरक मध्ये तेच आहे की ऑब्सेशन हा मेंदूकडून येणारा विचार आहे, तो आपल्याला येतोय की ही तुझ्या हाताला घाण लागली आहे, हा फक्त एक विचार असतो जो सारखा सारखा येतो. कंपल्शन म्हणजे काय, याच्यामध्ये क्रिया होती, त्याला तशी प्रतिक्रिया देतो आणि तो पण रिपीटेटेडली करायला लागतो. याच्यामध्ये काय होतं, ऑब्सेशन मध्ये घाण असली म्हणून तो सारखं सारखं हात धुतो, याला कंपल्शन म्हणतो आपण, हे जे सारखं हात धुणे म्हणून आपण त्याला म्हणू की ऑब्सेशन हा फक्त एक थॉट आहे आणि त्या ऑब्सेशनला प्रतिक्रिया आहे ती जी आहे ती कंपल्शन त्याला म्हणतो.
1: डॉक्टर, याच्यामध्ये मग आता लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती त्यांच्या लक्षणांमध्ये काय फरक दिसेल मग आपल्याला?
0: दोन्हीमध्ये जवळपास सारखेच लक्षणं दिसतात. प्रौढ अवस्थेमध्ये काय होतं की त्या व्यक्तीला ते कळतो की मला हा थॉट आहे आणि हा डिस्टर्बिंग थॉट आहे, त्या लक्षात येतं ते. आता लहान मुलं कसे आहेत, ते त्यांना त्याच्याबद्दल माहित नसतं, त्यांना ते काय करतात, तो विचार येतो त्याला ती बेचैनी कमी करण्यासाठी ते सारखी सारखी क्रिया पण करतात. प्रौढ लोक काय करतात की त्यांच्या डोक्यात विचार जरी आला की मला हात घाणे, पण त्यांच्यामध्ये ते कंट्रोल करायचं पाहतात, मग त्या कंट्रोल करण्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप जास्त बेचैनी वाढते कारण ते मनातल्या मनात त्याच्याबद्दल विचार करतात, त्यांना माहित पण असतं, पण ते त्याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. पण मुलांमध्ये ती सहजतेने घडून जाते. प्रौढांमध्ये काय होतं की त्याच्यामुळे ते सारखं त्यांच्या मनामध्ये जेव्हा विचार असतो हे माहित असतं की मी सोसायटीमध्ये गेलो किंवा माझ्या मित्रांमध्ये गेलो तर त्यांच्यासमोर हे दिसून येऊ नये म्हणून ते

0: त्यांच्यापासून अलिप्त राहू लागतात. त्यांच्यामुळे त्यांना तो स्ट्रेस पण येतो, म्हणजे एकलकोंडेपणा वाढतो. तेच मुलं कसे स्वच्छंद असतात, ते प्रतिक्रिया करताना पण दिसतील, ते बाहेर जाताना पण दिसतील, ते खेळतील बागडतील सगळं करतात, म्हणजे त्यांच्यात कंपल्सिव्ह बिहेव्हिअर जास्त दिसतं आणि प्रौढांमध्ये ऑब्सेशन जास्त दिसतं. बाकी दोन्हींमध्ये हे गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये फरक तेवढा एक असतो की कालांतराने त्याचा लक्षणं मात्र दोघांमध्ये पण सारखेच दिसून येतात.
1: डॉक्टर, मग ही ओसीडी होण्यामागची कारण किंवा हा आजार होण्यामागचे रिस्क फॅक्टर काय सांगता येतील आपल्याला?
0: आपल्या मनातले जे विचार आहे, आपण जे वागतो बोलतो विचार करतो किंवा आपला जो स्वभाव आहे, आपलं आनंदी होणं दुःखी होणं, आपला मूड, हे सगळं आहे ना, आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं असतात, त्या रसायनांवरती ते अवलंबून असतात. ते जर रसायनं नॉर्मल असले की आपलं वागणं बोलणं विचार करणं नॉर्मल असतं, पण काही कारण आहेत. जसं एक मेंदूमधलं सिरोटोनिन रसायन आहे, म्हणजे बऱ्यापैकी जर कमी झालं तर ओसीडीचे लक्षणं येतात, म्हणजे हे रसायन कमी झाल्यामुळं त्याचे लक्षणं येतात. मग आता हे रसायन कमी कशामुळं होतं? पहिलं स्ट्रेस, ताणतणाव वाढला, टेन्शन वाढलं, स्ट्रेस वाढलं, तेव्हा तो येतो. किंवा ताण कमी आहे पण मग ताण माझा सतत आहे, म्हणजे माझा स्वभावच झालाय थोडा पहिल्यापासून ताण घेण्याचा, त्याच्यामुळे हे थोडेसे चेंजेस होतात. स्ट्रेस पण त्याच्यामध्ये काय ना, तुमचं अपब्रिंगिंग, लहानपणी कोणत्या घरात झालीये, त्या घराचं वातावरण कसं होतं. युजली असं बघितलं की दोन्ही आई वडिलांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काही मतभेद वाढले किंवा काही भांडणं होत आहेत, तर त्यांच्या मुलांमध्ये हा परिणाम खूप जास्त दिसून येतो. घरामध्ये गरिबी असती किंवा ते कोणत्या घरांमध्ये राहत आहेत ते पण खूप कारणीभूत ठरतात. पण लहानपणापासून मुलांना ते शिकवलं जातं की नीटनेटकेपणा राहणं, स्वच्छता राहणं, पण मग ते सारखं ते त्यांच्या जर डोक्यात बसलं ते काय करतात, त्या गोष्टीकडे खूप जास्त इन्वॉल्व्ह होतात नीटनेटकेपणामध्ये. मग मुलांमध्ये स्वच्छतेबद्दल पण खूप जास्त विचार होतो. मग ज्या घरांमध्ये खूप जास्त नीटनेटकेपणा, त्या मुलांमध्ये पुढे चालून ओसीडीची लक्षणं येण्याचा थोडा दाट त्यांचे चान्सेस असतात. किंवा एखादा असंही पाहिलंय की कंट्रोलिंग पॅरेंट्स असतात, आई आजी आजोबा टाईप, त्यांच्यामध्ये कोणीतरी खूप कंट्रोलिंग असतो, जो घराचा मेन आधारस्तंभ असतो आणि तो सगळं कंट्रोल करतो. तर आता लहान मुलांची मनं कशी असतात की ते असं त्यांना असं फुग्यासारखी कंडिशन नाही झाली पाहिजे की त्याच्यात हवा पण भरायची आहे पण इतकी पण हवा नाही भरायची की तो फुगला पाहिजे. तर सतत त्यांच्यामध्ये प्रेशरमध्ये राहून, ताणतणावात राहून हे लक्षणं जाणवतात. दुसरं, मुलांमध्ये लहान मुलात व्यसनं खूप लवकर चालू झाले, किंवा घरामध्ये जर कोणी व्यसनी असेल त्या व्यसनाचा पण परिणाम होतो, त्या घरातलं वातावरण पण दूषित असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आईला पण ताण राहणार, घरामध्ये वातावरण सतत भांडणं होणार, तिथं आर्थिक टंचाई येणार, त्याच्यामुळे पण त्या मुलं ते सर्व बघत असतात लहानपणामध्ये. मग त्यांच्यामध्ये हे थोडे थोडे लहानपणापासूनच बदल होतात आणि हळूहळू ते वाढू लागतात. पण प्रौढांमध्ये पण नंतर कालांतरीने जेव्हा व्यसन येतात त्याच्यानंतर पण त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणून येतो. दुर्दैव आणि ओसीडी किंवा मानसिक इतर आजार हे थोडे अनुवंशिकपणे, स्पेशली आई वडिलाला बहीण भावाला जर एखादा मानसिक आजार असेल तर मग कुठलाही मानसिक आजार त्याच्यापैकी हा ओसीडी एक आजार होण्याची शक्यता दाट असू शकते. सो ताणतणाव, तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये वाढताय, तुमचं पोषक वातावरण आहे का तुमच्या वाढीला, आणि जर ते पोषक नसेल ते एक कारण, आणि तिसरं तुमचा स्वभाव, चौथं व्यसन, आणि पाचवं अनुवंशिकता, हे सहसा युजली महत्वाची कारण आपण मानतो आणि रिस्क फॅक्टर पण हेच आहेत.
1: डॉक्टर, मग ज्यांना हा आजार झालेला आहे तर अशा व्यक्तींच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होत असतो?
0: आपण पाहिलं की त्याच्याने काय होतं की तो व्यक्ती 30-30 क्रिया करतो. त्याच्यात काय होतं की त्याचा इतका वेळ जातो, म्हणजे काही काही ओसीडीचे रुग्ण असे की ते 2-2, 3-3 तास बाथरूम मध्येच त्यांना आंघोळीलाच लागतात. त्यांना ते कन्फर्मेशन त्यांना ते येतच नाही की माझी आंघोळ झाली आहे. आता त्यांना वाटतं नाही आणखीन मला घाण आहेच किंवा साबण लावायचाच आहे, किंवा मग ते जर टॉयलेटमध्ये गेले तर त्यांना असं वाटतं शौचालय गेले किंवा बाथरूमला गेले त्यांना वाटतं हो झालेलेच नाहीये, मग ते सारखं क्लीन करत बसतात. याच्यामध्ये इतका वेळ जातो, कामाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होतो किंवा मुलांना शाळेत जायला वेळ होतो, त्याच्यामध्ये जी एनर्जी खर्च आहे ती त्याच्याने खूप थकवा येतो, म्हणजे शारीरिक पण येतो आणि मानसिक पण येतो. त्याची कॉन्सन्ट्रेशनची क्षमता कमी होणार, त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होणार, उमजणार नाही तेवढ्या गोष्टी. दुसरं, सतत मन आहे ना बेचैन असतं, कारण तो विचार तुमच्या मनात सारखं येत असतो. ही एकच गोष्ट करणं की असं पाहिलं की ओसीडीच्या व्यक्तीला ते आपण जर जो सारखी गोष्ट रिपीट करतोय त्याच्यापासून जर त्याला आपण दूर ओढलं तर मग त्यांच्यात पण भयंकर चिडचिडपणा वाढतो. त्याचा परिणाम आणखीन काय होतो, त्यांच्या त्या नात्यांमध्ये पण कडवटपणा येतो. आता समजा कोणी नवरा बायको त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला ओसीडी आहे, तर आता तो नवरा म्हणणारा किंवा फॅमिली मेंबर तो पण सफर होतो त्याच्यासोबत, कारण तो रोज बघतोय, त्याच्या डोळ्यासमोर सर्व होत असतो, समजवायचा प्रयत्न करतो पण ते समजत नाही. नात्यांमध्ये पण आपण पाहिलंय की तो कडवटपणा येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओसीडीच्या पेशंटला बरं हे माहीत पडतं की मला हा त्रास आहे, ते त्यांच्यासाठी सर्वात दुःखदायी असतं, कारण त्यांना माहीत असतं की मला हे करायचं नाही, पण तरी पण ते त्यांच्याकडून होतं, ते कंट्रोलच करू शकत नाही, ते अतिशय वेदनादायी असतं. त्याच्याने त्यांच्यामध्ये डिप्रेशन जास्त वाढतं, बेचैनी वाढती, झोपेचे आजार वाढतात, आणि कधी कधी ते वैतागून जातात, त्यांना वाटतं हे आयुष्य जगून फायदा नाही, म्हणजे त्यांना मरण्यापर्यंत विचार येतात, आत्महत्येच्या विचारापर्यंत.

0: त्यांचे विचार वाढतात. सो हे काही त्याचे परिणाम आहेत जे की त्याला शारीरिक थकवा, मानसिक थकवा देतं आणि रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, त्यांच्या अकॅडमिक्समध्ये येतात, जॉबच्या ठिकाणी पण त्यांना, कारण जर ते तर वेळेवर जातच नाहीये किंवा एखादे काम करू लागले तर ते काम सारखं तेच करत बसतील ना, कारण त्यांना ते परफेक्ट करायचं असतं.
1: बरोबर.
0: मग त्या ठिकाणी पण त्याचा परिणाम होतो, म्हणजे सर्वतोपरी ते परिणाम करतात आपल्यावर. मित्र सवंगडी अशा मुलांपासून थोडं दूर राहावं लागतात किंवा मग ते घरातून निघतच नाहीत.
1: डॉक्टर, मग याच्यावर उपचार काय आहेत?
0: आता उपचारामध्ये काय की ओसीडी कसं आहे ना, कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं ग्रेडेशन असतं. आपण जर बोललं तर खूप लोकांना हे ऐकल्यावर वाटेल की अरे हा तो मला पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे परफेक्शनिस्ट असणं हा स्वभाव असू शकतो, ओसीडी हा स्वभाव पण असू शकतो किंवा आजार पण असू शकतो किंवा तो सिरियस पण असू शकतो. म्हणजे जे ग्रेड्स आहेत, तर माइल्ड पासून तर सिव्हिअर ओसीडी पण असतो की आपल्याला वस्तू तिथल्या तिथं नीट नीटकी पाहिजे, किचन माझं चकाचक साफ दिसलं पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. हा स्वभाव असू शकतो पण त्या स्वभावाचा पण त्यांच्यावर ताण येतो. तर त्याच्यामध्ये अशा व्यक्तींनी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं शिकणं गरजेचं आहे आणि किंवा आपण त्याला पहिले काउन्सिलिंग म्हणू, ह्या व्यक्ती कुठे ना कुठे आंतरिक बेचैनी असते त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. ज्या इनिशियल डेज मध्ये काउन्सिलिंग खूप छान वर्क करते, ज्याच्यामध्ये आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असते. कॉग्निशन म्हणजे काय, तर पहिले एखादी गोष्ट जाणून घेणं, जसं माझा कोणता डिस्टर्बिंग थॉट आहे किंवा रिपिटेटिव्ह थॉट आहे त्याच्याबद्दल पहिले स्वतः जाणून घेणं, त्याला आपण कॉग्निशन म्हणतो. आणि त्यानुसार आपल्या वागण्यात आपण बदल करतो, म्हणजे मी ती रिपीट रिपीट क्रिया करावी का नाही करावी किंवा किती करावी याच्यावर कंट्रोल ठेवणं म्हणजे बिहेवियर थेरपी, म्हणजे त्याला आपण म्हणतो मग कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. तर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी खूप छान वर्क करते, त्याला गोळ्यांची गरज लागत नाही. थोडासा आजार वाढलाय ज्याच्यामध्ये आपला थोडा वेळ गेलाय त्याच्यामध्ये मात्र आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे गोळ्या औषध, त्याच्यामध्ये स्पेशली डॉक्टरांच्या सल्ल्याने मानसोपचार तज्ञाकडून. आता मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये काय होतं, सिरोटोनिन नावाचं केमिकल समजा कमी झालं तर आपण सिरोटोनिन वाढवणाऱ्या गोळ्या औषध घेऊ, तर त्या गोळ्या औषध पण खूप फरक आहे. आणि असं पाहिलंय गोळ्या औषध आपण त्या पण जर बरोबर वेळेवर चालू केलं त्याचा रिझल्ट पण दिसून येतो, त्याच्याने चांगले फरक पडतो. किंवा मग काउन्सिलिंग आणि गोळ्या औषध दोन्ही करावं लागतात. अति खूप जास्त प्रमाणात जर वाढलेला आहे म्हणजे ओसीडी, त्याच्यामुळे चिडचिडपणा, डिप्रेशन, अँझायटी खूप वाढलेलं आहे, तर मग त्या अशा रुग्णाला ऍडमिट करावं लागू शकतं. त्याला रिहॅबिलिटेशन करणं, त्याचं गोळ्या औषध काउन्सिलिंग ते पण करत राहणं, म्हणजे त्याला सगळेच मग अप्रोच आपल्याला वापरावं लागतं. तर प्रत्येक ग्रेडला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे, त्यामुळे पहिले पेशंटला समजावून घेणं, त्याला आयडेंटिफाय करणं की त्यानुसार मग त्याची आपण थेरपी त्याला आपण चालू करू शकतो, असे वेगळे प्रकार असतात.
1: मग हे आजार कशा प्रमाणाने मोजलं जाते
0: की त्याच्या लक्षणांवरती? सगळ्यात पहिलं येतं ड्युरेशन. आता याच्यामध्ये ना ड्युरेशन खूप जास्त मॅटर करतं, म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. आणि ते कोणत्याही आजार आलाय, म्हणजे जर साधा ताप आला, त्या तापेला जर आपण लक्ष दिलं नाही, वेळेत काढलं नाही, तर तो ताप त्याच्या मेंदूमध्ये जाऊ शकतो, सिरियस होऊ शकतो. तसंच मानसिक आजारांचं आहे, वेळेत जर ते लक्षणं जर तुम्हाला लवकर आढळले आणि वेळेत जर आपण त्याला लगेच ट्रीटमेंट चालू केली तर थोडक्यातच ते होऊन जातं. पण त्या गोष्टीत वेळ गेला, ते तुमच्या स्वभावात आलं आणि ती गोष्ट सारखी अतिरेक त्याच गोष्टीचा झाला, तर मग मात्र त्यानुसार त्याला आपल्याला मग गोळ्या औषध पण लागू शकतात, त्या पेशंटला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण करावं लागू शकतं. सो बेसिकली यानुसार हे त्याचे थेरपीज आहेत.
1: डॉक्टर, ओसीडी टाळता येतो का आणि तो न होऊ देण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काय बदल करणं गरजेचं आहे? बरं,
0: बरोबर, टाळता येतात. त्याची सुरुवातच पहिले आपण अशी करायला पाहिजे, याच्यात मी थोडस उलटं सांगेल लोकांना की जो खूप जास्त स्वच्छता, म्हणजे त्याचा अतिरेक नको. जसं आपण करतो ना की स्वच्छता असावी, तुम्हाला वाटेल की डॉक्टर असे काय सांगतात की नाही थोडं घाण राहिलं तरी चालेल, किंवा तुमची रूम जी आहे किंवा तुमचं घर आहे थोडं नीट नेटके नसलं तरी चालेल, पण हे खरं आहे. कारण काय होतं, ह्या गोष्टीचा त्या व्यक्तीवर पण परिणाम होतो आणि त्या घरामधल्या राहणाऱ्या बाकी फॅमिली मेंबर्सवर पण त्याचा परिणाम होतो की ती सवय असावी पण त्याचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. आणि त्याच्यामध्ये काही किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काही बदल घडून आणणं गरजेचं. मी पहिले सांगेल की झोप, झोप हा अतिशय महत्वाचा आयुष्याचा भाग आहे. त्यामुळं काय की प्रौढांना मिनिमम 6 ते 7 तास आणि मुलांमध्ये 8 ते 9 तास झोप खूपच गरजेची असते. झोप जर कमी झाली तर मग दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो, मग ते आपल्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही ठिकाणी आपल्याला निगेटिव्हली किंवा नकारात्मक त्याचे परिणाम घडतात. एक सांगेल मी, फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची. कुठल्या ना कुठल्या प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी रोज किंवा काहीतरी खेळ करणं किंवा व्यायाम आपण ज्याला म्हणतो तो खूप महत्वाचा. काय आहे की जे मेंदूमध्ये अजून एक रसायन आहे एंडोर्फिन नावाचं, हे रसायनच फिजिकल ऍक्टिव्हिटीने तयार होतं. त्याचं काम आहे माणसाला आनंदी ठेवणं, आत्मविश्वासी बनवणं, झोप चांगली लागणं. आणि ह्या चांगल्या गोष्टी त्या एंडोर्फिनमुळेच घडतात. आपण ते वागणं, बोलणं, विचार करणं, ते तुमच्या मिनिमम 30 ते 40 मिनिटं कुठली ऍक्टिव्हिटी असेल तर त्याच्याने ते होतं. मग त्याच्यामध्ये चालणं आलं, रनिंग आली, सायकलिंग, स्विमिंग किंवा खेळ खेळणं कोणतं पण आलं. तर युजली मी ऍडवाईस करतो की जी गोष्ट त्या व्यक्ती

0: आवडती, म्हणजे त्याला जर खेळ आवडत असेल तर त्याने क्रिकेट खेळावं, किंवा कोणाला ट्रेकिंग आवडतं पावसाळ्यात जाणे वातावरण सुंदर आहे त्याने ट्रेकिंग करावं, किंवा मग त्याला मॉडरेट वॉक आपल्या लाईफ पार्टनर सोबत एक वॉक केला, डिस्कशन पण होतं, वेळ पण देता येतो आणि आपल्या गोष्टी पण एकमेकांना समजवता येतात. ती ऍक्टिव्हिटी पण मी सांगेल की आपण युजली एखाद्या जर निसर्गात जर केली तर आणखीन चांगलं. कारण काय असतं, पहिला आपल्या मानसिकतेवर सूर्यप्रकाशाचा खूप मोठा रोल आहे, तेवढा सकाळच्या टाइमला जर तुम्ही केलं त्यातल्या त्यात तो ब्राईट लाईटचा फायदा असतो. वातावरणात गेल्यावर ते काय करतात, प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूला आहे ना चालना देते. जसं आपण रस्त्याने चालतोय तर जे आपल्याला हिरवेगार झाडे दिसतात ते आपल्याला डोळ्याद्वारे मेंदूला चालना देतात. जी वाऱ्याची झुळूक असते ते त्वचेद्वारे आपल्याला मेंदूला चालना देतात. पक्ष्यांचा आवाज असतो किंवा पाण्याचा खळखळाट असतो हे सर्व पण कानाद्वारे आपल्याला चालना देतात. असं जर आपण गेलो हिरव्यागार वातावरणात निसर्गामध्ये आपण ते पण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली त्याचा इफेक्ट खूप चांगला असतो. मी तिसरं सांगेल डाएट. चांगलं डाएट जर भेटलं, छोटे छोटे मील पण तुम्ही दिवसातून 3-4 वेळा घेणं, तर त्याच्याने काय की तुम्हाला 24 तास मेंदूला आपला ऊर्जेचा स्रोत मिळतो, त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता पण वाढते. त्यामुळे ते एक करणं मी गरजेचं आहे. मित्रांमध्ये जाणं, शेअरिंग करणं खूप खूप महत्वाचं. असं बघितलं गेलंय की जे मित्रांपासून दूर राहतात किंवा जे एकलकोंडेपण आहे त्यांच्यात मानसिक आजार हा जास्त येतो, आणि जे मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये जातात, फॅमिलीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होतात, समाजामध्ये वावरतात, त्या लोकांमध्ये हा प्रकार कमी असतो. त्यामुळे मी सांगेल तुम्ही जितकं मिक्स व्हाल सगळ्यांमध्ये तेवढं चांगलं. एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे प्रत्येकाने. छंद असणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठंतरी आपली निगेटिव्ह ऊर्जा आपण त्याच्यातून काढतो. मनातले जे निगेटिव्ह थॉट्स असतात, इमोशन्स असतात, त्याला कुठेतरी ती एक वाटचाल त्याला करून देणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे आपण त्याला व्यक्त करतायत. असे काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत की ज्या ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याला आपलं मानसिक आरोग्य जर नीट ठेवलं तर ओसीडी सारखे आजार किंवा इतर पण मानसिक आजार आपल्याला ते थोडे टाळता येऊ शकतात.
1: ओसीडीच्या व्यक्तीला मग समुपदेशन किंवा काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे?
0: जेव्हा सुरुवातीचे लक्षण असतात, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जसं मी म्हणलं त्याला सीबीटी म्हणतो, हा एक खूप चांगला प्रकार. याच्यात काय केलं जातं किंवा जो सारखा सारखा त्याला जो त्रास देणारा विचार आहे त्या विचाराला समजून त्यानुसार आपल्या स्वभावामध्ये किंवा वागण्यामध्ये बदल केला जातो. दुसरं, जी गोष्ट आपल्याला सारखी सतावती आहे, मला वाटतं की मला काहीतरी इन्फेक्शन होईल किंवा मला धास्ती आहे की मला जसं कुत्र्यांचा किंवा प्राण्यांचा केस असतो त्याच्यापासून काहीतरी मला होईल, मी काय करतो मी त्याला की त्या गोष्टीला जास्त एक्सपोजर देतो. हळूहळू का होईना त्या व्यक्तीला त्या जो विचार असेल किंवा ती जी गोष्ट असेल त्याच्यासोबत जास्तीत जास्त टाइम त्यांनी द्यावा, म्हणजे त्या गोष्टीबद्दल त्यांना जी भीती किंवा धास्ती बसलेली ती हळूहळू त्याला कशी कमी करता येते ते आपण करू शकतो. तिसरं, शेअरिंग असतो. बऱ्याच वेळा असं पाहिलेलं आहे की तुमचा एखादा निगेटिव्ह गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली आहे, त्याला त्याचं समाधान भेटत नाहीये, तर ते काउन्सिलिंगमध्ये काय होतं त्याच्यावर चर्चा होती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर काम केलं जातं, आणि तो त्याचा जर ताणतणाव त्याच्या मागचा जो बेसिक रिझन आहे ते जर आपण जर सॉल्व्ह केलं तर स्ट्रेस कमी होतो, आणि स्ट्रेस कमी झालं तर असंही पाहिलं की ते ओसीडीचे लक्षणं पण त्या स्ट्रेस सोबत कमी होऊन जातं. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग आहे, त्यामुळे ओसीडीमध्ये काउन्सिलिंगचा रोल खूप महत्वाचा आहे.
1: अच्छा डॉक्टर, याबद्दल जागरूकता निर्माण करायची असेल तर आपण कोणकोणते उपक्रम राबवू शकतो?
0: आम्ही किंवा माझ्यासारखे बरेच मानसोपचार तज्ञ किंवा काउन्सिलर सुद्धा आजकाल तसे उपक्रम ऑलरेडी राबवत आहेत. कारण ओसीडी किंवा कुठल्याही मानसिक आजाराबद्दल अवेअरनेस जर आपण क्रिएट केलं तरच त्यांना कळेल की हो हे लक्षणं म्हणजे मानसिक आजार असू शकतो. बऱ्याच लोकांना माहित पण नाही की हा आजाराची सुरुवात असू शकते. मग त्यामुळे आम्ही काय करतो, युजली शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जाऊन आहे ना त्याच्याबद्दल आम्ही वर्कशॉप घेतो किंवा त्याच्याबद्दल आम्ही व्याख्याने घेतो. जे मिसकन्सेप्शन आहेत बऱ्याच वेळा ट्रीटमेंट बद्दलचे किंवा हा आजार नाहीये हे फक्त स्वभावाचा भाग आहे याच्याबद्दल जो गैरसमज आहे तो आम्ही युजली मुलांमधला पण नंतर त्या टीचरमधला पण आम्ही युजली तो काढतो. आणि स्पेशली मुलांमध्ये काय होतं, त्यांचा मॅक्झिमम वेळ शाळेत जातो तर ते पेरेंट्स पेक्षा जास्त करून टीचर समोर असतात, त्यामुळे टीचरला पण याबद्दल आम्ही नॉलेज देतो, त्यांना ट्रेन करतो, कार्यशाळा घेतो त्याच्याबद्दल. तसंच आम्ही मुलांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप पण घेतो. तसंच प्रौढांमध्ये पाहिलंय की ते त्यांच्या वर्क प्लेसच्या ठिकाणी पण किंवा इंडस्ट्रीजमध्ये पण ह्या गोष्टी खूप घडतात, मग तिथं पण जाऊन आम्ही कार्यशाळा घेणं किंवा व्याख्यानं देणं याद्वारे आम्ही. आता आज सोशल मीडियाचा पण बराच वापर येतो, मग तिथं आपण त्याच्या रील्स बनवू शकतो किंवा त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स बनवू शकतो, त्या पण सोशल मीडियावर टाकू शकतो, लेख पण लिहितो, किंवा आपण जसं आज आकाशवाणीवर बोलतोय, श्रोत्यांपर्यंत हा मेसेज पण जातो की हो ओसीडी याला म्हणतात किंवा मानसिक आजार असे असतात आणि ते नीट करता येतात जर वेळेस जर त्याला ट्रीटमेंट दिली, त्याचा रिझल्ट पण येतो आणि हळूहळू गोळ्या पण बंद होतात, अर्ली स्टेजमध्ये काउन्सिलिंग पण करता येते, हे आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकतो. मनातून दुःखी असतील, त्यांना ताण येत असेल, स्ट्रेस येत असेल, टेन्शन येत असेल, तर ते बोलून दाखवावं, ऍटलिस्ट ते मनात दाबून नका ठेवू. शेअर केल्याने ऍटलिस्ट त्याची तीव्रता समोरच्याला पण कळून येईल आणि तुमचं मन पण हलकं होईल आणि ज्यानुसार

आदलीला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरं ते श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्थ भारत हा आरोग्यविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
2: श्रोतेहो रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: संध्याकाळचे 6:55 आणि 6 सेकंद झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी ठीक 7:00 वाजता ऐकूयात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
4: आणि मी रेवा।
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
8: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
9: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात।

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत

0: ते तरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. भारतात पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता
0: हूं. शक्षित शाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूं.
0: ही रेल्वेगाडी

10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे. उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण पवार यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या लोकार्पणाच्या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राज्यात नदीजोड प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहेत. जलसंपदा विभागानं यासंदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिह जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वेव्सची पुढची आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. निष्क्रिय इच्छामरण आणि लिव्हिंग विल म्हणजे रुग्णानं भविष्यातल्या उपचारांबाबत दिलेली आगाऊ सूचना यांच्याशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम वैद्यकीय मंडळे स्थापन करण्याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारनं निश्चित केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं आज जाहीर केला. चालू वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत अमरावती विभागात एकूण 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या काळात सर्वाधिक 128 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. अकोल्यात 80, अमरावतीत 76, बुलढाण्यात 69 आणि वाशिम जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 82 आत्महत्या जून महिन्यात झाल्या. यापैकी 144 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर 88 प्रकरणे अपात्र ठरली असून 183 प्रकरणांची चौकशी सुरू आहे असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं पहिलं गोल रिंगण आज इंदापूरमधील बेलवाडी इथं वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकी इथं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कालचा तरडगावचा मुक्काम आटपून फलटण मुक्कामी दाखल होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या नीट यूजी

परीक्षेत पुण्याची श्रावणी कुदळे हिने संपूर्ण देशात 5वा क्रमांक पटकावला आहे. बारामती तालुक्याची रहिवासी असलेल्या श्रावणीनं 720 पैकी 710 गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 11,21,000 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत पात्र ठरले आहेत. बँका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या समभागांमध्ये झालेल्या तेजीच्या बळावर देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. SIR अर्थात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांच्या निमित्तानं काही दिशाभूल करणारे संदेश व्हॉट्सअपवर येत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये, तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क घेतलं जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारांनी केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती किंवा प्रत्यक्ष गृहभेटी देणारे BLO, AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं आज सकाळी आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली. गटशिक्षण अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाजमाध्यमांवर ठेवला होता. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी आग्रहात.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार

0: 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा. श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
3: देव अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात या गीताचा 125 वर्षपूर्ती उत्सव साजरा होत आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये देशभरात एकूण 4 टप्प्यात वंदे मातरम विषयक विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांचं आयोजन केलं जात आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने नुकतंच दिनांक 15 जुलै रोजी वंदे मातरम राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक रंगभूमी संदर्भात भारतीय रंगपरंपरेला महत्वाचं स्थान आहे. नाट्यशास्त्राचा भक्कम पाया आणि अभिजातता, परंपरा, लोकसंस्कृती आणि नवविचारांनी भारतीय रंगभूमी शतकानुशतकं समृद्ध झाली आहे. रंगभूमीवरच्या या सर्व प्रवाहांना एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र आणणाऱ्या या राष्ट्रीय उत्सवाविषयी माहिती सांगत आहेत संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष आणि नृत्य कलाकार डॉ संध्या पुरेचा.
1: महाकवी कालिदास जयंती आणि वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2026 अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या संपूर्ण भारतभर पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाला देशभरातील कलाकार, प्रेक्षक आणि सांस्कृतिक संस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या महोत्सवा मागील आमची संकल्पना अतिशय स्पष्ट होती, रंगमंचाच्या माध्यमातून राष्ट्र जागरण. आजच्या तरुण पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात वीरांचे योगदान आणि वंदे मातरमचा राष्ट्रीय भाव यांची कलात्मक ओळख करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी 150 हून अधिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. 39 पेक्षा अधिक भारतीय भाषा आणि बोलीमधून सादर झालेल्या या नाटकांमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. 4000 हून अधिक कलाकार आणि 150 पेक्षा अधिक सांस्कृतिक संस्था या महोत्सवात सहभागी झाल्या. या महोत्सव

0: उत्सवाची आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्वसमावेशकता. त्यात लोकनाट्य, पारंपरिक रंगभूमी, आधुनिक नाट्य, संगीत नाट्य, पथनाट्य, बाहुली नाट्य, मूक नाट्य आणि विविध नाट्य प्रकारांचा समावेश करण्यात आला. शालेय विद्यार्थी, दिव्यांग कलाकार, ट्रान्सजेंडर कलाकार आणि समुदाय नाट्य गट यांनीही उत्साहाने यात सहभाग नोंदवला. कला ही सर्वांसाठी आहे हा संदेश या महोत्सवातून प्रभावीपणे दिला गेला. महाराष्ट्रापासून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, काश्मीर, लडाख, अंदमान निकोबार, लक्षद्वीप पर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात हा महोत्सव पोहोचला. प्रत्येक राज्याने आपल्या स्थानिक रंग परंपरेतून वंदे मातरमचा आशय मांडला. कुठे लोकनाट्याची ताकद दिसती तर कुठे आधुनिक रंगभाषा, कुठे संगीत प्रधान नाट्य होतं तर कुठे स्थानिक लोककला आणि प्रादेशिक इतिहास याचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. हीच भारताच्या सांस्कृतिक वैभवाची खरी ओळख आहे. देशभरातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, साहित्यिक, ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रशासकीय अधिकारी विविध ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी कलाकारांचे मनापासून कौतुक केले आणि हा महोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा एक प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळा असल्याचे गौरवोद्गार काढले. माझ्यासाठी हा महोत्सव केवळ कार्यक्रम नव्हता तर एक राष्ट्रीय सांस्कृतिक चळवळ होती. हजारो तरुण कलाकारांच्या डोळ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत, रंगमंचावरून व्यक्त होणारा भारताचा आत्मा आणि विविधतेतून उमटणारी एकतेची भावना पाहणे हा अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण होता. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देशभरातील सर्व कलाकार, सर्व दिग्दर्शक, तंत्रज्ञ, स्वयंसेवक, राज्य सरकार, सांस्कृतिक संस्था, प्रेक्षक आणि संगीत नाटक अकादमीच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी मिळून सिद्ध केले आहे की भारतीय रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर राष्ट्रनिर्मिती, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन आहे.
1: श्रोते हो, जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वंदे मातरम हे गीत क्रांतिकारकांचं मुख्य घोषवाक्य आणि प्रेरणास्थान बनलं होतं. ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम या दोनच शब्दांनी देशवासियांच्या हृदयात गुलामगिरीविरुद्ध लढ्याची आग पेटवली. वंदे मातरम गीताची निर्मिती आणि त्याच्याशी निगडीत इतिहास जाणून घेऊया सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संस्कृती शिक्षण शाळेचे प्रभारी संचालक डॉ गौरव गाडगीळ यांच्याकडून.
2: वंदे मातरम या काव्याला 150 वर्ष पूर्ण झाली. हे काव्य जरी 1875 सुमारास लिहिलं असलं तरी याला प्रसिद्धी मिळाली बंकिमचंद्रांच्या कादंबरी आनंद मठ च्या माध्यमातून. त्याकाळी साक्षरता कमी असल्या कारणामुळे हे काव्य एका विशिष्ट समाजापर्यंत सीमित राहिलं. त्याला लोकप्रसिद्धी मिळावी आणि देशप्रेमाची भावना व सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उदय व्हावा या कल्पनेंनी गुरुदेव रवींद्रनाथ टगोरांनी या काव्याला देस रागात चाल लावली व याचं सादरीकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्त्या अधिवेशनात 1896 केलं. गंमत म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहीमतुल्ला सयानी होते. रहीमतुल्ला सयानी यांचे नातू म्हणजे प्रसिद्ध आकाशवाणी प्रसारक अमीन सयानी. जेव्हा बंगालची फाळणी करण्यात आली, साल होतं 1905, तेव्हा बंगालच्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन हे ठरवलं की या फाळणीचा विरोध करणं आवश्यक आहे आणि या इंग्रजी निर्णयाचा आणि फाळणीचा विरोध हा केवळ पत्रांच्या माध्यमातून न करता एका आंदोलनाच्या माध्यमातून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काळ आणि वेळ बदललेली आहे आणि याच एक नाव जे होतं ते होतं गुरुदेव रवींद्रनाथ टगोर यांचं. टगोरांनी इतर बंगाली नेत्यांबरोबर या फाळणीचा विरोध करायचं ठरवलं. आत्मशक्ती, स्वदेशी आणि देश प्रेमासाठी गोळा झालेल्या या तमाम मंडळींनी एक मत ठरवलं की आपल्या राष्ट्रवादी विचारधारेचा पाया ही आपली संस्कृती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या आंदोलनाची घोषणा वंदे मातरमनी झाली. अरबिंदो घोषांनी म्हटलं की वंदे मातरम ही केवळ एक घोषणा किंवा घोषवाक्य नसून हा एक राष्ट्रमंत्र आहे. पुढे अरबिंदो घोष वंदे मातरम या सुप्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि देशासाठी आपलं सर्वस्व समर्पण करण्याची प्रेरणा देत असत. जेव्हा देशात वंदे मातरमचा मंत्र हा विभिन्न ठिकाणी म्हटला जात होता तेव्हा वंदे मातरमला जागतिक स्तरावर नेण्याचं काम हे मॅडम भिकाजी कामांनी केलं. वर्ल्ड सोशलिस्ट कॉन्फरन्सची स्टुटगार्डला 1908 साली संपन्न झाली होती, तेव्हा भारतीय तिरंगा त्यांनी

0: फडकावला आणि त्या तिरंग्याच्या केंद्रस्थानी जे शब्द होते ते शब्द होते वंदे मातरम. पुढे गांधींच्या काळात सुद्धा वंदे मातरमचं घोषवाक्य प्रयोगात राहिलं, पण 1930 दशकात त्याचा विरोध हा मुस्लिम लीगच्या नेतृत्वाकडनं झाला. सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीत आणि रवींद्रनाथ टगोरांच्या सल्ल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने वंदे मातरम गीताची पहिली दोन कडवी स्वीकारली. जसं जसं स्वातंत्र्य जवळ यायला लागलं तसं तसं लोकभावनांना एक नवीन दिशा मिळायला लागली. 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं सुप्रसिद्ध भाषण सगळ्यांना ठाऊक आहे, पण खूप कमी लोकांना माहिती असेल की त्या भाषणा अगोदर सुचेता कृपलानींनी वंदे मातरम हे गायलं होतं आणि त्या अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमनीच झाली होती. एवढंच नाही तर 15 ऑगस्ट 1947 पहाटे आकाशवाणीने भारत राष्ट्राच्या स्वतंत्रतेची सुरुवात पंडित ओमकारनाथ ठाकूरांनी संपूर्ण वंदे मातरम या गीताने केली. ज्या वंदे मातरमनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, जे वंदे मातरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग होतं, त्याच वंदे मातरम गीताने स्वतंत्र भारताच्या प्रवासाची सुरुवात झाली.
1: वंदे मातरम देशभक्तीची भावना या संकल्पनेतून झालेल्या या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात देशातल्या विविध भाषांमधून नाट्यकृती सादर झाल्या. यात अर्थातच संस्कृत भाषेचाही समावेश होता. मुळात वंदे मातरम हे गीत उच्च संस्कृतमय बंगाली भाषेतच लिहिलेलं आहे. मुंबईतल्या एका नाट्यसंस्थेनं माता भूमीही वंदे मातरम हे संस्कृत नाटक यानिमित्त सादर केलं. यामागची संकल्पना आणि सादरीकरण याविषयी सांगतायत संस्कृतचे प्राध्यापक आणि नाट्यकृतीचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर प्रसाद भिडे.
2: भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी यांच्यातर्फे 15 जुलै 2026 देशभरात 150 वेगवेगळ्या ठिकाणी वंदे मातरम या गीताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रस्तुती झाल्या आणि त्यात संस्कृत भाषेत एक नाट्य प्रस्तुती करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. यासाठी तयार असलेली नाट्यसंहिता कुठे मिळाली नाही, त्यामुळे नवीन नाट्यसंहिता लिहिण्याची आवश्यकता होती. आणि दुसरं म्हणजे संस्कृत रंगमंचावरती नवनवीन आजच्या काळानुरूप प्रयोग झाले पाहिजेत असा सुद्धा माझा विचार असल्यामुळे मुद्दाम एक नवीन नाट्यसंहिता लिहिली. वंदे मातरम या गीताचा इतिहास जेव्हा मी ऐकला तेव्हा मला त्यात दोन गोष्टी जाणवल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की नाटकाचा जो नायक असतो त्याचा जसा एक प्रवास असतो कथानकात, तसा वंदे मातरम या गीताचा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक प्रवास आहे. त्यामुळे एक नाट्यकथा अशी लिहिता येऊ शकते ज्यात वंदे मातरम हे गीत हाच नायक आहे. दुसरी गोष्ट अशी की वंदे मातरमच्या संदर्भात ज्या घटना घडल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, नाट्यशास्त्राच्या परिभाषेत आपण त्यांना नाट्य छलित म्हणू शकतो अशा प्रकारच्या त्या घटना आहेत. म्हणजे अत्यंत अनपेक्षित असा काहीतरी एखादा ट्विस्ट येणे, तसे ट्विस्ट मी हेरले त्या सगळ्या इतिहासातले. आणि त्या अनुषंगाने नाट्यशास्त्रात जसे एपिसोड्स केले जातात एखाद्या कथानकाचे, तसे एपिसोड्स तयार केले. आता हे सगळे एपिसोड्स तयार केल्यानंतर वंदे मातरम या गीताचा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीशी असलेला सांधा आणि त्याचा वर्तमानाशी असलेला सांधा हे या कथावस्तूत यावेत असं मला वाटलं. त्या दृष्टीने आपल्या वैदिक साहित्यामध्ये भूमी ही आपली माता आहे आणि मनुष्य हा तिचा पुत्र आहे असे जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते सगळे संदर्भ शोधले आणि एका प्रास्ताविकासारखे या कथानकाला जोडले. त्यातून एक सूत्रधार हे पात्र तयार झालं, जो सूत्रधार आपल्याला वैदिक काळात नेऊन आधी मुळात बसवतो आणि तिथून तो स्वातंत्र्य समरापर्यंत आणतो त्याच्या निवेदनाच्या माध्यमातून. एक भाण अशा प्रकारचं उपरूपक असतं ज्यात एकच निवेदक एक गोष्ट सांगत जातो, तसा या नाटकामध्ये एक निवेदक एक गोष्ट सांगत जातो आणि ती गोष्ट सांगता सांगता तो काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती थांबतो आणि तिथे असलेल्या पात्रांशी बोलतो. म्हणजे तो कधी अथर्ववेदातल्या ऋषीशी बोलतो, कधी रवींद्रनाथ ठाकूरांशी बोलतो, कधी अरविंद घोष यांच्याशी बोलतो, कधी सुचेता कृपलानींशी बोलतो. अशा पद्धतीने त्यात नाट्य आणलं आणि त्यातून एक अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची अशी वंदे मातरमशी संबंधित नवीन नाट्यरचना, नवीन नाट्यसंहिता लिहिली. त्याची प्रस्तुती करण्यासाठी म्हणून सुद्धा पुन्हा एकदा आपली नाट्यशास्त्राची जी परंपरा आहे तिचा आधार घेतला. नाट्यशास्त्र असं म्हणतं की गीतम शय्या ही नाट्यस्य, म्हणजे संगीत

0: गीत हा कुठल्याही प्रस्तुतीचा आधार असतो असं नाट्यशास्त्र सांगतं. त्यामुळे जे एपिसोड्स लिहिले होते ते सगळे एपिसोड्स हे संगीताच्या माध्यमातून जोडले. संगीत म्हणजे काय तर वंदे मातरमचीच वेगवेगळी कडवी वेगवेगळ्या रागांमध्ये बांधली आणि नुपूर गाडगे यांनी ती अतिशय समर्थपणे सादर सुद्धा केली. ते करत असताना पुन्हा एकदा इतिहासाशी प्रामाणिक राहिलो की रवींद्रनाथ ठाकूरांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते देश रागात होतं. त्यानंतर नभोवाणीवरून 15 ऑगस्ट 1947 ला पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते काफी रागात होतं. ते राग आम्ही तिथे तिथे ठेवले आणि मग संकेतानुसार शेवट करत असताना जे शेवटचं कडवं आहे ते मुद्दाम भैरवीत ठेवलं. त्यामुळे लोकांना एक नाटक आपण बघितलंय याचा आनंद मिळाला. अशा पद्धतीने त्या नाटकाची रचना करत असताना विचार मी केला होता. आम्हाला मुळात अतिशय कमी वेळ मिळाला होता पण तो कमी वेळ मिळाल्यामुळे असेल बहुधा, पण आमच्याकडून एक चांगलं काम घडलं.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन उमा रायकर.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 26 आषाढ शके 1948 अर्थात 17 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया पॉली हाऊसमधील काकडी लागवड याविषयी वैष्णवी डोळस यांची मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आज ऐकूयात पॉली हाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, काकडी हे एक महत्वाचं भाजीपाला पीक असून त्याला वर्षभर चांगली बाजारपेठ उपलब्ध असते. ताजी काकडी सॅलेड तसंच विविध खाद्यपदार्थांमध्ये तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्यामुळे या पिकाला नेहमीच चांगली मागणी असते. पारंपरिक पद्धतीनं खुल्या शेतात काकडीची लागवड केली जाते, मात्र हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, गारपीट, जास्त तापमान, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत पॉलीहाऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी पर्याय ठरला आहे. पॉलीहाऊस म्हणजे प्लॅस्टिक फिल्मनं आच्छादित केलेली संरक्षित शेतीची एक प्रगत पद्धत होय. संरक्षित शेती ही आधुनिक कृषी तंत्रज्ञानातील एक महत्वपूर्ण संकल्पना असून तिच्या माध्यमातून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं तापमान, आर्द्रता, प्रकाश, फर्टिगेशन तसंच सिंचनाचे प्रभावी नियंत्रण करता येतं. त्यामुळं वर्षभर उच्च गुणवत्तेच्या भाजीपाला पिकांचं उत्पादन घेणं यात शक्य होतं. पॉलीहाऊसमध्ये काकडी हे सर्वाधिक यशस्वीपणे लागवड केलं जाणारं पीक असून कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारं आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक म्हणून ओळखलं जातं. या तंत्रज्ञानामुळं उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि बाजारपेठेत उत्पादनाला चांगला दर मिळतो. तर जाणून घेऊया पॉलीहाऊसमध्ये काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम. डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम या सहाय्यक प्राध्यापिका आहेत उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आज आपल्या शेतकरी बांधवांना आपण पॉलीहाऊस मधील घेतल्या जाणाऱ्या काकडी लागवड या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की काकडी पिकासाठी हवामान आणि जमीन ही कशी असावी?
1: तर सर्वप्रथम काकडी हे उष्ण हवामानातील पीक आहे. काकडीच्या यशस्वी उत्पादनासाठी आपल्याला जे दिवसाचं तापमान लागणार आहे ते शक्यतो 22 ते 28 डिग्री सेल्सिअस असावं आणि रात्रीचं जे तापमान लागणार आहे ते 18 ते 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणे अनुकूल ठरते.
0: बर.
1: नियंत्रित वातावरणामुळे झाडांची वाढ, फुलधारणा आणि फळधारणा चांगली होते. अतिथंडी किंवा अतिउष्ण तापमानाचा पिकाच्या वाढीवरती आणि उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान कमी असेल तर झाडांची वाढ मंदावते.
0: बर.
1: तर 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान जास्त असेल तर काकडीची फुले गळू शकतात आणि फळांमध्ये कडवटपणा देखील येऊ शकतो.
0: अच्छा.
1: तर जमीन म्हणाल तर जमीन जी आहे ती चांगला निचरा होणारी असावी, भुसभुशीत असावी, जमीन सुपीक असावी आणि त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांनी ती जमीन समृद्ध असावी.
0: अच्छा.
1: जमीन निवडताना आपण मध्यम ते हलक्या प्रकाराची किंवा लालसर गाळाची जमीन अधिक उपयुक्त मानली जाते. जमिनीचा सामू जो आहे तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. शक्यतो पाणी साचणारी अतिशारयुक्त किंवा अति आम्लयुक्त जमीन टाळावी, कारण त्यामुळे मुळांची वाढ खुंटून रोगांचा प्रादुर्भाव जो असतो तो वाढू शकतो. लागवडीपूर्वी सेंद्रिय खते, अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास पीक निरोगी राहते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
0: अच्छा. म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये जर का आपण हे पीक घेतलं तर आपल्याला उत्पादनाची गुणवत्ता पण मिळते आणि उत्पादनात वाढ देखील दिसून येते. पॉलीहाऊसमध्ये जेव्हा आपण काकडी घेणार आहोत तर त्यासाठी योग्य वाणाची निवड देखील फार महत्वाची आहे. तर पॉलीहाऊसमध्ये घेतल्या जाणाऱ्या काकडीच्या लागवडीसाठी योग्य वाणाची निवड ही कशी करावी?
1: पॉलीहाऊसवरील प्लास्टिक फिल्म आणि कीटक प्रतिबंधक जाळीमुळे मधमाशा किंवा इतर परागीकरण करणारे जे कीटक असतात ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाही.
0: बर.
1: परिणामी पार्थिनोकार्पिक नसलेल्या जातींमध्ये योग्य परागीकरण होत नसल्याने फळे जी लागतात काकडीला ते विकृत होतात.
0: बर.
1: किंवा अपेक्षित फळधारणा होत नाही. तर अशा वेळी पॉलीहाऊसमध्ये काकडी लागवडीसाठी प्रामुख्याने पार्थिनोकार्पिक संकरित वाणांची आपण निवड करतो.
0: बर.
1: या जातींमध्ये जी फळधारणा होते ती परागीकरणाशिवाय होते.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळे त्यांची जी फळं असतात त्यामध्ये बिया नसतात आणि एक समान दर्जाचे आपल्याला फळे मिळतात. तर वाण निवडताना आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे प्रत्येक पेरावरती आपल्याला एक फळ देणारं वाण हवंय की प्रत्येक पेरावरती आपल्याला अनेक फळं देणारं वाण हवंय हेही आपण ठरवायचं आहे प्रथम.
0: बर.
1: तर वाणांची निवड करताना त्यांची उत्पादन क्षमता, रोग व किडीविरुद्ध प्रतिकार शक्ती, फळांचा आकार, रंग, गुणवत्ता तसंच बाजारपेठेत त्यांची काय मागणी आहे या गोष्टींचाही आपण विचार करायला हवा.
0: अच्छा,
1: पॉलीहाऊस लागवडीसाठी जे मार्केटमध्ये वाण सुद्धा आहेत त्यामध्ये मल्टीस्टार, हिल्टन, कियान, इस्माईल, किंग स्टार, कॅप्टन स्टार, सिल्वर क्राऊन, फिएस्टा या संकरित वाणांचीही आपण निवड करू शकतो.
0: अच्छा, या वाणांना आता जरा जास्त मागणी आहे असं आपण या ठिकाणी नमूद करत आहात. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील बेड तयार करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वप्रथम जेव्हा आपण पॉलीहाऊस मध्ये बेड तयार करणार आहोत त्यासाठी जी आपण माती निवड करणार आहोत त्या मातीचे सर्वप्रथम आपण निर्जंतुकीकरण करणे खूप गरजेचे आहे. निर्जंतुकीकरण केल्यामुळे मातीजन्य रोग व कीटकांचा प्रादुर्भाव जो असेल तो कमी होण्यास मदत होते.
0: बर,
1: निर्जंतुकीकरणासाठी आपण सॉइल सॉलरायझेशन करू शकतो किंवा काही केमिकल्स असतात त्याचाही आपण वापर करून निर्जंतुकीकरण करू शकतो. त्यामध्ये फॉर्मॅलिन, मिथाईल ब्रोमाइड या केमिकल्सचा आपण वापर करू शकतो.
0: अच्छा,
1: काकडी लागवडीसाठी आपण पॉलीहाऊसमध्ये गादी वाफे तयार करायचा आहेत.
0: हो,
1: तर या गादी वाफ्यांसाठी जी जमीन असणार आहे तिचा निचरा चांगला होणारी जमीन आपण निवडायची आहे. गादी वाफ्यावरती काकडी लावल्यामुळे मुळांची वाढ जी असते ती जोमदार होते आणि पाणी व अन्नद्रव्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन आपल्याला करता येते. सामान्यतः जे आपण गादी वाफे बनवणार आहोत त्याची रुंदी जी आहे ती 1 मीटर असावी, त्याची उंची जी आहे ती 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि त्याची लांबी जी असेल ती आपल्याकडे उपलब्ध जागेनुसार आपण ठरवू शकतो.
0: बर,
1: हे जे आपण 2 गादीवाफे बनवणार आहोत 2 गादीवाफ्यांमध्ये साधारणतः आपल्याला 50 सेंटीमीटर एवढ्या अंतर ठेवायचं आहे ज्यामुळे आपल्याला जी मशागतीचे कामं करायचे आहेत ते आपल्याला सुलभ होतील.
0: अच्छा,
1: गादे वाफे तयार करताना जमिनीमध्ये आपल्याला चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत तसेच इतर सेंद्रिय पदार्थ आपण योग्य प्रमाणात मिसळावायचे आहेत. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारेल तसेच मुळांच्या वाढीस पोषक वातावरणही निर्माण होईल. त्यानंतर गादी वाफ्यांवरती आपण ठिबक सिंचन प्रणाली बसवावी. ठिबक सिंचनामुळे पिकांना आवश्यक तेवढेच पाणी आणि विद्राव्य खते थेट मुळांजवळ देता येतात. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि अन्नद्रव्यांचाही कार्यक्षम वापर होतो. ठिबक लाईन बसवल्यानंतर बेडवरती आपण सिल्वर, ब्लॅक किंवा काळ्या रंगाचा प्लास्टिक मल्चिंगचा पेपर अंथरून घ्यायचा आहे. मल्चिंगमुळे तणांचे नियंत्रण होते आणि जमिनीतील आर्द्रताही टिकून राहते. मातीचे तापमान संतुलित राहते आणि फळांची गुणवत्ताही सुधारते.
0: अच्छा, पॉलीहाऊसमध्ये जेव्हा गादी वाफा तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. जसं आपण म्हणाला तसं मातीची निवडच फार महत्वाची आहे. त्यानंतर त्या गादी वाफ्याचं अंतर, उंची आणि रुंदी ह्या देखील प्रमाणात असले पाहिजे आणि मशागतीची कामं आपल्याला करता येईल अशा पद्धतीने हे गादी वाफे आपले तयार केले गेले पाहिजे. ठिबक सिंचन प्रणाली जर का आपण बसवणार असू तर त्यासाठी देखील आपल्याला नियोजनबद्ध असं काम या ठिकाणी करायचं आहे. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की रोपवाटिका व्यवस्थापन आणि पुनर्लागवड या दोन्ही गोष्टी आपल्याला या काकडी लागवडीमध्ये करायच्या आहेत तर हे कसं केलं पाहिजे?
1: जेव्हा आपल्याला कुठलेही पीक लावायचं असेल त्याच्या लागवडीसाठी आपण प्रथम निरोगी व जोमदार रोपे तयार करणे अत्यंत महत्वाचं असते. तर जेव्हा आपल्याला काकडीची रोपे तयार करायची आहेत त्यासाठी आपण कोकोपीट आणि सेंद्रिय खत वापरून भरलेल्या प्रोट्रेमध्ये बिया लावायचा आहे. बिया लावताना प्रत्येक कप्प्यामध्ये आपण 1 बी लावायचे आहे. जेव्हा तापमान 25 ते 28 डिग्री सेल्सिअस एवढं असते तेव्हा साधारणपणे 3 ते 4 दिवसांमध्ये बिया रुजतात. त्यापेक्षा कमी तापमान जर असेल तर उगवण क्षमता जी असते बियांची ती मंदावते आणि रोपे देखील असमान उगवतात. जेव्हा रोपांना 2 ते 3 खरे पानं येतात त्यावेळी ती रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. साधारणपणे बी लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनंतर रोपे लागवडीसाठी तयार होतात.
0: बर,
1: आता ही तयार झालेली रोपे आपण बनवलेल्या गादी वाफ्यांवरती आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर लावताना आपण 2 रोपांमधील अंतर 50 ते 60 सेंटीमीटर एवढे ठेवायचे आहे.
0: बर,
1: त्यामुळे झाडांना पुरेशी हवा आणि प्रकाश मिळतो.
0: अच्छा,
1: किंवा आपण गादी वाफ्यावरती 2 ओळींची नागमोडी पद्धत देखील वापरू शकतो. प्रत्येक वाफ्यावरती आपण 2 ओळींमध्ये 1 रोप 1 आड 1 असे लावून घेतो. या पद्धतीमध्ये रोपांमध्ये आपण 40 ते 50 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवतो. या पद्धतीने जर आपण रोपे लावले तर प्रति एकर सुमारे 10,800 रोपे बसतात.
0: बर,
1: पुनर्लागवड करताना रोपांना धक्का बसू नये म्हणून आपण शक्यतो संध्याकाळी किंवा ढगाळ दिवशी त्यांची पुनर्लागवड करतो.
0: अच्छा.
1: लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यायचं आहे.

0: अशा दर्जेदार रोपांच्या लागवडीमुळे पिकाची सुरुवातीची वाढ जी आहे ती चांगली होईल आणि अधिक उत्पादन मिळण्यास आपल्याला मदत होईल.
1: बर, म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन सुरुवातीला करायचं आहे आणि जेव्हा या रोपांना 2 ते 3 खरी पाणी येतील त्यावेळी त्याची पुनर्लागवड करणार आहोत. आणि ही पुनर्लागवड करताना देखील आपण काळजी घेणार आहोत, त्याचं अंतर 50 ते 60 सेंटीमीटर असलं पाहिजे, 2 ओळीमध्ये अंतर असलं पाहिजे. नागमोडी पद्धतीचा वापर करणार असू तर 1:1 सरीचा वापर करणार आहोत आणि रोपांमध्ये 40 ते 50 सेंटीमीटर अंतर ठेवून प्रति एकर सुमारे 10,800 रोपं आपल्याला यासाठी आवश्यक आहेत. मॅडम, जेव्हा आपण पॉलीहाऊसमध्ये काकडीची लागवड करणार आहोत त्यावेळेला त्याचं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचं महत्व फार वेगळं येतं, तर हे कशा पद्धतीने याचं नियोजन करावं पाणी आणि खताचं व्यवस्थापनाचं?
0: सर्वात प्रथम तर आपण पुनर्लागवड केल्यानंतर जे सुरुवातीचे काही दिवस असतील तेव्हा आपण हलके पाणी द्यावे. पिकाच्या वाढीच्या, फुलोरा किंवा फळधारणेच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज ही वाढत असते, त्यामुळे हवामान, जमिनीतील ओलावा आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन आपण पाण्याचे नियोजन करावे. खरीप हंगामामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे अतिरिक्त सिंचन टाळावे, तर उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार दररोज सिंचन द्यावे. सामान्यतः काकडी या पिकाला दररोज सुमारे 1 लिटर एवढे पाणी लागते. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट मिसळावे. खत व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारी खते ठिबकद्वारे म्हणजेच फर्टिगेशन मेथडने द्यावेत. पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा संतुलित पुरवठा करणे आवश्यक असते. सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रोजनयुक्त खते, फुलोरेच्या काळात फॉस्फरस आणि फळधारणेच्या काळात पोटॅश खते अधिक प्रमाणात द्यावीत. याशिवाय कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट तसेच झिंक, बोरॉन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये वेळोवेळी ठिबक किंवा फवारणीद्वारे द्यावीत. कॅल्शियम आणि बोरॉन यांचा योग्य वापर केल्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि फळांची जी विकृती असते ती कमी होते.
1: अच्छा, म्हणजे पाणी आणि खत व्यवस्थापनामध्ये काटेकोर पद्धतीने जर का आपण नियोजन केलं तर आपल्याला फळधारणा व्यवस्थित करता येते आणि त्यातनं उत्पादन देखील चांगलं घेता येतं. काकडीचा वेल जो आहे हा पॉलीहाऊसमध्ये कसा वाढतो, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि वेलातनं मिळणारं जे उत्पादन आहे ते आपण कसं व्यवस्थित करू शकू याविषयी आपण काय सांगाल?
0: काकडी या पिकाची वाढ अतिशय झपाट्याने होत असल्यामुळे एकदा ती रोपे चांगली रुजल्यानंतर त्याची वाढ दररोज अनेक सेंटीमीटर पर्यंत होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी वेलींचे ट्रेनिंग किंवा छाटणी म्हणजे प्रूनिंग करणे अत्यंत आवश्यक असते. ही कामे वेळेवर न केल्यास पिकामध्ये दाट पर्णछत्र तयार होते, परिणामी पिकामध्ये हवेचा योग्य संचार होत नाही, सूर्यप्रकाश झाडाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचत नाही आणि फळांची वाढ तसेच गुणवत्ता असमान राहते.
1: अच्छा,
0: याशिवाय जास्त आर्द्रता त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
1: अच्छा, आपण जे म्हणालात आतात की वेळोवेळी आपल्याला काकडीच्या वेलांचे ट्रेनिंग आणि छाटणी करणं फार आवश्यक आहे, तर हे कसं केलं जातं?
0: तर लागवडीनंतर प्रत्येक रोपाला GI वायर किंवा नायलॉनच्या दोरीच्या साह्याने आधार दिला जातो आणि हे जे वेल असतात ते वर चढवले जातात.
1: बर,
0: साधारणपणे लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी काकडीची जी वेल आहे ती हलक्या हाताने दोरीभोवती गुंडाळली जाते. वेल जशी जशी वाढत जाते तशी तशी ती नियमितपणे दोरीला गुंडाळत राहावी, यामुळे झाडाची वाढ सरळ आणि सुदृढ होते.
1: बर,
0: तसेच प्रकाशाचा योग्य वापर होतो आणि फळांची तोडणी तसेच इतर व्यवस्थापनाची कामे सुलभ होतात.
1: अच्छा,
0: रोपाच्या खालच्या भागातील जी साधारणपणे 2 ते 3 पेरापर्यंत येणारी सर्व बाजूच्या फांद्या किंवा फुले असतील किंवा लहान फळे असतील ते आपण काढून टाकायचे आहेत.
1: अच्छा,
0: त्यामुळे झाडाची ऊर्जा मुख्य खोडाच्या वाढीसाठी वापरली जाते आणि मुख्य खोड जे आहे ते अधिक मजबूत बनते, निरोगी आणि जोमदार होते. त्यानंतर वाढीच्या अवस्थेत शाखीय वाढ किंवा फळधारणा यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी बाजूच्या फांद्यांचे नियमित व्यवस्थापन करावे, तसेच गरजेनुसार त्यांची छाटणी देखील करावी. यामुळे पिकामध्ये हवेचा योग्य संचार राहतो, त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दर्जेदार उत्पादन मिळते.
1: बर,
0: काकडीचे जे वेल आहेत त्याच्या जे खालची जुनी किंवा पिवळी पानं असतील किंवा रोगग्रस्त पाने असतील ती आपण नियमितपणे काढून टाकावीत.
1: बर, मॅडम, पॉलीहाऊस मध्ये काकडी पिकात

0: कोणकोणत्या प्रमुख किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण आपण कसं मिळवू शकतो याविषयी आपण काय सांगाल?
1: पॉलीहाऊसमध्ये आपण किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीटक प्रतिबंधक जाळीचा वापर करतो. या जाळीचा वापर केल्यामुळे पॉलीहाऊसमध्ये कीटकांचा जो प्रवेश असतो तो कमी होतो. त्यामुळे मोकळ्या शेतापेक्षा किडींचा जो प्रादुर्भाव असतो पॉलीहाऊसमध्ये तो कमी दिसून येतो. तर काकडी या पिकात मुख्यतः मावा, पांढरी माशी, थ्रिप्स आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या किडी पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात किंवा वाकडी होतात आणि झाडांची वाढ तिथेच खुंटते.
0: बर.
1: तसेच काही किडी विषाणूजन्य रोगांचाही प्रसार करतात. या किडींच्या नियंत्रणासाठी पॉलीहाऊसमध्ये प्रति 1000 चौरस मीटर स्क्वेअर या क्षेत्रामध्ये आपण 20 ते 25 पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत. योग्य कीटकनाशकांची योग्य त्यावेळी फवारणी करावी. रोगांमध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, मूळकूज, कॉलर रॉट आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव विशेषतः जास्त आर्द्रता आणि अपुऱ्या वायुप्रवाहामुळे आढळतो. भुरी रोगात पानांवरती पांढऱ्या चूर्णासारखा थर दिसून येतो. तर डाउनी मिल्ड्यू या रोगामध्ये पानांवरती पिवळसर ठिपके व खालच्या बाजूस करड्या रंगाची बुरशी दिसून येते. तसेच मूळकूज या रोगामध्ये झाडे अचानक कोमेजून मरू शकतात.
0: अच्छा.
1: या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी पॉलीहाऊसमध्ये योग्य वायुप्रवाह राखावा. आर्द्रता आपण 70 ते 80% जास्त होऊ देऊ नये आणि अतिरिक्त सिंचन टाळावे.
0: अच्छा.
1: रोगग्रस्त पाने, फांद्या किंवा झाडे त्वरित काढून नष्ट करावेत. पिकामध्ये योग्य अंतर राखणे, वेल व्यवस्थापन करणे आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.
0: अच्छा. म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आधी आपण थोडी काळजी घ्यावी आणि जर का हा प्रादुर्भाव दिसून आला तर वेगवेगळे जे आता आपण फवारणी सांगितले त्या फवारणीचा उपयोग करता येईल आणि मुख्य म्हणजे पॉलीहाऊस मध्ये नियंत्रणाचे उपाय करावेत जेणेकरून कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील काकडी पिकाची काढणी कधी सुरू होते आणि उत्पादन आपल्याला किती मिळतं?
1: काकडी या पिकाची पहिली काढणी साधारणपणे लागवडीनंतर 35 ते 45 दिवसांनी सुरू होते. फळे बाजारपेठेच्या मागणीनुसार 18 ते 22 सेंटीमीटर लांबीची आणि आकर्षक हिरव्या रंगाची असताना काढणी करावी.
0: अच्छा.
1: फळे जास्त दिवस झाडावर ठेवू नयेत कारण त्यामुळे नवीन फळधारणेवरती परिणाम होऊ शकतो. दररोज किंवा जास्तीत जास्त दर 2 ते 3 दिवसांनी नियमित काढणी करणे आवश्यक असते. नियमित काढणीमुळे नवीन फळांची वाढ आणि फळधारणा चांगली होते. तसेच फळांची गुणवत्ता देखील टिकून राहते. काढणी करताना आपण सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणातच करावी.
0: अच्छा.
1: योग्य वाणाची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि कीड तसेच रोग नियंत्रण यांचा अवलंब केल्यास एका झाडापासून साधारणतः आपल्याला 8 ते 10 किलो एवढे उत्पादन मिळू शकते. यानुसार साधारणपणे आपल्याला एका एकर क्षेत्रामधून 40 टनांपर्यंत दर्जेदार असे काकडीचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे पॉलीहाऊसमधील काकडी लागवड ही कमी कालावधीत अधिक उत्पादन आणि चांगला आर्थिक परतावा देणारे फायदेशीर पीक मानले जाते.
0: अच्छा. छान. म्हणजे पॉलीहाऊस मध्ये जर का आपण पीक घेतलं काकडीचं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम की काकडीची काढणीनंतरची हाताळणी कशी करावी आणि त्यासाठी काही विशेष काळजी आपण घेतली पाहिजे का?
1: काकडीची काढणी झाल्यानंतर त्याची आकार व गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी.
0: बर.
1: नंतर फळांची वाहतूक व साठवण करण्यासाठी हवेशीर प्लास्टिक क्रेट्सचा वापर करावा. गोणीच्या पिशव्यांचा वापर शक्यतो टाळावा. त्यामुळे फळांना इजा होऊन गुणवत्ता कमी होते. सामान्य तापमानात काकडी 3 ते 5 दिवस चांगली टिकते. तर 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कोल्ड स्टोरेजला जर आपण काकडीची साठवण करणार असल तर ते 10 ते 14 दिवस साठवता येते.
0: अच्छा. आणि जेव्हा आपल्याला मागणी जास्त असेल बाजारात त्यावेळेला आपण आपलं हे उत्पादन विक्रीसाठी नेऊ शकतो. वा, खरंच छान. पॉलीहाऊसमध्ये काकडी लागवडीचं तंत्रज्ञानामध्ये आपण कोणकोणती काळजी घ्यावी, कशा वाणांची निवड करावी, संतुलित खत व्यवस्थापन

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण पॉलीहाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात पॉलीहाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस यांची मुलाखत ऐकली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया नागरमुथा या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती. त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या प्रसारणात ऐकूया शेतकऱ्यांसाठी उपयोगी मधुमक्षिका पालन याविषयी माहिती. बरे ते श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये याचवेळी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
2: यानंतर ठीक 8:05 ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2030 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. BLOंना 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहाम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदाची नियुक्तीचा मार्ग खुला. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते.
3: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
2: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच भारतात केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
4: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूं.
2: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक

रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या दोन स्थानकांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 मध्ये E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत गुजरातनं पहिला आणि महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तामिळनाडू ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. पायाभूत सुविधा वित्तीय परिस्थिती बंदरांवर लागणारा कमी वेळ यामुळे गुजरातनं आघाडी घेतली आहे. संसाधनं आणि नवीन तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता या मानकांवर गुजरातला सुधारणा करण्याची संधी असल्याचं या अहवालात नमूद आहे. चांगली आर्थिक परिस्थिती व्यवसायासाठी पोषक वातावरण राज्याच्या ढोबळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी असलेलं कर्ज निधीच्या मोठ्या प्रमाणात असलेला ओघ या महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमेच्या बाजू आहेत. महाराष्ट्रात नियामकी सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून नीती आयोगानं वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड आसाम आणि हिमाचल प्रदेश ही 3 राज्य आघाडीवर आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि शहरांच्या श्रेणीत गोवा दिल्ली चंदीगड आघाडीवर आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, राजीव रंजन सिंह, के राममोहन नायडू आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वे गाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला. अजिमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुबर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेले रेल्वेचे उघडे फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. या अपघाताबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. या दुर्घटनेनंतर गेटमनला अटक करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. युनायटेड किंगडमच्या सत्ताधारी मजूर पक्षाचे नेते म्हणून आज अँडी बर्नहॅम यांची निवड झाली आहे. सध्याचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स पुढच्या आठवड्यात बर्नहॅम यांना प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास निमंत्रित करतील. ते UKचे गेल्या दशकभरातले 7वे प्रधानमंत्री असतील. अमेरिकेने आज सकाळपासून इराणच्या बंदरांवर, पुलांवर आणि विद्युत सुविधांवर मोठे हल्ले केले. इराणनेही आखातातल्या अमेरिकेच्या मित्रदेशांवर हवाई हल्ले केले. यात युद्धविरामासाठी मध्यस्थ असलेल्या कतारचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधल्या जलशुद्धीकरण आणि वीज उत्पादन प्रकल्पाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
इराण विरुद्ध अमेरिका जिंकत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर

0: सुलताना केला. अमेरिकेच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि होर्मुझची समुद्रधुनी खोली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 जणींच्या संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. मिडफिल्डर सलीमा टेटे हिला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर गोलरक्षणाची जबाबदारी सविता बिचुदेवी खारीबाम या दोघींकडे आहे. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2023 मध्ये दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. BLOंना 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहॅम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग खुला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्हज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात. त्याचप्रमाणे हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये भावेश कोंटागळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही पारंपरिक लोकगीतं ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण मनोज कोटांगले, भावेश कोटांगले आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही पारंपरिक लोकगीतं ऐकली. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. हा कार्यक्रम इथेच आता समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण हे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया भावधारा.

श्रद्धा परते यांची रचना गायली होती छाया वानखेडे यांनी. यानंतरचं गीत ऐकूया दशरथ राऊत यांच्याकडून. मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आहे.

मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजत आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया शुभलक्ष्मी यांनी गायलेला राग मालकंस. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत ए री कब आवे. मध्यलय बंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत ए पी मोरे मंदरवा. त्यानंतर तराणा द्रुत तीन तालात निबद्ध आहे. शुभलक्ष्मी कुलकर्णी यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी, तर संवादिनी साथ केली आहे श्रीकांत पिसे यांनी. ऐकूया शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग मालकंस.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे ए आय

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग मालकंस ऐकला. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची तर संवादिनी साथ श्रीकांत पिसे यांची होती. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आदिती जोशी यांनी गायलेला राग बागेश्री. विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत सखियां गाओ. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत गुंदे लावोरी. आदिती जोशी यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली तर संवादिनी साथ विनोद पडघे यांनी केली आहे. ऐकूया आदिती जोशी यांनी गायलेला राग बागेश्री.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अदिती जोशी यांचं गायन ऐकलं, तर राग होता बागेश्री. तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम संगती होती विनोद पडगे यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
2: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
0: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:52 आमच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10 मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात हलकासा पाऊस पडला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 33 सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 32 सेल्सिअस अशी झाली. किमान तापमान कुलाबा इथं 27 आणि सांताक्रूज इथं 28 सेल्सिअस असं नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 81% आणि सांताक्रूज इथं 86%. पावसाची नोंद कुलाबा इथं 0.2 mm आणि सांताक्रूज इथं 0.5 mm इतकी झाली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणपणे ढगाळ असेल. मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 32 सेल्सिअस आणि किमान तापमान 27 सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता हवामानाचा इशारा. अरबी समुद्राच्या काही भागात, सोमालिया आणि ओमान बंदरालगतच्या भागात तसंच दक्षिण गुजरात बंदर क्षेत्रात ताशी 45-55 किलोमीटर वेगानं वारे वाहतील. वादळाच्या प्रसंगी वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. श्रोतेहो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:13 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना आहे सुरेश भट यांची, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं एकनाथ मुंबईकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मनोहर मसाणे यांनी. मंडळी कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया हेमंत कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अनिल अरुण.

0: हेमंत कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
5: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
5: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर

0: करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत भवानी शंकर यांचं पखवाजवादन, ताल 3 ताल. हार्मोनियम लहरा साथ केली आहे अतुल फडके यांनी. ऐकूया भवानी शंकर यांचं पखवाजवादन, ताल 3 ताल.

हमारे घराने की चीज है और मैंने पिताजी मेरे पिताजी पंडित बाबूलाल जी से सीखा। धन धन धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा

ये बहुत अच्छी चक्रधार है वेदम।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण भवानी शंकर यांचं पखवाज वादन ऐकलत, ताल तीन ताल. त्यांना हार्मोनियम साथ केली होती अतुल फडके यांनी. श्रोतेहो नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।
2: श्रोतेह, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून। मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत। प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून।

नमस्कार श्रोते हो, अष्टप्रहर एक संगीत समय यात्रा, संगीताचा अविरत प्रवास। भारतीय अभिजात संगीत हे संस्कृती दर्शक आणि संवर्धक आहेच, परंतु निसर्गाच्या अत्यंत जवळ जाणारही आहे किंवा निसर्गातूनच निर्माण होणार आहे असंही म्हणायला हरकत नाही। आध्यात्मिक प्रगती साधण्याचं साधन म्हणजे संगीत, परमेश्वराशी जवळीक साधण्याचं साधन म्हणजे संगीत, आत्मानंदाचा कलाविष्कार म्हणजेही संगीत। संगीताची निर्मिती ही अनादि अनंत कालापासून मानली आहे। संगीत निर्मितीकरता असणाऱ्या नादाची निर्मिती मात्र वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितली जाते आणि मानली जाते। पक्षांचं कुंजारं आणि त्यांचे स्वर, नदी, धबधबा, सागर लहरी यांच्या तालबद्ध नादलहरी, नीरव शांतता हे संगीत उपयोगी नादाचे जनक मानले जातात। सर्वप्रथम नादाची निर्मिती ओंकारातून झाली असं म्हटलं आहे। त्यानंतर उदात्त, अनुदात्त, स्वरित असे स्वर व त्यात गायल्या जाणाऱ्या वेद ऋचा यांचा समावेश होतो। नासदीय सूक्तातून ह्याची उत्पत्ती मिळते। ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात 129वं हे सूक्त आहे, त्याच्या प्रथम 3 ऋचा आपण ऐकूया। नास

जेव्हा शून्य अस्तित्व होतं, कशाचीही स्थापिती नव्हती, उत्पत्ती नव्हती, तेव्हा काय होतं? विश्वाचा हा कारभार कसा चालत होता? विश्वाची उत्पत्ती आणि कालगणना नेमकी इथूनच सुरू झाली असं वाटतं. अर्थात जेव्हा या विश्वाची उत्पत्तीच जाणली नव्हती, त्यावेळी अंधकार केवळ अंधकार होता. परंतु एक शिवतत्व होतं, जे प्रचंड ऊर्जास्रोत होतं, आणि त्याच प्रचंड ऊर्जास्रोतामुळे विश्वनिर्मिती होऊन कालांतराने कालगणना सुरू झाली असं मानलं जातं. अभिजात संगीताची निर्मितीही याच कालगणनेवर आधारित आहे असं सांगितलं जातं. वेद, ऋचा ह्या कालखंडानंतर स्वरसप्तक अधिक विकसित झालं व रागनिर्मितीही अलौकिकरित्या होऊ लागली. केवळ सामगायन, मंत्रघोष, वेद, ऋचा यातूनही अभिजात संगीत अधिकाधिक विकसित होऊ लागलं आणि बदलते आयाम संगीत व नृत्यात प्रामुख्याने दिसू लागले. सुमारे 5000 वर्ष आणि त्याही पूर्वीचा कालखंड लक्षात घेतला तर ओंकार आणि नादाची निर्मिती, त्यानंतर वेद आणि ऋचा गायन आणि त्यानंतर भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाची निर्मिती, रामायण महाभारतकालीन संगीताचं सादरीकरण, जसं लवकुश यांनी गालेलं गीत रामायण, तसंच महाभारत काळात अर्जुनाचं बृहन्नळेच्या रूपात असलेलं उत्तम निपुण असं गायनवादन आणि नृत्यक्षेत्रातील गुरुपद असंच असावं. या सर्व काळात स्वरांचं अनभिषिक्त साम्राज्य मानवी मनावर भिमलं गेलं आणि त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसू लागले. स्वरांच्या प्रकृतीप्रमाणे राग आणि रागाच्या प्रकृतीप्रमाणे त्यांच्या गायनवेळा निश्चित केल्या गेल्या. प्रत्येक राग सादर करण्याची विशिष्ट वेळ ठरली गेली आणि नेमकी हीच भारतीय शास्त्रीय संगीताची विशेषता आहे, अर्थातच अनेक विशेषतांपैकी एक. शास्त्रकारांनी आपले अनुभव ज्ञान, त्याचप्रमाणे मनोवैज्ञानिक आधारावर वेगवेगळ्या रागांचे वेगवेगळे समय निश्चित केले आहेत. कोणताही राग त्याच्या गायन वादनादी समयानुसार सादर केला असता त्याचं माधुर्य वाढतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही, तर विशेष आनंदच प्राप्त होईल. हो, आता काही राग त्याला अपवाद आहेत तर काही राग ऋतुकालीनही आहेत. मुख्यतः शास्त्रानुसार चार सिद्धांतांवर राग समय निश्चित केलेला आहे. सर्वप्रथम अर्धदर्शक स्वर, म्हणजेच भारतीय संगीतातील चौथा महत्त्वाचा स्वर म किंवा मध्यम. कोणताही राग दिवसा किंवा रात्री गायला जातो, दिवसाच्या 24 तासांचे बरोबर 2 भाग केल्यास दिवसाचे 12 ते रात्रीचे 12 ह्याला पूर्वार्ध म्हणतात, तर रात्रीचे 12 ते दिवसाचे 12 ह्याला उत्तरार्ध असं मानलं आहे. दुसरा सिद्धांत म्हणजे रागातील 2 मुख्य स्वर, वादी आणि संवादी. म्हणजेच साधारणपणे ज्या रागांचा वादी पूर्वांगात ते दिवसाच्या पूर्वांगात आणि ज्या रागांचा वादी उत्तरांगात असेल ते दिवसाच्या उत्तरार्धात गाण्याचे राग असावेत. तिसरा निकष किंवा सिद्धांत तो म्हणजे पूर्वांग प्रधान राग, म्हणजे सा ते नी. ह्या सप्तकात सा ते म ह्या स्वर प्राधान्यात असणारा राग. उत्तरांग प्रधान म्हणजे सप्तकाच्या मध्यम अथवा पंचम स्वरापासून तारषड्जापर्यंत विस्तार किंवा विकसित होणारा असा राग. प्रहर, प्रहर हा 3 तासाचा मानल्यास अष्टप्रहर म्हणजेच 8 × 3 म्हणजे दिवसाचे 24 तास गणले जातात. त्यातच प्रातःकालीन आणि सायंकालीन संधीप्रकाश दर्शवणारे राग वेगळे. ह्या अष्टव प्रहर संगीत आणि समय सिद्धांताचे आजचे आधुनिक संगीतज्ञ किंवा कलावंतही पालन करतात. काल अथवा समय कुणासाठीही थांबत नसतो, अव्याहतपणे त्याचं चक्र सुरू असतं. चक्र म्हणजे जे सतत अविरत सुरू आहे, ज्याला एक ठराविक सातत्यपूर्ण लय आहे. अगदी आपल्या संगीताशी निगडीत अष्टव प्रहर एक संगीत समय चक्र यात्रा. श्री मल्लक्ष संगीतम या ग्रंथानुसार हिंदुस्थानीय रागाणां त्रयो वर्गाः सुनिश्चिताः स्वरविकृत्य

अधीनास्ते लक्ष लक्षण कोविदैहि। आता आपण वस्तुतः समयचक्राचे अष्टप्रहर कसे असतात ते पाहूया। ब्राह्म मुहूर्तास दिवसाची सुरुवात मानल्यास पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंतचा प्रहर, नंतरचा सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतचा प्रहर, ज्यात सूर्य किंवा दिवस चढत जातो, त्याप्रमाणे उत्तरांग प्रधान राग रचना। सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गायले जाणारे राग, ज्यात माध्यान्ह काल गणला जातो। 1 ते 4 ह्या वेळात 10 ते 1 हा प्रहर, म्हणजेच पहाटे 4 ते दुपारी 4 हा प्रहराचा एक दिवसीय भाग, तर संध्याकाळी 4 ते पहाटे 4 हा प्रहराअंतर्गत रात्रीचं वर्गीकरण मानला जाणारा भाग। त्यानंतर संध्याकाळी 4 ते 7 रात्री 7 ते 10, आता संध्याकाळी 4 ते 7 म्हणजे सायंकालीन संधिप्रकाश, रात्री 7 ते 10 म्हणजे रात्रीचा प्रथम प्रहर, 10 ते 1 रात्रीचा दुसरा प्रहर आणि 1 ते 4 रात्रीचा तिसरा प्रहर। थोडक्यात, समय ज्याला एक अव्याहत लय आहे, निरंतर ध्यास आहे आणि ज्या लयीच्या आधारावर तालावर सर्व जीवसृष्टी अव्याहतपणे आपलं परिचालन करते आहे, तोच समय किंवा तीच कालगणना। जेव्हा संगीताच्या आणि तेही विशेषत्वाने भारतीय संगीताच्या संदर्भात आल्यास या संकल्पनेला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं। श्रोते हो, उत्तर हिंदुस्थानी संगीत असो किंवा दक्षिण हिंदुस्थानी संगीत, राग समयचक्र अथवा समयतत्व हे दोन्ही संगीत पद्धतीत पाळलं जातं। राग संगीतांतर्गत समयचक्राचं पालन करताना अनेक पैलू लक्षात येतात, जसं मुळातच केवळ 12 स्वर व त्यातून 1000 रागांची निर्मिती। ह्या तत्वानुसार अर्थातच प्रत्येक स्वर लगाव अथवा त्या स्वरांची सौंदर्यस्थानं रागानुरूप बदलतात। आणि हो, स्वरांच्याही काही प्रकृती आहेतच की, त्यानुसार हल्ली संगीत उपचार पद्धती विकसित आहे आणि ह्याद्वारे रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग शक्यतो होऊच नये यासाठी ही उपचार पद्धती अधिक संशोधन करत आहे। रसिका हो, आपण समयचक्र म्हणजे काय ते समजावून घेतलं, पण आत्ता प्रत्यक्ष स्वराधिष्ठित समयचक्राचं थोडक्यात आकलन आपण करून घेऊ। स्वराधिष्ठित समयचक्राचं आकलन करून घेताना आपण प्रातःकालीन संध्याप्रकाशाच्याही आधीचा ब्राह्म मुहूर्त 4 ते 6 ह्या कालावधीमध्ये भैरव, पूर्वी, मारवा या थाटातील रागांचं अनुकरण केलं आहे। सकाळी 7 ते 10 ह्या वेळेमध्ये बिलावल, कल्याण, खमाज अशा थाटातले राग सादर केले जातात। 10 ते 3 किंवा 11 ते 3 ह्या माध्यान्ह कालामध्ये काफी, असावरी, भैरवी, त्याचप्रमाणे काही अपवादात्मक गंधार निषाद कोमल असणारे राग व तोडी थाटातले राग सादर केले जातात। 3 ते 7 या कालावधीमध्ये भैरव, पूर्वी, मारवा असे कोमल रे, त्याचप्रमाणे तीव्रम असणारेही राग सादर केले जातात, ज्याला आपण सायंकालीन संधिप्रकाश म्हणतो। श्रोते हो, रात्रीच्या पहिल्या प्रहरात 7 ते 10 या वेळामध्ये साधारण बिलावल, कल्याण, खमाज या थाटातले राग सादर केले जातात, तर पुनश्च रात्री 10 ते मध्यरात्री 1 मध्ये काफी, असावरी, भैरवी तसंच अपवादात्मक तोडी थाटातीलही राग सादर केले जातात। त्याचप्रमाणे मध्यरात्र 1 ते उत्तररात्र 3 किंवा पहाटे 3 पर्यंतही याच थाटातले राग सादर केले जातात। हे झालं थोडक्यात असणारं समयचक्र। शास्त्रीय संगीत आणि समयचक्र ह्यांच्या परस्पर पूरक संबंधांवर आजही संशोधन कार्य सुरूच आहेच की, वैज्ञानिक, मानसिक, संगीत उपचार व प्रामुख्याने निसर्गाशी असलेलं नातंच संगीत समयसार दर्शवतं असं म्हणावं लागेल। संगीताची उपयोगिता प्रत्येक विषय, स्तर आणि स्थितीमध्ये सहाय्यक आणि निर्णायकरित्या सिद्ध होते। संगीताचा उपयोग, उद्देश केवळ गायनवादन यासाठी नाही, तर लयबद्ध ध्वनी किंवा सूर नेहमी आयुष्याला तणावमुक्त बनवतं। आपल्याला तर माहितीच आहे, भारतीय शैलीमध्ये पावला पावलांवर लोकगीत व संगीताच्या माध्यमातून निसर्ग, समाज, परिवार आणि अन्य लोक यांच्याशी जुळवून घेण्याची प्रथा आहे।
प्रत्येक धार्मिक स्थान, जत्रा, व्रत, पूजा, ऋतूनुसार संगीत व गीतांना विशेष महत्व आहे. या सगळ्यामध्ये समूह गायन केलं जातं. समाजातील कुटुंबांनी, व्यक्तींनी आपलं सुखदुःख वाटण्यासाठी, आपला भाव प्रकट करण्यासाठी संगीत केवळ उपयोजन नाही तर साधना या रूपात त्याला सादर केलं गेलं. संगीत क्षेत्रात स्वरांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जातात. इतकंच नाही तर समोरच्या व्यक्तींच्या मनातही समभावना याच स्वराद्वारे निर्माण केल्या जातात. आवाजाची पट्टी, लगाव, तीव्रता अशा माध्यमातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात. उदाहरणार्थ आपल्याला तर पुरेपूर हे उदाहरण पटेल, माणूस संतापला असेल तर आपोआपच आवाज तीक्ष्ण होतो. तोच जर आनंदी प्रसन्न असेल तर आवाजात एक प्रकारचा हळुवारपणा आणि गोडवा येतो. माणूस जे पाहतो, ऐकतो त्या साऱ्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर, मनावर होतो. मेंदू जसं स्वीकारतो तसंच माणूस मनन चिंतन करतो आणि तो ज्या भावनेने चिंतन करतो, पाहतो, ऐकतो त्याच भावना कायमस्वरूपी त्याच्या मनात राहतात. जसे भाव तसे विचार आणि जसे विचार तसा आचार, तशी कृती माणसाकडून केली जाते. श्रवण आणि दृष्टीच्या शुद्धतेमुळे भावभावनाही टिकून आहे. परंतु कोणत्याही घटनेनंतर वा विचारमंथनानंतर मेंदूमध्ये अचानक झालेला उद्रेक हा तर इंद्रियांसाठी घातकच आहे. पण श्रोते हो, आपल्याला निश्चित पटेल की संगीताद्वारे मात्र हा उद्रेक शांत होऊ शकतो. संगीतामुळे निर्माण झालेल्या लहरी या इतर कोणत्याही भावनेमुळे निर्माण झालेल्या लहरींपेक्षा सामर्थ्यवान आहेत. संगीतामुळे मेंदूच्या नैसर्गिक क्रियेत येणारे अडथळे देखील थांबवता येऊ शकतात आणि म्हणूनच या स्वरांचा भाव, स्वरांची वृत्ती, त्यांचं रागात किंवा रागाच्या द्वारे झालेलं सादरीकरण आणि त्याला असणारी निसर्गाची, समयचक्राची जोड ह्याचा मानवी मनावर निश्चितच एक सकारात्मक परिणाम झालेला आढळून येतो. आणि म्हणूनच पूर्वीच्या शास्त्रकारांनी आपल्या भारतीय संगीतशास्त्रामध्ये समयचक्राचं पुरेपूर काटेकोर पालन केलेलं आढळतं. आता हेच पहा ना, आपण शांती मंत्र ऐकला तर त्यातील पावित्र्य, गांभीर्य आणि शांतता आपल्याला निश्चितच अनुभवायला मिळते. तर श्रोते हो, ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हा शांती मंत्र.

श्रोते हो, आपल्या भारतीय संगीताचा मूळ गाभा संगीताच्या कुठल्याही प्रकारात तितक्याच आनंदाने अनुभवता येतो. मग ते सुगम संगीत असू दे, भक्ती संगीत असू दे, भावगीत, नाट्यसंगीत, अभंग किंवा अगदी जुनं सिनेसंगीतही. आणि म्हणूनच पुढल्या भागापासून आपण समयचक्रावर आधारित रागानुसार वेगवेगळ्या गीत प्रकारांचाही श्रवणानंद घेणार आहोत. तेव्हा भेटूया ह्याच वेळी अष्टौ प्रहर एका अविरत नादयात्रेत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोत्या, मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं निखारे या चित्रपटातलं. फमून शिंदे यांची रचना आणि संगीतकार बाळ पळसुले. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया हमाल दे धमाल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत, संगीतकार अनिल मोहिले.

0: सरकारनामा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि नोबिना यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. गीतरचना होती अजय झणकर यांची आणि संगीतकार आनंद मोडक. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
0: गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया दुर्गा म्हणत्यात मला या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं सांजली रुडे यांचं गीत, संगीतकार प्रवीण कुवर.

श्रोते हो सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं नाथा पुरे आता या चित्रपटातलं. गीतरचना सुधीर मोगे यांची, संगीतकार शशांक पोवार. श्रोते हो या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजत आहे. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ललित देशपांडे यांचं गायन राग दरबारी कानडा. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत और नही कुछ काम के. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत आई तुम सोधी. तबला साथ योगेश गोडबोले यांची. हार्मोनियम संगत तुषार केळकर यांची. श्रोते हो ऐकूया ललित देशपांडे यांचं गायन राग दरबारी कानडा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ललित देशपांडे यांचं गायन ऐकलं. राग होता दरबारी कानडा. तबला साथ केली होती योगेश गोडबोले यांनी आणि हार्मोनियम संगती होती तुषार केळकर यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्य.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
2: श्रोतेहो, मध्यरात्रीचा 1:30 वाजत आहे. प्रसारित करत आहोत मालिका विशेष. लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
3: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा 6वा भाग आपण ऐकणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. मिर्जेच्या बँडमध्ये चांदलाल यांनी राम कदम यांना क्लॅरोनेटचं शिक्षण कसं दिलं हे आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर खासाहेब अब्दुल करीम खा यांच्याकडं चांदलाल राम कदमांना घेऊन गेले. खासाहेबांचं शिष्यत्व पत्करून त्यांनी

0: दोन वर्ष गुरुकुल पद्धतीनं दादांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि तिथंच अनेक दिग्गज गायकांना बघण्याचा आणि ऐकण्याचा लाभ राम कदम यांना झाला. सा म्हणजे सरस्वती, रे म्हणजे रघुपती, ग म्हणजे गणपती, म म्हणजे महादेव, प म्हणजे परमेश्वर, ध म्हणजे धन्वंतरी, नी म्हणजे नीळकंठेश्वर आणि सा म्हणजे सर्वांचा ईश्वर, अशा पद्धतीनं राम कदमांनी गाण्याचे धडे घेतले आणि लोकसंगीत तसंच शास्त्रीय संगीत यांच्या परिपाकातून संगीतकार राम कदम यांच्यातला संगीतकार प्रगल्भ होत गेला. चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटातलं आणखीन एक गाणं उषा मंगेशकर यांच्या आवाजात ऐकूया.
1: चौली न पावली चिल्लर खुर्दा त्यातली नवनी बरका.
2: अग पण हसतील कशातली.
1: अब बंदा रुपाया हाय हो पावना
2: असं
1: नाद छंदा छंद

1940 सुमाराला पुण्यात प्रभात कंपनीची चित्रपट गीतं सर्वदूर लोकप्रिय होत होती. प्रभातमध्ये फोटोग्राफर असणारे इक्बाल महम्मद हे मिरजेचे होते. सुट्टीवर मिरजेला आलेले असताना राम कदम यांचं क्लॅरोनेट वादन ऐकून ते बेहद्द खुश झाले. तुम्ही पुण्याला प्रभातमध्ये चित्रपट गीत वादनासाठी या असं म्हणून राम कदमांना त्यांनी सांगितलं. राम कदमांनी संगीतकलेवर असणारी निष्ठा, कमालीची जिद्द आणि ध्येयासाठी वाटेल ते अडथळे सोसायची तयारी, याबरोबरच महत्वाचं म्हणजे अंगभूत असणारं वाद्यवादन कौशल्य, यामुळं अर्थातच राम कदम यांच्यासाठी प्रभातचे दरवाजे खुले झाले. पण त्यांना तिथं प्रवेश मिळाला तो ऑफिस बॉय.

पण तरीही रामकदमांनी त्याला कमीपणा मानला नाही. सोपवलेलं काम करून संगीत साधना करायची आणि तिथं असणाऱ्या दिग्गज संगीतकारांची सांगीतिक कृती मनात टिपून ठेवायची हे काम रामकदम करू लागले. चंदनाची जोळी अंगांग जाळी या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

आपल्याला संगीत क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचंय हे राम कदम यांचं ध्येय इतकं पराकडीचं होतं की प्रभातमधल्या नोकरीमध्ये पडेल ते काम करत असताना देखील त्यांच्या मनात संगीताच्या तारा छेडल्या जात होत्या. नोकरी व्यतिरिक्त सर्व वेळ ते संगीत साधनेला देत असत. ही संगीत तपस्या अधिकच गहिरी होत होती. त्या काळामध्ये प्रभातमध्ये संगीत विभागात असणारे केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव, त्यांना मदत करणारे संगीतकार वसंत देसाई यांच्या सांगीतिक कृती, गाण्यांना चाली लावणं या गोष्टींचं राम कदम हे एकलव्याच्याच वृत्तीनं सूक्ष्म निरीक्षण करत गाण्याला चाल लावणं हा प्रकार त्यांना आवडायला लागला आणि ही आवड संगीतकाराच्या जडणघडणीला पोषक अशीच होती. सध्या आपण चंदनाची चोळी अंगांग जाळी चित्रपटातली काही गाणी ऐकतोय. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आणखीन एक गाणं ढंगदार अशी ही लावणी.

0: शिवदेह चंदनाची चोळी अंग अंग जाळी हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला. तसं बघायला गेलं तर शांताराम यांची निर्मिती असलेला हा तमाशा प्रधान चित्रपट. या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकरांनी 11 गाणी लिहिली होती आणि ती सगळीच गाजली होती. यातलं विशेष गाजलेलं गाणं म्हणजे एक लाजरानं साजरा मुखडा. या गाण्यातलं बघत्यात हे दोनच शब्द म्हणजे प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर एवढंच याबद्दल म्हणता येईल. पण यासाठी देखील राम कदम यांनी अतिशय सुंदर अशी सूरशैली यासाठी वापरली होती. हे गाणं अभिनेत्री संध्या आणि अरुण सरनाईक यांच्यावरती चित्रित करण्यात आलेलं आहे हे आपण जाणतोच. अरुण सरनाईक हे मराठीतले नामवंत अभिनेते होते. चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी अरुण सरनाईक यांना गाण्याची संधी देऊन राम कदम यांनी आणखीन एक पार्श्वगायक निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही. त्या काळामध्ये या गाण्याच्या वेळेला शांताराम बापूंनी यासाठी विरोध केला होता, पण अरुण सरनाईकच हे गाणं अधिक चांगलं गातील असा विश्वास राम कदम यांना होता आणि तशी ग्वाही देखील राम कदमांनी शांताराम बापूंना दिली होती. आणि मग अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं ते गाणं खूपच गाजलं होतं. चला आपण हे ऐकूया.
1: एक लाजरान साजरा मुखडा चंद्र

श्रोतेहो, या गाण्याच्या पूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की राम कदम हे प्रभातमध्ये कामावरती रुजू झाले आणि मग 2 महिन्यानंतर राम कदमांची परीक्षा घेऊन त्यांना संगीत विभागामध्ये घेतलं गेलं. या संगीताच्या परीक्षेसाठी त्यांना केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव, व्ही शांताराम यांच्यासमोर क्लॅरोनेटवर बसंत बहार राग वाजवायला सांगितला. गुरूंचं स्मरण करून तल्लीन होऊन रामकदम बसंत बहार आळवू लागले. परीक्षा झाली, दादांची ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली, त्यांना संगीत विभागात घेण्यात आलं. तिथून पुढच्या 9 वर्षात प्रभातमधली नोकरी आणि संगीत कलेचा बहर या दृष्टीनं सुवर्णमयी असलेला मंतरलेला काळ होता. याच काळामध्ये रामकदम यांच्याबरोबर गुरुदत्त आणि देवानंद हे रामकदमांचे रूम पार्टनर होते. कार्यक्रमात आता चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा 6वा भाग आपण ऐकला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: मालिका विशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत स्वस्थ भारत.

0: आहे, ज्यामध्ये व्यक्तीला वारंवार नको असलेले विचार येतात आणि ती व्यक्ती एकच कृती पुन्हा पुन्हा करत राहते। यामुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात। आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमोल पाथ्रीकर यांना। डॉक्टर अमोल पाथ्रीकर हे मानसोपचार तज्ज्ञ असून गेल्या 16 वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। डॉक्टर अमोल पाथ्रीकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आज आपण बोलणार आहोत की ओसीडी, मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज, या विषयावर। तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की ओसीडी म्हणजे काय आणि त्याची काय लक्षणं दिसून येतात। बरं,
1: त्याला म्हणतात ऍक्च्युली ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, याचा शॉर्ट फॉर्म आहे तो ओसीडी। तर याच्यामध्ये दोन पार्ट असतात, ज्याला आपण म्हणतो पहिले ऑब्सेशन म्हणजे ते ऑब्सेसिव्हचा ऑब्सेशन, आणि दुसरा पार्ट असतो कंपल्शन म्हणजे जो कंपल्सिव्ह मधला त्याच्यामधला जो कंपल्शन पार्ट असतो। तर ऑब्सेशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीबद्दल सतत आपण त्याच्याबद्दल विचार करणं, मग ती क्रिया असो की एखादी इमेज असो किंवा तो एखादा विचार असो, तो विचार सारखा सारखा पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये येतो आणि तो सारखा सारखा जेव्हा येतो तर त्याच्यासोबत बेचैनी येते, एक प्रकारची भीती येते, निगेटिव्ह थॉट्स येतात, नैराश्य येतं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यासोबत येतात। म्हणजे उदाहरणार्थ जसं आहे की आपल्याला वाटलं की माझ्या हाताला घाण लागलेली आहे किंवा मला इन्फेक्शन होईल, मग त्याच्याबद्दल तो पूर्ण विचार तोच त्याच्या ह्याच्यात राहील, माझ्या हाताला घाण तर नाही लागली, माझ्या पायाला घाण तर नाही लागली आहे, माझ्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन तर नाही झालेलं आहे, किंवा एखादी इमेज असेल किंवा एखादा शब्द असेल तो त्याच्या सारखा डोक्यामध्ये येऊ लागतो, त्याच्या विचारांमध्ये तोच तोच शब्द दिसतो, डोळ्यासमोरती चित्र सारखं सारखं दिसू लागतो आणि तो मग परेशान होतो। त्याला वाटतं की मी देवाला 3 वेळाच त्याला आपण नमस्कार केला पाहिजे किंवा आपण आरती घेतो देवाची तर 3 वेळाच घेतली पाहिजे, तर एखादा नंबर त्याच्या डोक्यामध्ये बसतो। कधी कधी असंही बघितलं गेलंय की एखाद्या देवाबद्दल कुठला तरी घाणेरडा विचार त्याच्या मनात येतो, जो की त्याला वाटतो की हा घाणेरडा आहे, आणि त्याच्यानंतर तो विचार त्याला इतका सारखा येतो की त्याच्यानंतर तो बेचैन होतो, त्याला वाटतं की नाही, त्याला गिल्ट फिलिंग पण येते की मी असा विचार का केला। तो बेसिकली एकच विचार पुन्हा पुन्हा सतावणं आणि तो तुमची इच्छा नसताना सुद्धा तो सारखा सारखा येऊ लागतो, त्याला आपण म्हणतो ऑब्सेशन। समजा आता त्याला एक विचार आलाय की मला सारखं सारखं हाताला घाण लागलेली आहे, ती जी बेचैनी तो विचार कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो। जर त्याला सारखं सारखं त्याला वाटू लागलं की माझा हात घाण आहे तर त्याला कंपल्शन काय करेल, तो त्याला थॉट येईल की आता मी हात धुवल, म्हणून तो सारखं सारखं जी क्रिया करतो त्याला आपण कंपल्शन म्हणतो, सारखं सारखं हात धुण्याची। म्हणून ऑब्सेशन आणि कंपल्शन हे दोन बरोबर असतं। त्याच्यात काय होतं की ऑब्सेशन म्हणजे विचार आला मला दुर्गंधीचा, म्हणून त्याला जी प्रतिक्रिया आहे त्याला आपण कंपल्शन म्हणतो, तो सारखा हात धुवल, आणि हा विचार जेव्हा जेव्हा त्याला ऑब्सेशन म्हणजे सारखा सारखा विचार येईल तेव्हा तो कंपल्सरी ते सारखं सारखं हात धुवल आणि ती त्याला कंट्रोल पण होणार नाही। फॉर एक्झाम्पल त्याला जर वाटलं की माझा दरवाजाचा खटका मी लावलेला नाहीये किंवा मी स्टोव किंवा गॅसचं खालून बंद केलं नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, हा विचार त्याला सारखं सतावत राहील आणि त्यामुळे सारखं सारखं दरवाजाचा खटका किंवा कुलूप लावलंय की नाही किंवा गॅस शेगडी बंद केली आहे की नाही किंवा गिझरचं बटन बंद केलं नाही, ही जी क्रिया होती त्याला आपण कंपल्शन म्हणतो। सो असे हे दोन पार्ट आहेत बघा। म्हणजे ऑब्सेशन त्याला काय करतो की तो थॉट डोक्यात आणतो सारखं सारखं आणि तो थॉट परत कमी करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला आपण कंपल्शन म्हणतो।
0: मग याची लक्षणं काय सांगता येतील, सुरू होते हे कसं लक्षात येईल?
1: एखादा जो विचार येतो तुमच्या डोक्यामध्ये, इमेज येते किंवा एखादा शब्द येतो, तो तुमच्या डोक्यात तुमची इच्छा नसताना सुद्धा सारखा सारखा रिपीट होतो, तुम्हाला ते कळतंय की ते मला सतावतोय त्रास पण तरी पण तो माझ्याकडून कंट्रोल होत नाही आणि तो सारखा सारखा येतो, तेव्हा म्हणायचं की आता याची लक्षण चालू झालेली आहे। बरोबर, आता ती कमी करण्यासाठी जी क्रिया करायला लागतो ती पण सारखी सारखी जमा होऊ लागते आणि त्याच्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो, त्याचा ताणही वाढतो, त्याला थकवा येतो, पण तरी पण ती क्रिया थांबत नाही, तर समजायचं की हे आजाराची सुरुवात झालेली आहे। आणि कसं असतात त्याच्यात प्रकार पण खूप आहे। आता मी जसं एक तर उदाहरण सांगितलं फक्त की माझा हात घाण आहे म्हणून मी हात धुणार, तो विचार जेवढा जेवढा येणार तेवढ्या तेवढ्या वेळेस हात धुणार। तसंच काही लोकांचं पण असतं, समजा एखादा नंबर आला 1, 2, 3 तर मग तेवढ्या तेवढ्या वेळा ती कंपल्सिव्ह ऍक्ट करणार व्यक्ती की तो सारखं सारखं तेवढ्या वेळा म्हणणार 1, 2, 3, 1, 2, 3 म्हणणार, प्रत्येक गोष्ट त्यांना परफेक्ट करा वाटते बघा। जसं की जिथल्या तिथं वस्तू ठेवणं हा पण एक ऑब्सेशन आहे बरं का, म्हणजे परफेक्शनिस्ट की एकच गोष्ट सगळी जिकडे तिकडे ठेवणं, पण त्याच्यात काय होतं आपण सारखं सारखं नीट नेटकेपणा करू लागतो, त्याच्यामध्ये ती वस्तू तिथंच ठेवण्यामध्ये आपण सारखं सारखं चेक करतो, किंवा साधं बेडशीट जर आपल्याला टाकायचं आहे तर त्याचे 4 कोपरे अगदी बरोबर आहेत का, त्याच्यामध्ये काही घडी तर नाहीये बेडशीटवर, ते पण जेव्हा सारखी सारखी क्रिया ते बघितलं जातं परफेक्ट करायला त्याच्यात खूप वेळ जातो। तर हे पण त्याचे काही असे उदाहरणं आहेत बघा।
0: डॉक्टर, की ऑब्सेशन आणि कंपल्शन या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे?
1: फरक मध्ये तेच आहे की ऑब्सेशन हा मेंदूकडून येणारा विचार आहे, तो आपल्याला येतोय की ही तुझ्या हाताला घाण लागली आहे, हा फक्त एक विचार असतो जो सारखा सारखा आहे,

श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ अमोल पाथरीकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. ओसीडी हा एक मानसिक विकार

0: कंपल्शन म्हणजे काय, याच्यामध्ये क्रिया होती, त्याला तशी प्रतिक्रिया देतो आणि तो पण रिपीटेटिवली करायला लागतो. याच्यामध्ये काय होतं, ऑब्सेशन मध्ये घाण असली म्हणून तो सारखं सारखं हात धुतो, याला कंपल्शन म्हणतो आपण. हे जे सारखं हात धुणं आहे, म्हणून आपण त्याला म्हणू की ऑब्सेशन हा फक्त एक थॉट आहे आणि त्या ऑब्सेशनला प्रतिक्रिया आहे ती जी आहे ती कंपल्शन त्याला म्हणतो.
1: डॉक्टर, याच्यामध्ये मग आता लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती त्यांच्या लक्षणांमध्ये काय फरक दिसेल मग आपल्याला?
0: दोन्हीमध्ये जवळपास सारखेच लक्षणं दिसतात. त्याच प्रौढ अवस्थेमध्ये काय होतं की त्या व्यक्तीला ते कळतो की मला हा थॉट आहे आणि हा डिस्टर्बिंग थॉट आहे, त्याच्या लक्षात येतं ते. आता लहान मुलं कसे आहेत, ते त्यांना त्याच्याबद्दल माहित नसतं, त्यांना ते काय करतात, तो विचार येतो त्याला ती बेचैनी कमी करण्यासाठी ते सारखी सारखी क्रिया आपण करतो. प्रौढ लोक काय करतात की त्यांच्या डोक्यात विचार जरी आला की मला हात घाणे, पण त्यांच्यामध्ये ते कंट्रोल करायचं पाहतात. मग त्या कंट्रोल करण्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप जास्त बेचैनी वाढते, कारण ते मनातल्या मनात त्याच्याबद्दल विचार करतात, त्यांना माहिती पण असतं, पण ते त्याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. मुलांमध्ये ती सहजतेने घडून जाते, प्रौढांमध्ये काय होतं की त्याच्यामुळे ते सारखं त्यांच्या मनामध्ये जेव्हा विचार असतो आणि त्यांना हे माहित असतं की मी सोसायटीमध्ये गेलो किंवा माझ्या मित्रांमध्ये गेलो तर त्यांच्यासमोर हे दिसून येऊ नये म्हणून ते त्यांच्यापासून अलिप्त राहू लागतात. त्यांच्यामुळे त्यांना तो स्ट्रेस पण येतो, म्हणजे एकलकोंडेपणा वाढतो. तेच मुलं कसे स्वच्छंद असतात, ते प्रतिक्रिया करताना पण दिसतील, ते बाहेर जाताना पण दिसतील, ते खेळतील बागडतील सगळं करतात, म्हणजे त्यांच्यात कंपल्सिव्ह बिहेव्हिअर जास्त दिसतं आणि प्रौढां मध्ये ऑब्सेशन जास्त दिसतं. बाकी दोन्हीमध्ये हे गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये फरक तेवढा एक असतो की कालांतराने त्याचा लक्षणं मात्र दोघांमध्ये पण सारखेच दिसून येतात.
1: डॉक्टर, मग ही ओसीडी होण्यामागची कारण किंवा हा आजार होण्यामागचे रिस्क फॅक्टर काय सांगता येतील आपल्याला?
0: आपल्या मनातले जे विचार आहे, आपण जे वागतो बोलतो विचार करतो किंवा आपला जो स्वभाव आहे, आपलं आनंदी होणं दुःखी होणं, आपला मूड, हे सगळं आहे ना, आपल्या मेंदूमध्ये काही रसायनं असतात, त्या रसायनांवरती ते अवलंबून असतात. ते जर रसायनं नॉर्मल असले की आपलं वागणं बोलणं विचार करणं नॉर्मल असतं, पण काही कारण आहेत. जसं एक मेंदूमधलं सिरोटोनिन रसायन आहे, म्हणजे बऱ्यापैकी जर कमी झालं तर ओसीडीचे लक्षणं येतात, म्हणजे हे रसायन कमी झाल्यामुळं त्याचे लक्षण येतात. मग आता हे रसायन कमी कशामुळे होतं, पहिलं स्ट्रेस, ताणतणाव वाढला, टेन्शन वाढलं, स्ट्रेस वाढलं तेव्हा तो येतो. किंवा ताण कमी आहे पण मग ताण माझा सतत आहे, म्हणजे माझा स्वभावच झालाय थोडा पहिल्यापासून ताण घेण्याचा, त्याच्यामुळे हे थोडेसे चेंजेस होतात. स्ट्रेस पण त्याच्यामध्ये काय ना, तुमचं अपब्रिंगिंग लहानपणी कोणत्या घरात झालीये, त्या घराचं वातावरण कसं होतं. युजली असं बघितलं की दोन्ही आई वडिलांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काही मतभेद वाढले किंवा काही भांडणं होत आहेत तर त्यांच्या मुलांमध्ये हा परिणाम खूप जास्त दिसून येतो. घरामध्ये गरिबी असती किंवा ते कोणत्या घरांमध्ये राहत आहेत ते पण खूप कारणीभूत ठरतात. पण लहानपणापासून मुलांना ते शिकवलं जातं की नीटनेटकेपणा राहणं, स्वच्छता राहणं, पण मग ते सारखं सारखं ते त्यांच्या जर डोक्यात बसलं ते काय करतात, त्या गोष्टीकडे खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होतात नीटनेटकेपणामध्ये. मग मुलांमध्ये स्वच्छतेबद्दल पण खूप जास्त विचार होतो. मग ज्या घरांमध्ये खूप जास्त नीटनेटकेपणा, त्या मुलांमध्ये पुढे चालून ओसीडीची लक्षणं येण्याचा थोडा दाट त्यांचे चान्सेस असतात. किंवा एखादा असंही पाहिलंय की कंट्रोलिंग पॅरेंट्स असतात, आई आजी आजोबा टाईप, त्यांच्यामध्ये कुणीतरी खूप कंट्रोलिंग असतो जो घराचा मेन आधारस्तंभ असतो आणि तो सगळं कंट्रोल करतो. तर आता लहान मुलांची मनं कशी असतात की ते असं त्यांना असं फुग्यासारखी कंडिशन नाही झाली पाहिजे की त्याच्यात हवा पण भरायची आहे पण इतकी पण हवा नाही भरायची की तो फुगला पाहिजे. तर सतत त्यांच्यामध्ये प्रेशरमध्ये राहून ताणतणावात राहून हे लक्षणं जाणवतात. दुसरं, मुलांमध्ये लहान मुलात व्यसनं खूप लवकर चालू झाले किंवा घरामध्ये जर कोणी व्यसनी असेल त्या व्यसनाचा पण परिणाम होतो, त्या घरातलं वातावरण पण दूषित असतं, म्हणजे त्याच्यामध्ये आईला पण ताण राहणार, घरामध्ये वातावरण सतत भांडणं होणार, तिथं आर्थिक टंचाई येणार, त्याच्यामुळे पण त्या मुलं ते सर्व बघत असतात लहानपणामध्ये. मग त्यांच्यामध्ये हे थोडे थोडे लहानपणापासूनच बदल होतात आणि हळूहळू ते वाढू लागतात. पण प्रौढांमध्ये पण नंतर कालांतरीन जेव्हा व्यसन येतात त्याच्यानंतर पण त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणून येतो. दुर्दैव आणि ओसीडी किंवा मानसिक इतर आजार हे थोडे अनुवंशिकपणे, स्पेशली आई वडिलाला बहीण भावाला जर एखादा मानसिक आजार असेल तर मग कुठलाही मानसिक आजार त्याच्यापैकी हा ओसीडी हा एक आजार होण्याची शक्यता दाट असू शकते. सो ताणतणाव, तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये वाढताय, तुमचं पोषक वातावरण आहे का तुमच्या वाढीला, आणि जर ते पोषक नसेल ते एक कारण, आणि तिसरं तुमचा स्वभाव, चौथं व्यसन, आणि पाचवं अनुवंशिकता, हे सहसा युजली महत्वाची कारण आपण मानतो आणि रिस्क फॅक्टर पण हेच आहेत.
1: डॉक्टर, मग ज्यांना हा आजार झालेला आहे तर अशा व्यक्तींच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होत असतो?
0: आपण पाहिलं की त्याच्याने काय होतं की तो व्यक्ती 30-30 क्रिया करतो. आता त्याच्यात काय होतं की त्याचा इतका वेळ जातो, म्हणजे काही काही ओसीडीचे रुग्ण असे आहेत की ते 2-2, 3-3 तास बाथरूममध्येच त्यांना आंघोळीलाच लागतात. त्यांना ते कन्फर्मेशन त्यांना ते येतच नाही की माझी आंघोळ झाली आहे. आता त्यांना वाटतं नाही आणखीन मला घाण आहेच किंवा साबण लावायचाच आहेत, किंवा मग ते जर टॉयलेटमध्ये गेले तर त्यांना असं वाटतं शौचालय गेले किंवा बाथरूमला गेले त्यांना वाटतं हो झालेलेच नाहीये, मग ते सारखं क्लीन करत बसतात. याच्यामध्ये इतका वेळ जातो, कामाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होतो किंवा मुलांना शाळेत जायला वेळ होतो, त्याच्यामध्ये जी

0: एनर्जी खर्च येते त्याच्याने खूप थकवा येतो, म्हणजे शारीरिक पण येतो आणि मानसिक पण येतो. त्याची कॉन्सन्ट्रेशनची क्षमता कमी होणार, त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होणार, उमजणार नाही तेवढ्या गोष्टी. दुसरं, सतत मन आहे ना बेचैन असतं, कारण तो विचार तुमच्या मनात सारखं सारखं येत असतो. ही एकच गोष्ट करणं की असं पाहिलं की ओसीडीच्या व्यक्तीला ते आपण जर जो सारखी सारखी गोष्ट रिपीट करतोय त्याच्यापासून जर त्याला पण दूर ओढलं तर मग त्यांच्यात पण भयंकर चिडचिडपणा वाढतो. त्याचा परिणाम आणखीन काय होतो, त्यांच्या त्या नात्यांमध्ये पण कडवटपणा येतो. आता समजा कुणी नवरा बायको त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला ओसीडी आहे, तर आता तो नवरा म्हणणारा किंवा फॅमिली मेंबर तो पण सफर होतो त्याच्यासोबत, कारण तो रोज बघतोय, त्याच्या डोळ्यासमोर सर्व होत असतो, समजायचा प्रयत्न करतो पण ते समजत नाही. नात्यांमध्ये पण आपण पाहिलंय की तो कडवटपणा येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओसीडीच्या पेशंटला बरं हे माहीत पडतं की मला हा त्रास आहे, ते त्यांच्यासाठी सर्वात दुःखदायी असतं, कारण त्यांना माहीत असतं की मला हे करायचं नाही, पण तरी पण ते त्यांच्याकडून होतं, ते कंट्रोलच करू शकत नाही, ते अतिशय वेदनादायी असतं. त्याच्याने त्यांच्यामध्ये डिप्रेशन जास्त वाढतं, बेचैनी वाढती, झोपेचे आजार वाढतात, आणि कधी कधी ते वैतागून जातात, त्यांना वाटतं हे आयुष्य जगून फायदा नाही, म्हणजे त्यांना मरण्यापर्यंत विचार येतात, आत्महत्येचे विचारापर्यंत त्यांचे विचार वाढतात. सो हे काही त्याचे परिणाम आहेत जे की त्याला शारीरिक थकवा, मानसिक थकवा देतं, आणि रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, त्यांच्या अकॅडमिक्समध्ये येतात, जॉबच्या ठिकाणी पण त्यांना, कारण जर तिथं वेळेवर जातच नाहीये किंवा एखादे काम करू लागले तर ते काम सारखं तेच करत बसतील ना, कारण त्यांना ते परफेक्ट करायचं असतं.
1: बरोबर.
0: मग त्या ठिकाणी पण त्याचा परिणाम होतो, म्हणजे सर्वतोपरी ते परिणाम करत आपल्यावर. मित्र सवंगडी अशा मुलांपासून थोडं दूर राहावं लागतात किंवा मग ते घरातून निघतच नाहीत.
1: डॉक्टर, मग याच्यावर उपचार काय आहेत?
0: आता उपचारामध्ये काय की ओसीडी कसं आहे ना, कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं ग्रेडेशन असतं. आपण जर बोललं तर खूप लोकांना हे ऐकल्यावर वाटेल की अरे हा तर मला पण प्रॉब्लेम आहे, म्हणजे परफेक्शनिस्ट असणं हा स्वभाव असू शकतो. ओसीडी हा स्वभाव पण असू शकतो किंवा आजार पण असू शकतो किंवा तो सिरियस पण असू शकतो, म्हणजे त्याचे ग्रेड्स आहेत. तर माइल्ड पासून तर सिव्हिअर ओसीडी पण असतो की आपल्याला वस्तू तिथल्या तिथं नीट नेटकी पाहिजे, किचन माझं चकाचक साफ दिसलं पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. हा स्वभाव असू शकतो, पण त्या स्वभावाचा पण त्यांच्यावर ताण येतो. तर त्याच्यामध्ये अशा व्यक्तींनी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं शिकणं गरजेचं आहे, आणि किंवा आपण त्याला पहिले काउन्सिलिंग म्हणू. ह्या व्यक्ती कुठं ना कुठं आंतरिक बेचैनी असते, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. त्याच्या इनिशियल डेजमध्ये काउन्सिलिंग खूप छान वर्क करते, ज्याच्यामध्ये आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असते. कॉग्निशन म्हणजे काय, तर पहिले एखादी गोष्ट जाणून घेणं, जसं माझं कोणता डिस्टर्बिंग थॉट आहे किंवा रिपिटेटिव्ह थॉट आहे त्याच्याबद्दल पहिले स्वतः जाणून घेणं, त्याला आपण कॉग्निशन म्हणतो. आणि त्यानुसार आपल्या वागण्यात आपण बदल करतो, म्हणजे मी ती रिपीट रिपीट क्रिया करावी का नाही करावी किंवा किती करावी याच्यावर कंट्रोल ठेवणं म्हणजे बिहेव्हिअर थेरपी, म्हणजे त्याला आपण म्हणतो मग कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी. तर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी खूप छान वर्क करते, त्याला गोळ्यांची गरज लागत नाही. थोडासा आजार वाढलाय ज्याच्यामध्ये आपला थोडा वेळ गेलाय, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे गोळ्या औषध, त्याच्यामध्ये स्पेशली डॉक्टरांच्या सल्ल्याने, मानसोपचार तज्ञाकडून. आता मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये काय होतं, सिरोटोनिन नावाचं केमिकल समजा कमी झालं, तर आपण सिरोटोनिन वाढवणाऱ्या गोळ्या औषध घेऊ, तर त्या गोळ्या औषध पण खूप फरक आहे. आणि असं पाहिलंय गोळ्या औषध आपण त्या पण जर बरोबर वेळेवर चालू केलं त्याचा रिझल्ट पण दिसून येतो, त्याच्याने चांगले फरक पडतो. किंवा मग काउन्सिलिंग आणि गोळ्या औषध दोन्ही करावं लागतात. अति खूप जास्त प्रमाणात जर वाढलेलं आहे म्हणजे ओसीडी, त्याच्यामुळे चिडचिडपणा, डिप्रेशन, अँझायटी खूप वाढलेलं आहे, तर मग त्या अशा रुग्णाला ऍडमिट करावं लागू शकतं. त्याला रिहॅबिलिटेशन करणं, त्याचं गोळ्या औषध काउन्सिलिंग ते पण करत राहणं, म्हणजे त्याला सगळेच मग अप्रोच आपल्याला वापरावं लागतात. तर प्रत्येक ग्रेडला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे, त्यामुळे पहिले पेशंटला समजावून घेणं, त्याला आयडेंटिफाय करणं की त्यानुसार मग त्याची आपण थेरपी त्याला आपण चालू करू शकतो. असे वेगळे प्रकार असतात.
1: मग हे आजार कशा प्रमाणाने मोजलं जाते
0: की त्याच्या लक्षणांवरती? सगळ्यात पहिलं येतं ड्युरेशन. आता याच्यामध्ये ना ड्युरेशन खूप जास्त मॅटर करतं, म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. आणि ते कोणत्याही आजार आलाय, म्हणजे जर साधा ताप आला, त्या तापेला जर आपण लक्ष दिलं नाही, वेळेत काढलं नाही, तर तो ताप त्याच्या मेंदूमध्ये जाऊ शकतो, सिरियस होऊ शकतो. तसंच मानसिक आजारांचं आहे, वेळेत जर ते लक्षणं जर तुम्हाला लवकर आढळले आणि वेळेत जर आपण त्याला लगेच ट्रीटमेंट चालू केली तर थोडक्यातच ते होऊन जातं, पण त्या गोष्टीत वेळ गेला, ते तुमच्या स्वभावात आलं आणि ती गोष्ट सारखी अतिरेक त्याच गोष्टीचा झाला, तर मग मात्र त्यानुसार त्याला आपल्याला मग गोळ्या औषध पण लागू शकतात, त्या पेशंटला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण करावं लागू शकतो. सो बेसिकली यानुसार हे त्याचे थेरपीज आहेत.
1: डॉक्टर, ओसीडी टाळता येतो का आणि तो न होऊ देण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काय बदल करणं गरजेचं आहे? ब्रह्म,
0: बरोबर, टाळता येतात. त्याची सुरुवातच पहिले आपण अशी करायला पाहिजे, याच्यात मी थोडस उलट सांगेल लोकांना की जो खूप जास्त स्वच्छता म्हणजे त्याचा अतिरेक नको. जसं आपण करतो ना की स्वच्छता असावी, तुम्हाला वाटेल की डॉक्टर असे काय सांगतात की नाही थोडं घाण राहिलं तरी चालेल, किंवा तुमची रूम जी आहे किंवा तुमचं घर आहे थोडं नीट नेटके नसलं तरी चालेल, पण हे खरं आहे. कारण काय होतं, ह्या गोष्टीचा त्या व्यक्तीवर पण परिणाम होतो आणि त्या घरामधल्या राहणाऱ्या

0: बाकी फॅमिली मेंबर्सवर पण त्याचा परिणाम होतो की ती सवय असावी पण त्याचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको आणि त्याच्यामध्ये काही की आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काही बदल घडून आणणं गरजेचं. मी पहिले सांगेल की झोप अतिशय महत्वाचा आयुष्याचा भाग आहे. त्यामुळं काय की प्रौढांना मिनिमम 6 ते 7 तास आणि मुलांमध्ये 8 ते 9 तास झोप खूपच गरजेची असते. झोप जर कमी झाली तर मग दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो. मग ते आपल्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही ठिकाणी आपल्याला निगेटिव्हली किंवा नकारात्मक त्याचे परिणाम घडतात. एक सांगेल मी फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची. कुठल्या ना कुठल्या प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी रोज किंवा काहीतरी खेळ करणं किंवा व्यायाम आपण ज्याला म्हणतो तो खूप महत्वाचा. काय आहे की जे मेंदूमध्ये अजून एक रसायन आहे एंडोर्फिन नावाचं, हे रसायनच फिजिकल ऍक्टिव्हिटीने तयार होतं. त्याचं काम हे माणसाला आनंदी ठेवणं, आत्मविश्वासी बनवणं, झोप चांगली लागणं आणि ह्या चांगल्या गोष्टी त्या एंडोर्फिनमुळेच घडतात. आपण जे वागणं बोलणं विचार करणं ते तुमच्या मिनिमम 30 ते 40 मिनिटं कुठली ऍक्टिव्हिटी असेल तर त्याच्यानी ते होतं. मग त्याच्यामध्ये चालणं आलं, रनिंग आली, सायकलिंग, स्विमिंग किंवा खेळ खेळणं कोणतं पण आलं. तर युजली मी ऍडवाईस करतो की जी गोष्ट त्या व्यक्तीला आवडती, म्हणजे त्याला जर खेळ आवडत असेल तर त्यांनी क्रिकेट खेळावं किंवा कोणाला ट्रेकिंग आवडतं पावसाळ्यात जाणे वातावरण सुंदर आहे त्यांनी ट्रेकिंग करावं किंवा मग त्याला मॉडरेट वॉक आपल्या लाईफ पार्टनर सोबत एक वॉक केला डिस्कशन पण होतं वेळ पण देता येतो आणि आपल्या गोष्टी पण एकमेकांना समजवता येतात. ती ऍक्टिव्हिटी पण मी सांगेल की आपण युजली एखादा जर निसर्गात जर केली तर आणखीन चांगलं. कारण काय असतं, पहिला आपल्या मानसिकतेवर सूर्यप्रकाशाचा खूप मोठा रोल आहे. तेवढा सकाळच्या टाईमला जर तुम्ही केलं त्यातल्या त्यात तो ब्राईट लाईटचा फायदा असतो. वातावरणात गेल्यावर ते काय करतात, प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूला आहे ना चालना देते. जसं आपण रस्त्याने चालतोय तर जे आपल्याला हिरवेगार झाडे दिसतात ते आपल्याला डोळ्याद्वारे मेंदूला चालना देतात. जी वाऱ्याची झुळूक असते ते त्वचेद्वारे आपल्याला मेंदूला चालना देतात. पक्ष्यांचा आवाज असतो किंवा पाण्याचा खळखळाट असतो हे सर्व पण कानाद्वारे आपल्याला चालना देतात. असं जर आपण गेलो हिरव्यागार वातावरणात निसर्गामध्ये आपण ते पण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली त्याचा इफेक्ट खूप चांगला असतो. मी तिसरं सांगेल डाएट. चांगलं डाएट जर भेटलं, छोटे छोटे मील पण तुम्ही दिवसातून 3-4 वेळा घेणं, तर त्याच्याने काय की तुम्हाला 24 तास मेंदूला आपला ऊर्जेचा स्रोत मिळतो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता पण वाढते. त्यामुळे ते एक करणं मी गरजेचं आहे. मित्रांमध्ये जाणं, शेअरिंग करणं खूप खूप महत्वाचं. असं बघितलं गेलंय की जे मित्रांपासून दूर राहतात किंवा जे एकलकोंडेपण आहे त्यांच्यात मानसिक आजार हा जास्त येतो. आणि जे मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये जातात, फॅमिलीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होतात, समाजामध्ये वावरतात, त्या लोकांमध्ये हा प्रकार कमी असतो. त्यामुळे मी सांगेल तुम्ही जितकं मिक्स व्हाल सगळ्यांमध्ये तेवढं चांगलं. एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे प्रत्येकाने. छंद असणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी आपली निगेटिव्ह ऊर्जा आपण त्याच्यातून काढतो. मनातले जे निगेटिव्ह थॉट्स असतात, इमोशन्स असतात, त्याला कुठेतरी ती एक वाटचाल त्याला करून देणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे आपण त्याला व्यक्त करतायत. असे काही छोटे मोठे टिप्स आहेत की ज्या ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याला आपलं मानसिक आरोग्य जर नीट ठेवलं तर ओसीडी सारखे आजार किंवा इतर पण मानसिक आजार आपल्याला ते थोडे टाळता येऊ शकतात.
1: ओसीडीच्या व्यक्तीला मग समुपदेशन किंवा काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे?
0: जेव्हा सुरुवातीचे लक्षण असतात, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जसं मी म्हणलं त्याला सीबीटी म्हणतो, हा एक खूप चांगला प्रकार. याच्यात काय केलं जातं किंवा जो सारखा सारखा त्याला जो त्रास देणारा विचार आहे त्या विचाराला समजून त्यानुसार आपल्या स्वभावामध्ये किंवा वागण्यामध्ये बदल केला जातो. दुसरं, जी गोष्ट आपल्याला सारखी सतावती आहे, मला वाटतं की मला काहीतरी इन्फेक्शन होईल किंवा मला धास्ती आहे की मला जसं कुत्र्यांचा किंवा प्राण्यांचा केस असतो त्याच्यापासून काहीतरी मला होईल, मी काय करतो, मी त्याला की त्या गोष्टीला जास्त एक्सपोजर देतो. हळूहळू का होईना त्या व्यक्तीला त्या जो विचार असेल किंवा ती जी गोष्ट असेल त्याच्यासोबत जास्तीत जास्त टाइम त्यांनी द्यावा. म्हणजे त्या गोष्टीबद्दल त्यांना जी भीती किंवा धास्ती बसलेली ती हळूहळू त्याला कशी कमी करता येते ते आपण करू शकतो. तिसरं, शेअरिंग असतो. बऱ्याच वेळा असं पाहिलेलं आहे की तुमचा एखादा निगेटिव्ह गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली आहे, त्याला त्याचं समाधान भेटत नाहीये, तर ते काउन्सिलिंगमध्ये काय होतं त्याच्यावर चर्चा होती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर काम केलं जातं आणि तो त्याचा जर ताणतणाव त्याच्या मागचा जो बेसिक रिझन आहे ते जर आपण जर सॉल्व्ह केलं तर स्ट्रेस कमी होतो. आणि स्ट्रेस कमी झालं तर असंही पाहिलं की ते ओसीडीचे लक्षणं पण त्या स्ट्रेस सोबत कमी होऊन जातं. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंग आहे, त्यामुळे ओसीडीमध्ये काउन्सिलिंगचा रोल खूप महत्वाचा आहे.
1: अच्छा, डॉक्टर, याबद्दल जागरूकता निर्माण करायची असेल तर आपण कोणकोणते उपक्रम राबवू शकतो?
0: आम्ही किंवा माझ्यासारखे बरेच मानसोपचार तज्ञ किंवा काउन्सिलर सुद्धा आजकाल तसे उपक्रम ऑलरेडी राबवत आहेत. कारण ओसीडी किंवा कुठल्याही मानसिक आजाराबद्दल अवेअरनेस जर आपण क्रिएट केलं तरच त्यांना कळेल की हो, ही लक्षणं म्हणजे मानसिक आजार असू शकतो. बऱ्याच लोकांना माहीत पण नाही की हा आजाराची सुरुवात असू शकते. मग त्यामुळे आम्ही काय करतो, युजली शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जाऊन आहे ना त्याच्याबद्दल आम्ही वर्कशॉप घेतो किंवा त्याच्याबद्दल आम्ही व्याख्याने घेतो. जे मिसकन्सेप्शन आहेत बऱ्याच वेळा ट्रीटमेंट बद्दलचे किंवा हा आजार नाहीये हे फक्त स्वभावाचा भाग आहे याच्याबद्दल जो गैरसमज

0: म्हणजे तो आम्ही युजली मुलांमधला पण नंतर त्या टीचरमधला पण आम्ही युजली तो काढतो. आणि स्पेशली मुलांमध्ये काय होतं, त्यांचा मॅक्झिमम वेळ शाळेत जातो, तर ते पेरेंट्सपेक्षा जास्त करून टीचर समोर असतं, त्यामुळे टीचरला पण याबद्दल आम्ही नॉलेज देतो, त्यांना ट्रेन करतो, कार्यशाळा घेतो त्याच्याबद्दल. तसंच आम्ही मुलांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप पण घेतो. तसंच प्रौढांमध्ये पाहिलंय की ते त्यांच्या वर्क प्लेसच्या ठिकाणी पण किंवा इंडस्ट्रीजमध्ये पण ह्या गोष्टी खूप घडतात, मग तिथं पण जाऊन आम्ही कार्यशाळा घेणं किंवा व्याख्यानं देणं याद्वारे आम्ही. आता आज सोशल मीडियाचा पण बराच वापर येतो, मग तिथं आपण त्याच्या रील्स बनवू शकतो किंवा त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स बनवू शकतो, त्या आपण सोशल मीडियावर टाकू शकतो, लेख पण लिहितो, किंवा आपण जसं आज आकाशवाणीवर बोलतोय श्रोत्यांपर्यंत हा मेसेज पण जातो की हो ओसीडी याला म्हणतात किंवा मानसिक आजार असे असतात आणि ते नीट करता येतात जर वेळेस जर त्याला ट्रीटमेंट दिली, त्याचा रिझल्ट पण येतो आणि हळूहळू गोळ्या पण बंद होतात, अर्ली स्टेजमध्ये काउन्सिलिंग पण करता येते, हे आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकतो. मनातून दुःखी असतील, त्यांना ताण येत असेल, स्ट्रेस येत असेल, टेन्शन येत असेल, तर ते बोलून दाखवावं, ऍटलिस्ट ते मनात दाबून नका ठेवू, शेअर केल्याने ऍटलिस्ट त्याची तीव्रता समोरच्याला पण कळून येईल आणि तुमचं मन पण हलकं होईल आणि ज्यानुसार तुमचे निगेटिव्ह इमोशन्स बाहेर जातील. आणि बाकी पण पुरुषांना प्रौढांना पण मी हे सांगेल की जर ताण तुमचा अनावर होत असेल किंवा वाटत असेल की हा मला आता सहन होत नाही, तर लवकरात लवकर एखाद्या मानसोपचार तज्ञाशी किंवा काउन्सिलरशी तुम्ही भेट घ्यावी.
1: डॉक्टर अमोल पात्रीकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर या विषयावर सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपला आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: ओसीडी मनाची सवय की मानसिक आरोग्याची गरज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पात्रीकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोत्याहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार अरुण पौडवाल.

शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत होतं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं. गीतरचना मंगेश कांगणे यांची, संगीतकार शंकर एहसान लॉय. श्रोतेहो गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सुंदर माझं घर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत, संगीतकार मधुराणी गोखले प्रभुलकर.

दुर्गा म्हणत्यात मला या चित्रपटासाठी वैशाली सामंत यांनी गायलेलं सांजली रुडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं प्रवीण कुवर यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते

0: आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं गीत। चित्रपट आहे सुंदर माझं घर।

हे गीत जीवनाचे या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि पंडित सत्यशील देशपांडे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात वाराकांत यांचं गीत. संगीतकार श्रीनिवास खळे.

0: देवकी पंडित यांनी गायलेलं नीला सत्यनारायण यांचं गीत आपण ऐकलं. श्रोत्याहो, भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ॲबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो,
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का, कारण
3: आपुलकी आदरात
4: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आघरात.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं अनंत कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार अशोक पत्की. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो मध्यरात्रीचे 1:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात माफ करा, मध्यरात्रीचे 3:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कोळी गीत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात. गीतरचना शांता शेळके यांची, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अभंग आपण ऐकलात अजित कडकडे यांच्या स्वरात. श्रोतेहो, भावधारा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक नाट्यपद पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. रचना आहे पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आणि नाटकाचं नाव कट्यार काळजात घुसली.

0: घरकुल या चित्रपटासाठी फैयाज यांनी गायलेले गदी माडगुळकरांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार सी रामचंद्र. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अवधूत फडके यांचं बासरीवादन राग तोडी. मध्यलयगत मत्त तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे अमित मिश्रा यांनी. ऐकूया अवधूत फडके यांचं बासरीवादन राग तोडी.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
1: जुनेराची भक्ती.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, आपली लाडकी आकाश

0: सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन ए आय

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

ते माझे घर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं, रवींद्र भट यांची रचना आपण ऐकली, संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया हुप्पा हुय्या या चित्रपटातलं गीत स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

साक्षी या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं श्रीकांत नरुले यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार मनोहर गोळाबेर.

आराम हराम आहे या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं हे गीत.